लता मंगेशकर यांच्या स्वरातलं हे गीत होतं पी सावळाराम यांचं, संगीतबद्ध केलं होतं वसंत प्रभू यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजात मधुकर पाठक यांचं गीत.

श्रोते हो, या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रहवाहिनीवरून. पहाटेचे 5:50 होत आहेत. थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेला सुरुवात होईल. अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण AIR मराठी DTH उपग्रहवाहिनीवरून तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून देखील ऐकू शकता.

नमस्कार आणि सुप्रभात श्रोते हो. 537.6 मीटर्स या मध्यम लहरीवर आणि 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. त्याचप्रमाणे FM 103.6 मेगाहर्ट्सवर हे आहे आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र. आज आहे शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 25 वैशाख, शके 1948, दिनांक 15 मे 2026. पहाटेचे 5:56 आणि 44 सेकंद होत आहेत. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनीबरोबरच आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राचं आजचं पहिलं प्रसारण आता सुरू होत आहे. या प्रसारणात AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या श्रोत्यांचंही मनपूर्वक स्वागत. या प्रातकालीन प्रसारणाचा आरंभ मंगलध्वनीनं होत आहे. शहनाईवर वाजवलेला राग असावरी.

मंगलप्रभात या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया रामदास पाटील यांनी गायलेली संत तुकाराम महाराज यांची रचना.

जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं हे गीत होतं रमेश वैद्य यांचं. कार्यक्रमात शेवटी ऐकूया आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेलं, सोबत सुरेश वाडकर यांचा स्वर आहे. गीत आहे राम मोरे यांचं आणि संगीतबद्ध केलं आहे भूमानंद बोगम यांनी.

0: श्रोते हो, या समूह स्वरातील गीतासोबतच मंगलप्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, त्याचबरोबर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून. सकाळचे 6:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम जगूया आनंदी.
1: जगूया आनंदी, जगूया
2: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
0: नमस्कार श्रोते हो, जगूया आनंदी या कार्यक्रमात मी स्मुग्धा माळी आपल्यासोबत. श्रोते हो, आजचा दिवस हा जागतिक कुटुंब दिवस म्हणून साजरा केला जातो. कुटुंब संस्था ही आपल्या संस्कृतीचा महत्वाचा भाग आहे, आधारस्तंभ आहे, एक ठोस असा मार्ग आहे ज्याच्या आधारावरच आपण आपल्या आयुष्याची वीण घट्ट करू शकतो. कुटुंब म्हणजे प्रेम, आपुलकी, विश्वास, जबाबदारी, बांधिलकी, असं बरंच काही. अर्थात कुटुंब म्हटलं की नाती ही ओघाओघाने येतातच. ही नाती असतात जी एकमेकांमध्ये बांधली गेलेली असतात आणि त्यामुळेच कुटुंबाचा घेर वाढत जातो. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, आधी बीज ऐकले, बीज अंकुरले, रोप वाढले, एका बीजापोटी तरु कोटी कोटी जन्म घेती सुमने फळे. या अभंगाचा अर्थ जर कुटुंब संस्थेशी जोडून बघितला तर एका बीजापासून एक झाड, त्याचप्रमाणे वृक्ष तयार होतात, तसंच कुटुंब एकमेकांच्या आधाराने वाढत जातात. कुटुंब हे आपल्या संस्कृतीचं मूळ आहे, ज्यांच्याशी जोडलं राहणं ही आजच्या काळाची गरज आहे. कारण आपलं कुटुंब आपल्याला नेहमीच मायेची ऊब देतं, सुरक्षेचं कवच देतं, नात्यांची बांधिलकी देतं आणि आपलं कुटुंब आपल्याला कायम सुखी आणि आनंदी ठेवतं.

0: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती।
1: श्रोते हो, सकाळचे 6:35 झाली आहेत। जाणून घेऊया आजच्या कार्यक्रमांची रूपरेषा। सकाळी 6:40 आणि 2:02 कृषीवाणी यात भुईमुख उत्पादन तंत्रज्ञान याविषयी आपण माहिती जाणून घेऊ शकाल। सकाळी 6:45 आणि 2:05 आरोग्यम धनसंपदा हाडांची ठिसूळता तज्ज्ञ डॉक्टर अतुल ढेपे ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे। सकाळी 6:50 आणि 2:10 परिसर सूर्याची शक्ती शेतकऱ्यांची प्रगती आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती। सकाळी 6:40 आणि 7:40 ऐसी अक्षरे रसिके चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड या मालेत सूरज का सातवा घोडा या चित्रपटाविषयी रेखा देशपांडे यांचा लेख। सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास। सकाळी 7:40 प्रायोजित कार्यक्रम शिवसृष्टी आणि सकाळी 7:55 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम रक्तगाथा। सकाळी 8:40 आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम जपूया सुमने कुटुंबे सौख्य दरवळे लेखिका मदालसा कानडे ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे। सकाळी 9:00 अज्ञात मुंबई नितीन साळुंखे लिखित पुस्तकाचं क्रमशः वाचन संकल्पना शैलेश माळुदे। सकाळी 9:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग। सकाळी 10:20 गांधीवंदना आणि 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित सतीश व्यास यांचं संतूरवादन राग बैरागी। सकाळी 11:05 आपली आवड। दुपारी 12:00 वनिता मंडळ यात कुटुंब समाजाचा गाभा डॉक्टर कुमुद गोरे यांच्याशी बातचीत। त्यानंतर आजीची रेसिपी प्रोटीन पावडर आणि आठवणीतलं गाव भीमाशंकर ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे। दुपारी 1:40 नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र। दुपारी 2:30 नादब्रह्म यात ऋषिकेश करमरकर यांचं दिलरुबा वादन राग शुद्ध सारंग। संध्याकाळी 5:02 नादब्रह्म यात देवानंद गडीकर यांचं पखवाज वादन तालधमार। संध्याकाळी 5:30 युववाणी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त माहिती आणि प्रचिती हंसगावकर हिची गायत्री देवडे हिने घेतलेली मुलाखत आणि गाणी ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे।

0: संध्याकाळी 6:30 स्वस्थ भारत मायग्रेन याविषयी न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर मकरंद कांजाळकर यांची मुलाखत, संध्याकाळी 6:15 वृत्तविषय, 7:30 माझं आव्हान माझं शिवार, रात्री 7:15 लोकसंगीत, रात्री 9:00 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 करंट अफेअर्स हे तिन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. रात्री 10:00 नादब्रह्म यात ऋषिकेश करमरकर यांचं दिलरुबा वादन राग मारुबिहाग आणि 10:30 पंडित के जी गिंडे यांचं गायन राग मलुहा केदार. हे होते आजचे ठळक कार्यक्रम. यानंतर ऐकूया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. कुलाबा वेधशाळेकडून आज पहाटे 5:30 मिळालेल्या माहितीनुसार काल मुंबई शहर आणि परिसरात आकाश अंशतः ढगाळ होतं. कमाल तापमान कुलाबा आणि सांताक्रूज इथं 34 सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. किमान तापमान कुलाबा आणि सांताक्रूज इथं 28 सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथं 84% आणि सांताक्रूज इथं 82% इतकी नोंदवली गेली. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात आकाश धूसर असेल आणि संध्याकाळनंतर ते स्वच्छ असेल. कमाल तापमान 36 सेल्सिअस आणि किमान तापमान 27 सेल्सिअसच्या आसपास असण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांसाठी 75 किलोमीटरच्या पुढील सागरी अंतरात 40 ते 50 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील आणि वादळात हा वेग 60 किलोमीटर प्रतितास इतका वाढण्याची शक्यता आहे. हे होतं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, त्याचबरोबर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र. यानंतर ठीक 6:40 कृषीवाणी, यात आपण ऐकू शकाल भुईमुख उत्पादन तंत्रज्ञान. त्यापूर्वी ऐकूया ठाणे रायगड आणि पालघर जिल्ह्यातील हवामानाचा अंदाज. ठाणे रायगड आणि पालघर जिल्ह्यात आज आकाश स्वच्छ असेल.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. भुईमुग हे आपल्या देशातील प्रमुख तेलबिया पीक असून एकूण जागतिक उत्पादनाच्या 30% भुईमुगाचे उत्पादन आपल्या देशात होते, परंतु आजही आपल्या देशाला खाद्यतेलांच्या आयातीवर 1100 ते 1200 कोटी रुपये दरवर्षी खर्च करावे लागतात. दिवसेंदिवस वाढत्या लोकसंख्येबरोबरच खाद्यतेलांची मागणीही वाढतच आहे. सन 1981च्या आकडेवारीनुसार भारतात खाद्यतेलांचा दरवर्षी दर माणशी वापर हा फक्त 4.6 किलो इतका होता, तर त्याचवेळी जागतिक खाद्यतेलाचा वापर सरासरी 7 किलो इतका होता. महाराष्ट्र भुईमुग उत्पादनाच्या क्षेत्रात देशात अग्रेसर असला तरी सरासरी उत्पादकतेच्या बाबतीत मात्र गुजरात तामिळनाडू यांच्यानंतर 3 क्रमांकावर आहे. केंद्र शासनाने या गोष्टीचा सखोल अभ्यास करून खाद्यतेल उत्पादनात भारताला स्वयंपूर्ण होण्यासाठी नैसर्गिक साधनांचा विकास करून तेलबियांची उत्पादकता वाढवण्यासाठी 1986 टेक्नॉलॉजी मिशन ऑन ऑइल सीड योजनेमार्फत युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आले. या योजनेमधून प्रामुख्याने भुईमुगाची उत्पादकता वाढवण्यासाठी सुधारित तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केला गेला. विविध संशोधनावरून तसेच शेतकऱ्यांबरोबर चर्चा करून कमी उत्पादन येण्याची कारणे प्रथम शोधून काढली आहेत. भुईमुगाचे कमी उत्पादन येण्याच्या कारणांमध्ये भुईमुगासाठी अयोग्य जमिनीची निवड आणि मशागत, हेक्टरी रोपांची संख्या कमी असणे, सुधारित जातीच्या बियाणांचा अभाव आणि बियाण्यांचा कमी प्रमाणात वापर, खत आणि पाणी यांचं अयोग्य व्यवस्थापन, आंतरमशागतीचा अभाव, सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर न करणे आणि रोग किडींचे प्रभावी नियंत्रण केले जात नाही यांचा समावेश आहे. भुईमुगाचे पीक 75 ते 100 सेंटीमीटर पाऊस, भरपूर सूर्यप्रकाश आणि वाढीच्या काळात जास्त तापमान असलेल्या हवामानात चांगले वाढते. त्यासाठी उत्तम निचऱ्याची खोल वाळू मिश्रित परंतु कॅल्शियमचा पुरवठा करणारी जमीन असावी. जमीन मऊ आणि भुसभुशीत करून घेण्यासाठी निवडलेल्या जमिनीची 1 फूट खोल नांगरट करावी. जमिनीची खोलवर नांगरट केल्यामुळे

0: जमिनीत लपून बसलेल्या किडी आणि रोगांच्या सुप्तावस्था उन्हात तापल्यामुळे नाश पावतात आणि यामुळे पिकाला किडी आणि रोगाचा उपद्रव कमी होतो. भुईमुगाच्या एकूण क्षेत्रापैकी 85% भुईमूग हा खरीप हंगामात तर 15% उन्हाळी हंगामात घेतला जातो. भुईमूग हे पाण्यास अत्यंत संवेदनाक्षम असे पीक आहे. या पिकाला पाणी जास्त अथवा कमी झाल्यास झाडांची वाढ नीट होत नाही, आऱ्या लागत नाहीत आणि परिणामी उत्पन्न घटते. भुईमुगाची लागवड ही वाफे पद्धत, सरीवरंबा आणि रुंद सरीवरंबा पद्धतीने करण्यास थोडा जास्त खर्च येतो, परंतु त्यामुळे अनेक फायदे होतात. पाण्याचा चांगला निचरा होतो, जमिनीत हवा खेळती राहते, शेंगा पोसण्यासाठी जमीन भुसभुशीत राहते. भुईमूग लागवडीसाठी 1.25 मीटर रुंदीचे गादी वाफे तयार करून त्यावर 30 बाय 10 सेंटीमीटर अंतरावर टोकन पद्धतीने पेरणी करावी. खरीप हंगामातील भुईमुगाची पेरणी जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून ते जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करावी. त्यानंतर पेरणी केल्यास उत्पन्नात घट येते. तर उन्हाळी हंगामातील भुईमुगाची पेरणी 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारीच्या दरम्यानच करावी. भुईमुगाच्या उपट्या वाणांचे बियाणे एकरी 40 किलो या प्रमाणात वापरावे. तसेच नीम पसऱ्या आणि पसऱ्या वाणांचे बियाणे एकरी 30 किलो या प्रमाणात वापरावे. मात्र ICGS 76 ह्या वाणाचे बियाणे टपोरे असल्यामुळे एकरी 50 किलो या प्रमाणात वापरावे. पेरणीसाठी उपट्या जातीच्या बियाणाची 30 बाय 10 सेंटीमीटर अंतरावर लागवड करावी. नीम पसऱ्या आणि पसऱ्या वाणांच्या बियाणांची 30 बाय 15 सेंटीमीटर किंवा 45 बाय 10 सेंटीमीटर अंतरावर पेरणी करावी. दुचाडी पाभरीने बियाणे आणि खते योग्य खोलीवर पसरल्यामुळे बियांची उगवण निरोगी आणि जोमदार होते.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण भुईमूग उत्पादन तंत्रज्ञान याविषयी माहिती ऐकलीत. वाचक स्वर होता सुवर्णा कुलकर्णी यांचा आणि सादरकर्ते होते रोशन जाधव. हा कार्यक्रम पुनःप्रसारित होईल 2:00 वाजता. यानंतर प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. श्रोतेहो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतेहो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण हाडांची ठिसूळता याविषयी मणके विकार तज्ज्ञ डॉक्टर अतुल संतारामजी ढेपे यांनी दिलेली माहिती जाणून घेऊया.
2: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, आता या भागात आपण ऑस्टिओपोरोसिस बद्दल जाणून घेणार आहोत. ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडांची ठिसूळता. वाढत्या वयानुसार व इतर काही कारणामुळे हाडांची घनता कमी होते व हाडे ठिसूळ व्हायला लागतात. आपल्या हाडांचा आतील भाग हा स्पंज सारखा असतो, त्याला ट्रॅबिक्युलर बोन म्हणतात. व बाहेरचे आवरण कडक व कठीण आवरण असते, त्याला कॉर्टिकल बोन म्हणतात. जेव्हा हाडांची घनता कमी होते तेव्हा हाडांच्या आतील ट्रॅबिक्युलर बोनमध्ये म्हणजे स्पंजमध्ये जे छिद्र असतात त्याचे आकार वाढायला लागते व त्यामुळे हाडे कमकुवत होतात. जरी ऑस्टिओपोरोसिस हा पुरुष आणि स्त्रियांमध्ये दोघांनाही बाधित करीत असला तरी स्त्रियांमध्ये 4 पटीने पुरुषांपेक्षा हा आजार अधिक प्रमाणात बळावतो. ऑस्टिओपोरोसिसची लक्षणे जर बघितली तर प्रमुख लक्षण म्हणजे हाडांची वेदना. कोणतेही कारण नसताना शरीरांची विशेषतः सांध्याची व मणक्यांची हाडे दुखायला लागणे हे ऑस्टिओपोरोसिसचे प्रमुख लक्षण आहे. तसेच सोबतच स्नायूंचा कमकुवतपणा, स्नायू दुखणे, सांधेदुखी ही लक्षणे दिसायला लागतात. ऑस्टिओपोरोसिसच्या कारणाबद्दल जर जाणून घ्यायचं म्हटलं तर वाढत्या वयानुसार स्त्रियांमध्ये रजोनिवृत्तीनंतर म्हणजेच मेनोपॉजनंतर हार्मोनल इम्बॅलन्स होतं, हार्मोनल चेंजेस होतात. बोन मिनरलायझेशनसाठी उपयुक्त असणारा इस्ट्रोजन नावाचा जो हार्मोन आहे त्याचे प्रमाण शरीरामध्ये कमी होते व त्यामुळे हाडांची घनता कमी होते व हाडे ठिसूळ व्हायला लागतात. आहारामधील कॅल्शियमची कमतरता हे देखील ऑस्टिओपोरोसिसचे एक प्रमुख कारण आहे. ज्यांच्या आहारामध्ये कॅल्शियमची कमतरता असते अशांना ऑस्टिओपोरोसिस होण्याचा धोका अधिक प्रमाणात असतो. आता ऑस्टिओपोरोसिस झाल्यानंतर हाडांची घनता कमी होऊन हाडे ठिसूळ झाल्यामुळे घरात किरकोळ पडल्यामुळे देखील हाडे फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते किंवा सहज वाकून काही काम देखील केल्यामुळे मणक्यांची हाडं फ्रॅक्चर होण्याची शक्यता ज्येष्ठ नागरिकांमध्ये असते. अशी लक्षणे आढळल्यास किंवा अशी लक्षणे दिसायला लागल्यास आपण त्वरित अस्थिरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा, मार्गदर्शन व उपचार घ्यायला हवेत. ऑस्टिओपोरोसिसचे निदान ही हाडांची घनता तपासणी डेक्झा स्कॅनद्वारे केले जाते. तसेच व्हिटॅमिन डी सिरम कॅल्शियम ची तपासणी

0: उपयुक्त ठरू शकते. वाढत्या वयातील रुग्णांनी, विशेषतः अशा स्त्रियांनी ज्यांना फॅमिली हिस्ट्री आहे ऑस्टिओपोरोसिसची, त्यांनी हाडांच्या घनतेची तपासणी करून घ्यायला हवी. आता उपचाराबद्दल आपण जाणून घेऊयात. ऑस्टिओपोरोसिसची ट्रीटमेंटचा उद्देश हा हाडांची घनता वाढवणे, हाडे मजबूत करणे, तसेच हाडांची पुढील झीज रोखणे व फ्रॅक्चरचा धोका कमी करणे ही आहे. योग्य औषधोपचार, हाडाची घनता वाढवणारे औषधी, तसेच कॅल्शियमयुक्त औषधी व हाडांची वेदना कमी करणारे औषधी, सोबतच नियमित हलका फुलका व्यायाम, जीवनशैलीतील बदल जसं की मद्यपान व धूम्रपान टाळणे, तसेच संतुलित आहार म्हणजे कॅल्शियम, व्हिटॅमिन डी व हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या पोषक तत्वांनी युक्त आहार घेणे हे देखील आहे. आपण कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी युक्त आहार म्हटलं तर दूध, दुधाचे पदार्थ, दही, पनीर, तसेच ज्यांना शक्य असेल त्यांना मांसाहार, मासे, अंडी किंवा वनस्पतीयुक्त दूध म्हणजेच सोया, बदाम किंवा ओट्स मिल्क, पालेभाज्या, सुके अंजीर, बदाम, तीळ, तसेच सकाळच्या सूर्यप्रकाशामध्ये 10 ते 20 मिनिटं घालवणे देखील आपल्या शरीरासाठी व्हिटॅमिन डी तयार करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. नमस्कार
1: श्रोते, आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत हाडांची ठिसूळता याविषयी मणके विकार तज्ञ डॉक्टर अतुल संतरामजी ढेपे यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. श्रोते, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झाली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोते हो, यानंतर ऐकूया कार्यक्रम परिसर.
1: परिसर. नमस्कार श्रोते हो, राज्यस्तरीय परिसर या निसर्गविषयक माहिती देणाऱ्या मालिकेमध्ये सर्व श्रोत्यांचं मी सीमंतिनी सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आज आपण सूर्याची शक्ती शेतकऱ्याची प्रगती याविषयी एक लघुनाटिका ऐकणार आहोत. या लघुनाटिकेतून एका शेतकऱ्याची अंधारातून उजेडाकडे होणारी वाटचाल आपण ऐकणार आहोत सोलार कृषीपंपाच्या मदतीनं. ऐकूयात ही लघुनाटिका. या लघुनाटिकेचं लेखन केलेलं आहे धनंजय मुदगलकर यांनी. सहभाग आहे शीतल निमजे आणि वैशाली वांगेकर यांचा. सादर करते सदानंद कांबडी.
2: काय हो मावशी, अशा का बसला आहात डोक्याला हात लावून आणि किती ती काळजी तुमच्या चेहऱ्यावर दिसते आहे.
3: अव काय सांगाव मॅडम, अव घरून मी बेगी बेगी आले शेताला पाणी द्यायला.
2: बर,
3: मोटर सुरू केली की अव दोनच मिनिटात लाईट गेली की
2: काय सांगता.
3: आणि तुम्हाला ठावच आहे की आता हे ऊन पहा कसं तापतय.
2: हो,
3: अव सार पीक सुकायला लागली.
2: खरंच बघा,
3: काय करू काय नाही मला काय बी कळन बघा. आता समजायला ठाव आहे की वीज नसली की पाणी नाही, आणि पाणी नाही म्हणजे पीक बी नाही की अव लई त्रास होतो बघा या समजांचा. अहो मॅडम, पण तुम्ही कोण म्हणाव.
2: हे बघा मावशी, आता मी तुमची अडचण सोडवायला आली आहे.
3: काय म्हणता.
2: आणि मी कृषी विभागातून आले बरं का.
3: बरं बरं.
2: आणि तुम्ही आता शेतात सोलार पंप का बसून घेत नाहीत बरं.
3: अव सोलार पंप म्हणजे हाय तरी काय, आणि त्यानं काय होते म्हणजे असं होते का वीज गेली तरी पाणी येईल असं होईल का बरं सांगा बरं.
2: अहो नक्कीच होणार, आणि वीज जाणारच नाही बघा.
3: आता ग बया म्हणजे हे समजा नीट काय हाय काय नाही मला समजा सांगा, म्हणजे कसं माझ्या डोसक्यामध्ये प्रकाश पडल की.
2: खरंच बघा, मी तुम्हाला आता सगळं नीट समजून सांगते. ऐका, कारण सोलार पंप म्हणजे कसं आहे सूर्यप्रकाशावर चालणारा पंप.
3: बरं.
2: आता हे बघा मावशी, माझ्या मोबाईल मध्ये हे सोलार पॅनलचं चित्र आहे, ते तुम्हाला दाखवते. आणि हे सोलार पॅनल जे आहे ना ते आपण जर शेतात बसवलं तर यातून काय होईल वीज निर्माण होईल, आणि ती तुम्ही हवी तेव्हा वापरू शकता मावशी.
3: असं
2: अगदी तुमच्या मालकीची आणि तुमच्या सोयीनुसार.
3: आता ग बया म्हणजे आमच्या रामभाऊ आणि वनीच्या शेतामध्ये बसविलं ना तसं म्हणता होय.
2: खरंच.
3: आणि वनी म्हणतच होती की पंप बसविल्यापासून आमच्याकडे पाणीच पाणी मिळत. या
2: वा वा वा,
3: म्हणजे कसं बचत बी होती या असं बी म्हणली बघ मला.
2: 100%.

0: खरंय बघा. आणि हे सगळं जर मावशी तुम्ही तुमच्या शेतात बसून घेतलं ना, तर तुमची विजेची बचत होईल बरं का.
1: अव तुम्ही म्हणता तसं मला समजा पटतय. अव पण पैशाचं संकट करता येतय.
0: यासाठी की नाही तुम्हाला शासनाकडून अनुदान मिळत असते
1: बरोबर.
0: आणि तुम्ही जर अर्ज केला ना तर कमी खर्चात हा सोलार पंप तुम्हाला बसवून मिळेल.
1: असं वय म्हणजे पाणी बी मिळेल आणि इजेची पण बचत होईल का काय.
0: अहो खरंच होईल. आणि बघा शेतासाठी पाणी, जनावरांसाठी पाणी, पिण्यासाठी पाणी मला मिळेल.
1: काय म्हणता वा.
0: खर्च कमी होईल आणि सूर्यापासून मिळणाऱ्या प्रकाशातून वीज निर्माण पण होईल.
1: बरं बरं बरं.
0: बघा बरं किती छान आहे का नाही. आणि कुठलंही प्रदूषण नाही, धोका नाही आणि अतिशय उपयुक्त असं हे सोलार पंप आहे.
1: असं वय. म्हणजे आपल्याला निसर्गामधून म्हणजे सूर्यापासून आपल्याला फुकटची वीज भेटायली होय की ना.
0: अगदी अगदी.
1: म्हणजे ही समधी गोष्ट की नाही माझ्या धन्याला सांगते बरं का.
0: होय होय सांगा.
1: ते अर्ज बी करतील की.
0: अहो नक्की सांगा. आणि नक्की अर्ज करा बरं का मावशी.
1: अहो 100%. म्हणजे कसं आहे मला बचतच बचत पाहिजे की नाही.
0: चला निघते आता मी.
1: म्हणजे ह्या कृषी पंपाचा या सौर पंपाचा जर मी वापर केला म्हणजे कसं माझी शेती बी मस्त भरपूर पिकल आणि आमचं घर दार समजा समृद्धी येईल माझ्या घरामध्ये.
0: अगदी अगदी. त्याच्यामुळे कसं विनामूल्य जी आपल्याला ही सूर्यापासून मिळणारी वीज आहे ना त्याचा पुरेपूर असा वापर आपण सगळ्यांनी करून घ्यायला हवा.
1: नक्कीच.
0: आणि शासन तर आपल्या सोबत आहेच का.
1: अगदी बरोबर.
2: श्रोते हो, सूर्याची शक्ती शेतकऱ्याची प्रगती याविषयीची लघुनाटिका आताच आपण ऐकलीत. लेखन होतं धनंजय मुदगलकर यांचं, सहभाग होता शीतल निमजे आणि वैशाली वांगीकर यांचा, सादर करते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
3: श्रोते हो, परिसर हा कार्यक्रम पुनःप्रसारित होईल 2:10. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. यानंतर 6:55 संस्कृत मधून बातम्या दिल्ली केंद्रावरून.
4: इयम आकाशवाणी संप्रति वार्ता श्रूयंताम प्रवाचक डॉक्टर गणेश हेगडे. अथ वार्ताः. प्रधानमन्त्री श्री नरेन्द्र मोदी अद्यारभ्य यूएई, नेदरलैंड, स्वीडन, नार्वे, इटलीति देशानां षड् दिवसीय यात्रायां भविष्यति. पञ्चदेश यात्रायाः प्रथमपदे अद्य श्री मोदी यूएई देशं गमिष्यति, यत्र सः राष्ट्रपतिना शेख मोहम्मद बिन जायद अल नह्यान इत्यनेन सह मिलिष्यति. द्विपक्षीय विषयेषु विशेषतः ऊर्जा सहकार्ये तथैव परस्पर हितस्य क्षेत्रीय अन्ताराष्ट्रिय विषयेषु च द्वौ नेतारौ विचाराणाम् आदान प्रदानं करिष्यतः. मेलनमिदं ऊर्जा सुरक्षा विषये केन्द्रीकृतं भविष्यति इत्यपेक्षा वर्तते. प्रधानमन्त्रिणा श्रीमोदिना प्रोक्तं यत् अस्मिन् वर्षे भारतस्य अध्यक्षतायां ब्रिक्स इति बहुदेशीय संघः बहुपक्षीयतां सुदृढं कर्तुं, सतत विकासं प्रवर्धयितुं, आर्थिक शक्तिं प्रवर्धयितुं, अधिक समावेशीय विश्वव्यवस्थायाः निर्माणार्थं च मिलित्वा कार्यं करिष्यति. ह्यः नवदिल्ल्यां ब्रिक्स देशानां विदेशमन्त्रिभिः प्रतिनिधिमण्डल प्रमुखैः सह संवादं कुर्वन् श्रीमोदी अवदत् यत् उदयमानानां अर्थव्यवस्थानां मध्ये सहकार्यं प्रवर्तयितुं वैश्विक दक्षिणस्य आकांक्षाणां विकासाय च ब्रिक्स संघः महत्वपूर्ण मञ्चरूपेण उद्भूतः वर्तते. केन्द्रसर्वकारेण उक्तं यत् देशे पर्याप्तं असंस्कृततैलस्य एलपीजी इति द्रवीकृत अनिल इन्धनस्य प्राकृतिक अनिलेन्धनस्य च उपलब्धतां सुनिश्चेतुं प्रभाविपदानि गृहीतानि सन्ति. ह्यः नवदिल्ल्याम् अन्तर्मन्त्रालयस्य वृत्तान्तस्य समये पेट्रोलियम् प्राकृतिक अनिल मन्त्रालयस्य संयुक्त सचिव पदासीना सुजाता शर्मा अवदत् यत् देशे सर्वत्र गृहोपयोगी एलपीजी इति द्रवीकृत अनिल इन्धनस्य आपूर्तिः सुचारुरूपेण प्रचलति. नीट इति आगामी राष्ट्रिय पात्रता सहित प्रवेश परीक्षायाः सज्जतायाः परीक्षां कर्तुं समीक्षां कर्तुं केन्द्रीय शिक्षा मन्त्री धर्मेन्द्र प्रधानस्य निवासस्थाने उच्चस्तरीय सभा आयोजिता. सभायां नीट परीक्षायाः सुचारुतया कुशलतया च संचालनस्य विविध पक्षेषु विस्तृत विमर्शाः कृताः. रक्षामन्त्री राजनाथसिंहः अद्य

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आपण ऐकतोय चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड ही मालिका. आजच्या भागात ऐकूया सूरज का सातवा घोडा या चित्रपटाबद्दल रेखा देशपांडे यांचा लेख.
1: सूरज का सातवा घोडा हा श्याम बेनेगल यांचा चित्रपट आठवत राहतो तो पटकथेच्या रचना वैशिष्ट्यासाठी. माणिक मुल्ला तीन स्त्रियांच्या कथा आपल्या मित्रांना सांगतोय. जमुनाचं शेजारच्या निष्क्रिय तन्नावर देवदासच्या पारोसारखं प्रेम आहे. तिचं लग्न त्याच्याशी होऊ शकत नाही आणि हुंड्याअभावी तिजवराशी होतं, पण खमकी जमुना नोकराला जवळ करून आपलं सुख मिळवते आणि मुलासह टेचात राहते. तिच्या कथेचा साक्षीदार असतो तिचा दुसरा शाळकरी शेजारी माणिक. श्रीमंत स्वर्गस्थ पित्याची एकुलती एक मुलगी लिली हिच्याशी तन्नाचं लग्न होतं. तेव्हा लिली गर्भवती असते, सुशिक्षित, खमकी. तिची माहेरी जाते ती परत न येण्यासाठी. तन्नाचा लंपट बाप महेसर सत्तीचा खून करून लिलीच्या आईकडे लपतो. लिली त्याला सुनावते, आम्हाला कुणा पुरुषाची गरज नाही, आम्ही आपलं रक्षण करायला समर्थ आहोत, चालता हो. यानंतर विधवा जमुना आणि तन्नाची भेट रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर होते. तो वैफल्यग्रस्त तन्नाचा अखेरचा दिवस असतो. तन्नाला गाडीखाली जीव देताना जमुना पाहते. शोक करणाऱ्या जमुनाला लिली पोटाशी धरते. तिसऱ्या कथेतल्या लिलीचं माणिकवर प्रेम आहे, माणिकचं तिच्यावर. तो फक्त काहीतरी काव्यात्मक बोलत राहतो, कृतीशून्य. लग्न तन्नाशी होतं, पण नंतर माणिकच्या आयुष्यात दुसरी मुलगी येते, जशी पारोच्या नंतर देवदासच्या आयुष्यात चंद्रमुखी आली तशी. ती असते सत्ती, जमुना आणि लिलीहून वेगळी. गावातल्या चमन ठाकूर या अपंग माजी सैनिकाला बलुचिस्तानमधल्या लढाईत सापडलेली आणि त्यानं वाढवलेली अनाथ बंजारन मुलगी. जमुना आणि लिली आपल्यावरील अन्यायावर स्वार होतात. धूर्तपणे समाजाच्या आणि काळाच्या नैतिकतेला कपदार्थ ठरवून आपलं सुख मिळवतात.

0: सत्तीला विकतो आणि महेसर तिच्यावर बलात्कार करतो. सत्ती माणिककडे आसऱ्यासाठी येते. माणिक भेकडपणे वागण्यापलीकडे काहीच करू शकत नाही. त्याचा मोठा भाऊ तिला चमन आणि महेसरच्या हवाली करतो. दुसऱ्या दिवशी वाण्याला सत्तीचं प्रेत सापडतं. प्रेम या भावनेच्या वेगवेगळ्या पैलूंचा मागोवा घेणाऱ्या तीन कथांची ही गुंफण आहे. या तिन्ही एकाच परिसरात घडणाऱ्या स्वतंत्र कथा, तरीही आपसात गुंतलेल्या. माणिक मुल्ला कथांचा निवेदक आहे आणि त्या कथांमधलं एक पात्र म्हणूनही तो भेटत राहतो. तशीच या कथेतली पात्र दुसऱ्या कथेमध्येही डोकावत राहतात. एका कथेतले प्रसंग दुसऱ्या कथेचं अंग बनून येतात. शेवटी माणिक कथेमध्ये वास्तव आणि कल्पना यांचा मेळ घातला जातो हे विशद करतो आणि स्वतःच कल्पनेचा मागोवा घ्यायला निघतो. डॉक्टर धर्मवीर भारती यांच्या कथांचं हे अनोखं रचना वैशिष्ट्य बेनेगल यांनी आपल्या चित्रपटात अत्यंत प्रभावीपणे मांडलेलं आहे आणि तोच या चित्रपटातल्या आशयाचा गाभा आहे.
1: चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड या मालेत सूरज का सातवा घोडा या चित्रपटाबद्दल रेखा देशपांडे यांचा लेख आत्ताच आपण ऐकला. या कार्यक्रमासाठी वाचक स्वर होता दिनेश आडावतकर यांचा, निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम पुनःप्रसारित होईल दुपारी 1:40. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, त्याचबरोबर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र.
3: उत्तम आरोग्यासाठी निरोगी रक्त महत्वाचं. रक्ताचं चक्र जाणून घेऊया डॉक्टर प्रितेश जुनागडे यांच्याकडून लोटस हॉस्पिटल प्रस्तुत रक्तगाथा या कार्यक्रमात दर शुक्रवारी 7:55.
4: कॉमर्स मधील करिअरच्या संधी.
5: सर्वप्रथम तर आम्ही सांगू की स्कोप काय काय याच्यामध्ये. प्रॅक्टिकल सब्जेक्ट्स आहेत, अकाउंटन्सी आहे, बिझनेस रिलेटेड इकॉनॉमिक्स आहे किंवा ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स आहे. पिरियड फार जास्त नाही आहे, 12+4 years इज ओके. खर्च पण फार जास्त नाही आहे. तुम्हाला लोकल टू ग्लोबल कुठेही तुम्हाला बाबा जॉबच्या ऑप्शन्स अवेलेबल राहू शकतात. स्टॅबिलिटी म्हणून आपण कॉमर्स साईडचा निश्चितच पॉझिटिव्हली विचार करायला पाहिजे.
4: याविषयी जरूर ऐका चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी अनुजा तापसकर यांनी केलेली बातचीत. रविवारी 17 मे ला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमात आकाशवाणी महाराष्ट्राच्या सर्व केंद्रांवरून.
0: श्रोते हो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
6: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाइट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते पासून विचार करायचा असतो खरं.
7: उद्योग मंत्र या मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका. मंगळवारी 19 मे रोजी दुपारी 12:00 वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही वनिता मंडळ.
2: श्रोते हो, आपण
8: आकाशवाणी पुणे केंद्र 7:07 आणि 11 सेकंद झालेत. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
9: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
10: आकाशवाणी
9: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
10: ऐकत रहा आकाशवाणी.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

नमस्कार, एक कळकळीशी विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत, असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते, मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणार ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.

आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जून पासून सुरू होणार. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील 5 लाख घरांचं आज साताऱ्यात लोकार्पण. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून पालखी मार्गांची पाहणी, विविध विकास कामांचीही घोषणा. आणि पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर इंधन बचतीसाठी राज्य शासनाच्या विविध उपाययोजना. आता सविस्तर बातम्या. राज्यात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जून पासून सुरू होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं काल 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशातल्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार राज्यात 30 जून ते 29 जुलै दरम्यान मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देऊन मतदारांची पडताळणी करतील. त्यानंतर 5 ऑगस्ट रोजी मतदार यादीचा मसुदा प्रसिद्ध होईल. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान हरकती दाखल करता येतील. या हरकतींवर 3 ऑक्टोबरपर्यंत सुनावणी होऊन निकाल दिले जातील आणि 7 ऑक्टोबरला राज्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. 1 ऑक्टोबरपर्यंत वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या नागरिकांची नावं या मतदार यादीत समाविष्ट होतील. राज्यात सध्या 9,86,44,413 मतदारांची नोंद आहे. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून व्हीडी सतीशन यांचं नाव निश्चित झालं आहे. काँग्रेसतर्फे काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सतीशन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. राज्यातल्या 6 मोठ्या पाटबंधारे प्रकल्पातून प्रायोगिक तत्वावर गाळ आणि गाळ मिश्रित वाळू काढण्याचा निर्णय काल मंत्रिमंडळानं घेतला. हा गाळ शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात टाकण्यासाठी मोफत उपलब्ध करून दिला जाईल. या धोरणामुळे प्रकल्पातील पाणीसाठा वाढणार असून धरणांचं जतन आणि संवर्धन होण्यास मदत होईल. स्पर्धा परीक्षांमध्ये वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव, परीक्षेला बसण्याची संधी या आधारे सवलत घेतलेल्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांच्या नियुक्तीबाबतच्या धोरणालाही काल मान्यता देण्यात आली. पुणे महानगरपालिकेच्या नदी पुनरुज्जीवन प्रकल्पातील मुळामुठा नदीच्या विकासासाठी 3 शासकीय जमिनी महापालिकेला विनामूल्य हस्तांतरित करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या लाभार्थींचं संमेलन आणि महाआवास अभियानाचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आज साताऱ्यात होणार आहे. केंद्रीय ग्रामीण विकास आणि कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत उभारण्यात आलेली 5 लाख घरं लाभार्थींना वितरित केली जाणार असून 6 लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात घरांच्या चाव्या सुपूर्द केल्या जातील. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 3 कोटी घरं उभारण्यात आली आहेत.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गांच्या कामाची पाहणी केली, तसंच विविध विकास कामांचा आढावा घेतला. पालखी मार्गांचं बरंचसं काम झालं असून लाखो वारकऱ्यांची वारी सुखकर आणि आल्हाददायक व्हावी या उद्देशानं विकास कामं करण्यात येत असल्याचं गडकरी यांनी फलटण इथं पत्रकार परिषदेत सांगितलं. यावेळी त्यांनी विविध विकास कामांची घोषणाही केली. या दौऱ्यात गडकरी यांनी आपल्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करत संपूर्ण प्रवास बसनं केला. पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाच्या अनुषंगानं राज्य शासनानं महत्वपूर्ण उपाययोजना जाहीर केल्या आहेत. परदेश दौऱ्यांवर निर्बंध, सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवणं, ऊर्जा बचत, नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन, याबरोबरच घरात आणि उपाहारगृहांमध्ये पीएनजीला प्रोत्साहन, खाद्यतेलाच्या वापरात कपात करण्यासाठी शासकीय उपाहारगृह, अंगणवाडी, रुग्णालयं आणि वसतीगृहांमध्ये खाद्यपदार्थांमध्ये बदल करण्यात येणार असून पाम आणि सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला चालना दिली जाणार आहे. पोलीस विभागाकडून वाहनांच्या मिरवणुका, दुचाकी रॅलींना परवानगी नाकारण्यात येणार असून शासकीय जाहिराती आणि खर्चिक उपक्रमांवरही मर्यादा आणण्यात येणार आहेत. मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी याबाबत परिपत्रक जारी केलं आहे. दरम्यान पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल दुचाकीनं प्रवास करत विधानभवनात दाखल झाले, तर एकनाथ शिंदे यांनी पर्यावरणपूरक प्रवासाचा संदेश देत इलेक्ट्रिक कारनं विधानभवन गाठलं. इंधन बचतीचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवणं हा यामागचा उद्देश असून या विषयावर विरोधकांनी राजकारण न करता प्रगल्भता दाखवावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. राज्याच्या औद्योगिक आणि तंत्रज्ञान क्षेत्राला गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्योग विभाग आणि एएम इंटेलिजन्स लॅब्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात काल 1,14,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार झाला. या प्रकल्पामुळे राज्यात 8,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

बातमीपत्रात पुन्हा स्वागत. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त काल सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात आलं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन केलं. पुण्यातल्या डेक्कन जिमखाना परिसरातल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या नूतनीकरणाचं भूमिपूजन काल केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झालं. रत्नागिरी आणि धुळ्यासह विविध ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. रक्तदान शिबिरांचंही यावेळी आयोजन करण्यात आलं होतं. नाशिकमध्ये रामशेज किल्ल्याच्या परिसरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त 1,00,000 बीजगोळ्यांची उधळण करण्यात आली. राज्याच्या विधान परिषदेतल्या 10 नवनिर्वाचित सदस्यांचा काल शपथविधी झाला. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यात भाजपाचे डॉ प्रमोद जठार, माधवी नाईक, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे, संजय भेंडे आणि डॉ प्रज्ञा सातव यांचा, तर शिवसेनेच्या डॉ नीलम गोरे, बच्चू कडू आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे यांचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झीशान सिद्दीकी यांचा समावेश आहे. राज्यात येत्या 1 जुलैपासून वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक बसवणं अनिवार्य करण्यात आलं आहे. वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक बसवण्यासाठी वाहनधारकांना येत्या 30 जूनपर्यंतची मुदत देण्यात आल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. या नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांना 1,000 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. प्रत्येक गाव आरोग्य संपन्न करण्याचा निर्धार करून आरोग्यदायी, सक्षम आणि समृद्ध महाराष्ट्र घडवू असं आवाहन उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल केलं. पुणे जिल्हा परिषदेच्या वतीनं

0: बारामती तालुक्यातील होळ इथे उभारण्यात आलेल्या मॉडेल प्राथमिक केंद्राचं लोकार्पण काल करण्यात आलं, तसंच जिल्ह्यातील 45 मॉडेल प्राथमिक केंद्राच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण करण्यात आलं त्यावेळी त्या बोलत होत्या. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. पुण्यातील हडपसर परिसरात एका खासगी रुग्णालयाजवळ बुधवारी आढळलेली बॉम्ब सदृश्य वस्तू बॉम्बशोधक आणि नाशक पथकानं निकामी केली. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं लातूरमधून एका निवृत्त प्राध्यापकाला अटक केली आहे. या प्रकरणी पुण्यातून एका महिलेला आणि एका विद्यार्थ्यालाही अटक झाली आहे. चिपळूण तालुक्यातलं मौजे दळवटणे हे स्वगणना प्रक्रिया 100% पूर्ण करणारं रत्नागिरी जिल्ह्यातलं पहिलं गाव ठरलं आहे. या गावानं आपल्या सर्व 9 वाड्यांमधील 425 कुटुंबांची नोंदणी यशस्वीपणे पूर्ण केली आहे. उत्तर प्रदेशात गेल्या 2 दिवसात झालेल्या वादळी पाऊस आणि वीज पडल्याच्या घटनांमुळे 104 जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बाधित लोकांना शक्य ती सर्व मदत पुरवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. हवामान. राज्यात सर्वच विभागात उद्या तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. कोकण, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल असा अंदाजही हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील 5 लाख घरांचं आज साताऱ्यात लोकार्पण. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून पालखी मार्गांची पाहणी, विविध विकास कामांची ही घोषणा आणि पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर इंधन बचतीसाठी राज्य शासनाच्या विविध उपाययोजना. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, भारतीय संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे. या संविधानानं आपल्याला आधुनिक मूल्य दिली. व्यक्ती व्यक्तीची प्रतिष्ठा जपणाऱ्या या मूल्यांमुळे प्रत्येक भारतीयाला काही मूलभूत अधिकार प्राप्त करून दिले. स्वतःसाठी हे अधिकार जपताना दुसऱ्यांच्या त्याच अधिकारांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. चला ही आधुनिक मूल्य जाणून घेऊया. ती आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा, लोकशाही, समानता, सामाजिक आणि राजकीय न्याय, तसंच राष्ट्रीय एकता आणि अखंडता. या मूल्यांचं पालन करूया, संविधान समजून घेऊया, आपला देश बळकट करूया.

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको आणि
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
3: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
4: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
5: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, त्याचबरोबर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र. सकाळचे 7:22 झाली आहेत. ऐकूया आजचे दिनविशेष. आज आहे 15 मे. आज जागतिक पातळीवर आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन म्हणून साजरा केला जातो. '1817 बंगाली समाजसुधारक आणि ब्राह्म समाजाचे प्रमुख देवेंद्रनाथ टागोर यांचा आजच्या दिवशी जन्म झाला होता. 15 मे 1907 भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील प्रमुख क्रांतिकारक सुखदेव थापर यांचा जन्म. 15 मे 1903 साहित्य मीमांसक कवी आणि विचारवंत श्री जोग यांचा जन्म. आणि 15 मे 1968 अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने यांचा जन्म. 15 मे 1350 संत जनाबाई यांचं निधन.

18 मे 1993 साली स्वतंत्र भारताचे पहिले लष्कर प्रमुख के एम करियप्पा यांचं निधन. 15 मे 1994 साली जागतिक हौशी स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेतील एकमेव भारतीय विजेता ओम अग्रवाल यांचं निधन. 15 मे 1994 साली चित्रकार आणि कॅलेंडर निर्मितीचे अधर्यू पी सरदार यांचं निधन. हे होते आजचे दिनविशेष.

0: कॉमर्स मधील करिअरच्या संधी.
1: सर्वप्रथम तर आम्ही सांगू स्कोप काय काय याच्यामध्ये. प्रॅक्टिकल सब्जेक्ट्स आहेत, अकाउंटन्सी आहे, बिझनेस रिलेटेड इकॉनॉमिक्स आहे किंवा ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स आहे. पिरियड फार जास्त नाही आहे, 12+4 इयर्स इज ओके. खर्च पण फार जास्त नाही आहे. तुम्हाला लोकल टू ग्लोबल कुठेही तुम्हाला बाबा जॉबच्या ऑप्शन्स अवेलेबल राहू शकतात. स्टॅबिलिटी म्हणून आपण कॉमर्स साइडचा निश्चितच पॉझिटिव्हली विचार करायला पाहिजे.
0: याविषयी जरूर ऐका चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी अनुजा तापसकर यांनी केलेली बातचीत. रविवारी 17 मेला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमात आकाशवाणी महाराष्ट्राच्या सर्व केंद्रांवरून. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भटक सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. आज आपण आमंत्रित केलंय महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकांत पाटील सर यांना.
1: सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत करते. सर, महाराष्ट्राला जागतिक स्टार्टअप हब बनवण्यासाठी काय काय उद्दिष्ट आता महाराष्ट्रासमोर आहेत?
2: जे ग्लोबल टेक्नॉलॉजीज काम करतोय आपण, ज्या ज्या प्रॉमिनंट सेक्टर्स आपण आता टार्गेट करायचा प्रयत्न करतोय. आता सेमीकंडक्टर हा एक मोठा विषय आहे देशासमोर, की आपण 1984 ला मोहालीमध्ये सेमीकंडक्टरची एक लॅब सुरू झाली होती आणि अनफॉर्च्युनेटली ती लॅब जळाली. त्याच्यानंतर कुठल्याच सरकारने हा प्रयत्नच केला नाही की आपण सेमीकंडक्टरमध्ये काम करावं. आपण टोटली चायनावर डिपेंड आहोत आणि आपण 24 नॅनोमीटरचं जे सेमीकंडक्टरची जी चीप असते ती सगळ्या मॅक्सिमम इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमध्ये लागते. पण आपल्याला असं वाटलं की चायना देतोय आपल्याला आणि आपण घेतोय आणि आपण काम करूया. पण आता सेमीकंडक्टर मिशन लॉन्च झाले. दुसरा एक लार्ज फोकस आहे की नॅशनल क्वांटम मिशन, याच्यामध्ये पंतप्रधानांनी ती अनाऊन्स केलेली आहे आणि त्याच्यासाठी 6,000 कोटीचं बजेट पण त्यांनी अनाऊन्स केलं. तर मी नॅशनल क्वांटम मिशनच्या सीईओला चेन्नईमध्ये भेटायला गेलो होतो. तर नॅशनल क्वांटम मिशन म्हणजे काय आहे, की आपण जे आत्ता कम्प्युटर्स वापरतो, तुम्ही मी व्हॉट्सअप वापरतो आणि आपले जे सगळे OTPs आहेत, पासवर्ड्स आहेत, बँकेचे पासवर्ड्स आहेत, सिक्युरिटी सिस्टीम्स आहेत, आपण हे सगळं इंटेलिजन्स नेटवर्क आपलं आहे, हे सगळं क्वांटम कम्प्युटर जर ज्यांनी तयार केला ते सगळ्या गोष्टी हॅक करू शकतात. म्हणजे आपण असं म्हणतो की व्हॉट्सअप मेसेज आपला इन्क्रिप्टेड आहे, पण क्वांटम कम्प्युटरमध्ये ही कॅपॅसिटी आहे की तो एका सेकंदात तुमचा मेसेज इन्क्रिप्टचा डिक्रिप्ट करून वाचू शकणार. मग हे संकट आत्ता मध्ये US आणि गुगलनी स्पेशली अनाऊन्स केलं. त्यांनी आधी 2032 क्वांटम मिशन ठेवलं होतं, पण त्यांनी सडनली 2019 पूर्ण करणार असं सांगायचं. तर मग ही स्पीड जर जग घेत असेल तर क्वांटम मिशनमध्ये भारत पण मागे नको असायला पाहिजे. आपल्याकडे आजही रोज 22 मिलियन UPI ट्रान्झॅक्शन्स होतात. वी आर लार्जेस्ट कंट्री फॉर द UPI ट्रान्झॅक्शन्स.

0: आपलं म्हणजे अख्खं फिनान्स त्याच्यावर आहे, अख्खं मेडिकल आहे, हे सगळं जे फ्लाईटचा डेटा आहे तो त्याच्यावर आहे. तर सगळंच जर आपलं त्या सिस्टीम्सवर IoT वर आपण आहोत आणि आपल्याला जर एखादी आपली स्वतःचं क्वांटम कॉम्प्युटिंग नसेल तर आपल्याला सगळे देश हैराण करून सोडणार. जसं छोटंसं उदाहरण अटल बिहारींच्या काळांमध्ये, आदरणीय पंतप्रधानांच्या काळामध्ये आपण न्युक्लिअर टेस्ट केली आणि वी बिकम अ न्युक्लिअर पार, त्याच्यामुळे आपल्याला कुठलाही थ्रेट नाही आहे, कारण I to I की रिलेशन झालं की तुम्ही न्युक्लिअर असेल तर आम्ही आहोत. सो नोबडी डेअर्स टू फाईट विथ इंडिया. द सेम वे वी हॅव टू अपलिफ्ट आवर सेल्फ. आणि सेकंड मिशन न्युक्लिअरच्या नंतर क्वांटम असतं. तर हे क्वांटम असेल, बाकीच्या जे मी इम्पॉर्टंट टेक्नॉलॉजी सांगितल्या, याच्या माध्यमातून देश प्रगत झाला तर ग्लोबली आपण एक मजबूत देश म्हणून स्थापित होऊ.
1: नक्कीच सर, या पुढील काळात, म्हणजे आता तुम्ही म्हटलं की किती वेग घेत आहे जग, तर या पुढील काळामध्ये काही वेगळे धोरणात्मक बदल किंवा काही घोषणा करायच्या आहेत का?
0: आता कसं आहे, आम्ही ऍक्च्युली इनोव्हेशन मध्ये आहोत आणि इनोव्हेशन रोज बदलतं. म्हणजे आम्ही तर पॉलिसी लिहिली तो 5 वर्ष 2 वर्ष असा विषय आहे, पण आपण असा विचार करायला गेलो ही तर देशासाठी प्रत्येक तरुणासाठी असलेला विषय आहे, तरुणीसाठी असलेला विषय आहे. पण जर iPhone 16 येतो, 2-3 महिन्यात 17 येतो, परत 2-3 महिन्यात 18 येतो, जी एक युटिलिटी आहे ती इतक्या रॅपिडली चेंज होते. तर आपल्याला 140 कोटी जनतेसाठी जर काम करायचं असेल, महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेसाठी काम करायचं असेल, तर ही सिस्टीम खूप अपडेटेड पाहिजे. जे इनोव्हेशन येतात ते लवकर अडॉप्ट करणं आणि अर्ली बर्ड बेनिफिट्स घेणं, याच्यासाठी आम्ही थोडेसं फिक्स ठेवलंय आणि थोडीशी अजाईल ठेवलं.
1: सर, आपण म्हणतो की एकीकडे तंत्रज्ञान खूप प्रगती करतंय आणि दुसरीकडे येतं ते म्हणजे आपलं पर्यावरण, तर दोन्हीचा कुठेतरी समतोल राखणं गरजेचं आहे. तर ग्रीन स्टार्टअप्स किंवा सस्टेनेबल स्टार्टअप्स यासाठी काही वेगळे प्रयत्न केले जात आहेत?
0: आम्ही करतोय प्रयत्न. जसं तुम्ही सोलार जर ग्रीन एनर्जी म्हणून घेतोय, आपण विंड एनर्जी एक ग्रीन एनर्जी आहे, तर ह्या सगळ्या ग्रीन एनर्जीला प्रमोट करण्यासाठी सोलारमध्ये भरपूर इनोव्हेशन्स होतात. सोलारचे आता टेपिंग चेंज होत आहेत, पूर्वी खूप मोठं जागा लागायची तुम्हाला ते इन्स्टॉल करायला वगैरे. तर आमच्या काही स्टार्टअप्स आहेत, त्यांना पंतप्रधानांकडनंही अवॉर्ड मिळालेला आहे, की त्या स्टार्टअप्स आता काही त्याच्यावर असं लिक्विड किंवा पेस्टिंग करतात, जेणेकरून ऍब्सॉर्प्शन कॅपॅसिटी, आपण आम्ही फिजिक्समध्ये जेव्हा 12वीला एक डेफिनेशन ऑफ ब्लॅक बॉडी म्हणून होतं, ते आता परत रिकलेक्ट होते की ब्लॅक बॉडी ऑब्सॉर्ब होल क्वांटिटी ऑफ हिट विच इन्सिडेंट अपॉन इट, असं जे म्हणतो जे सगळं त्याच्यावर हिट असेल, ती ऍब्सॉर्प्शन कॅपॅसिटी वाढवण्यासाठी इनोव्हेशन लागणार आहे. विंड एनर्जी आहे आणि ग्रीन एनर्जीमध्ये आता हायड्रोजनसाठी जे सगळीकडे नॅशनल हायड्रोजन मिशन पण झालेलं आहे, त्या मिशनच्या अंतर्गत पण आम्ही इनोव्हेशन करण्याचा प्रयत्न करतो.
1: नक्कीच सर, तुम्ही मगाशी उल्लेख केलात की शैक्षणिक संस्थांमधल्या मुलांना याच्यामध्ये आपण घेतलं पाहिजे. तर शैक्षणिक संस्था आहेत, संशोधन आहे आणि उद्योग, तर ह्यांचा समन्वय कशा पद्धतीने साधला जातो?
0: मी जसं उद्योगाला तर स्टार्टअपची आणि इनोव्हेशनची जास्त गरज आहे, कारण त्यांचा पण बिझनेस खूप रॅपिडली चेंज होतो. म्हणजे तुम्ही आणि मी 5 वर्षापूर्वी हा विचार केला नसेल कधीच की मी असं काहीतरी बुक करेल जे खायला आवडतं आणि ते अर्ध्या तासात मला आणून देईल, किंवा अशी एखादी मी गाडी बुक करेल 2 मिनिटात येणारी दिसेल आणि मी या इतक्याच वाजता तिथे पोहोचेल. नोबडी प्रिडिक्टेड, बट इट हॅपन्ड थ्रू इनोव्हेशन. तसंच मला असं वाटतं की इंडस्ट्रीला काम करावं लागेल. मी बऱ्याच विद्यापीठांमध्ये जातोय, बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जातोय आणि तोच रिच टू अनरिच कॉन्सेप्ट ठेवला की सगळ्यांपर्यंत पोहोचायचं. तर मी प्राध्यापकांनाही विनंती करतोय आणि जे विद्यापीठाचे कुलगुरू आहेत त्यांनाही विनंती करतोय की तुम्ही त्यांच्यामध्ये मानसिकता तयार करण्याचा प्रयत्न करा. आणि मला असं, हे माझं वैयक्तिक मत आहे, पण मला असं वाटतं की कॉलेजमध्ये ज्या लॅब्स आहेत किंवा कॉलेज लावायची संकल्पना किती दिवस एक्झिस्ट राहील माहीत नाही, कारण आपण व्हर्च्युअल एज्युकेशनकडे बऱ्याप्रमाणे शिफ्ट झालेलं. म्हणजे बैजूज असेल, सगळेच प्लॅटफॉर्म्स आता ऑनलाईन आहेत, अर्ध्या सरकारी मीटिंग्स ऑनलाईन होतात. तर त्या जर सगळ्या रॅपिड चेंजेस असेल तर त्या पद्धतीनं जगाला लागणारी गरज, व्यवसायाला लागणारी गरज, त्या पद्धतीने आपल्याला उद्योग पण अपडेट करावं लागेल, सिलेबस अपडेट होणं गरजेचं आहे, लॅब्स ह्या टिपिकल लॅब्स न राहता इनोव्हेशन लॅब्स होणं गरजेचं आहे, स्किल लॅब्स होणं गरजेचं आहे. तर ह्या जर झाला तर तो समन्वय, जे नेहमी एक ओरड असते की इंडस्ट्री म्हणते की आम्हाला स्किल्ड माणूस मिळत नाही आणि इन्स्टिट्यूशन म्हणतात की इंडस्ट्रीला काय पाहिजे ते आम्हाला माहीत नाही, या दोघांचा समन्वय ह्या माध्यमातून होऊ शकतो.
1: सर, महाराष्ट्रामध्ये आज अनेक स्टार्टअप्स नवीन सुरू होत आहेत आणि पुढेही जात आहेत, तर त्यांना एक इंटरनॅशनल किंवा आंतरराष्ट्रीय एक बाजारपेठ मिळावी किंवा त्या पद्धतीचं ब्रँडिंग तिथे व्हावं, तर ह्यासाठी काय प्रयत्न सुरू?
0: आम्ही ते 2-3 देशांचा अभ्यास केला. मला अबुधाबीच्या ज्या CEO भेटायला आल्या होत्या तर मला त्यांचा कॉन्सेप्ट खूप आवडला. त्यांनी काय केलं, एक व्हर्टिकल मोबिलिटी ठेवली आहे स्टार्टअपसाठी फॉर मार्केट लिंकेज. समजा फॉर एक्झाम्पल अबुधाबी असेल तर तिथे इमिरेट्स आहे, आरामको आहे, अशा जे बिग प्लेयर्स आहेत, ज्या मोठमोठ्या कंपनी जे नॅशनली आपल्याकडे जसं टाटा असेल, अडानी, रिलायन्स असेल, अडानी असेल, तशा तिथल्या बिग प्लेयर्स त्यांनी एक हायरार्की केली आणि त्यांना लागणाऱ्या ज्या वर्षभराच्या वस्तू आहेत त्यांना स्टार्टअप्सला कनेक्ट केलेलं आहे. समजा टिश्यू पेपर सारखी छोटी विमानात लागणारी गोष्ट आहे, तर टिश्यू पेपरमध्ये इनोव्हेशन्स भरपूर आहे, मेडटेकमध्ये इनोव्हेशन भरपूर आहे. जसं आपल्याला जर एखादी, जर काय म्हणता येईल, इनोव्हेशन रिलेटेड एखादी जर ऍक्टिव्हिटी इंडस्ट्रीला पाहिजे असेल तर ती स्टार्टअप पूर्ण करू शकते. डेफिनेटली त्याच्यात क्वालिटी चेक्स असणार, प्राइसिंग असणार, पण ती पूर्ण इकोसिस्टीम केलेली आहे. त्याच्यामध्ये लेबर फोर्स पण सप्लाय करता येतो, प्रोडक्ट्स पण सप्लाय करता येतील, आणि ज्या आयडिया आणि पेटंट्स असतील, तुम्ही जो महत्वाचा मुद्दा एक आपल्या बोलण्यात राहिला की पेटंटायझेशन, तर आज बऱ्याच विद्यापीठांमध्ये प्रोफेसरांकडे खूप रिसर्च पेपर लिहिलेले आहेत, त्यांना पेटंट्स मिळालेले आहेत. तुम्ही प्रत्येक प्राध्यापकाच्या जाऊन पुश करतोय, या पेटंटचं कमर्शियलायझेशन तुम्हाला कसं करता येईल. तर ते पेटंट एक फ्रेम असेल एका छापलेली, आणि आयुष्यभर आपण त्या फ्रेमवर, म्हणजे थोडक्यात साध्या भाषेत उदाहरण की आपल्याला तो आजार आहे पण ती गोळी आपल्या उशाला आहे, पण ती आपण वापरलीच नाही कारण आपल्याला माहीत नाही त्या गोळीचा उपयोग काय. तर इट शुड नॉट बी लाईक दॅट. तर आम्ही कमर्शियलायझेशन ऑफ पेटंट्स करतोय, आणि अशा ज्या बेस्ट प्रॅक्टिसेस ग्लोबली आहेत टू कनेक्ट फॉर दी आयडिया, इनोव्हेशन अँड दी मार्केट, ते हे बिल्ड करायचं आता प्रोग्रेस मध्ये आहे.
1: बरोबर आहे सर. आता आपण बघतोय की AI आहे, अॅग्रीटेक आहे, डीप टेक आहे, EV आहे, तर अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या तंत्रस्नेही ज्याला आपण म्हणू शकतो अशा गोष्टी आहेत, आणि त्या गोष्टींचा आपण आपल्या विकासामध्ये कशा पद्धतीने वापर करतोय?
0: मी जसं सांगितलं की संभाजीनगर आता खूप मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून पुढे येत आहे आणि ऑटोमोबाईल हब म्हणून पण पुढे येत आहे. तिथे सगळं मर्सिडीज आहे, TVS आहे, सगळ्या कंपनीज ऑटोमोबाईलच्या तिथे आहेत. नाशिकमध्ये पण काही प्रमाणात आहे आणि पुण्यात तर एक तर शिक्षणाचंही माहेरघर आहे आणि आता औद्योगिक आणि स्टार्टअपचं पण माहेरघरच असल्यासारखं आहे. त्याच्यामुळं आपल्याला जे येणारे संशोधन आहे, आता तुम्ही मागच्या 15-20 वर्षात पाहण्याचा प्रयत्न जर केला किंवा त्याचं जर अवलोकन केलं तर फ्युल ट्रान्समिशन हा विषय आहे. आपण डिझेलवर होतो, त्याच्यानंतर इमिडिएटली LPG आलो, नंतर CNG आलो, नंतर आता इलेक्ट्रिकल व्हेकलवर आलो, आणि आता आमच्या काही स्टार्टअप्स असे आहेत जे हायड्रोजन फ्युलवर काम करतात. आता हे सगळे फ्युल ट्रान्समिशन पूर्वी 10-10, 5-5 दशकात होत होते, आता काही दिवसात होतं, काही वर्षात होत आहे. ती ही अडॅप्टेबिलिटी पण आपल्याला समजून घेऊन या रिलेटेड आम्ही एक इनोव्हेशन इकोसिस्टम बिल्ड करण्याचा प्रयत्न करतो.
1: सर, इन्क्युबेशन आहे, सेंटर ऑफ एक्सिलन्स आहे, तर या गोष्टींचा विस्तार कशा पद्धतीने होतोय?
0: आम्ही आता काय करतोय की जसं एखाद्या ग्रामीण भागातला तरुण असेल आणि त्याच्या मनात एखादी संकल्पना असेल, तो मे बी मराठवाड्यातला असेल, विदर्भातला असेल, आणि त्याची एखादी आयडिया असेल, तर तो प्रत्येकदा काही मुंबई पुणे इकडे येणार नाही की माझी आयडिया आहे आणि मी काय करू. तर आम्ही असा विचार करतो की रिच टू अनरिच्ड, जिथे पोहोचलो नाही तिथे पोहोचण्याचा सोसायटीचा उद्देश आहे. तर आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक इन्क्युबेटर, मायक्रो इन्क्युबेटर करायचा प्रयत्न करतो. म्हणजे जी छोटीशी आयडिया असेल, त्याची संकल्पना असेल, ती त्याच्या जिल्ह्यातच त्याला एक्सप्लोअर करता आली. त्याच्यानंतर हे 36 इन्क्युबेटर करण्याचा प्रस्तावित आहे. त्याच्यानंतर आम्ही रिजनल इनोव्हेशन हब करायचा प्रयत्न सुरू आहे की ज्या आयडियाज मॅच्युअर्ड झाल्या त्या आयडियाला कुठेतरी एक मोठी प्लॅटफॉर्म लागणार आहे एक्सप्लोअर करायला, त्याच्यावर अजून नर्चर करण्यासाठी. तर ते प्लॅटफॉर्म मी रिजनल लेवलला करतो. जसं विदर्भाचे काही प्रश्न आहेत, मराठवाड्याचे काही प्रश्न आहेत, तिथली सभोवतालची एज्युकेशन सिस्टीम आहे, अवेलेबल इंडस्ट्रीयल इन्फ्रास्ट्रक्चर आहे, या तिन्हीचा संगम करून तिथे इनोव्हेशन कसं करता येईल. एक छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर देवेंद्रजींनी संभाजीनगरमध्ये सांगितलं की आम्ही फंड ऑफ फंड करतोय आणि प्रत्येक विभागाला आम्ही 50 कोटी रुपये स्टार्टअप्स आयडिया इन्कल्केट करण्यासाठी देतो. तर हे 300 कोटीचं पण एक आम्ही काम करतोय की प्रत्येक विभागात एक इनोव्हेशनसाठी सपोर्ट मिळावा.
1: श्रोते हो, फंडिंग ऍक्सेस, सीड फंड, व्हेंचर कॅपिटल, सरकारी अनुदान याविषयी आणि इतरही मुद्द्यांविषयी आपण कार्यक्रमातून जाणून घेतलंय. विषयाची व्याप्ती पाहता आपण हाच संवाद पुढे असाच सुरू ठेवणार आहोत.
2: तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25

0: श्रोते हो, आत्ताच आपण दिल खुलासा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, त्याचबरोबर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र.
1: कॉमर्स मधील करिअरच्या संधी.
2: सर्वप्रथम तर आम्ही सांगू की स्कोप काय काय याच्यामध्ये. प्रॅक्टिकल सब्जेक्ट्स आहेत, अकाउंटन्सी आहे, बिझनेस रिलेटेड इकॉनॉमिक्स आहे किंवा ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स आहे. पिरियड फार जास्त नाही आहे, 12+4 years इज ओके. खर्च पण फार जास्त नाही आहे. तुम्हाला लोकल टू ग्लोबल कुठेही तुम्हाला बाबा जॉबच्या ऑप्शन अवेलेबल राहू शकतात. स्टॅबिलिटी म्हणून आपण कॉमर्स साईडचा निश्चितच पॉझिटिव्हली विचार करायला पाहिजे.
1: याविषयी जरूर ऐका चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी अनुजा तापसकर यांनी केलेली बातचीत. रविवारी 17 मेला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमात आकाशवाणी महाराष्ट्राच्या सर्व केंद्रांवरून.
0: श्रोतेहो, सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम शिवसृष्टी.
3: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: नमस्कार श्रोते हो, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान प्रस्तुत समजण्या शिवरायांची दृष्टी, पाहूया भव्य शिवसृष्टी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. शिवसृष्टी या प्रोजेक्ट बद्दल आपण या कार्यक्रमातनं जाणून घेतोय आणि त्यासाठीच आज आपल्या बरोबर आहेत महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री जगदीश कदम सर. नमस्कार कदम सर.
4: नमस्कार.
1: खरं तर शिवसृष्टी हे एक भव्य दिव्य स्वप्न जे बाबासाहेब पुरंदरे यांनी बघितलं आणि त्यासाठी बरेच प्रयत्न त्यांनी अनेक वर्षांपूर्वीच चालू केलेले होते, त्यांच्या या प्रयत्नांमध्ये तुम्ही सुद्धा इन्व्हॉल्व्ह होता, तर हा सगळा प्रवास जाणून घ्यायला आवडेल की एखादं स्वप्न साकारताना त्याच्या मागे माणसांचीही मदत लागते, आर्थिक मदतही लागते, तर हा सगळा प्रवास कसा झाला, शिवसृष्टीचं प्रोजेक्ट कसं उभारलं गेलं.
4: खरंय, आपण म्हटलं तसं बाबासाहेब पुरंदरे यांनी हे स्वप्न बघितलं. शिवशाहीर, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण बाबासाहेबांच्या बाबतीत एवढंच म्हणता येईल की त्यांनी त्यांच्या आयुष्यातली 85 वर्ष, एक आयुष्य एकच ध्येय, वन लाईफ वन मिशन, या उक्तीप्रमाणे काम केलं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन चरित्र, जिथे जिथे छत्रपती शिवाजी महाराज त्या काळात हिंदवी स्वराज्याच्या उभारणीसाठी पोहोचले, त्या प्रत्येक मातीत बाबासाहेबांनी पाय ठेवला, शिवचरित्राचा अभ्यास केला. आणि हे शिवचरित्र केवळ राज्यातच नाही, देशात नाही तर देशाच्या बाहेरही सर्वसामान्यांपर्यंत त्यांना समजणाऱ्या भाषेत पोहोचवण्याचा प्रयत्न केला.
1: अगदी खरंय.
4: त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक स्वप्न बघितली, 12,000 व्याख्यानं दिली. जाणता राजा या शिवचरित्राच्या, महाराजांच्या जीवनचरित्रावरच्या महानाट्याची 1200 पेक्षा जास्त प्रयोग राज्यात, देशात आणि परदेशातही केले. आणि त्यांनी त्याच सोबतीला महाराजांच्या जीवनचरित्रावरती एक भव्य दिव्य शिवसृष्टी उभारण्याचं स्वप्न बघितलं.
1: श्रोते हो, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेण्यासाठी, त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी शिवसृष्टी बघायला नक्की या. शिवशाहीर कैलासवासी बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही शिवसृष्टी आहे आंबेगाव पठार पुणे इथे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली शस्त्रे, प्रसिद्ध जगदंबा तलवारीची प्रतिकृती, आग्र्याहून सुटकेचा प्रसंग, गड, किल्ले यांची अनोखी सफर तुम्हाला बघायला आणि अनुभवायला मिळेल शिवसृष्टीमध्ये. आणि आता 1 मे ते 27 जून या दरम्यान महिला आणि 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी शिवसृष्टीमध्ये प्रवेश मोफत आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी शिवसृष्टीच्या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन स्लॉट बुक करणं गरजेचं आहे. वेबसाईट www.शिवसृष्टी.com. ज्यांनी ऑनलाईन बुकिंग केलं आहे त्यांनाच मोफत प्रवेश दिला जाईल याची कृपया नोंद घ्यावी. मोफत प्रवेशिकेसाठी आजच शिवसृष्टीच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
4: आणि होय, तुम्ही आता जसं म्हटला तसं बरं का, सर्व शिवप्रेमी माझ्या बंधू आणि भगिनींनो, तुम्ही तुमच्या परिवारासहित ज्या वेळेला शिवसृष्टीच्या प्रांगणामध्ये पाऊल ठेवाल, स्वतः तिकीट काढून याल आणि ती शिवसृष्टी बघाल, त्यावेळेला तुमच्या परिवारातला एकही सदस्य ना उमेद होणार नाही. इतकी छान पद्धतीची शिवसृष्टी ही येणाऱ्या पिढ्यांना समजेल अशा भाषेमध्ये, ज्याच्यामध्ये व्हर्च्युअल रियालिटी, ऑगमेंटेड रियालिटी, 3D 5D, अॅनिमेशन, मॅपिंग, होलोग्राफी, अशा सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञानांचा वापर करून आपण शिवचरित्र इथे दाखवण्याचा प्रयत्न करतोय. कारण की आपलं भविष्य राष्ट्र निर्माणाचं ज्यांच्या हाती आहे त्या पुढच्या पिढ्या इथे येऊन शिवचरित्रातनं त्यांनी त्यांच्या समजणाऱ्या भाषेमध्ये त्यांच्या समजणाऱ्या तंत्रज्ञानामध्ये त्यांनी ही प्रेरणा घेतली पाहिजे. त्यामुळे आपण जरूर या शिवसृष्टीला सहपरिवार सहकुटुंब यावे आणि भेट द्यावी.
1: आणि आता 1 मे ते 27 जून या दरम्यान महिला आणि 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी शिवसृष्टीमध्ये प्रवेश मोफत आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी शिवसृष्टीच्या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन स्लॉट बुक करणं गरजेचं आहे. वेबसाईट www.शिवसृष्टी.com. ज्यांनी ऑनलाईन बुकिंग केलं आहे त्यांनाच मोफत प्रवेश दिला जाईल याची कृपया नोंद घ्यावी. मोफत प्रवेशिकेसाठी आजच शिवसृष्टीच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोते हो, पुन्हा भेटूयात. महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान प्रस्तुत समजण्या शिवरायांची दृष्टी, पाहूया भव्य शिवसृष्टी या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
4: नमस्कार.
0: श्रोते हो, आताच आपण ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकलात शिवसृष्टी आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 7:45 आणि 17 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत भावधारा.

पौर्णिमा मोडक यांनी गायलेलं हे गीत होतं शांता शेळके यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया अरुण धाते यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत, संगीतबद्ध केलं आहे यशवंत देव यांनी.

0: अरुण दाते यांनी गायलेल्या या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, त्याचबरोबर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र. सकाळचे 7:55 होत आहेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम रक्तगाथा.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी संबंधित असतील असं नाही.
2: लोटस हॉस्पिटल प्रस्तुत रक्तगाथा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोटस हॉस्पिटल, विद्याविकास सर्कल, गंगापूर रोड, नाशिक.
3: नमस्कार श्रोते हो, रक्तगाथा या कार्यक्रमात मी सुप्रिया देवघरे आपलं स्वागत करते. आजही आहेत आपल्यासोबत लोटस हॉस्पिटलचे डॉक्टर प्रितेश जुनागडे. सर, डॉक्टर कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार.
4: नमस्कार.
3: डॉक्टर, रक्त कमी झालंय हे बऱ्याचदा ऐकायला येतं आणि त्याचबरोबर कुठलाही आजार झाला की डॉक्टर रक्त तपासायला लावतात, हे शास्त्र काय?
4: हा प्रश्न अतिशय बरोबर विचारला तुम्ही. रक्त असं कमी होत नाही. कमी होणं म्हणजे काय? 1 लिटर 2 लिटर रक्त कमी होत नाही आहे. तर त्यांचा म्हणायचा अर्थ असा असतो की रक्तातील काही घटक कमी जास्त झाले असतील तर आपल्याला व्याधी होतात. आणि ते काही पेशंट्सला आम्ही प्रश्न विचारून त्यांची तपासणी करून एक अंदाज आम्हाला येतो. पण त्याचा शिक्कामोर्तब करायला आम्हाला रक्ताच्या चाचण्या हे कराव्या लागतात. किंबहुना नुसते रक्ताच्या आजारातच नव्हे तर बऱ्याच वेळा डॉक्टरांकडे गेल्यावर कुठल्याही कारणासाठी कुठल्याही स्पेशलिस्टकडे गेल्यावर आपल्याला रक्ताच्या चाचण्या करायला सांगतात. त्यामुळे आपण ते रक्तशास्त्रातल्या विशेष चाचण्याबद्दल बोलणार आहोत. रक्तशास्त्रा व्यतिरिक्त पण काय इतर चाचण्या कराव्या लागतात याबद्दल पण आपण बोलूया पुढील कार्यक्रमात. त्यामुळे जेव्हा रक्त कमी होतं असं आपण बोलतो तर बऱ्याच वेळा रक्तातील हिमोग्लोबिन म्हणजे जे महत्वाचा लाल पेशींमधला घटक आहे ते कमी झालं असं एक साधारणरित्या आपण समजतो. भारतासारख्या देशामध्ये जर आपण सगळ्या 135 कोटी लोकांचं जर रक्त तपासलं म्हणजे हिमोग्लोबिनची चाचणी केली 1 मिनिटासाठी आपण गृहीत धरूया तर त्यातले 50-60% लोकांचं हिमोग्लोबिन म्हणजे रक्ताचं प्रमाण हे काही रित्या कमी आढळणार आहे. हे ऐकून बऱ्याच लोकांना आश्चर्य वाटेल पण हे कडू सत्य आहे. म्हणजेच हा सर्वात प्रचलित आजार आहे असं मला वाटतं. नुसतं मालाच नव्हे तर WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनला पण तेच वाटतं. म्हणून आपण याच्यावर चर्चा करणार आहोत की याचे कारण काय आणि लक्षणं काय. तर लक्षणं म्हणजे काय आहे की जेव्हा आपल्याला कळतं की हिमोग्लोबिन हे एक महत्वाचं घटक आहे जे शरीरातील प्राणवायू जे आपण श्वासामार्फत फुफ्फुसामधून आपण घेतो हा प्राणवायू रक्त पेशी शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचण्याचं काम करतायत. म्हणजेच जर आपलं हिमोग्लोबिनचं प्रमाण जे एका स्त्रीमध्ये 12-14 ग्रॅम हवं आणि एका पुरुषामध्ये 14-16 हवं ते जर एका स्त्रीमध्ये 6 झालं तर स्वाभाविक प्राणवायू हा जो आपण घेत आहोत तो घेऊन उपयोगच नाही कारण की तो प्रत्येक पेशीपर्यंत नीट पोचणारच नाहीये. त्यामुळे प्राणवायू पोचला नाही तर ते एक महत्वाचं घटक आहे प्रत्येक पेशींसाठी जगण्याकरिता त्याचं व्यवस्थित काम करण्याकरिता आणि त्यामुळेच विविध व्याधी होतात. पेशंट्स मला आमच्या लोटस हॉस्पिटल येताना बरंच सांगतात की अहो डॉक्टर मी अमुक काम करत होते अगदी परवापर्यंत करत होते हो पण आज ना मला 2-4 दिवसापासून जरा थकल्यासारखं वाटतंय. किंबहुना महिनाभर झाला की मी घरातील प्रत्येक कामं पटकन आटपून 5 पर्यंत सगळं आवरून ठेवायचं पण आता मला तेच करायला 2 तास एक्स्ट्रा लागतायत. आणि बऱ्याच वेळा हे प्रमुख कारण आहे की चालताना श्वास रोखणं, जिने चढताना दम लागणं, दैनंदिन जीवनात जे काय काम करत होतो ते व्यवस्थित होणं नाही आणि प्राणवायू जर आपल्या मेंदूपर्यंत उशिरा पोचला तर बऱ्याच लोकांचा चिडचिडपणा होतो. तर चिडचिडपणा वाढलं म्हणजेच रक्त कमी होणं एक प्रमुख लक्षण आहे. आणि हे जे रक्त आहे बरोबर ते बऱ्याच पेशींना लागत असल्यामुळे मग त्या त्या अवयवांचे आजार आपल्याला होतात. जसं काही किडनीपर्यंत जर आपले प्राणवायू पोचला नाही तर आपल्या लघवीमध्ये त्रास होऊ शकतो. सर्वात मोठा त्रास हृदयाला होतो कारण की हृदयाला सर्वात जास्ती रक्त हवं असतं, हृदयाला आणि मेंदूला. त्यामुळे हृदय आपलं थकायला होतं, हृदयाला जास्त काम करावं लागतं. म्हणजेच 50% रक्त जर कोणामध्ये असेल तर आपला मेंदू म्हणतो की मला 50% रक्त द्या, नाही मग हृदय दुप्पट काम करतं, तेच कमी रक्त वारंवार पाठवतं. त्यामुळे हृदयाला विनाकारण ताण पडतो आणि तुम्हाला चालताना धाप लागते. आता हे होत असताना आपण जर विचार केला की प्रमुख अवयवांना मस्त रक्त पुरवलं जातं, मेंदू महत्वाचा, हृदय महत्वाचं, किडनी महत्वाची, मग स्नायू म्हणजे अगदी शेवटी उरलं सुरलं तर काय जर रक्त वाचलं तर तिथे पोचवलं जातं. म्हणून बऱ्याच लोकांचे रक्त कमी झाल्यावर पाय दुखतात, पोटऱ्या दुखतात, झोप येत नाही, पाय असे नेहमी हलवावेसे वाटतात, हे पण एक प्रमुख लक्षण आहे रक्त कमी व्हायचं.
3: धन्यवाद डॉक्टर.
4: धन्यवाद.
3: श्रोते हो, आज आपण इथं थांबूयात. पुन्हा भेट आहेच पुढच्या आठवड्यात ह्याच दिवशी ह्याच वेळी. नमस्कार.
2: लोटस हॉस्पिटल प्रस्तुत रक्तगाथा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लोटस हॉस्पिटल, विद्याविकास सर्कल, गंगापूर रोड, नाशिक.
3: रक्तासंदर्भातील सर्व समस्यांवर खात्रीशीर निदान आणि उपचार म्हणजे डॉक्टर प्रितेश जुनागडे यांचे लोटस हॉस्पिटल। यशस्वीरित्या 100+ अधिक बोन मॅरो प्रत्यारोपण करणारे, कॅन्सरवर केमोथेरपी किंवा कोणत्याही अनुवांशिक रक्तविकारांसाठी अत्याधुनिक उपकरण आणि 30-bed सुविधा असलेलं सुसज्ज लोटस हॉस्पिटल, विद्याविकास सर्कल, गंगापूर रोड, नाशिक।
0: यानंतर ठीक 8 समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून।
5: नमस्कार, आकाशवाणी से समाचार प्रभात के साथ मैं फरहत नाज। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संयुक्त अरब अमीरात, नीदरलैंड, स्वीडन, नॉर्वे और इटली की 6 की यात्रा पर रवाना होंगे। प्रधानमंत्री ने कहा, भारत की अध्यक्षता में ब्रिक्स समूह अधिक समावेशी वैश्विक व्यवस्था के निर्माण के लिए मिलकर काम करेगा। पेट्रोल और डीजल की कीमतों में 3 प्रति लीटर की वृद्धि। सरकार ने अग्रिम प्राधिकार योजना के अंतर्गत शुल्क मुक्त सोने के आयात की सीमा 100 किलोग्राम तय की। प्रवर्तन निदेशालय ने जबरन वसूली गिरोह चलाने के आरोप में कोलकाता पुलिस के उपायुक्त शांतनु सिन्हा बिस्वास को गिरफ्तार किया। और वुशु में अपर्णा दहिया ने मकाऊ में सांडा विश्व कप में महिला वर्ग के 52 वर्ग में स्वर्ण पदक जीता। अब समाचार विस्तार से। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संयुक्त अरब अमीरात, यूएई, नीदरलैंड्स, स्वीडन, नॉर्वे और इटली की 6 की यात्रा पर रवाना होंगे। यात्रा के पहले चरण में श्री मोदी आज यूएई पहुंचेंगे, जहां वे राष्ट्रपति शेख मोहम्मद बिन जायद अल नहयान से मुलाकात करेंगे। दोनों नेता द्विपक्षीय मुद्दों, विशेष रूप से ऊर्जा सहयोग, पारस्परिक हित के क्षेत्रीय और अंतर्राष्ट्रीय मुद्दों पर विचार विमर्श करेंगे। हमारे संवाददाता ने बताया है कि प्रधानमंत्री की इस यात्रा से दोनों पक्षों के बीच ऊर्जा सुरक्षा, निवेश, प्रौद्योगिकी और रणनीतिक साझेदारी मजबूत होने की

0: managed by her sons. The newspaper writes, off studies for 45 years, Punjab woman scores 77%. And with that, it's back to you, Sarah.
1: Thanks, Sarabjit. And now before we end the bulletin, the headlines once again. Prime Minister Modi to embark on a six-day visit to UAE, the Netherlands, Sweden, Norway and Italy today. Prime Minister says, BRICS under India's chairmanship will work together to build a more inclusive world order. Oil marketing companies hike petrol and diesel prices by 3 rupees per litre. Government caps duty-free gold imports at 100 kg under advance authorization scheme. ED arrests Kolkata Police DCP Shantanu Sinha Biswas for running an extortion syndicate. And in Wushu, Aparna Dahiya clinches gold in women's 52 kg category in Santa World Cup in Macau. That's all in Morning News. Have a nice day.
2: हे पुणे केंद्र आहे आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे केंद्र 8:30 झालेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
3: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर रवाना होणार. महाराष्ट्रात साताऱ्यात आज प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील 5 लाख घरांचं लोकार्पण. जागतिक इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांची वाढ. महाराष्ट्रासह 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून. आणि आशियाई मुष्टीयुद्ध 15 वर्षाखालील मुलांच्या अजिंक्यपद स्पर्धेत भारताची 9 सुवर्णपदकांसह 27 पदकांची लयलूट. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर रवाना होत आहेत. या दौऱ्यादरम्यान ते संयुक्त अरब अमिराती, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या देशांना भेट देणार आहेत. पहिल्या टप्प्यात ते आज युएईमध्ये राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची भेट घेतील आणि द्विपक्षीय मुद्द्यांवर विशेषतः ऊर्जा सहकार्य आणि परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय विषयांवर चर्चा करतील. दौऱ्यासंदर्भात वार्ताहर परिषदेत माहिती देताना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव असीम महाजन यांनी ऊर्जा हा द्विपक्षीय संबंधांचा प्रमुख आधारस्तंभ असल्याचं सांगितलं. बहुपक्षीयवादाला बळकटी देण्यासाठी, शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी तसंच आर्थिक लवचिकता वाढून अधिक सर्वसमावेशक जागतिक व्यवस्था निर्माण करण्यासाठी ब्रिक्स भारताच्या अध्यक्षतेखाली एकत्रितपणे काम करेल असा निर्वाळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दिल्लीत दिला. दिल्लीत ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांसह भेटीला आलेल्या शिष्टमंडळाशी पंतप्रधानांनी काल संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमधील सहकार्याला चालना देण्यासाठी ब्रिक्स हे महत्वाचं व्यासपीठ म्हणून उदयाला आलं आहे असंही त्यांनी नमूद केलं. नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली. तत्पूर्वी ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी जागतिक व्यवस्थेत शांतता आणि सुरक्षितता हे घटक केंद्रस्थानी आहेत, लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यांची उभारणी ही या बैठकीची मध्यवर्ती संकल्पना आहे असं स्पष्ट केलं. ब्रिक्स ऍट 20 संकल्पनेवर आधारित आयोजित सत्रामध्ये परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी बदलत्या वास्तव जागतिक परिस्थितीला प्रतिसाद म्हणून ब्रिक्सनं आपल्या कार्यक्रम आणि सदस्यत्वाचा विस्तार केल्याचं अधोरेखित केलं. महाराष्ट्रातील साताऱ्यात आज होणाऱ्या प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना लाभार्थी परिषद आणि महाआवास अभियानाच्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याला केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंग चौहान उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत उभारण्यात आलेली 5 लाख घरं लाभार्थींना वितरित केली जाणार असून 6 लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात घरांच्या चाव्या सुपूर्द केल्या जातील. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 3 कोटी घरं उभारण्यात आली आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज आंध्र प्रदेशातील श्री सत्यसाई जिल्ह्यातल्या पुट्टपर्थी इथं अनेक हवाई आणि संरक्षण दलांशी निगडीत विविध प्रकल्पांची पायाभरणी होणार आहे. त्याचबरोबर सिंह यांच्या हस्ते भारत डायनॅमिक्स लिमिटेडच्या नव्या अत्याधुनिक नौदल प्रणाली उत्पादन सुविधेची पायाभरणी होणार आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यावेळी उपस्थित राहतील. जागतिक स्तरावर झालेल्या इंधन दरवाढीच्या

पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे देशातल्या विविध राज्यांमध्ये इंधनांच्या किमतीमध्ये फरक पडणार आहे. मुंबईत साध्या पेट्रोलचा दर वाढून प्रतिलिटर 106.68 रुपये तर डिझेलचा दर प्रतिलिटर 93.14 रुपये होणार आहे. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयानं सोने आयातीवर नवीन निर्बंध लागू केले आहेत. यानुसार सोन्याच्या दागिन्यांच्या निर्यातदारांसाठी एका परवान्यावर आता कमाल 100 किलो शुल्कमुक्त सोन्याचीच आयात करता येणार आहे. तसंच नव्याने अर्ज करणाऱ्या कंपन्यांच्या उत्पादन प्रकल्पांची प्रत्यक्ष तपासणी बंधनकारक करण्यात आली आहे. या तपासणीत उद्योगांची उत्पादन क्षमता आणि कार्यरत स्थितीची पडताळणी करण्यात येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारतीय निवडणूक आयोगानं मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजेच SIRच्या 3र्या टप्प्याची घोषणा काल केली. महाराष्ट्रासह 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार आहे. यादरम्यान जवळपास 3.5 लाखांहून अधिक बूथ स्तरावरील अधिकारी 36 कोटींपेक्षा अधिक मतदारांच्या घरी जाऊन भेटी देतील. या कामात त्यांना गणना टप्प्यादरम्यान राजकीय पक्षांनी नियुक्त केलेल्या 3.5 लाख बूथ स्तरावरील प्रतिनिधी सहकार्य करतील. वैद्यकीय प्रवेशासाठीच्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा म्हणजेच नीट या परीक्षेच्या पुनर्आयोजनाचा आढावा घेण्यासाठी काल संध्याकाळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. आगामी नीट परीक्षा सुरळीत आणि कार्यक्षमतेनं पार पाडण्यासाठीच्या विविध पैलूंवर सविस्तर चर्चा बैठकीत झाली. बैठकीला उच्च शिक्षण सचिव, शालेय शिक्षण सचिव, राष्ट्रीय चाचणी संस्थेचे महासंचालकांसह संबंधित अधिकारी उपस्थित होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या दरम्यान काल चीनची राजधानी बीजिंगमध्ये चर्चा झाली. व्यापार, तंत्रज्ञान आणि प्रादेशिक सुरक्षा याबाबत तणावाची स्थिती असूनही दोन्ही नेत्यांनी संघर्षाऐवजी सहकार्यावर भर दिला. व्हाईट हाऊसनं दिलेल्या माहितीनुसार ऊर्जेचा प्रवाह मुक्त सुरळीत राखण्यासाठी होर्मुझची सामुद्रधुनी खुली राहिली पाहिजे यावर दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली. इस्रायल आणि लेबनान दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांदरम्यान काल अमेरिकेत शांतता चर्चेची 3री फेरी पार पडली. हिजबुल्लाचे निशस्त्रीकरण आणि उभय देशातील संबंध सुधारण्याबाबत या फेरीत चर्चा झाली. चर्चा आजही सुरू राहणार आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार अंतिम करार होईपर्यंत हिजबुल्ला विरुद्ध लष्करी कारवाया करण्याचं स्वातंत्र्य आपल्याकडे कायम राहावं अशी इस्रायलची इच्छा आहे. दुसरीकडे इस्रायलनं लेबनानच्या भूभागातून माघार घ्यावी, हवाई हल्ले थांबवावेत आणि सीमावर्ती गावांमधील विध्वंस थांबवावा अशी लेबनानची मागणी आहे. मकाऊमध्ये झालेल्या 11व्या सांदा विश्वचषक वुशू स्पर्धेत काल झालेल्या अंतिम सामन्यात भारताच्या अपर्णा दहियानं विद्यमान विश्वविजेत्या व्हिएतनामच्या थी फुओंग एनगा एनगोवर विजय मिळवत सुवर्णपदक पटकावलं. या स्पर्धेतील भारताचं हे पहिलं सुवर्णपदक आहे. उझबेकिस्तानमध्ये ताशकंद इथं पार पडलेल्या आशियाई मुष्टीयुद्ध 15 वर्षाखालील मुलांच्या अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं 9 सुवर्ण, 6 रौप्य आणि 12 कांस्य अशा 27 पदकांची लयलूट करत उल्लेखनीय कामगिरी केली. मुलींच्या गटात 7 सुवर्ण, 5 कांस्य पदकासह भारतानं अव्वल स्थान पटकावलं आहे. उर्वरित 2 सुवर्ण, 4 रौप्य आणि 7 कांस्य पदकं मुलांच्या गटानं मिळवली. ज्येष्ठ मानसोपचारतज्ञ डॉ आनंद नाडकर्णी यांचं आज पहाटे महाराष्ट्रात ठाण्यात निधन झालं. ते 68 वर्षांचे होते. डॉ नाडकर्णी हे विचारवंत नाटककार, संगीतकार, कवी, चित्रकार देखील होते. मुक्तांगण या व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून व्यसनांच्या आहारी गेलेल्या अनेक तरुणांना त्यांनी समाजाच्या मुख्य प्रवाहात आणलं. औद्योगिक क्षेत्रातील 30हून अधिक संस्थांसाठी आणि अनेक स्वयंसेवी संस्थांसाठी त्यांनी मानसिक आरोग्य आणि अनुषंगिक विषयांचं सल्लागार आणि प्रशिक्षक म्हणून कार्य केलं होतं. उत्तर प्रदेशमध्ये गेल्या 36 तासात झालेल्या पाऊस, वादळ आणि वीज पडण्याच्या घटनांमध्ये 111 जणांचा मृत्यू झाला आहे तर 200हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन तातडीनं पाहणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे रेल्वे रुळांवर झाडं पडल्यानं आणि वायरी तारा तुटल्यानं त्याचा फटका पाटणा राजधानी एक्सप्रेससह अनेक रेल्वे गाड्यांना बसला.
केरळसाठी हवामान विभागानं पावसासाठीचा पिवळा बावटा जारी केला आहे. त्यानुसार राज्यात 6 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. केरळ आणि लक्षद्वीप

0: किनारपट्टीवर मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर रवाना होणार. महाराष्ट्रात साताऱ्यात आज प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील 5 लाख घरांचं लोकार्पण. जागतिक इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांची वाढ. महाराष्ट्रासह 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जून पासून. आणि आशियाई मुष्टीयुद्ध 15 वर्षाखालील मुलांच्या अजिंक्यपद स्पर्धेत भारताची 9 सुवर्णपदकांसह 27 पदकांची लयलू. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी, त्याचबरोबर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र. तुम्ही आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून देखील ऐकू शकता. सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम जपूया सुमने कुटुंब सौख्य दरवळे.
2: आकाशवाणी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त प्रसारित करत आहोत रूपक जपूया सुमने कुटुंब सौख्य दरवळे. लेखन आणि निवेदन मदालसा कानडे. सादर करते सुजीत बनसोडे. नमस्कार श्रोते हो, आज 15 मे आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन. 2026 या वर्षीची कुटुंब दिनाची थीम आहे कुटुंब विषमता आणि बालकल्याण. समाजातल्या आर्थिक सामाजिक आणि डिजिटल विषमतेचा सर्वाधिक परिणाम होतो तो मुलांवर, आणि अशा वेळी मुलांना सुरक्षितता प्रेम आणि आधार देणारी सर्वात महत्वाची संस्था म्हणजे कुटुंब. माझं कुटुंब माझा आधार. जपूया सुमने कुटुंब सौख्य दरवळे या विशेष रेडिओ रूपकातून आज आपण जाणून घेणार आहोत बदलत्या काळात कुटुंबाची भूमिका आणि मुलांच्या आनंदी भविष्याची गरज. जगभरातल्या लोकांना त्यांच्या कुटुंबाशी जोडून ठेवण्यासाठी आणि कुटुंबाशी संबंधित गोष्टींबद्दल समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने 1993 साली आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा करण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून दरवर्षी 15 मे रोजी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा केला जाऊ लागला. आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा करण्याचं मुख्य कारण म्हणजे कोणत्याही कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र राहणं, कुणाला एकटेपणा वाटू नये याची काळजी घेणं. कुटुंब एकत्र असेल किंवा नसेल तरीही भावनिक नातं जोपासणं आवश्यक आहे. भारतात एकत्र कुटुंब व्यवस्था 1000 वर्षांपासून चालत आलेली आहे. बदलत्या स्पर्धेच्या युगात ती काही प्रमाणात मोडकळीस आली हे खरं, तरीही पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत भारतीय कुटुंब व्यवस्था ही आजही इथल्या समाजाचा कणा आहे. आता हेच बघा ना, आजकालच्या धावपळीच्या जीवनात पालक त्यांच्या कामात व्यस्त आहेत, मुलं मोबाईल आणि स्क्रीनमध्ये रमली आहेत, घराघरातला संवाद कमी होत चाललाय. मात्र एक गोष्ट अजूनही बदललेली नाही, ती म्हणजे कुटुंबाच्या मायेची ताकद.
3: अरे रोहन, किती वेळ मोबाईल बघणारेस तू? ठेव बरं तू आता.
4: 1 मिनिट आहे, गेम संपतोय. आणि आई, केव्हाचं मी तुला सांगतोय ना, माझ्या प्रोजेक्ट मध्ये मला मदत कर म्हणून. तू येते का? नाही ना, म्हणून मी गेम खेळतोय.
3: अरे रोहन, तुला किती वेळा सांगू रे, मला त्रास देऊ नकोस म्हणून. ऑफिस मधल्या उद्याच्या प्रेझेंटेशनची तयारी करतेय ना मी, मग कशाला त्रास देतो मला.
4: आई तू पण बिझी आणि बाबा पण लॅपटॉप उघडून ऑफिसच्या मीटिंग मध्ये बिझी आहे, मी कोणाची मदत घेऊ?
3: अरे ताईला सांग ना तुझ्या.
4: ताईडी पण ऐकत नाही माझं. ती तिचं कॉलेज, तिच्या मैत्रिणी आणि मोबाईल याच्यातच असते नेहमी.
5: रोहन आवाज करू नकोस, मी मीटिंग मध्ये आहे ना.
3: पूर्वी संध्याकाळ झाली की सगळे कसे एकत्र बसायचे, गप्पा मारायचे,
6: आता कोणाला वेळच

0: नाही, जो तो आपला कॉम्प्युटर समोर नाही तर मोबाईल समोर.
1: शेट, लाईट गेले, वायफाय पण बंद झालं, आता कसा पूर्ण करणार मी माझा प्रोजेक्ट? आई,
0: अरे मी काय करू लाईट गेली तर?
2: अरे बापरे, लाईट पण गेली वाटतं, माझा लॅपटॉपही बंद पडला, मीटिंग अर्ध्यावरच.
0: बरं झालं लाईट गेले, आता 2 मिनिटं तरी एकमेकांशी बोला रे जरा. काय म्हणावं बाई या विजेला, ऐन कामाच्या वेळी ही वीज जाते.
1: आजी काय बोलणार ग एकमेकांशी, इतकं काम असताना.
0: चला गप्पा मारूया आपण सगळेजण मस्तपैकी.
1: आजी तू लहानपणी काय करायची ग? तुला पण असे आमच्या सारखे प्रोजेक्ट आणि होमवर्क होता का ग?
0: हो होता तर, पण आम्ही असं सारखं सारखं तेच नव्हतो करत बर का. पटकन अभ्यास करून टाकायचो आणि मैदानी खेळ खेळायचो बघ.
1: कोणते खेळ?
0: अरे खेळ काय एक होता, जसं लपंडा, विट्टी दांडू, लगोरी, लंगडी, असे खूप वेगवेगळे खेळ खेळायचो आम्ही आणि खूप मजा करायचो.
2: रोहन, अरे आजीच काय, आम्ही सुद्धा आमच्या लहानपणी हे सगळे खेळ खेळलोय बर का. आणि उशीर झाला घरी यायला की ही तुझी आजी म्हणजे माझ्या आईचा ओरडाही खाल्लाय आम्ही.
1: हो बाबा खरंच.
0: तुम्हाला आत्ताच्या मुलांना माहिती तरी आहेत का रे आमच्या सारखे हे सगळे खेळ?
1: नाही ना ग आजी, आम्हाला फक्त व्हिडिओ गेम्स आणि मोबाईल गेम्स माहिती आहे. आणि माहिती असले तरी वेळ कुठे आहे एवढा.
2: रोहन, अरे या व्हिडिओ गेम्स मध्ये नाही बर का, म्हणजे आम्ही खेळलेल्या खेळांसारखी गंमत. आमच्या सारखं तुम्ही खेळून तर बघा रे.
1: खरंच गंमत येते. मला तर ऐकूनच एक्साइटमेंट व्हायला लागली. आम्ही तर फक्त क्रिकेट आणि बॅडमिंटनच खेळतो. मी माझ्या मित्रांना पण सांगतो आता आपण विट्टी दांडू खेळूया म्हणून. पण बाबा कसा खेळायचा विट्टी दांडू?
2: अरे मी सांगेल ना तुम्हाला. अरे लघोरी कशी खेळायची तेही सांगेल. चला.
1: चालेल चालेल, पण बाबा माझ्या प्रोजेक्टचं टेन्शन आलंय हो मला.
2: अरे काही काळजी करू नकोस, माझी मीटिंग संपली की मी मदत करीन तुला, ठीक आहे?
0: बघा किती तरी दिवसांनी आपण आज असे सगळे एकत्र बसलोय नाही का. त्याचं श्रेय लाईटला बर का, नाहीतर तुम्हाला कुठे वेळ आहे सगळ्यांना. मी आपली बसते एकटीच.
1: आजी खरंच, आज आपण सगळे मिळून जेवूया कॉम्प्युटर आणि मोबाईल शिवाय. आणि हो, उद्यापासून रोज संध्याकाळी एकत्र बसून गप्पाही मारूया.
0: हो
2: नक्कीच नक्कीच.
3: श्रोते हो, ऐकलं ना, कधी कधी आपल्याला एकत्र आणण्यासाठी फक्त थोडासा वेळ पुरेसा असतो. श्रोते हो, घराघरातले असे संवाद ऐकले की विमल लिमये यांची कविता आठवल्याशिवाय राहत नाही. घर असावे घरा सारखे, नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती. या घरट्यातून पिल्लू उडावे, दिव्य खेळूनी शक्ती, आकांक्षांचे पंख असावे उंबरठ्यावर भक्ती. कुटुंब ही केवळ सामाजिक रचना नाही, ती आपल्या संस्कृतीची आणि मूल्यांची आधारशिला आहे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर म्हणतात, कुटुंब हे झाडासारखं असतं, त्याच्या फांद्या वेगवेगळ्या दिशेने वाढू शकतात, पण मूळ मात्र एकच राहतं. आपण जेव्हा भारतीय कुटुंब व्यवस्थेचा विचार करतो तेव्हा इथल्या ग्रामीण आणि शहरी जीवनात असलेली तफावत आपल्याला जाणवते. ग्रामीण शिक्षण आणि शहरी शिक्षण यातली असमानता आणि ग्रामीण भागात असलेली डिजिटल सुविधांची कमतरता या सगळ्याचा परिणाम थेट मुलांच्या मानसिक आणि सामाजिक विकासावर होताना दिसतो. आणि या सगळ्या असुरक्षिततेतून मुलांना बाहेर काढण्यासाठी कुटुंबातल्या इतर सदस्यांनी काय करायला हवं जेणेकरून मुलांचा आत्मविश्वास वाढेल आणि कुटुंबाचा त्यांना आधार वाटेल. याविषयी बोलताना बालसमुपदेशक डॉक्टर वर्षा मोताळे म्हणाल्या,
4: मुलांचे जेव्हा व्यक्तिमत्वाचं जडणघडण होत असे ना, त्यामध्ये मला असं वाटतं पहिला जो पाया असतो तो कुटुंबाचा असतो. कुटुंबातलं एकंदरीत वातावरण किंवा पालकांची वर्तणूक, नकळत मूल निरीक्षणातून पालकांची जी काही बोलणं आहे, सवयी आहेत किंवा वर्तन आहेत, त्याचं अनुकरण करत असतात. आणि त्यामुळे मला असं वाटतं की घरातलं वातावरण जेवढं प्रेमाचं, समजुतीचं आणि विश्वासाचं असेल ना, तर तेवढं मूल आत्मविश्वासू बनतं किंवा चांगलं त्याचं मानसिक आरोग्य राहतं असं मला वाटतं. त्यासाठी आपण पालक म्हणून काय करायला पाहिजे, तर सगळ्यात आधी ना मुलांशी रोज

0: प्रेमानं विश्वासाने आणि संयमाचा संवाद हा खूप महत्वाचा आहे. त्याच्यामुळे ते मूल मानसिकदृष्ट्या खूप सुदृढ बनतं. दुसरं, त्यांना हवा तो वेळ देणं खूप महत्वाचं आहे. आजच्या काळामध्ये वेळ ही खूप मोठी समस्या आहे. पालकांकडे वेळच नाही आहे, पण तो वेळ देणं खूप गरजेचं आहे. कारण कुटुंबामध्ये एकत्र वेळ घालवला तर मूल जास्त आत्मविश्वासू बनतं. बाकी सोशल मीडिया, मोबाईल यूज हे तर सगळीकडे आता सर्रास होतं. त्यामध्ये ग्रामीण काय आणि शहरी काय यामध्ये काही फार तफावत नाही आहे. तफावत मेनली आपल्याला कुठे दिसते माहितीये का? जेव्हा हे मूल शहरात येतं शिक्षणासाठी म्हणा किंवा हायर लर्निंगसाठी, जेव्हा मुलं ही शिफ्ट होतात ग्रामीण भागाकडून शहराकडे, तर त्यावेळी ते जे मिळालेलं वातावरण आहे, नवीन वातावरण, त्यांच्यासाठी हे ऍडजस्ट करायला, अडॅप्ट करायला थोडंसं अवघड जातं. त्यामुळे काय होतं, नकळतच तुलना होते मित्रांशी म्हणा किंवा टीचर्स जे असतात त्यांच्याकडनं म्हणा, आणि त्यातून त्यांच्यामध्ये कमीपणाची भावना येऊ शकते. दुसरं असं की जी काही शिक्षण पद्धती आहेत नवीन, त्यांच्यासाठी थोडे ते सोपे नसतात अडॅप्ट करण्यासाठी. सो तो एक वेळ जो आहे तो त्यांना मिळायला हवा, आणि त्यासाठी योग्य ते मार्गदर्शन आणि योग्य ते वातावरण मिळालं, प्रोव्हाइड केलं शिक्षकांनी म्हणा किंवा घरातूनही, तर त्यांना ते अडॅप्ट करायला सोपं जाणार. पण जर हे नाही मिळालं तर काय? तर कमीपणाची भावना तयार होते, नैराश्य येतं, बऱ्याच मुलांना स्ट्रेस येतो, चिंता वाढते, किंवा मग फेल्युअर येतात आयुष्यामध्ये, आणि त्यातून मग वेगवेगळ्या मानसिक समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागतं. अशी आम्ही बरीच केसेस बघतो. पण मला असं वाटतं यशाचं ओझं तुम्ही मुलांना देण्यापेक्षा ना त्याला काय आवडतं किंवा त्याला काय जमतं ह्याला तुम्ही प्रोत्साहन दिलं पाहिजे. कारण प्रत्येक मूल वेगळं आहे, प्रत्येकाच्या क्षमता वेगळ्या वेगळ्या आहेत, तर त्या आपल्या पाल्याच्या क्षमता ओळखल्या पाहिजे आणि त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे, हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर तो तिकडे काय फेस करतोय, त्याच्या भावना काय आहेत, त्याचं काय तिथे प्रॉब्लेम्स त्याला येत आहेत हे समजून घेतले पाहिजे. आणि त्याला सॉल्व्ह करण्यासाठी जर तुम्हाला कुणाची मदत हवी असेल, शिक्षकांची मदत तुम्ही घेऊ शकता, तर या गोष्टी तुम्हाला कळतील आणि हाताळता नाही आल्या तरी तुम्ही कुणाची प्रोफेशनल हेल्प त्यासाठी नक्कीच घेऊ शकता. मुलांमध्ये जर काही बदल होत असतील, म्हणजे पर्टिक्युलरली मला असं वाटतं की जर वर्तणूक त्यांची बदलत असेल किंवा राग, चिंता, नैराश्य असे काही लक्षणं तुमच्यामध्ये जर दिसत असतील, तर न घाबरता किंवा न लाजता तुम्ही प्रोफेशनल हेल्प पण किंवा मार्गदर्शनही घेतलं तरी काही वावगं नाही. आणि आपल्याला आता लक्षात येतं की टीनेजमध्ये सुसायडल टेंडन्सी किंवा सुसायडल अटेम्प्ट खूप वाढलेले आहेत. सो त्याचं हेच कारण आहे. तर हे आपल्याला समजत नाही की आपल्या मुलाच्या मनामध्ये काय चालू आहे. याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे संवाद असणं, की मुलांसाठी तुमचा संवाद जो आहे तो अत्यंत गरजेचा आहे. आणि तो अगदी म्हणजे वन साइडेड नको, सूचनांच्या तऱ्हेने तो नको, तर टू वे पाहिजे कम्युनिकेशन नेहमी. आणि त्यामध्ये मला असं वाटतं की ते एक संयमाचं बोलणं जर असेल ना तर मुलं तुमच्या समोर ओपन अप होतात. त्यांच्या मनामधलं जे काही नैराश्य असेल किंवा दुःख असेल किंवा स्ट्रेस असतील ते तुमच्याशी मोकळेपणाने बोलू शकतात, बोलतात. तेवढा मोकळीक तुमच्या नात्यामध्ये असली पाहिजे आणि ती तुम्ही दिली तर मुलं नक्कीच ओपन अप तुमच्या समोर होतात. आणि हे जर तुम्ही करू शकला तर योग्य ती मदत आणि आधार आपण नक्कीच मुलांना देऊ शकतो. मला असं वाटतं मुलं मोठं होण्यासाठी फक्त गुण नाही तर चांगले संस्कार, आत्मविश्वास आणि मानसिक स्वास्थ्य हे खूप महत्वाचं असतं. आणि त्यामुळे आजच्या काळातला सर्वात मोठा पालकधर्म काय तर मुलांना ऐका, समजा आणि त्यांच्यासोबत उभं राहा.
1: कुटुंबाचं प्रेम हे सर्वात सुंदर, वास्तविक आणि बिनशर्त असायला हवं. ते जर तुमच्याकडे असेल तर तुमची मानसिक शक्ती आपोआप वाढते. श्रोते हो, कुटुंब व्यवस्था बळकट असेल तर सामाजिक स्वास्थ्य उत्तम राहतं. त्याचा चांगला परिणाम देशाच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक स्थिरतेवरही होतो. कोणतंही कुटुंब कुठल्याही कारणाने तुटू नये, कुटुंबात विसंवाद होऊ नये. तरुणांना कुटुंबाचं महत्व समजावं. चांगल्या वाईट वेळी प्रियजनांच्या, विशेषतः लहान मुलांच्या आणि वृद्धांच्या पाठीशी उभं राहावं हाच आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा करण्याचा उद्देश. आजच्या तरुण पिढीलाही कुटुंब संस्थेबद्दल, घरातल्या नात्यांबद्दल काय वाटतं याविषयी आम्ही त्यांना जेव्हा बोलतं केलं त्यावेळी आपल्या कुटुंबातल्या अनुभवाबद्दल सांगताना एम ए फर्स्ट इयरची विद्यार्थिनी रसिका जोशी म्हणाली,
2: दिवसभर तर प्रत्येक जण आपल्या कामात व्यस्त असतो, पण जेवताना निदान सगळे एकत्र बसतात आणि मनमोकळ्या गप्पा होतात. दिवसातल्या छोट्या मोठ्या गोष्टी शेअर केल्या जातात, त्यामुळे संवाद वाढतो आणि एकमेकांना समजून घेणं सोपं होतं. आई बाबांशी बॉन्डिंग वाढतं. आम्ही सगळे एकत्र जेवायला बसतो तेव्हा कधी अभ्यासाबद्दल बोलतो, कधी कामाबद्दल चर्चा होते.

0: नाहीतर नुसती मजा मस्ती होते, पण यामुळे घरातला संवाद वाढतो, ताण कमी होतो, जवळीक टिकून राहते आणि घरात सकारात्मक वातावरण तयार होतं.
1: कुटुंबाव्यतिरिक्त आजूबाजूच्या इतर व्यक्तींशी कसा संवाद साधता येतो असं विचारलं तेव्हा 11वीत असणारी जान्हवी हत्तेकर हिने सांगितलं,
2: बऱ्याचदा आपण जवळच्या लोकांशी सुद्धा मेसेजवर किंवा फोनवर बोलतो, पण जर त्याऐवजी जर आपण देशाचे जर प्रत्यक्ष भेटून बोललो तर त्यांना सुद्धा जास्त बरं वाटतं आणि एकमेकांमधला संवाद वाढतो. तसंच आपल्या घराजवळ दुकान असतं पण आपण मोबाईलवरून ऑनलाईन वस्तू मागवतो, म्हणजे आजकाल ऑनलाईनचं फॅट जरा जास्त आहे लोकांमध्ये, पण त्यापेक्षा जर एखाद्या जवळच्या दुकानात जाऊन आपण प्रत्यक्षपणे तिथं वस्तू विकत घेतली तर फक्त वस्तू विकत नाही घेत आहेत, आपण त्या दुकानदाराशी चार गोष्टी बोलू शकतो, म्हणजे जसं की नमस्कार, सगळं ठीक आहे ना, मग कसं काय चालू आहे सगळं, असं एवढं संभाषण होतं. त्यामुळे संवाद अजून वाढतो आणि प्रत्येकाशी आपलं नातं घट्ट होतं. अशा जर आपण म्हणजे काही छोट्या मोठ्या गोष्टी जर केल्यात तर मोबाईलमुळे जे अंतर वाढलं एकमेकांमधलं तर ते कमी होण्यास मदत होऊ शकते.
1: कुटुंबातल्या सदस्यांमधलं नातं जपायचं असेल तर कसा संवाद झाला पाहिजे याविषयी आयुष जाधव हा 11वीतला मुलगा म्हणतोय.
3: आमच्या घरी एक गोष्ट अजून आहे, आम्ही शक्यतो रोज एकत्र जेवण करतो आणि खरं सांगायचं तर त्यावेळेला सगळ्यात जास्त गप्पा होतात आणि फोडणीचा वास आला की आपोआप स्वयंपाकघरात जाऊन विचारतो की आई आज काय बनवलंस, मग ती पण लगेच काम सांगते, जरा मेथी निवड, कोथिंबीर काप, पाणी भर, आणि हे सगळं करतानाच आपोआप असे गप्पा सुरू असतात. मग भाजी तयार झाली की आधी तिचा वास घेऊन मग आईला सांगायचं आज भाजी मस्त झालीये, ते ऐकून तिलाही बरं वाटतं. आणि एक गोष्ट लक्षात येते की जेवताना मोबाईलपेक्षा समोरची माणसं जास्त महत्वाची वाटतात आणि मला वाटतं अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळेच घरातला संवाद टिकून राहतो आणि माणसं जवळ राहतात आणि नाते अजून घट्ट होते.
1: प्रज्ञा चाबुकस्वार या 12वी झालेल्या विद्यार्थिनीला आम्ही विचारलं की तू तुझ्या घरातल्यांशी कसा संवाद साधते तेव्हा ती म्हणाली,
4: माझ्या आई बाबांशी मी जर एखादी समस्या आली म्हणजे माझ्या अभ्यासाशी असो किंवा दैनंदिन जीवनाशी निगडीत कुठलीही समस्या असो ती माझ्या आई बाबांबरोबर मी शेअर करते, मग त्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी आमच्यामध्ये एक संवाद होतो. चर्चेच्या माध्यमातून आम्ही त्या समस्येवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करत असतो. संवाद हाच महत्वाचा आधार आहे आमच्या कुटुंबाचा. भावाशी कधी वादविवाद होतात, कधी आपुलकीने संवाद साधला जातो. तो माझ्यापेक्षा लहान असल्यामुळे अभ्यासाशी निगडीत असलेले कुठलाही प्रश्न तो मला विचारत असतो आणि मी देखील त्याला त्याचे उत्तर देते. एकत्र जेवण करण्याच्या सवयीमुळे आमच्यातील नातं अधिक घट्ट झालं. टीव्ही मोबाईल यापासून लांब राहून आम्ही परस्पर संवादावर भर दिल्यामुळे एकमेकांवर विश्वास निर्माण होण्यास मदत झाली.
1: मुलांसोबत कुटुंबातल्या सदस्यांनी वेळ घालवणं किती महत्वाचं आहे याविषयी सांगताना प्राध्यापक डॉक्टर नागेश अंकुश म्हणतात,
5: कुटुंबातल्या व्यक्तींनी मुलांसाठी दिलेला वेळ आणि त्यांच्याशी साधलेला संवाद हा कुटुंबातला एकोपा टिकवण्यासाठी तर अतिशय गरजेचा आहेच, परंतु अलीकडच्या स्क्रीनच्या आणि या सगळ्या समाज माध्यमांच्या गदारोळामध्ये हा संवाद खूपच महत्वाचा आहे. आई वडील असेल, आजी आजोबा असतील किंवा घरातल्या प्रत्येकानं दररोज थोडा वेळ मुलांसाठी घालवला तर मुलांचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल आणि त्यांचं भावनिक नातं, त्यांचा भावनिक विकास अधिक चांगला व्हायला मदत होऊ शकेल. मोबाईल आणि स्क्रीनपेक्षा माणसाचा जो सहवास आहे तो मुलांसाठी अधिक उपयुक्त असतो हे खरं, म्हणजे मुलांना कळत नाही. मुलांना स्क्रीन मोबाईल टीव्ही हा सगळा भाग आपल्या भावजीवनाचा वाढतो, परंतु माणसांचा जो सहवास आहे तो मुलांसाठी जास्त गरजेचा आहे. त्यातनं मुलांवर चांगले संस्कार घडतात हे आपण पिढ्याने पिढ्या पाहत आलेलो आहोत आणि मुलं आपल्या भावना, आपला आनंद, आपली भीती आणि आपल्या अडचणी तेव्हा सहजपणे घरच्यांना बोलू शकतात की जेव्हा त्यांच्यातला संवाद सातत्यानं होत राहील आणि त्यातूनच मग एकत्रित कुटुंबामधनं चांगला संस्कारक्षम आणि सुदृढ असा समाज निर्माण होतो, तेव्हा त्याची सुरुवात कुटुंबातल्या संवादापासून होते असं मला वाटतं.
1: श्रोते हो, म्हणतात ना कुटुंब ही केवळ नाती नाहीत तर ती विश्वास, सुरक्षितता आणि प्रेमाची भावना आहे. आपल्या संस्कृतीची आणि मूल्यांची आधारशिला आहे. प्रत्येक मुलाला हक्क आहे समजून घेणाऱ्या घराचा, प्रेमळ संवादाचा आणि आनंदी बालपणाचा. या आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त आपल्या माणसांसाठी थोडा वेळ नक्की द्या, कारण मजबूत कुटुंबच घडवतं मजबूत समाज. आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त रूपक जपूया सुमने कुटुंब सौख्य दरवळे आत्ताच आपण ऐकलं. लेखन आणि निवेदन मदालसा कानडे. सहभाग होता वैजयंती नांदगावकर, विष्णू खंडके, स्मिता नामदे, श्रेय जोशी, डॉक्टर वर्षा मोताळे, रसिका जोशी, जान्हवी हत्तेकर, आयुष जाधव, प्रज्ञा चाबुकस्वार आणि डॉक्टर नागेश अंकुश. सादरकर्ते सुजित बनसोडे. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.
6: आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त समन्वित रूपक जपूया सुमने कुटुंब सौख्य दरवळे हे आत्ताच आपण ऐकलं. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 9 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. आज ऐकूया भाग 5वा.

0: श्रोते हो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, संकल्पना शैलेश माळोदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. जन्मकथा गेटवे ऑफ इंडिया नजीकच्या शिवपुतळ्याची. आज ऐकूया पहिला भाग.
1: मित्र हो, गेटवे ऑफ इंडिया समोरच 21 फूट उंच चबुतऱ्यावर उभारलेला महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा पाहिला की ऊर कसा अभिमानानं भरून येतो. समोरच्या समुद्रावर करडी नजर रोखून उभा असलेला हा भव्य उंचीचा पुतळा बघितल्यावर कुठल्याही मराठी माणसाचं मन अभिमानानं भरून न आलं तरच नवल. पण तुम्ही कधी विचार केलाय का की हा पुतळा इथे केव्हापासून उभा आहे? त्याचे शिल्पकार कोण, कोणी घडवला असेल हा, कसा साकार केला असेल? मित्र हो, कसं आहे, कुठलाही पुतळा पाहताना फक्त आपण तो बघतो, पण त्यामागचा शिल्पकाराचा अभ्यास, त्यानं ती कलाकृती साकारण्यासाठी घेतलेले परिश्रम, त्याची जिद्द आणि त्याचा कलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपण फारसा लक्षात घेत नाही. अहो, एवढंच कशाला, त्या पुतळ्याचं नीट निरीक्षणही आपण करत नाही. शिल्पकाराचं नावही अनेकदा आपल्याला माहिती नसतं. या सगळ्याबद्दल जाणून घेणं महत्वाचं आणि इंटरेस्टिंगही आहे. तर मित्र हो, या पुतळ्याची स्थापना दिनांक 26 जानेवारी 1961 या दिवशी या ठिकाणी केली गेली. ब्रॉन्झमध्ये घडवण्यात आलेल्या या ऐतिहासिक पुतळ्याचे शिल्पकार आहेत कल्याणचे सदाशिव दत्तात्रय उपाख्य भाऊ साठे. महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या अश्वारूढ पुतळ्याची जन्मकथा मोठीच रोमांचक आहे. पुतळा प्रत्यक्ष घडताना शिल्पकाराने अनुभवलेले कितीतरी अविस्मरणीय क्षण त्यात आहेत. त्यात थरार आहे, उत्कंठा आहे आणि आणखीही बरंच काही आहे, त्याचीच ही कथा.
2: तर कथेला सुरुवात होते ती 1959 सालातल्या मे महिन्यात. महाराष्ट्र राज्याची निर्मिती अद्याप व्हायची होती. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीचं आंदोलन ऐन भरात होतं. या आंदोलनात 108 जण हुतात्मा झाले होते.

0: ही सर्वप्रथम त्यावेळच्या वजनदार राजकारण्यांचा समावेश असलेली एक पुतळा समिती तयार केली. या समितीनं देशभरातल्या सर्व शिल्पकारांना पाचारण करून त्यांच्या कल्पनेतली पुतळ्याची लहान प्रतिकृती आणि प्रत्यक्ष पुतळा घडवण्यासाठी येणारा खर्च आणि लागणारा वेळ इत्यादीचं अंदाजपत्रक सादर करण्याची विनंती केली.
1: तर आता या समितीच्या आवाहनाला देशभरातल्या नामवंत आणि नवोदित अशा दोन्ही प्रकारच्या शिल्पकारांनी उत्तम प्रतिसाद दिला. त्यात भाऊ साठे देखील होते. या स्पर्धेत उतरलेले इतर शिल्पकार आणि भाऊ यांच्यात एकच फरक होता आणि तो म्हणजे इतरांच्या तुलनेत भाऊ साठे नवोदित म्हणावेत असे होते. वय अवघं 35 वर्ष, प्रथमदर्शी छाप न पडू शकणारी सडपातळ शरीरयष्टी आणि शिक्षण पूर्ण होऊन जेम तेम 10-11 वर्षच झालेली असल्यानं गाठीशी काही फारसा अनुभवही नाही, पण जिद्द मात्र मोठी. यापूर्वी त्यांनी घडवलेल्या दिल्लीतल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याची जाणकारांनी केलेल्या वाखाणणीमुळे त्यांच्यात पुरेपूर आत्मविश्वास होता. तेवढ्या बळावर भाऊंनी छत्रपतींचा पुतळा घडवण्याच्या कामात उतरायचा विडा उचलला. तर सर्वप्रथम सरकारनं महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी ज्या 2 जागा सुचवल्या होत्या त्या जागांची पाहणी सुरू झाली. कोणत्याही शिल्पाच्या बाबतीत ते शिल्प ज्या ठिकाणी उभारायचं असतं त्याच्या आजूबाजूचा परिसर नेपथ्याची भूमिका बजावत असतो. ते नेपथ्य पूरक असलं तरच शिल्प उठून दिसत. म्हणून शिल्पासाठीची जागा फार महत्वाची. सरकारनं सुचवलेल्या 2 जागांपैकी एक होती मलबार हिलवर असलेल्या हँगिंग गार्डनची आणि दुसरी जागा होती ती म्हणजे गेटवे ऑफ इंडिया समोरची. हँगिंग गार्डनची जागा प्रशस्त असली तरी मुख्य शहरापासून एका बाजूला होती. त्याशिवाय उंचावर आणि दाट झाडीत दडलेली होती. पुन्हा त्या जागेशेजारीच पारशी समाजातल्या मृतांची अंतिम क्रिया करण्याचा दोखमा होता. त्यामुळे ही जागा सर्वच दृष्टीनं अयोग्य असल्याने सर्वांनीच ती नाकारली. पण त्या मानानं गेटवे ऑफ इंडियाची दुसरी जागा सर्व दृष्टीनं योग्य होती. गेटवे ऑफ इंडिया म्हणजे भारताचं प्रवेशद्वार. देश विदेशातले भारतात आलेले पाहुणे गेटवे ऑफ इंडिया पाहिला नाही तर भारत भेट पूर्णच झाली नाही असं समजतात. म्हणून पाहुणा कुठलाही असो त्याची पावलं गेटवे ऑफ इंडियाच्या दिशेने वळतातच वळतात. शिवाय समोरच एक जगप्रसिद्ध हॉटेल देखील आहे. तिथं उतरणारे पाहुणे जगभरातल्या विविध क्षेत्रातल्या प्रतिष्ठित व्यक्ती असतात. अशा व्यक्तींच्या समोर देशातल्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचं, लढवय्या वीराचं, स्वकर्तृत्वावर स्वराज्य निर्माण करणाऱ्या महाराष्ट्र देशातल्या करारी आणि शूर राजाचं शिल्प असणं योग्य होईल असंच सर्वांचं मत होतं. आणि हे ठिकाण महाराजांच्या पुतळ्यासाठी निश्चित करण्यात आलं. पहिलं आरमार बांधणाऱ्या शिवप्रतिमेची समोरच्या समुद्रावर नजर रोखलेली असणंही सर्वथैव उचित होतं.
0: शिवशिल्पाची जागा तर ठरली, पण आता प्रतीक्षा होती ती हे शिल्प साकारायची संधी कुणाला मिळणार याची. त्या काळातले सर्वच दिग्गज शिल्पकार स्पर्धेत उतरले होते. हे काम करण्याची संधी ज्या शिल्पकाराला मिळेल त्याला देशभरात प्रसिद्धी आणि प्रतिष्ठाही मिळणार होती. साहजिकच हे काम आपल्यालाच मिळावं म्हणून प्रत्येक जण हिरीरीनं प्रयत्न करत होता. शिवाय आपल्या देशात सर्वच क्षेत्र व्यापून राहिलेलं राजकारणही होतच. पुतळा घडवण्याचं कंत्राट देण्याचा अधिकार असलेल्या पुतळा समितीच्या मंडळींमध्ये राजकारण घुमू लागलं आणि समितीचे सर्वच सदस्य आपापल्या मर्जीतल्या कलावंताला हे काम मिळावं ह्यासाठी एक एक घर पुढे मागे आणि तिरकेही चालू लागले.
2: हा होता अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, शीर्षक गीत समीर सामंत, शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके, गायक मंदार पिलवलकर, ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे, निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.

श्रोते हो, आताच आपण अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन ऐकलं. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सकाळचे 9:10 आणि 33 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

0: पांडू हवालदार या चित्रपटातील हे गीत गायलं होतं उषा मंगेशकर यांनी. गीतकार होते राजेश मुजुमदार आणि संगीतकार होते राम कदम. आपण ऐकत आहात गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ऐकूया एक संदेश.
1: QR कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
2: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क राहा.
0: कार्यक्रमात यानंतर ऐकूया मुंबईचा फौजदार या चित्रपटातून अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं.

0: कॉमर्स मधील करिअरच्या संधी.
1: सर्वप्रथम तर आम्ही सांगू स्कोप काय काय याच्यामध्ये. प्रॅक्टिकल सब्जेक्ट्स आहेत, अकाउंटन्सी आहे, बिझनेस रिलेटेड इकॉनॉमिक्स आहे किंवा ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स आहे. पिरियड फार जास्त नाही आहे, 12+4 years इज ओके. खर्च पण फार जास्त नाहीये. तुम्हाला लोकल टू ग्लोबल कुठेही तुम्हाला बाबा जॉबच्या ऑप्शन्स अवेलेबल राहू शकतात. स्टॅबिलिटी म्हणून आपण कॉमर्स साइडचा निश्चितच पॉझिटिव्हली विचार करायला पाहिजे.
0: याविषयी जरूर ऐका चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी अनुजा तापसकर यांनी केलेली बातचीत. रविवारी 17 मे ला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमात आकाशवाणी महाराष्ट्राच्या सर्व केंद्रांवरून.

0: जिव्हाळा या चित्रपटातील हे गीत गायलं होतं कृष्णा कल्ले यांनी. गीतकार होते ग. दि. माडगुळकर आणि संगीतकार होते श्रीनिवास कळे.
1: रसिक अहो, शास्त्रीय संगीताची उत्तम बैठक, अत्यंत समृद्ध गायकी आणि भावपूर्ण अभिव्यक्तीद्वारे मराठी भावसंगीत, नाट्यसंगीत आणि शास्त्रीय संगीतातही आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गायिका माणिक वर्मा. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्ताने त्यांच्या काही आठवणी आणि वैशिष्ट्ये उलगडणारी शुभदा दादरकर यांची मुलाखत.
2: आज रत्न माणिकास लाभली सुधन्यता, सप्त सूर धन्य होत वंद्य गान देवता.
1: हसले मनी चांदणे, शुभदा दादरकर यांची माधुरी रावराणे यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. शनिवारी 16 मे रोजी सकाळी 11 वाजता FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.

एक धागा सुखाचा या चित्रपटातून मन्नाडे यांनी गायलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं. गीत होतं मधुसूदन कालेलकर यांचं आणि त्याला संगीतबद्ध केलं होतं राम कदम यांनी. आपण ऐकत आहात गीतबहार, हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात शेवटी ऐकूया मी पण सचिन या चित्रपटातून कस्तुरी वावरे यांनी गायलेलं वैभव जोशी यांचं गीत, संगीतबद्ध केलं आहे हर्ष करण आणि आदित्य यांनी.

श्रोते हो, या गीताबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 9:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

अस्मिता वाहिनीवरून. तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स तसंच 558 किलोहर्ट्सवर. तुम्ही आमचे कार्यक्रम AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून देखील ऐकू शकता. सकाळचे 10 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अशी ही बनवा बनवी या चित्रपटातून. अनुराधा पौडवाल, उत्तरा केळकर आणि सुहासिनी यांनी गायलेलं हे गीत. गीत आहे सुधीर मोघे यांचं आणि संगीतबद्ध केलं आहे अरुण पौडवाल यांनी.

0: चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी अनुजा तापसकर यांनी केलेली बातचीत
1: रविवारी 17 मे ला संध्याकाळी 5:30 वाजता
0: आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमात
1: आकाशवाणी महाराष्ट्राच्या सर्व केंद्रांवरून.
2: गीतबहार या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया मुंबईचा जावई या चित्रपटातून आशा भोसले यांनी गायलेलं गीत. गीतकार आहेत ग. दि. माडगुळकर आणि संगीतकार आहेत सुधीर फडके.

0: दहा लाखांची लॉटरी मला वाव
1: फसल्या ऑफर्स पासून सावधान
2: RBI सांगते
3: जाणकार बना सतर्क रहा.

श्यामची आई या चित्रपटातून आशा भोसले आणि सहकारी यांनी गायलेलं गाणं आत्ताच आपण ऐकलं. गीतकार होते पी के अत्रे आणि संगीतकार होते वसंत देसाई. गीतबहार या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया वहिनी या चित्रपटातून सुरेश वाडकर आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं गीत. गीतकार शांताराम नांदगावकर आणि संगीतकार अनिल अरुण.

गीतबहार या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया वैशाख वणवा या चित्रपटातून आशा भोसले यांनी गायलेलं गीत. गीतकार आहेत ग. दि. माडगुळकर आणि संगीतकार आहेत दत्ता डावजेकर.

发的比你发的比你上台的就分了你发的比你上台的就

श्रोते हो, या गीताबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 10:20 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत गांधी वंदना.

बापूंनी अनेक कामांमध्ये प्रगती केली होती, त्यात जोडे शिवण्याच्या बाबतीत सुद्धा त्यांनी बरीच प्रगती केली होती. दक्षिण आफ्रिकेमध्ये एकदा तुरुंगात असताना त्यांनी जनरल स्मट्स यांच्यासाठी सँडल्स तयार करून दिले होते. तुरुंगात मी कटिंग करण्याचा देखील सराव केला होता असं त्यांनीच एकदा काही भारतीय लोक त्यांना भेटायला गेले तेव्हा सांगितलं होतं. भारतात असताना 1901 कोलकाता इथं झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाला बापू हजर राहिले होते. त्यावेळी घोषाल नावाचे एक चिटणीस होते. बापू घोषाल महाशयांकडे गेले आणि अधिवेशनात आपल्याला काही काम द्या असं त्यांनी त्यांना सांगितलं. घोषाल म्हणाले, मी तुम्हाला काही कारकुनी काम देऊ शकेन, कराला पण ते. बापू म्हणाले, अर्थात माझ्या आवाक्यात असलेलं कोणतंही काम करायची माझी तयारी आहे. मग घोषाल बाबूंनी त्यांना ढीगभर पत्र दिली आणि ती वाचून नीट लावायला सांगितलं. ज्या पत्रांचा विचार करायला हवा अशी पत्र वेगळी काढायची असं ते काम होतं. हे काम आपल्यावर सोपवलं याचा बापूंना आनंद झाला. त्यांनी ते काम थोड्याच वेळात उरकलं. घोषाल बाबू आपल्या शर्टाच्या गुंड्या नोकराकडून लावून घेत असत. ते बापूंना म्हणाले, पाहिलं ना, काँग्रेसच्या चिटणीसांना आपल्या सदऱ्याच्या गुंड्या लावायला सुद्धा वेळ मिळत नाही. नेहमी त्यांच्या मागे काही ना काही काम लागलेलं असतं. बापूंनी त्या नोकराचं काम स्वतःच करायची तयारी दाखवली आणि चक्क घोषाल बाबूंच्या सदऱ्याच्या गुंड्या सुद्धा लावून दिल्या. साबरमती इथं आपल्या स्वतःच्या आश्रमात हलक्यातलं हलकं काम करून बापूंनी एक उदाहरणच घालून दिलं. नंतर इतर आश्रमवासियांप्रमाणेच बापू स्वतः धान्य दळत विहिरीचं पाणी देखील काढत असत. सफाई करण्यात त्यांना कोणताही कमीपणा वाटत नसे. ते म्हणायचे, निव्वळ पैशासाठी कोणी सफाईचं काम करत असेल तर तो यज्ञ किंवा सेवा ठरणार नाही, पण तेच काम कोणी निव्वळ सेवेच्या भावनेनं करीत असेल तर त्याचं मूल्य वेगळंच राहील. ते म्हणायचे, कोणत्याही धंद्यात व्यवसायात कमीपणा आणणारं किंवा लज्जास्पद असं काहीही नसतं. मी स्वतः नाही का स्वच्छता केली, तसं करणे

करण्यात कोणतीही अप्रतिष्ठा नाही, उलट ती एक मोठी सेवा आहे. आईने मुलाची घाण काढण्यापलीकडे दुसरे काहीही केलं नाही तरी दररोज सकाळी तिचं स्मरण करावं इतका मान तिला मिळतो, मग एका स्वच्छता कर्मचाऱ्याला आपण तो मान का देऊ नये असा बापू प्रश्न करत. गरज पडल्यास बापू स्वतः सफाईचं काम करायला कधीही काकू करीत नसत. खान अब्दुल गफार खान यांनी एक अनुभव सांगितला. एकदा बापूंना कळवण्यात आलं की सेवाग्राम येथील स्वच्छता कर्मचारी पळून गेलेला आहे. त्यावर बापू म्हणाले, चला आपणच जाऊया आणि झाडू बादल्या घेऊन ती जागा स्वच्छ करून टाकूया. स्वयंसेवकांची तुकडी घेऊन बापू खरोखर स्वतः तिथे गेले आणि त्या तुकडीमध्ये स्वतः खानसाहेब सुद्धा होते. त्या सर्वांनी मिळून तिथे स्वच्छता केली. परमेश्वराचं नाव घेऊन केलेलं आणि त्याच्या सेवेसाठीच वाहिलेलं कोणतंही काम लहान नसतं असं बापू मानत. अंगमेहनतीच्या सर्व कामात विनम्रता आणि आनंद असतो. अशा सर्व श्रमांना स्वतःची अशी प्रतिष्ठा असते असं बापू म्हणत.

0: गांधी वंदना असे होते गांधीजी, यू आर राव लिखित पुस्तकाचं क्रमशः वाचन आत्ताच आपण ऐकलं, वाचक स्वर दिनेश अडावतकर यांचा. गांधी वंदना कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
1: श्रोते हो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
2: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो, तिचा इम्पॅक्ट फक्त तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते, पासून विचार करायचा असतो खरं.
3: उद्योग मंत्र या मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका. मंगळवारी 19 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरही. वनिता मंडळ.

आपण ऐकता आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, त्याचबरोबर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. 10:30 वाजलेत. आता नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित सतीश व्यास यांचं संतूर वादन आपण ऐकणार आहोत, राग बैरागी. त्यांना तबल्याची साथ मुकुंदराज देव यांनी केली. मध्यलय गत झपतालात आणि द्रुतगत एकतालात निबद्ध आहे. नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित सतीश व्यास यांचं संतूर वादन, राग बैरागी.

0: नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण पंडित सतीश व्यास यांचं संतूर वादन ऐकलं. राग बैरागी आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ मुकुंद राजदेव यांनी केली होती. शास्त्रीय वाद्यसंगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
1: 10वीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांच्या पुढच्या वाटचालीला सुरुवात होत आहे. करिअर, शिक्षण आणि नवीन संधीच्या या प्रवासात इंग्रजी भाषेचं महत्व अधिक जाणवतं. परंतु काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो, इंग्रजीमध्ये बोलणं जमेल का? इंग्रजीचा सराव नेमका कसा करावा? याच विषयावर मार्गदर्शन करणार आहेत सुप्रिया जाधव.
2: इंग्रजी बोलण्याची सुरुवात अगदी साध्या, सोप्या, छोट्या आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये छोट्या छोट्या वाक्यांनी करायची आहे. त्यांनी थिंक इन इंग्लिश आणि स्पीक इन इंग्लिश हा मूलमंत्र लक्षात ठेवायचा आहे. जर त्यांची विचार करण्याची पद्धत इंग्रजीमध्ये सुरू झाली तर आपोआप बोलताना त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे.
1: ऐकायला विसरू नका सुप्रिया जाधव यांची मुलाखत सोमवार दिनांक 18 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ.

नमस्कार श्रोते हो, आपली आवड ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमात सुरुवातीला आपली माणसं या चित्रपटातलं उषा मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं शांता शिळके यांचं गीत ऐकूया. संगीत राम लक्ष्मण यांचं आणि या गीताची पसंती कळवली आहे लेवाखेल मोहल्ला चांदूर बिश्वा येथून नारायण भाऊ विठ्ठलराव खर्चे, ललिता राणी खर्चे, परी संजना खर्चे, गणेश कार्तिक ब्रोनो, उषा सोरना खर्चे, स्वाती प्रया चौधरी आणि मालती चौधरी यांनी.

कार्यक्रमात यानंतर जांभरुण तालुका अर्धापूर इथून दुर्गादास जोशी, गंगाधर गजानन जोशी, संजय आशिष जोशी, पृथ्वीराज जोशी, साधवी जोशी, त्याचबरोबर परभणीहून गणेश हरगावकर यांच्या पसंतीचं कुंकवाचा करंडा या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत संगीत प्रभाकर जोग यांचं आहा

मुक्काम पोस्ट जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जालना इथून डॉ नामदेव भुतेकर अभिषेक भुतेकर गणेश कार्तिक अश्विनी भुतेकर वैष्णवी जगदाळे हर्सुल सावंगे औरंगाबाद इथून वैभव गौरव लोखंडे भावसिंगपुरा औरंगाबाद इथून मेघराज युवराज कोलते रिधोरा देवी रुद्र कोळकर वाकुळणी तालुका बदनापूर इथून या श्रोत्यांच्या पसंतीचं जानकी या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं

कार्यक्रमात यानंतर मुक्काम पोस्ट बोराळा धरण तालुका मालेगाव इथून दत्ता सुनीताबाई घायाळ सानिका घायाळ गजानन घायाळ या श्रोत्यांच्या पसंतीचं ज्योतिबाचा नवस या चित्रपटातलं उषा मंगेशकर यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत संगीत सुधीर फडके यांचं आहे.

जिल्हा बीड शहर इथून रणजित कुमार नामदेव थोरात, प्रकाश दादा जैन, त्याचबरोबर रेखा, शोभा, बबीता, पूजा, स्वाती, मालती, संजना, रघुवंशी इंदोरचे हे श्रोते आहेत. या श्रोत्यांच्या पसंतीचं तू सुखी रहा या चित्रपटातलं आशा भोसले आणि सहकारी यांनी गायलेलं गदी माडगुळकर यांचं गीत, संगीत वसंत पवार यांचं.

आपली आवड कार्यक्रम आपण ऐकता हा आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया पांगरा शिंदे तहसील वसमत जिल्हा हिंगोली इथून रामचंद्र धोंडीबा इंगोले, सुनील जबडे शिंदे, चांदू बलखंडे, विलास शिंदे पाटील, अशोकनगर वसमत जिल्हा हिंगोली इथून दीपाली राजू ठोके, पार्वती सखाराम, रोहित सोनू मोनू ठोके, छत्रपती शाहूनगर हिंगोली इथून रामचंद्र इंगोले सिद्धांत, टिकू रमाबाई, सुरेंद्र मयुरी सुरभी मंजुषा गौतम इंगोले या श्रोत्यांच्या पसंतीचं प्रल्हाद शिंदे आणि सहकारी यांनी गायलेलं साहेबराव कोकाटे यांचं गीत, संगीत मधुकर पाठक यांचं.

कार्यक्रमात यानंतर शैलेंद्र पाटील, शांताबाई, सिद्धी पाटील, सृष्टी आणि समस्त पाटील परिवार यांच्या पसंतीचं हे सगळे श्रोते शिंदे चौक दक्षिण कसबा सोलापूर इथले आहेत. या श्रोत्यांच्या पसंतीचं सांगते ऐका या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत, संगीत वसंत पवार यांचं.

येताळा तालुका धर्माबाद येथून शंकरलाल जसवाल, श्यामलाल गुलाबराव, गणेशलाल शुभ प्रसाद, मीनाक्षी दुर्गेश्वरी जोशी जसवाल परिवार, बागलपाडी तालुका वसमत येथून चंदनलाल जसवाल आणि विजया लक्ष्मी या श्रोत्यांच्या पसंतीचं, बकुळपंडित यांनी गायलेलं प्रल्हाद केशव अत्रे यांचं पद ऐकूया बकुळपंडित यांच्या स्वरात.

पाणीग्रहण या नाटकातलं बकुळ पंडित यांनी गायलेलं प्रल्हाद केशव अत्रे यांचं पद आत्ताच आपण ऐकलं. आणि याबरोबरच आता आपली आवड कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.

0: आपली आवड कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकलात.
1: कॉमर्स मधील करिअरच्या संधी.
2: सर्वप्रथम तर आम्ही सांगू की स्कोप काय काय याच्यामध्ये. प्रॅक्टिकल सब्जेक्ट्स आहेत, अकाउंटन्सी आहे, बिझनेस रिलेटेड इकॉनॉमिक्स आहे किंवा ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स आहे. पिरियड फार जास्त नाही आहे, 12+4 years इज ओके. खर्च पण फार जास्त नाहीये. तुम्हाला लोकल टू ग्लोबल कुठेही तुम्हाला बाबा जॉबच्या ऑप्शन्स अवेलेबल राहू शकतात. स्टॅबिलिटी म्हणून आपण कॉमर्स साईडचा निश्चितच पॉझिटिव्हली विचार करायला पाहिजे.
1: याविषयी जरूर ऐका चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी अनुजा तापसकर यांनी केलेली बातचीत. रविवारी 17 मे ला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमात आकाशवाणी महाराष्ट्राच्या सर्व केंद्रांवरून.
0: आपण ऐकता आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. 11:40 झाली आहेत.
3: QR कोड स्कॅन करा, 5,000 कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
4: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
5: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
0: भावधारा कार्यक्रम आता आपण ऐकणार आहात. या कार्यक्रमात सुरुवातीला मिलिंद जोग यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकूया.

0: 10 लाखांची लॉटरी मला, वाव।
1: फसल्या ऑफर्स पासून सावधान,
2: आरबीआय सांगते
3: जाणकार बना सतर्क रहा।
4: भावधारा कार्यक्रमात ऋषिकेश कामेरकर यांनी गायलेलं सौमित्र यांचं गीत ऐकूया।

भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकता हा आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया पुष्पा पागधरे यांनी गायलेलं पद्मा लोकूर यांचं गीत.

भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ.

नो वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी अनुप्रिता भाले तुमचं स्वागत करते. मैत्रिणींनो, मे महिना जरी आपल्याला अतिशय उष्णतेचा दाह देणारा असला तरी रात्रीच्या वेळी मे महिन्यातलं वातावरण अतिशय आल्हाददायक करण्याचा प्रयत्न निसर्गाकडूनच होतो का काय असं वाटायला लागतं. अनेक काजवे रात्रीच्या वेळी आपल्याला स्वयंप्रकाशानं आकर्षित करत असतात. रात्रीच्या अंधारात किंवा पहाटे 3-4 वाजताच्या वेळी आपण जर बघितलं तर हे काजवे स्वतःच्या प्रकाशानं आजूबाजूचा परिसर प्रकाशमान करत असतात. छोटी छोटी दिव्यांची रोषणाई केली असल्याचा भास आपल्याला होतो. मैत्रिणींनो, विशेष म्हणजे हे काजवे जिथे असतात त्या ठिकाणी तुमचे छायाचित्रण करणारे कॅमेरे काम करत नाहीत. हे सौंदर्य कॅमेऱ्यात कैद न करता तुमच्या मनात कैद करा असं जणू त्यांना सुचवायचं असतं. तुमच्या फोटोच्या फ्लॅशमुळे काजवे चमकायचं थांबवतात आणि दिसेनासे होतात. अप्रतिम असं काजव्यांचं सौंदर्य अनुभवायचं असेल तर ते प्रत्यक्ष अनुभवायला हवं. त्याचा छायाचित्रण काढायचा प्रयत्न करू नये असं मुद्दाम सांगितलं जातं. हा काजव्यांचा चमचमणारा प्रकाश पूर्ण परिसर चमकून टाकतो आणि काही क्षणासाठी का होईना आपण निसर्गानं निर्माण केलेल्या रोषणाईचा अनुभव घेऊ शकतो. काजवा ही निसर्गाची निर्मिती आहे. काजवामय असलेला परिसर निसर्गनिर्मित रोषणाईनं आपल्याला थोडा वेळ तरी हुरळून टाकतो.

0: मैत्रिणींनो, आज जागतिक कुटुंब दिन. त्यानिमित्त ऐकूया कुटुंब समाजाचा गाभा या विषयावर डॉक्टर कुमुद गोरे खेर्डेकर यांच्याशी अनुप्रिता भाले हिनं साधलेला संवाद. मैत्रिणींनो, आज आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन. कुटुंब म्हणजे जिथं एकापेक्षा अनेक व्यक्ती एकमेकांची मायेची ऊब अनुभवत असतात, एकमेकांना प्रेम जिव्हाळा लावतात आणि सुख दुःखात खंबीरपणे एकमेकांसाठी उभे राहतात. परिस्थितीनुसार कुटुंब ही संयुक्त कुटुंब आणि विभक्त कुटुंब असू शकतात, पण कुटुंबामध्ये असलेले सर्वजण नेहमी एकोप्यानं आनंद शोधतात, अनुभवतात आणि पुढच्या पिढीला एक चांगला वारसा देतात. त्यामुळे परस्परांचं प्रेम वाढून नवीन पिढी नक्कीच सुदृढ आणि निश्चिंत जीवन अनुभवत असते. कुटुंब हा समाजाचा गाभा असतो. सुखी कुटुंब उत्कृष्ट समाज निर्माण करतं. त्यासाठीच आज कुटुंब समाजाचा गाभा या विषयावर संवाद साधण्यासाठी आपण निमंत्रित केलं आहे डॉक्टर कुमुद गोरे खेर्डेकर यांना. डॉक्टर कुमुद गोरे खेर्डेकर या शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथे संख्याशास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होत्या आणि त्याच महाविद्यालयातून त्या प्राचार्य म्हणून निवृत्त झालेल्या आहेत. एक आवड म्हणून त्यांनी समुपदेशन या विषयाचा निवृत्तीनंतर विशेष अभ्यास केलेला आहे. आज त्यांच्याशी आपण कुटुंब दिनानिमित्त संवाद साधणार आहोत. मॅडम, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: कुमुद गोरे मॅडम, आज आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन आहे, काय सांगाल?
1: आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन हा 15 मे रोजी साजरा केला जातो आणि तो युनायटेड नेशन्स जनरल असेंब्ली यांनी तो घोषित केलेला आहे. 1993 सालापासून हा साजरा केला जातो. या कुटुंब दिनाच्या वेळेला अनेक परिषदा होतात, चर्चासत्र होतात, आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्सेस होतात, अनेक संशोधन लेख प्रसिद्ध केले जातात कुटुंब ह्या विषयावरती. त्या त्या विषयाची एक संकल्पना असते प्रत्येक वर्षी आणि त्याप्रमाणे त्या विषयावरती अभ्यास होतो आणि मग कौटुंबिक प्रश्न किंवा समस्यांबद्दल जागरूकता निर्माण केली जाते आणि त्या सोडवण्यासाठी या माध्यमातून प्रयत्न करावा म्हणून हा कुटुंब दिन जाहीर केलेला आहे.

0: कुटुंब असं संबोधतो. आणि ह्या कुटुंबातले जे व्यक्ती असतात त्या दररोज किंवा अडचणीच्या वेळी सर्वतोपरी एकमेकांना पाठिंबा देतात, एकमेकांची कामं वाटून घेतात आणि त्यांचं जीवन सुसह्य करण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये कुटुंबातील व्यक्ती एकमेकांना भावनिक, आर्थिक, सामाजिक अशा सर्वच प्रकारचा सपोर्ट देत असतात. एखादा कठीण प्रसंग आला कुटुंबामध्ये, एखादा मोठा आजार झाला, तर त्यावेळी कुटुंबातले सगळे लोक त्या एका व्यक्तीच्या पाठीशी उभे राहतात. किंवा हल्ली आपण पाहतो की आयटी कंपन्यांमध्ये जॉब जातात, मग अशा वेळेला हे कुटुंब जे आहे हे तुमच्या पाठीशी अगदी सक्षमपणे आणि खंबीरपणे उभं राहतं. आणि म्हणून ह्या सगळ्या चॅलेंजेस किंवा ह्या ज्या समस्या आहेत या समस्यांना तोंड देणं सोपं जातं.
1: कुटुंबातली एकी अशा वेळेला कामाला
0: येते, नक्कीच कामाला येते. आणि कुटुंबामध्ये परस्परांशी कसं वागलं पाहिजे, एकमेकांशी संबंध कसे निर्माण करायचे, कसे टिकवायचे, वाढवायचे, परिस्थिती कशी हाताळायची, ही गोष्टी कुटुंबामध्ये शिकवल्या जातात. त्याचबरोबर मूल्य शिक्षण जे समाजासाठी खूप आवश्यक आहे ते मूल्य शिक्षण पण दिलं जातं. आपण आत्ता जे म्हणतो आहोत की कुटुंब हा समाजाचा गाभा आहे, तर ऍक्च्युअली असं आपल्याला म्हणता येईल की उत्तम कुटुंब म्हणजे उत्तम समाज म्हणजे उत्तम राष्ट्र. तर त्या दिशेने वाटचाल करण्यासाठी कुटुंब हे एक महत्वाचं युनिट आहे असं मला वाटतं.
1: तर मूल्य शिक्षणाबद्दल तुम्ही सांगत होतात, तर मूल्य शिक्षणाबद्दल एखादं उदाहरण देऊन आम्हाला समजावून सांगता येईल का?
0: आपण तसं रोजच्याच व्यवहारामध्ये कुठले प्रसंग घडतात तेव्हा आपण मुलांना नकळत आपल्या मूल्य शिक्षण देत असतो. म्हणजे मला यासंबंधी एक उदाहरण असं आठवतं माझ्या मुलांच्या शाळेच्या वेळेला की त्यांचे डबा घेऊन जातात मुलं, तेव्हा इतर मुलांना आपल्या डब्यातलं आवडलं तर ते खातात, मग कधी कधी जबरदस्तीने खातात. तर त्यावेळेला आपली मुलं घरी येऊन जर तक्रार करत असतील तर आपण त्यांना सांगतो की अरे शेअरिंगचं काय महत्व आहे, आपण एकमेकांना कसं ते दिलं पाहिजे आणि यातून तुमची मैत्री कशी वाढली पाहिजे हे त्यांना शिक्षण आपण देतो. म्हणजे कोणत्या गोष्टीला आपण ऍक्सेप्ट करायचं, कोणती गोष्ट स्वीकारायची आणि कोणत्या गोष्टीसाठी विरोधात उभं राहायचं ह्याचं शिक्षण ह्या एका प्रसंगातून आपण मुलांना देतो. किंवा आणखी एक प्रश्न घरच्या बाबतीतच आठवतो की माझ्या मुलाला एकदा एका मुलाने मारलं, मग तो रडत घरी आला, तर मी त्याला म्हटलं मार खाऊन रडत घरी यायचं नाही, तू कुणालाही मारायचं नाहीस, पण जर तुला कोणी मारलं तर तू त्याला मारायचं, नाही तर मग घरी येऊन माझा मार खायचा. तर हे बरोबर चूक हा भाग वेगळा आहे, पण हे सुद्धा एक प्रकारे मूल्य शिक्षणच आहे.
1: म्हणजे तू घाबरला नाही पाहिजे, तुला जे पाहिजे ते तू सांगितलं
0: पाहिजे, तुझं म्हणणं तुला मांडता आलं पाहिजे, तुझी चूक नसेल तर तुला ते लोकांच्या समोर मांडून होता आलं पाहिजे. तर अशा आपण छोट्या छोट्या प्रसंगातून मुलांना मूल्य शिक्षण देतो. त्याला मूल्य शिक्षण असं मोठं हेडिंग जरी नसलं तरी पण त्यातनं आपण त्यांना शिकवतो समाजात कसं वावरायचं आणि समाजात वावरण्यासाठी योग्य असा नागरिक कुटुंबातून तयार होतो असं मला वाटतं की समाजात वावरण्यासाठी योग्य असा नागरिक तयार करणं ही कुटुंबाची जबाबदारी आहे.
1: तर आता आपण कुटुंब याविषयी बोलतोय तर त्याचे प्रकार काय सांगता येतील?
0: पूर्वी आपल्याला एक ढोबळ मानाने एवढंच माहिती होतं की एकत्र कुटुंब पद्धती आणि विभक्त, संयुक्त आणि विभक्त अशा दोनच कुटुंब पद्धती आपल्याला माहीत होत्या. पण कालानुसार आता इतके प्रकार झाले आहेत कुटुंब पद्धतीचे सुद्धा की एक एक्सटेंडेड कुटुंब पद्धती असते, म्हणजे आपले जे इतर नातेवाईक असतात आई वडील आणि ह्यांच्या व्यतिरिक्त ते सगळे त्याच्यामध्ये येतात. किंवा ब्लेंडेड फॅमिलीज हा एक प्रकार आहे, सिंगल पेरेंट किंवा चाइल्डलेस फॅमिलीज, सेम सेक्सच्या फॅमिलीज, मातृसत्ताक फॅमिली, पितृसत्ताक, अशा विविध प्रकारे कुटुंबाचं वर्णन केलं जाऊ शकतं. आणि अशी कुटुंब आता अस्तित्वात यायला लागली आहेत, त्यामुळे हे कुटुंबाचे प्रकार तयार झाले.
1: हे प्रकार निर्माण झाले त्याबद्दल काय सांगता येईल?
0: आत्ताच मी म्हटलं तसं की परिस्थिती बदलली, शहरीकरण आणि रोजगाराची साधनं खेड्यांमध्ये ग्रामीण भागात राहिली नाहीत, मग ती मुलं शहरात जातात नोकरीसाठी, पण आई वडील मात्र गावात राहतात. मुलं सुद्धा शहरात गेल्यावर दोन मुलं असतील तर ती एकत्र राहत नाहीत, कदाचित एकाचं ऑफिस एकीकडे एकाचं एकीकडे असतं, मग दोघांना ते लांब पडतं, म्हणून ते तिथे गेल्यानंतर पण वेगळे राहतात. तर अशी जी कारणं आहेत. आणि दुसरं म्हणजे शिक्षणामुळे एक अवेअरनेस आलेला आहे स्वतःच्या हक्कांबद्दल, जबाबदारीबद्दल एक वेगळा अवेअरनेस निर्माण झालेला आहे. आजकाल आपण जी स्पेसची भाषा बोलतो
1: आणि कामाच्या वेळा
0: हा पण महत्वाचा भाग आहे. प्रत्येकाला स्पेस हवी असते. त्यानंतर हक्कांची जाणीव झाली आहे, स्वातंत्र्याची जाणीव झालेली आहे. करिअरमुळे सुद्धा काही वेळेला तुम्ही आता जसं म्हणालात की कामाच्या वेळा वेगळ्या असतील तर मग वेगळ्या वेगळ्या ठिकाणी राहिलेलंच केव्हाही चांगलं असतं. तर ह्या सगळ्या कारणांमुळे आणि शेवटी पाश्चात्यांचा अनुकरण

0: हा पण एक भाग त्याच्यामध्ये आहे आणि त्यामुळेही अशा प्रकारची कुटुंब निर्माण झालेली आहेत. त्याच्यामध्ये निओ लोकल हा एक भाग आहे, बाय लोकल असा एक भाग आहे. तर निओ लोकल कुटुंब म्हणजे असं की ज्यांच्या जवळ पत्नी किंवा पती दोघांचेही आई वडील राहत नाहीत, फक्त ते पती पत्नी आणि मुलं असे राहतात, म्हणजे ज्याला आपण विभक्त कुटुंब म्हणायचो त्याला आता निओ लोकल म्हणतात. किंवा बाय लोकल म्हणजे मुलीचे आई वडील, पत्नीचे आई वडील किंवा पतीचे आई वडील दोघांपैकी एक पेअर जर मुलांसोबत राहत असेल तर त्याला बाय लोकल म्हणायचं. अशा वेगवेगळ्या संकल्पना आणि संज्ञा आजकाल आलेल्या आहेत.
1: पूर्वीची कुटुंब व्यवस्था आणि आजची कुटुंब व्यवस्था याबद्दल काय सांगाल?
0: तर जसं मी म्हटलं की पूर्वीची म्हणजे एकत्र किंवा संयुक्त कुटुंब आणि आताची म्हणजे विभक्त, असं आपण थोडं ढोबळमानानेच त्याबद्दल बोलू शकतो. आणि त्यामध्ये पण विभक्त म्हणजे साधारणपणे आता मी जसं म्हटलं की निओ लोकल जे आहे तसेच बहुतेक तशीच मुलं राहतात. तुम्ही आता आपल्या संभाजीनगरमध्ये पाहिलं तर दर तिसऱ्या घरातली मुलं पुण्याला मुंबईला कुठेतरी आहेत आणि आई वडील फक्त इथे राहतात.
1: अगदी.
0: तर असं जेव्हा असतं त्यावेळेला संयुक्त कुटुंब मध्ये जी आपल्याला आर्थिक सुरक्षा मिळते, भावनिक सुरक्षा मिळते, सामाजिक सुरक्षा मिळते ती मिळत नाही मग या ठिकाणी. आणि कामांची वाटणी पण होत नाही वेगवेगळ्या वेळेला. आता आपण मगाशी बोललो तसं एखाद्या अडचणीच्या वेळी एखाद्या क्रिटिकल आजारामध्ये सगळा सपोर्ट मिळणं अवघड होऊन जातं खूप. आणि ज्येष्ठ लोक जे असतात त्यांना सुद्धा एकटं राहावं लागतं, त्यांना सुद्धा आपल्या परंपरा ज्या असतात त्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं खूप अवघड जातं. पण एकत्र कुटुंब पद्धती जेव्हा असते त्यावेळेला साधारणपणे असं चित्र दिसतं की पुरुष बाहेरची कामं करतात आणि स्त्रिया घरातली करतात. त्यामुळे त्या कुटुंब पद्धतीमध्ये स्त्रियांना जे एक्सपोजर मिळायला पाहिजे ते त्यांना तिथे मिळत नाही. त्या बहुतेक
1: प्रसंगी करण्यातच
0: त्यांचा वेळ जातो आणि तसंच अपेक्षित असतं. म्हणजे त्यामुळे त्यांना जे काही स्वातंत्र्य आहे त्यांच्या शिक्षणाचा जो उपयोग व्हायला हवा आहे, त्यांच्या विचारांचा उपयोग व्हायला पाहिजे, त्यांच्यातली प्रगल्भता वाढायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी मात्र एकत्र कुटुंबात कधी कधी होत नाहीत. पण कालानुरूप, वातावरणानुरूप, व्यक्तीनुरूप आणि विचारानुरूप असे वेगवेगळ्या गोष्टी घडतात. म्हणजे सगळीकडे असंच असेल असं नाही, हा काही ठोकळेबाज नाहीये, हे काही सायन्स नाही की इथे असं म्हणजे असंच असेल. ज्या ठिकाणी ओपन माइंडेड लोक असतील तिथे तसं होणार नाही एकत्र कुटुंब पद्धती जरी असली तरी. तर असा फरक पडेल. पण एक ढोबळमानाने पाहिलं तर स्त्रियांना थोडंसं अधिक
1: घरात लक्ष द्यावं लागतं,
0: घरात लक्ष एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये द्यावं लागतं.
1: तर आता तुम्ही जे बोललात त्यावरून असं लक्षात येतं की दोन्ही म्हणजे विभक्त कुटुंब किंवा एकत्र कुटुंब पद्धती याच्यामध्ये दोन्हीमध्ये काहीतरी थोडंसं त्रासदायक काहीतरी आहे आणि काहीचे फायदे पण आपल्याला मिळत आहेत.
0: बरोबर.
1: तर त्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल की त्यात आपल्याला जास्तीत जास्त फायदे मिळावेत या गोष्टींचे?
0: फायदे म्हणजे असं की दोन्ही कुटुंब पद्धतीमध्ये काहीतरी म्हणजे कोणत्याही गोष्टीत काही फायदे काही नुकसान असतंच. तर त्यावरती आपल्याला काहीतरी उपाय काढता येतो का हे पण पाहू शकतो आपण. की जेव्हा वृद्ध एकटेच राहतात, आता जसं बोललो आपण की दर तिसऱ्या घरामध्ये वृद्ध संभाजीनगरमध्ये दोघं दोघंच राहतात, तर मग अशा वेळेला वृद्धांसाठी डे केअर सेंटर्स असतात. तिथे वृद्ध जाऊन त्यांचं करमणूक किंवा त्यांचं जे काही सोशलायझेशन आहे, संवाद साधायचा असतो त्यांना एकमेकांशी, माणसं हवी असतात, तर ते त्यांचं तेथे होऊ शकतं. किंवा काही चांगले वृद्धाश्रम सुद्धा आहेत, ती पण संकल्पना आजकाल खूप जोर धरते की सगळं चांगलं आहे, घरी व्यवस्थित आहे, पण वृद्धाश्रमात राहतात लोक. त्याचं कारण असं की त्यांना तिथे समवयस्क लोक मिळतात, त्यांना तिथे करमणूक असते, त्यांना तिथे मेडिकल फॅसिलिटीज असतात, म्हणून ते राहतात. तर ही संकल्पना पण आजकाल जोर धरायला लागलेली आहे. आम्ही आमच्याकडे एक असा प्रयोग केला की असे जे आम्ही आहोत सगळे आमच्या कॉलनीमध्ये, त्यांच्यासाठी आम्ही एक मैत्री जंक्शन म्हणून एक कट्टा सुरू केला आहे. मग त्या माध्यमातून आम्ही मध्ये मध्ये भेटतो सगळेजण, कधी सिनेमाला जातो, कधी कुठल्या देवाला जातो, कधी तरी एखादं व्याख्यान ठेवतो, कधी कोणाची भेट घडवून आणतो. अशा प्रकारचे उपक्रम जर कॉलनी कॉलनीमध्ये झाले तर वृद्धांना एकटं वाटणार नाही. पण जेव्हा वृद्ध आणि मुलं वेगळ्या ठिकाणी राहतात तेव्हा त्यांच्या मुलांना म्हणजे नातवंडांना आजी आजोबांचा सहवास मिळत नाही, त्यांना बरेचदा डे केअरमध्ये ठेवावं लागतं, त्यांना वेगवेगळे क्लासेस लावावे लागतात. पण त्याची ती एक अपरिहार्यता आहेच त्याच्यामध्ये आणि त्याचे पण काही फायदे आहेत. म्हणजे डे केअरमध्ये ठेवलं म्हणजे अगदी एकदम दुःखद गोष्ट आहे असं काही मला वाटत नाही, की त्यातून मुलांना म्हणजे लोकांशी बोलण्याची खूप चांगली सवय होते. मुलं धीट होतात, सोशलायझेशन उत्तम होतं, सोशल स्किल्स चांगले त्यांचे डेव्हलप होतात त्याच्यामध्ये. तर असं म्हणजे प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात, हे वाईट किंवा हे चांगलं असं धरण्याची काही गरज आहे असं मला वाटत नाही. आणि ह्याच्यावरती आणखी आता आजकाल आपण पाहतोय की कोविड पासून अनेक म्हणजे आपल्याला माणसाची किंमत कळालेली आहे. म्हणजे मला असं वाटतं की माणसं माणसाला गरजेची आहेत, तर तसं ते आपल्याला त्यावेळेला कोविडमध्ये लक्षात आलेलं आहे.

0: तर त्यामुळे प्रत्येक कुटुंबाचा एखादा व्हॉट्सअप ग्रुप असतो. मग त्या व्हॉट्सअप ग्रुपवर ते एकमेकांची चौकशी करतात, आज काय घडलं, मग एखादा फोटो टाकतात, हे करतात किंवा मेसेजेस करतात,
1: कम्युनिकेशन करण्याचा
0: प्रयत्न करतात, व्हिडिओ कॉल्स करतात. जसं आता आमच्या घरी आम्ही आठवड्याला एक व्हिडिओ कॉल सगळ्यांचा असतो, सगळे मिळून आम्ही त्या व्हिडिओ कॉलवर एक अर्धा तास पाऊण तास बोलतो. ते सगळं कम्युनिकेशन होतं आणि एक बॉन्ड जो असतो तुमचा तो कायम राहतो किंवा नवीन बॉन्ड क्रिएट होतो असं आपल्याला दोन्ही म्हणता येईल. आता वृद्धांच्या दृष्टीने सुद्धा आपण पाहतोय की गीता ज्ञानेश्वरीचे वर्ग खूप ऑनलाईन चालतात कोविड पासून, किंवा गाण्याचे क्लासेस करता येत आहेत, गीता शिकता येते, पॉटरी मेकिंग किंवा व्यायाम करणं, संस्कृत शिकणं, असे अनंत प्रकारचे ऑनलाईन क्लासेस सुरू झाले आहेत. त्यातून तुम्हाला वृद्धांनाही फायदा घेता येऊ शकतो आणि जसं मुलं एकटी राहत असतील तर मुलांना सुद्धा त्यातनं शिक्षण घेता येऊ शकतं. काही फायदे काही तोटे
1: प्रत्येकच
0: ठिकाणी आहेत.
1: आता कुटुंबामध्ये मुख्य कोण असतं तर पती पत्नी. या पती पत्नींचे संबंध दृढ व्हावेत यासाठी काय करायला?
0: आता पती पत्नी हे मुख्य असतात हे बरोबरच आहे, पण कुटुंब विभक्त असो संयुक्त असो किंवा मगाशी आपण म्हणालो जसं निओ लोकल बायो लोकल कोणत्याही प्रकारचं असलं किंवा कोणतीही चार माणसं जर एकत्र राहत असतील तर त्यासाठी आपल्याला जे करावं लागतं तेच खरं म्हणजे पती पत्नींना करावं लागतं. पण पती पत्नींवरती आपण विशेष बोलतो कारण तो त्यांचा त्या कुटुंबाचा पाया असतो. त्यांचे संबंध कोणत्याही प्रकारचं लग्न असलं तरी पण काही गोष्टी समान असतात. लव्ह मॅरेज असेल तर अगोदरच त्यांचं नातं निर्माण झालेलं असतं, अरेंज मॅरेज असेल तर नंतर नातं निर्माण होतं. पण नातं ते नंतर जे निर्माण झालेलं आहे किंवा आधी निर्माण झालेलं आहे त्याला फुलवावं लागतं
1: नक्कीच,
0: हे दोन्हीमध्ये कॉमन आहे. त्यानंतर ते नातं टिकवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात हेही दोन्हीमध्ये कॉमन आहे. कुठल्याही प्रकारचं लग्न झालं तरी तर त्यासाठी ठरवून दोन्ही बाजूनी प्रयत्न करावे लागतात. आता कालच मी पेपरमध्ये एक आर्टिकल आलं होतं कुठल्या तरी नाटकाबद्दल त्यांनी लिहिलं होतं, पण ते लिहिताना त्यांची सुरुवात अशी होती की आजकाल मराठीमध्ये सगळे कौटुंबिक नाटकं येतात आणि त्या सगळ्या नाटकांचा विषय हाच आहे, पती पत्नी संबंध, पती पत्नींचा घटस्फोट असेल, त्यांचं वैचारिक मतभेद असतील ह्याच्यावरच येत आहेत. तर मराठी रंगभूमी इथेच अडकून बसलीये का, ह्याच्या पुढे जाणार नाहीये का, त्याचा असा अर्थ घ्यायचा का, असं होतं. पण त्यात मला दुसरी बाजू अशी दिसली की हा प्रश्न इतका चिघळला आहे का, त्यामुळे ह्याच्यावर मराठी नाटकं निघत आहेत का, असं सुद्धा मला त्यात एक जाणवलं. तर अशा प्रसंगी आपल्याला काउन्सेलरची भूमिका खूप महत्वाची ठरते. आणि ह्याच्यासाठी एक छान खूप इंटरेस्टिंग गोष्ट मी शिकले आहे की जॉन गॉटमन नावाचा एक अमेरिकन सायकोलॉजिस्ट होता आणि त्याची जी थिअरी आहे ती खूप इंटरेस्टिंग पण आहे आणि उपयुक्त पण आहे. पण अजून ती थिअरी सांगण्यापूर्वी मला हे विशेष नमूद करावं असं वाटतं की अजून आपल्याला काउन्सिलरकडे जाणं हे इतकं सहज नाहीये. आपल्याला एक कसं त्याचं सामाजिक कुठेतरी अडचण आहे, एक सोशल स्टिग्मा आहे, काउन्सिलरकडे गेलो म्हणजे आपलं काहीतरी बिघडलं, आपलं काहीतरी बिघडलं म्हणजे आपला काहीतरी दोष आहे. तर असं खरं म्हणजे नाहीये, हळूहळू जनजागृती होते आहे आणि बऱ्याचदा सिनेमा आणि सिरियल्समधनं पण ते काउन्सिलरचं महत्व सांगतायत. तर ती एक मला खूप चांगली गोष्ट वाटते. परवाच मी एक सिरियल पाहिली तर त्यात त्यांनी अगदी खास 5 मिनिटं घेऊन काउन्सिलरचं काय महत्व आहे ते त्यात त्यांनी सांगितलेलं आहे. तर ह्या गोष्टीत तर हा स्टिग्मा जो आहे तो कमी होईल असं मला वाटतं. आता आपण गॉटमनच्या थिअरीकडे जाऊ. गॉटमनचा एक लव मॅप आहे. लव मॅप म्हणजे तुमच्या जोडीदाराच्या अंतरंगाची ओळख. तुम्हाला आठवत असेल की पूर्वी एक टीव्ही शो होता आणि मग त्याच्यात असं विचारायचं की तुमच्या बायकोचा आवडता रंग कोणता, मग तिच्या शाळेचं नाव काय, मग नवऱ्याच्या फर्स्ट इयरच्या कॉलेजमधल्या मित्राचं नाव काय. तर हा थोडासा तोच प्रकार आहे की तुम्हाला तुमच्या जोडीदाराबद्दल किती माहिती आहे, त्याच्या अंतरंगात तुम्ही कुठपर्यंत खोल गेलेले आहात हे जाणून घेण्यासाठी गॉटमननी एक लव मॅप दिलेला आहे. आणि मग त्याच्यामध्ये 20 प्रश्नांची प्रश्नावली आहे ती. आणि मग त्यांनी त्याच्यात रँकिंग केलं की एवढे प्रश्न असे रँक असेल, 10 प्रश्नांच्या वर असेल उदाहरणार्थ, तर तुमचा एकदम मजबूत पाया आहे तुमच्या लग्नाचा. थोडं कमी असेल तर तुम्हाला थोडं काम
1: डेव्हलप करावं लागेल,
0: आणखी थोडं कमी असेल तर आणखी तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागतील. अशा पद्धतीने खूप म्हणजे छान त्यांनी अगदी दिलेलं आहे. त्यातून आपल्याला काउन्सिलरच्या माध्यमातून आणि ह्या लव्ह मॅपच्या माध्यमातून काउन्सिलर ते लव्ह मॅप तुम्हाला देतात आणि तुम्ही त्यावरनं ते काउन्सिलर तुमच्या विवाहाची आजची स्थिती काय आहे, सद्यस्थिती काय आहे हे जाणून घेऊन मग तुम्हाला तो मार्गदर्शन करू शकतो. तर यामध्ये त्यांनी आणखी काही गोष्टी दिलेल्या आहेत गॉटमननी की बाबा नेमकं पटेन असं कुठे होतं किंवा घटस्फोटापर्यंत कधी गोष्टी जातात. तर तुम्ही एकमेकांवर खूप टीका करायला लागलात किंवा सारखं तुम्ही स्वतःला वाचवणं डिफेन्सिव्ह तुम्ही सतत राहिलात किंवा एकमेकांशी बोलणंच बंद करून टाकलं. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला
1: घटस्फोटापर्यंत
0: जातं. म्हणून ह्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत. त्या कशा टाळता येतील तर त्याची पण काही काही त्यांनी चांगली उदाहरणं दिलेली आहेत. समजा एखादी स्त्री आहे आणि तिला एखादं काम तिचं ऑफिसमधलं वेळेत झालं नाही पूर्ण आणि ती घरी आल्यावर नाराज झाली. मग पतीने विचारणं अपेक्षित आहे की बा तू का नाराज आहे. काही वेळेला विचारत नाहीत पती, काही त्यांचं लक्षही नसतं किंवा दोन्ही बाजूनी असतं हे अर्थात. विचारलं की बाबा काय झालं, मग तिने सांगितलं की मला आज माझं काम वेळेवर पूर्ण झालं नाही म्हणून माझे जे वरिष्ठ होते ते मला रागावले. मग दोन बाजूनी संवाद होऊ शकतो. एक तर पहिला संवाद असा असू शकतो मग तू का नाही केलं वेळेवर, तुझी नेहमीची हीच पद्धत आहे. ही काय पद्धत आहे, आपलं ऑफिसचं काम आपण नको सांभाळायला, त्याच्यासाठी आता तू घरी येऊन रडत बसणार का. हा एक मार्ग असू शकतो. किंवा दुसरा मार्ग असू शकतो की ठीक आहे ह्या वेळेला झालं नसेल, नाहीतरी तुझ्यावर बरीच जबाबदारी होती या वेळेला, पण ह्याच्या पुढे तुला काय ह्या बाबतीत मदत लागेल ती मला सांग आणि तू काम वेळेवर करत जा. तर हा दुसरा संवाद आहे. तर गॉटमननी म्हटलंय की हा दुसरा संवाद करा तुम्ही, हा पहिला नका करू. त्यांनी तुमच्यातलं नातं आणखी दुरावतं.
1: बरोबर आहे.
0: किंवा वाद होतात, वाईट वाटतं आणि एकदा तुमचा जोडीदार दुःखी झाला की मग
1: एकदा दुखावला की तो
0: दुखावला की मग ते संबंध तुमचे बिघडतात. तर त्यांनी असं म्हटलंय की तुमच्या संभाषणामध्ये पाच पाचच एक असा रेशो असला पाहिजे. कशाचा, तर पाच वेळेला तुम्ही पॉझिटिव्ह बोललात तर एकदा तुम्ही निगेटिव्ह बोललात तर चालेल.
1: अच्छा.
0: म्हणून तुम्ही पाच वेळेला पॉझिटिव्ह बोला, तुमच्या जोडीदाराचं कौतुक करा, अप्रिशिएट करा. ते जे चांगलं करतायत त्याचं अप्रिसिएशन करण्याची आपल्याकडे खूप पद्धत नाहीये की हा खरंच बाबा हे तू खूप छान केलं, ह्याचा असा फायदा झाला,
1: तू हे केलं म्हणून मला फायदा झाला
0: किंवा मला खूप बरं वाटलं, मला खूप छान वाटलं. अशा प्रकारचे संवाद करण्याची आपल्याकडे पद्धत तशी नाहीये, पण ती आणली पाहिजे, केली पाहिजे असं वाटतं. म्हणजे मला असं वाटतं की आपण आजारी पडलं की डॉक्टरकडे जातो, तसं आपल्याला काही मनाची समस्या आली किंवा आपल्या रिलेशनशिपमध्ये समस्या आली तर आपण काउन्सिलरकडे जावं, हा एक भाग आहे. पण त्याही पलीकडे जाऊन आपल्याला बरं वाटत नसेल तर आपण डॉक्टरला एखादं टॉनिक मागून घेतो ना. तसं जरी तुमचे रिलेशनशिप किंवा तुमचे नातेसंबंध खूप चांगले आहेत एकमेकांशी पती पत्नीचे, तरी सुद्धा आणखी त्याला कसं चांगलं करता येईल यासाठी सुद्धा तुम्ही काउन्सिलरकडे एक टॉनिक म्हणून जायला काहीच हरकत नाही.
1: म्हणजे समुपदेशन हे आपल्याला मदतच करेल,
0: अर्थात खूप जास्त मदत करेल.
1: मॅडम आत्ताच तुम्ही काउन्सिलर अर्थात समुपदेशक याच्या भूमिकेबद्दल बरीच माहिती सांगितलीत. तर एकमेकांची मतं ही वेगळी असू शकतात, अशा वेळेला समुपदेशकाची भूमिका काय असते किंवा समुपदेशन गरजेचं आहे का.
0: समुपदेशन गरजेचं आहे याचं कारण असं की जेव्हा कुठला तरी वाद होतो, म्हणजे वाद हे एक उदाहरण झालं, अशा अनेक गोष्टींसाठी समुपदेशन असतं. पण आपण आता पती पत्नी संबंधाबद्दल बोलतोय म्हणून मी पती पत्नी मधला वाद म्हणते. तर वाद दोन्ही म्हणजे मतभिन्नता होते आणि दोघंही आपापल्या जागी बरोबर असतात. म्हणजे आता जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं की बायको दुःखी झाली आणि नवऱ्याने पहिल्या प्रकारचा संवाद केला की तू का गेलं नाही मग वेळेवर, तुला काय होतं, तुझी हीच पद्धत आहे वगैरे, तर तसा तो त्याच्या जागी बरोबरच आहे ना. चूक नाहीये, तो तिचं चुकलेलंच आहे,
1: पण ते फक्त सांगायची पद्धत
0: वेगळी आहे. ती जी पद्धत आहे ती तुम्हाला समुपदेशक शिकवतो.
1: अच्छा.
0: किंवा समुपदेशक हा तुमच्या त्रयस्थाच्या भूमिकेतून तुमच्या दोन्ही मतांकडे पाहतो आणि मग तुम्हाला त्याच्यामध्ये तो कुठेही त्याचा कुठलाही पूर्वग्रह नसतो किंवा ही बाई आहे ना ही नेहमीच ऑफिसमध्ये उशिरा जाते किंवा घरातली कामं सुद्धा हिला करायची सवयच नाहीये वेळेवरती, अशा प्रकारचा कुठलाही पूर्वग्रह समुपदेशकाच्या मनात नसतो. आणि तुम्ही ह्यात आणखी एक महत्वाची सगळ्यात गोष्ट की समुपदेशकाला गोपनीयतेचं खूप जास्ती बंधन आहे. म्हणजे आज तुम्ही मला एखादी तुमच्या मनातली गोष्ट सांगितली तर मी ते दुसऱ्या कुणालाही सांगणं हे इथिक्सच्या अगेन्स्ट आहे. त्यामुळे तुम्हाला ती तुमची गोपनीयता ही पाळली जातेच.
1: म्हणजे फक्त समुपदेशक आणि आपण या दोघांमध्येच
0: असते ती. आणि मग तो समुपदेशक तुम्हाला त्रयस्थाच्या भूमिकेतून पाहून सांगतो की कसं तू
1: प्रश्न कसा
0: सोडवायचा. एक जनरली आपल्याला असं दिसतं की समुपदेशक म्हणजे सल्लागार अशी असं एक सर्वसाधारणपणे मत असतं. तर सल्लागार नाही, समुपदेशक कोणताही सल्ला देत नाही. तो तुम्हाला त्याच्या भूमिकेत जाऊन
1: वागण्याची पद्धत बदलायला शिकवतो किंवा
0: सांगण्याची पद्धत बदलायला शिकवतो किंवा दुसऱ्याच्या भूमिकेत जायला शिकवतो. की जेव्हा कुठल्याही प्रकारचे संबंध येतात ना तेव्हा त्याच्यामध्ये आपण जी एम्पथी किंवा सहवेदना म्हणतो आपण समवेदना किंवा सहवेदना तर ती फार महत्वाची आहे. की वॉक अ माईल इन अदर शूज म्हणजे तुमच्या याच्यामध्ये जाऊन तुमच्या भूमिकेत जाऊन मी बघायचंय की काय तुम्हाला वाटत असेल. म्हणजे जेव्हा नवरा म्हणतो तिला की बाबा तुला तुझी हीच सवय मला हेच आवडत नाही तुझं आणि तू नेहमी सगळे कामं टाळाटाळ करते उशीर करते तेव्हा तिला काय वाटेल हे जर त्या नवऱ्याला समजलं तर तो या पद्धतीने बोलणार नाही. तर ही एम्पथी आहे की तिच्या भूमिकेत जाऊन तिचं काय आहे व तिला घरातलं पण पाहावं लागतं भाजी आणावी लागते आईवडिलांचं पाहावं लागतं मग तिला उशीर होणार आहे तर तो उशीर कसा कमी करता येईल यासाठी मी काय करू शकतो या भूमिकेतून जर आपण पाहिलं तर त्याला म्हणता येईल आपल्याला एम्पथी आणि स्वीकारार्हता ऍक्सेप्टन्स. जी परिस्थिती आहे जी व्यक्ती आहे तिला एकदा आपल्याला ऍक्सेप्ट करणं हे पण खूप गरजेचं असतं.
1: मॅडम तुम्ही कुटुंब संस्थेमध्ये समुपदेशनाचं सुद्धा महत्व खूप छानपैकी आम्हाला समजावून सांगितलं. तुम्ही श्रोत्यांना काय सांगाल?
0: मला असं वाटतं की आपल्या आपण असं म्हणतो की आपल्याकडे जे संयुक्त कुटुंब पद्धती आहे किंवा एकत्र कुटुंब पद्धती ती लोप पावत चालली आहे पण ती अजून लोप पावली नाहीये त्या मार्गावर आहे आणि तिचं स्वरूप बदललेलं आहे आणि इतकंही काही वाईट परिस्थिती अजून आलेली नाहीये आपण अजून तिला थांबवू शकतो आणि त्या थांबवण्यासाठी आपण काही काही छोट्या छोट्या छान गोष्टी करू शकतो. आपण प्रत्येक कुटुंबामध्ये म्हणजे ते एकत्र असो की विभक्त की काही छोट्या गोष्टी आहेत त्या तुम्ही एकत्र करा म्हणजे एकत्र एखादा पदार्थ तयार करा रोजचं पाटपाणी तुम्ही एकत्र घ्या जेवायला बसताना मागचं आवरण तुम्ही एकत्रपणे करा 15 मिनिटं रोज रात्री सगळ्यांनी मिळून फिरायला जा दर महिन्यात एखादा सिनेमा एकत्र घरी बसून पहा म्हणजे कोणते तरी एखादी असा उपक्रम एकत्र बैठे खेळ करणं किंवा एकत्र कोडी सोडवणं शब्दांची अंताक्षरी करणं पेपरचं एडिटोरियल वाचणं दररोज
1: एकमेकांचे अनुभव शेअर
0: करणं हे तर खूप महत्वाचं आहे. म्हणजे मी नेहमी म्हणते की माझ्या घरी माझं मूल्य शिक्षण किंवा माझं एकंदर विचारांची बैठक ही आमच्या घरी आमच्या डायनिंग टेबलवर तयार झाली कारण आम्ही रात्री सोबत जेवायचो तेव्हा आम्ही एकमेकांशी सगळं शेअर करायचो. आमचे वडीलही आम्हाला सांगायचे आज दिवसभरात काय घडलं मग कॉलेजमध्ये काय घडलं कसा प्रसंग आला तो त्यांनी कसा हँडल केला आईला काय प्रसंग आले दिवसभरात ते तिने कसे हँडल
1: केले अडचणींना कसे
0: सामोरे गेले ह्यातून आमचं खरं तर शिक्षण झालेलं आहे. तर हे सोबत जेवणं हा एक मोठा भाग आहे तो सर्वांनी जरी तेवढा जरी केला आणि त्या काळात ते मोबाईल वगैरे सगळे बाजूला ठेवून देवायचे एवढं जरी केलं ना तरी पण एक खूप छान संबंध प्रस्थापित होऊ शकतात आणि असे काही कुटुंबाचे नियम सुद्धा तयार करतात की बाबा आणि ते असं कुठेतरी लावणं एक त्याचं पोस्टर करून की सगळ्यांचा आदर केला पाहिजे किंवा कामांची वाटणी केली पाहिजे किंवा प्रत्येकाची प्रायव्हसी जपली पाहिजे किंवा याच्यामध्ये महत्वाची एक गोष्ट अशी आहे की समस्या तुमच्यामध्ये कुठे वाद निर्माण होत असतील एखादा प्रश्न निर्माण होत असेल तर तो चिघळू देऊ नका तो ताबडतोब सोडवा बोला एकमेकांशी आणि ताबडतोब सोडवून द्या त्याला मोठं रूप देऊ नका किंवा एकमेकांचं कौतुक करूया असाही एक नियम करू शकतो. परंपरा जपू बदल स्वीकारू परंपरा जपायच्या म्हणजे तरुण पिढीने जपायच्या आणि बदल हे पुढच्या पिढीने ज्येष्ठांच्या पिढीने
1: स्वीकारायचे
0: किंवा आनंदाचे क्षण साजरे करू किंवा आपणची भावना ठेवू. आपण आणि आपलं ह्या शब्दात इतकी जादू आहे असं मला वाटतं की तुम्ही समजा माझ्या घरी आलात आणि मी तुम्हाला म्हटलं की आपल्याकडे ना मागे एक छान झाड लावलेलं आहे आता ते तुम्ही आपलं म्हटलं म्हणजे काय घर तुमचं नाही झालं पण तुम्हाला एक असं एक फील येतो की
1: मला त्यांनी आपलं
0: म्हटलं मी ह्यांच्या घरातली एक सदस्य आहे हा जो फील आहे ही जी एक भावना आहे जाणीव निर्माण होते ती फार महत्वाची. तर हे दोन आपण आणि आपलं हे जादुई शब्द आहेत असं माझं मत आहे.
1: ते जास्तीत जास्त कुटुंबामध्ये
0: वापरले गेले पाहिजे. हे माझं आहे हे तिचं आहे तुझे आई वडील आले असं नाही.
1: अच्छा
0: तुझे आई वडील आले असं नाही ही तुमची सून आहे असं नाही ही तिचं जे काय नाव असेल समजा एक्स नाव असेल जसं मानसी ही आमची मानसी ही माझ्या आईची सून आहे किंवा असं न म्हणता ही मानसी ही आमची मानसी
1: असं म्हटलं
0: तर त्यातनं खूप फरक पडतो. अनेक गोष्टींमध्ये हे आपल्याला वापरता येतं. शेवटी मी असं म्हणेन की आपली जी भारतीय संस्कृती आहे तर त्यामध्ये आपण आपल्या संसदेच्या प्रवेशद्वारावरच लिहिलेलं आहे वसुधैव कुटुंबकम, आणि वसुधैव कुटुंबकम हे मानणारीच आपली संस्कृती आहे. त्यामुळे बदलत्या रूपात आपली कुटुंब आणि आपली कुटुंब पद्धती सुरक्षित ठेवणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, कारण कुटुंब हा समाजाचा गाभा आहे. नमस्कार.
1: कुमुद गोरे मॅडम, आज तुम्ही इथे आलात आणि कुटुंब या विषयावर आपल्या श्रोते मैत्रिणींशी खूप छान संवाद साधलात, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते.
0: मीही आकाशवाणीची आणि आपल्या सर्व मैत्रिणींची खूप आभारी आहे. धन्यवाद.
1: कुटुंब समाजाचा गाभा या विषयावर डॉक्टर कुमुद गोरे खेर्डेकर यांच्याशी अनुप्रिता भाले हिनं साधलेला संवाद आपण ऐकलात.

मैत्रिणींनो, आता वेळ झाली आहे आजची रेसिपी ऐकण्याची. आजची आपली रेसिपी आहे घरच्या घरी बनवलेली प्रोटीन पावडर. मैत्रिणींनो, बाजारात अनेक प्रकारच्या प्रोटीन पावडर मिळतात, मात्र आपण जर घरी तयार केलेली प्रोटीन पावडर आपल्या घरातल्यांसाठी बनवली तर ती स्वस्त आणि मस्त तर असतेच, शिवाय ती घरच्या घरी बनवलेली असेल आणि त्यात आपल्या माणसांसाठी बनवलेली असल्याचा चिमूटभर स्वाद अधिक असेल. आणि त्यामुळे आपल्या माणसांना आपण जर ती रोज एक चमचा दिली तर सर्वच छोट्या मोठ्या आजारांना सोडचिठ्ठी मिळेल. तर बघा या प्रोटीन पावडरची जादू. मैत्रिणींनो, प्रोटीन पावडर बनवण्यासाठी साहित्य: शेंगदाणे एक वाटी, एक वाटी छान स्वच्छ फुटाणे, एक वाटी मखाने, थोड्या थोड्या प्रमाणात काजू, बदाम, अक्रोड आणि पिस्ता, सूर्यफूल, कलिंगड, खरबूज आणि भोपळ्याच्या बिया, जवस, ओट्स प्रत्येकी 2 चमचे, 1 चमचा खसखस, 2 चमचे खारीक पावडर, 1 चमचा वेलची पावडर आणि 1 वाटी खडीसाखर. मैत्रिणींनो, तुम्ही म्हणाल साहित्य तर खूपच जास्त आहे. अहो, पण यापासून जी प्रोटीन पावडर बनणार आहे त्यातून कॅल्शियम आणि फायबर भरपूर प्रमाणात मिळणार आहे. कोणत्याही आजारात किंवा आजार नसलेल्या माणसाला एक उत्तम प्रोटीन आहे ते. तर प्रथम मंद गॅसवर शेंगादाणे, फुटाणे, मखाने छान खरपूस भाजून घ्या. त्यानंतर काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड यांचे तुकडे मंद गॅसवर भाजून घ्या. तेल, तूप याचा अजिबात वापर करू नका. त्यानंतर सर्व प्रकारच्या बिया, जवस, ओट्स आणि खसखस थोडीशी भाजून घ्या. आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यात घालून छान बारीक करून घ्या. त्यात थोडी खारीक पावडर आणि वेलची पावडर घाला. झाली तुमची प्रोटीन बॉटल तयार. बाजारात अतिशय महाग मिळत असलेली प्रोटीन पावडर घरच्या घरी स्वस्तात आणि आरोग्यदायी नक्कीच असेल. ही पावडर वर्षभर टिकते. चला, आपल्या घरातल्या आवडत्यांसाठी आणि स्वतःसाठी सुद्धा आरोग्यदायी प्रोटीन पावडर घरातल्या सर्वांची सर्व आजार सुटका करण्यासाठी नक्कीच मदत करेल.

0: मैत्रिणींनो, आता ऐकूया आठवणीतील गाव भीमाशंकर. लेखन स्नेहल कुलकर्णी यांचं.
1: नमस्कार मैत्रिणींनो, स्नेहल कुलकर्णीचा आपणा सर्वांना नमस्कार. आज सकाळी रोजच्या सवयीप्रमाणे वर्तमानपत्र वाचत होते. एप्रिलचा शेवटचा आठवडा असल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्या होत्या, त्यामुळे वर्तमानपत्रात विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी शिबिराच्या जाहिराती येणं सुरू झालं होतं. प्रत्येक जाहिरातीचा उद्देश हाच होता, तुमच्या मुलांच्या सुट्ट्या आमच्या शिबिरात प्रवेश घेतला तर वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून मुलांची निर्मिती क्षमता वाढून त्यातून त्यांना जास्तीत जास्त आनंद मिळेल. अशा प्रकारच्या आकर्षक जाहिराती वाचताना माझ्या मनात विचार आला, आपल्या शालेय जीवनात आपण कुठल्याही शिबिरात प्रवेश न घेता आपल्या सगळ्या सुट्ट्या किती आनंददायी होत्या. अशा विचारानं माझं मन नकळतपणे माझ्या बालपणाच्या आठवणीत त्या आठवणींच्या गावात जाऊन पोहोचलं. सज्ज सारे रसिक आहे, क्षण आले अमृताचे, आकाशवाणीचा मंच आहे तेज जैसे पौर्णिमेचे. रसिक श्रोत्यांना कळतील भाव माझ्या अंतरीचे, गोड मानून घ्या रसिक हो शब्द माझ्या आठवणीतील गावाचे. माझ्या शालेय जीवनातील सुट्टीतील दरवर्षीचे 2 महिने आणि दिवाळीतील 8 दिवस माझ्या आजोळी भीमाशंकर येथे अतिशय आनंदात आणि निसर्गाच्या सानिध्यात आजोळच्या सगळ्यांच्या प्रेमळ सहवासात गेल्यामुळे त्या दिवसांना मी आठवणींनी मंतरलेले दिवस असं म्हणते. सुट्टी सुरू होणार म्हणजे सुरेश मामा येऊन आम्हाला भीमाशंकरला घेऊन

राहणार हे ठरलेलं असायचं. परीक्षा संपल्यानंतर 2 दिवसांनी मी व माझी लहान बहीण स्मिता मामाबरोबर आजोळी जाण्यासाठी सकाळी लवकर उठून एसटीनं प्रवासाला निघत असू. माझं आजोळ पुणे जिल्ह्यातील 12 ज्योतिर्लिंगापैकी 6वं ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र भीमाशंकर हे आहे. माझ्या लहानपणी तिथपर्यंत जाण्यासाठी मंचरपासून लाल मातीचा रस्ता होता. 1975 ते 1990 काळात तिथे येणाऱ्या एसटीची संख्या खूपच कमी होती. एसटीमध्ये बसल्यानंतर रस्त्यावरील लाल मातीचा धुराळा पूर्ण रस्त्याच्या दोन्ही बाजूनी उडत असे. आजूबाजूचा हिरवागार निसर्ग, वळणावळणाचा घाटाचा रस्ता, मधून मधून रस्त्यात दिसणाऱ्या ओळखीच्या खुणा, तसंच रस्त्याच्या बाजूनं लाकडाचा भारा डोक्यावर घेऊन भरभर पावलं उचलत चाललेल्या कष्टकरी महिला, प्रवासात मामाबरोबरच्या गप्पा, अशा सगळ्या गोष्टींचा प्रवासात अनुभव आणि आनंद घेत आम्ही संध्याकाळपर्यंत भीमाशंकरला पोहोचायचो. मामाच्या घरी पोहोचलो की आजी लगबगीनं पोळीचा तुकडा आमच्यावरून ओवाळून पायावर पाणी घालत असे. त्या क्षणी प्रवासाचा पूर्ण क्षीण निघून जाईल. मैत्रिणींनो, हा एक सांस्कृतिक वारसाच म्हणता येईल. आजी आपलं प्रेमानं स्वागत करत असे. अशा प्रकारे प्रवासातून दमून भागून येऊन जेवण झाल्यानंतर दुसऱ्या दिवसाची वाट बघत केव्हा झोप लागायची ते कळायचंच नाही. दुसऱ्या दिवशी पहाटे जात्याच्या आवाजानं मला जाग येत असे. आजी आणि मामीचं जात्यावरच्या ओव्यागात दळण दळणं सुरू असायचं. त्या ओव्या अजूनही माझ्या स्मरणात आहेत. पहिल्या ओवी

ओळखू येईना त्या मामाची लेकर. आजीचं दळण सुरू असताना पहाटे 5 वाजता मंदिरातील काकड आरती सुरू होऊन घंटेचा आवाज यायला सुरुवात झाली की त्या आवाजानं आम्ही सर्वजण झोपेतनं उठून बसायचो. आजी आम्हाला सगळ्यांना दात घासण्यासाठी राखुंडी द्यायची. आम्ही तोंड धुऊन येईपर्यंत मामीने चूल सारवून त्यावर दूध गरम करायला ठेवलेलं असायचं. त्यानंतर तिची अंगणात सडा रांगोळीची तयारी चालत असे. आम्हाला दूध देऊन दोन्ही मामींचं सकाळचं काम सुरू होत असे. त्यानंतर सर्वजण मिळून सकाळच्या नाश्त्यावर ताव मारत असतानाच बंडा मामाची हाक कानावर यायची, चला लवकर लवकर आपण सगळ्यांनी मिळून पाणी भरायचं आहे, हंडा कळशी घेऊन लवकर विहिरीजवळ या. मामाच्या घरासमोर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या शेजारीच खूप मोठी विहीर आहे. त्या विहिरीचं पाणी पिण्यासाठी वापरलं जातं. त्या विहिरीला मोक्षकुंड म्हणतात. सुट्टीत घरात खूप जण असल्यानं वापरण्यासाठी जास्त पाणी लागायचं, त्यामुळं आम्ही सगळे मिळून पाणी भरण्यासाठी मदत करायचो. मामाच्या घरापासून मोक्षकुंडापर्यंत आम्ही 6 ते 7 जण 5-5 फुटाच्या अंतरावर उभं राहायचो. बंडा मामा कुंडात दोरबादली सोडून रहाटानं पाणी शेंदून काढून हंडा कळशी भरून द्यायचा. आम्ही एकमेकांकडे हंडा कळशी देत 3 ते 4 मोठे ड्रम भरून पाणी भरायचो. आमची लहान भावंडं छोट्या कळशा घेऊन आमच्या मागे पुढे करत असायची. पाणी भरताना डोक्यावर कळशी घेताना पाणी अंगावर सांडायचं, त्यामुळं आम्ही सगळेच थोडं थोडं ओलं व्हायचो. उन्हाळा असल्यामुळे पाणी अंगावर पडलं की आम्हाला खूप मजा यायची. एकमेकांशी गप्पा मारत, हसत खेळत, मजा करत पाणी कधी भरून व्हायचं हे आम्हाला समजायचंच नाही. त्यानंतर आजी सांगायची, चुलीवरच्या मोठ्या भांड्यात पाणी तापवून ठेवलं आहे, लवकर आंघोळ करून मंदिरात दर्शनाला जा. आम्ही एक एक करून सगळेच लवकर आवरून तयार झाल्यानंतर एक लोटाभर पाणी बेलफूल घेऊन सगळी भावंड मंदिरात दर्शनाला जायचो. मामाचं घर मंदिराच्या शेजारीच असल्यामुळे आम्ही मोक्षकुंडाजवळच्या 10 ते 12 पायऱ्या उतरत असताना मोक्षकुंडातील कासव बघत मजा करत मंदिरात पोहोचायचो. भीमाशंकर मंदिराचं वर्णन करून सांगताना मी असं सांगेल, भीमाशंकराच्या मंदिराला आहे काळ्या पाषाणाची कोरीव कारागिरी, काळ्या पाषाणाची कोरीव नक्षी आहे मंदिराच्या प्रवेशद्वारी. श्री गजान

असून श्री गुरुदत्ताची मूर्ती आहे प्रवेशद्वारा शेजारी. मंदिराच्या गाभाऱ्यात गिरिजा समवेत स्वामी शंकराचं वास्तव्य आहे भूकैलासावरी. चिमाजी अप्पांची भव्य घंट आहे मंदिरा शेजारी. भीमाशंकराची कृपा आहे साऱ्या भाविक भक्तांवरी. मंदिराच्या सभा मंडपात गेल्यावर समोरच काळ्या पाषाणाच्या छोट्या चौथऱ्यावर शंकराचे वाहन नंदी विराजमान आहे. मंदिरात प्रवेश करताना आधी नंदीला नमस्कार करायचा, त्यानंतर गणपती आणि दत्ताचं दर्शन घेऊन मंदिरात प्रवेश करायचा. शिवलिंगावर पाणी घातल्यानंतर बेलफूल वाहून परमेश्वरापुढे नतमस्तक होताना मन भक्तिभावानं भरून येई. भीमाशंकर भारतातील द्वादश ज्योतिर्लिंगांमधील सहावं ज्योतिर्लिंग, पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये वसलेलं निसर्गरम्य मनमोहक असं अत्यंत पवित्र शिवक्षेत्र आहे. सह्याद्रीच्या कुशीत आहे चिमुकलं एक गाव, माझ्या आजोळचं आहे भीमाशंकर हे नाव. भीमाशंकराच्या भाळी लाल मातीचा टिळा, सखी पार्वतीला शोभे रान फुलांची माळा. भीमाशंकर या ठिकाणी भीमा नदीचं उगमस्थान आहे. 13व्या शतकातील अतिशय पुरातन अशा सुबक कलाकृतीचा उत्कृष्ट नमुना असलेलं मंदिराचं सुंदर कोरीव काम, आजूबाजूचा हिरवागार निसर्ग, घनदाट जंगल तसंच शेकरू अभयारण्य यासाठी भीमाशंकर तीर्थक्षेत्र प्रसिद्ध आहे. भीमाशंकरावर आहे निसर्गाची मेहर नजर, तयस्थळे नांदे गिरिजा समवेत स्वामी शंकर. पौराणिक कथेनुसार या स्थानावर जेव्हा भगवान शिवानं त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला तेव्हा त्याच्या शरीरातून जो घाम वाहिला त्यातून भीमा नदी उगम पावली, म्हणून या क्षेत्राला भीमाशंकर नाव पडलं. शंकर आणि पार्वती हे दोघंही एकत्र लिंग रूपात अर्धनारी नटेश्वर या स्वरूपात या ठिकाणी आहेत. त्रिपुरासूर राक्षसाचा वध करण्यासाठी शंकर आणि पार्वतीनं हे रूप धारण केलं होतं. त्रिपुरासुराच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नी डाकिनी आणि शाकिनी त्रिपुरासुराशिवाय त्याच्या अस्तित्वाचा प्रश्न घेऊन भगवान शिवाकडे गेल्या. भगवान शिवानं त्यांना अमरत्वाचा आशीर्वाद दिला. तेव्हापासून भीमाशंकर तीर्थक्षेत्राला डाकिन्याम भीमशंकरम म्हणून ओळखलं जातं. साधारणपणे 18व्या शतकात श्री नाना फडणवीस यांनी या मंदिराचा सभामंडप आणि शिखर जीर्णोद्धार केला. मंदिराजवळ सर्व तीर्थ व मोक्षकुंडा अशी दोन कुंड आहेत. पावसाळ्यात ही दोन्ही कुंड पूर्ण भरतात. भीमाशंकर शिवमंदिरासमोरच आदिगुरु श्री गोरक्षनाथ यांचा मठ आहे. मठातील गुरु गोरक्षनाथ यांची छोटी मूर्ती अतिशय लोभस आणि देखणी आहे. इथे अनादि कालापासून अखंड धुनी चालू आहे. अनेक तपस्वींनी भीमाशंकराच्या पुण्यभूमीत येऊन आराधना केल्याचा इतिहास आहे. मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर आम्ही सर्वजण जाता जाता उषा मामीकडे जायचो आणि तिच्या घरात असलेल्या झोपाळ्यावर बसून मोठे मोठे झोके घेऊन झोका खेळण्याचा मनमुराद आनंद लुटायचो. खेळून थोडंसं खेळून झाल्यानंतर पुन्हा घरी आलो की मामा बरोबर त्याला मदत करायचो. त्या काळी मामाच्या घराच्या एका छोट्या खोलीमध्ये माझा धाकटा मामा पोस्ट ऑफिसचं काम चालवायचा. तेव्हा सकाळी 11 वाजताच्या एसटीनं पोस्टाची थैली यायची. थैली आणण्यासाठी आम्ही मामा बरोबर बस स्टँडवर जायचो. घरी आल्यानंतर मामा थैली उघडून त्यातील सर्व पत्र काढून आजूबाजूच्या परिसरातील लोकांना वाटप करायचा. त्यामधील एक पत्र डॉक्टर रेने बोर्जिस यांचं असायचं. ते पत्र घेऊन मामा एमटीडीसीच्या विश्रामगृहाकडे जायचा. आम्ही पण डॉक्टर रेने बोर्जिस यांना भेटायला मिळावे म्हणून जायचो. मला त्यांना भेटायला आवडत असे. त्यांना पत्र दिल्यानंतर आम्हाला बघून ते आमच्याशी छान संवाद साधायच्या. डॉक्टर रेने बोर्जिस यांनी भीमाशंकर अभयारण्यातील शेकरू ह्या वृक्षखारीच्या प्रजातीवर संशोधनाचं महत्वपूर्ण कार्य केलं आहे. शेकरू महाराष्ट्र राज्याच्या वनविभागाचं मानचिन्ह आहे. डॉक्टर रेने बोर्जिस यांनी शेकरूच्या आहार प्रणालीवर पीएचडी संशोधन केले आहे. त्यांच्या तिथल्या जंगलातील वास्तव्याविषयी मला नेहमीच कुतूहल वाटायचं. एमटीडीसीहून पत्र देऊन घरी आल्यानंतर राजूदादा त्यांच्याकडे असलेली बच्चे कंपनी जंगलात भटकंतीसाठी घेऊन तयारच असायचा. आम्ही पण आजी मामीला सांगून निघायचो. निघताना आजी सांगायची, येताना तमालपत्र, फुलं, निरगुडीची पानं घेऊन या. आम्ही सगळी वानरसेना अगदी उत्साहानं जंगलात जाण्यासाठी छोट्या पायवाट्याने जाताना जंगलवाटेची लाल माती, भर उन्हात जंगलातील भरगच्च झाडीमुळे असलेली शीतल छाया, तिथल्या वातावरणामुळे हवेतील गारवा याचा अनुभव घेत, एकमेकांशी गप्पा मारत, लहान भावंडांकडे लक्ष देत जंगलाच्या पायवाटेनं चालण्याचा आनंद अनुभवताना मामा तमालपत्र आणि निरगुडीच्या झाडाजवळ जाऊन आम्हाला हाक मारायचा आणि आम्हाला त्या

केळाची पानं तोडायला सांगायचा. त्यामुळे आम्हाला तमालपत्राचं झाड, निरगुडीचं झाड कसं असतं, त्याच्या पानांचा आकार कसा असतो याची माहिती मिळायची. पुढे जाताना साक्षी विनायकाचं मंदिर आलं की आम्ही दर्शन घेऊन तिथंच आजूबाजूचा निसर्ग बघत एकमेकांशी गप्पा मारत बसायचो. तिथं जवळच पाण्याचा झरा असल्यामुळे आम्ही सर्वजण पाण्यात खेळायचा आनंद लुटायचो. साक्षी विनायकाचं रूप मनात साठवत निसर्गाच्या सानिध्याचा आनंद लुटत आम्ही परतीच्या वाटेला लागायचो. घरी आल्यानंतर जेवण झालं की मामीला थोडी मदत करायची. आजीशी गप्पा मारताना मधूनच तिच्या मांडीवर डोकं ठेवायचं. पत्ते, अंपल चंपल यासारखे बैठे खेळ खेळायचे. थोडं ऊन उतरलं की 4 वाजेनंतर मंदिराच्या मागच्या बाजूला आम्ही सगळे जमून डबा आईसपेस, विट्टी दांडू, अंधळी कोशिंबीर, लपाछपी यासारखे खेळ खेळायचो. खेळताना संध्याकाळ कधी व्हायची ते कळायचंच नाही. संध्याकाळचे 6:30 वाजले की अप्पा मामाची हाक ऐकू यायची. चला मुलांनो, हातपाय धुवून या, आरतीची वेळ झाली. हे ऐकलं की आम्ही भानावर यायचो. मंदिराच्या शेजारील सर्व तीर्थाच्या पायरीजवळ जाऊन पाय धुवून आम्ही सर्वजण मंदिरात प्रवेश करायचो. तोपर्यंत अप्पा मामानं आरतीची सर्व तयारी केलेली असायची.

मंदिराच्या परिसरातील सर्व भाविक आरतीसाठी येत असत. सगळे मिळून खड्या आवाजात आरतीची सुरुवात करत असत. घंटानादाच्या सुरात आरतीचे सूर मिसळून शिवमंदिराचा गाभारा अत्यंत भक्तिमय वातावरणानं उजळून जायचा. आरतीनंतर बाळूमामाच्या खड्या आवाजातील मंत्रपुष्पांजली ऐकताना मंदिरातील प्रत्येक भाविकाचं मन भक्तिरसानं भारवून जायचं. मंत्रपुष्पांजलीनंतर सामुदायिक श्लोक पठणानं आरतीची सांगता व्हायची. मंदिरातील आरतीच्या माध्यमातून सामूहिक प्रार्थनेच्या शक्तीचं महत्व कायमस्वरूपी माझ्या मनावर बिंबवलं गेलं. आरतीनंतर आम्ही सर्वजण घरी येईपर्यंत मामीचा स्वयंपाक तयार असायचा. आम्ही आलो की मामा म्हणायचा, चला आता आपण सगळे आणि उषामामीकडील सगळे पाहुणे मिळून मोक्षकुंडाजवळील मोठ्या ओट्यावर अंगतपंगत करणार आहोत. तुम्ही सगळे मिळून एक एक वस्तू घेऊन तिथे चला. हे ऐकलं की आम्हाला सगळ्या भावंडांना खूप आनंद व्हायचा. त्या उत्साहात आम्ही छोट्या छोट्या गोष्टी नेण्यासाठी मदत करायचो. सगळेजण तिथे आले की आम्ही गोल करून अंगतपंगत करायचो. सगळ्यांबरोबर एकत्र गप्पा मारत जेवण्याचा आनंद अगदी शब्दांच्या पलीकडचा असे. जेवण झाल्यानंतर आवरून आम्ही सगळेजण मिळून गाण्याच्या भेंड्या खेळताना रंगून जायचो. रात्रीची नीरव शांतता, चंद्राची शीतल छाया, शेजारी असलेले परमेश्वराचे सानिध्य, आमचे सगळ्यांचे एकमेकांमध्ये मिसळलेले सूर, ह्या सगळ्या जाणीवेमुळं मला आपण स्वप्नांच्या गावात आहोत का असे क्षणोक्षणी वाटून मन आनंदानं भरवून जायचं. ह्या अनुभवातून मी असं सांगेन, जिंदगी की हर सुबह कुछ शर्ते लेकर आती है, जिंदगी की हर शाम कुछ तजुर्बे देकर जाती है. आम्ही सगळे मिळून आजूबाजूला असलेल्या निसर्गस्थळांचा आनंद घ्यायचो. नागफणी पॉइंटला जायचं ठरलं की तिथं जाताना लहान पायवाट, चढाईचा रस्ता, डोंगरावर चढाई करून जाण्याचा अनुभव विलक्षण असे. आम्ही सर्वजण चढत असताना एकमेकांचे हात हातात धरून वर चढून जायचो. नागाच्या फणीसारखा डोंगराचा आकार दिसत असल्यामुळे त्याला नागफणी पॉइंट असं नाव दिलं आहे. तिथे चढाई करून जाण्यासाठी आणि उतरून खाली येण्यासाठी वेळ लागतो आणि अतिशय सावकाश आणि शांततेने ती चढाई प्रत्येकाला उतरावी लागते. हनुमान तळ ह्या ठिकाणी जाण्याचं ठरलं की आम्हाला सगळ्यांना विशेष आनंद व्हायचा. कारण तिथे जाऊन सुट्टीमध्ये वनभोजनाचा बेत कायम ठरलेला असायचा. मामी सकाळी स्वयंपाकासाठी आवश्यक असलेली सगळी तयारी करून सगळं साहित्य घेत असे. नंतर आम्ही सर्वजण मिळून सकाळी 9 पर्यंत हनुमान तळ इथं जाण्यासाठी निघायचो. प्रत्येकाच्या हातात सामानाची पिशवी असे. तिथं पोहोचल्यानंतर स्वयंपाकाचं सर्व सामान काढून घेत नंतर मामानं तळ्याजवळील पिण्याचं पाणी बादलीने शेंदून काढून दिलं की त्या स्वयंपाकाला सुरुवात करायच्या. तोपर्यंत आम्ही सर्व वानरसेना हनुमान तळ्याजवळील मारुतीचं दर्शन घ्यायचो. अंजनी मातेनं तेथील एका उंच दगडावर बसून तप केलेलं आहे अशी त्या स्थळाची आख्यायिका आहे. आजूबाजूला असलेली उंच वृक्षराजी, मोठे मोठे दगड, मध्यभागी मोठं चौकोनी आकाराचं तळ, तळ्याच्या आजूबाजूला असलेला हिरवागार निसर्ग, हनुमान तळ्याच्या परिसरात या सगळ्या गोष्टींमुळे खूप थंडावा जाणवतो. आम्ही सर्वजण तिथं आजूबाजूला फिरत निसर्गाशी एकरूप होऊन जायचो. मामीचा स्वयंपाक तयार झाला की त्यांची सगळ्यांची हाक आमच्या कानावर यायची. तिथल्या मोकळ्या वातावरणामुळं आणि स्वयंपाकाच्या पदार्थ

लोकांच्या घमघमाटामुळे आम्हाला खूप भूक लागलेली असायची, त्यामुळे जेवताना सगळेच दोन घास जास्तच खायचे. मामी अगदी प्रेमाने सगळ्यांना जेवण वाढायची. या वनभोजनाचा आनंद आणि जेवणाची चव संध्याकाळपर्यंत जिभेवर रेंगाळत राहायची. असंच एकदा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये भीमाशंकरला असताना सुप्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र महाजनी व त्यांच्या पत्नी मंदिरात दर्शनासाठी आले होते. मंदिरातील पूजा झाल्यानंतर रवींद्र महाजनी मामाबरोबर घरी आले. मामाने आमची सगळ्यांची त्यांच्याशी ओळख करून दिली. तेव्हा त्यांनी दोघांनी आमच्याशी खूप छान संवाद साधला. मला आठवतं रवींद्र महाजनी म्हणाले, तुम्हाला इतक्या पवित्र ठिकाणी निसर्गाच्या सान्निध्यात राहायला मिळतं ही खूपच छान गोष्ट आहे, मला इथे फारच आवडलं. नंतर थोडा वेळ गप्पा मारून चहा घेऊन ते मुंबईच्या दिशेनं निघून गेले. माझ्या आजीचं आम्हा नातवंडावर असलेलं निर्व्याज प्रेम, मामा मामी मावशी आई यांची प्रेमळ शिस्त आणि संस्कार यामुळे बालपण अधिकच समृद्ध होत गेलं. अजोळच्या अंगणात पारिजातकाचा सडा पडे, बालपणी आम्ही गिरविले तिथे संस्काराचे धडे. मे महिन्याचा शेवटचा आठवडा जवळ आला की सुट्टी संपल्याची जाणीव मनाला होत असे. सुट्टीतील सगळ्या आठवणी मनाच्या गाभाऱ्यात जपून ठेवण्याचा माझा प्रयत्न भीमाशंकराला नक्कीच कळत असणार. जसं वारीला चाललेल्या वारकऱ्याला पाहून कवयित्री बहिणाबाई निसर्गाला उद्देशून म्हणतात, तुझ्या पायाची चाहूल लागे पाना पाना मंदी, देवा तुझं येणं जाणं वारा सांगे काना मंदी. मी स्वतःला माझ्या आठवणीतील गावाच्या दिंडीतील वारकरी समजते. वारकऱ्याला जशी पांडुरंगाच्या भेटीची ओढ असते तशी मला भीमाशंकराच्या भेटीची ओढ कायमच असते. भीमाशंकराच्या आठवानं मन बहरू न येई, देवा तुझ्या भेटीसाठी मन माझं धाव घेई.

आठवणीतील गाव भीमाशंकर आपण ऐकलं. लेखन केलं होतं स्नेहल कुलकर्णी यांनी. बरायतर मैत्रिणींनो, आता कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. मी तुमची रेडिओ सखी अनुप्रिता भाले तुमचा निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार. ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

वनिता मंडळ कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकलात. यानंतर ठीक एक वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत काही क्षणातच.

त्याचबरोबर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. 1:05 झाली आहेत. गीत बहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सुंदरा सातारकर या चित्रपटातलं सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं विद्याधर गोखले यांचं गीत. संगीत विश्वनाथ मोरे यांचं आहे.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया माहेरची माणसं या चित्रपटातलं अनुराधा पौडवाल आणि पुष्पा पागधरे यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत, संगीत सुधीर फडके यांचं.

0: चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकता हा आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया घरकुल या चित्रपटातलं अरुण सरनाईक, राणी वर्मा आणि प्रमिला दातार यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत, संगीत सी रामचंद्र यांचं.
1: लल्ला

सुखाची सावली या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत संगीत दत्ता डावझेकर यांचं आहे.

0: श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत दिव्यांग मुलं आणि त्यांच्या पालकांसाठी केलेल्या कार्याबद्दल ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त संगीत राणे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग, आणि त्याचबरोबर हार का मानायची हे उर्मिला आजगेकर यांचं मनोगत। तेव्हा अवश्य ऐका रविवारी 17 मे रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून।
1: दहावीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांच्या पुढच्या वाटचालीला सुरुवात होत आहे। करिअर, शिक्षण आणि नवीन संधीच्या या प्रवासात इंग्रजी भाषेचं महत्व अधिक जाणवतं। परंतु काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो, इंग्रजीमध्ये बोलणं जमेल का? इंग्रजीचा सराव नेमका कसा करावा? याच विषयावर मार्गदर्शन करणार आहेत सुप्रिया जाधव।
2: इंग्रजी बोलण्याची सुरुवात अगदी साध्या, सोप्या, छोट्या आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये छोट्या छोट्या वाक्यांनी करायची आहे। त्यांनी थिंक इन इंग्लिश आणि स्पीक इन इंग्लिश हा मूलमंत्र लक्षात ठेवायचा आहे। जर त्यांची विचार करण्याची पद्धत इंग्रजीमध्ये सुरू झाली तर आपोआप बोलताना त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे।
1: ऐकायला विसरू नका सुप्रिया जाधव यांची मुलाखत सोमवार दिनांक 18 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही। वनिता मंडळ।
3: चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया कुंकवाचा करंडा या चित्रपटातलं सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत। संगीत प्रभाकर जोग यांचं आहे।

0: सुमन कल्याणपूर यांनी गायलेल्या या गीताबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
1: श्रोतेहो, डोह या श्रीनिवास विनायक कुलकर्णी लिखित ललित लेख संग्रहाविषयी चित्रा वाघ यांचं मनोगत वाचलेलं छानसं या सदरात अवश्य ऐका. सोमवारी 18 मे रोजी दुपारी 12:30 वनिता मंडळ या कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही.
0: आपण ऐकता आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र. 1:40 नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. आता सुरुवातीला ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.

आकाशवाणी मुंबई। अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये तर सीएनजीच्या दरात 2 रुपये वाढ। नीट यूजी परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 5 देशांच्या दौऱ्यावर रवाना। संयुक्त अरब अमिरातीत झालेलं पारंपरिक स्वागत। आणि प्रसिद्ध मानसोपचारतज्ञ डॉ आनंद नाडकर्णी यांचं निधन। जागतिक स्तरावर झालेल्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांनी वाढ केली आहे। त्यामुळे दिल्लीत आता पेट्रोलचा दर प्रतिलिटर 97.77 रुपये तर डिझेलचा दर 90.67 रुपये झाला आहे। मुंबईत साध्या पेट्रोलचा दर वाढून प्रतिलिटर 106.68 रुपये तर डिझेलचा दर प्रतिलिटर 93.14 रुपये झाला आहे। दिल्ली आणि मुंबईत सीएनजीच्या दरातही प्रतिकिलो 2 रुपये वाढ झाली आहे। त्यामुळे दिल्लीत आता सीएनजी प्रतिकिलो 79.09 रुपये दराने उपलब्ध होईल। मुंबईत सीएनजीचा दर प्रतिकिलो 84 रुपये झाला आहे। नवी दिल्लीत आयोजित ब्रिक्स राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत भारतानं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या विस्ताराची मागणी केली आहे। परिषदेत सुधारणा न केल्यास संस्था म्हणून तिच्या विश्वासार्हतेवर मर्यादा येतील असं परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर म्हणाले। या संस्थेची निर्मिती ज्या काळात झाली होती त्यापेक्षा आजचं जग अधिक विस्तारलेलं परस्परांशी जोडलेलं गुंतागुंतीचं आणि बहुध्रुवीय आहे आणि संस्थेची मूळ संरचना या बदलाशी जुळवून घेऊ शकलेली नाही असंही जयशंकर यावेळी म्हणाले। परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी आज इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघाची यांची आज नवी दिल्ली इथं भेट घेतली। पश्चिम आशियातल्या संघर्षाबाबत यावेळी चर्चा झाल्याचं जयशंकर यांनी समाजमाध्यमावरच्या आपल्या संदेशात म्हटलं आहे। अराघाची यांच्या ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेतल्या सहभागाबद्दल जयशंकर यांनी संतोष व्यक्त केला आहे।

0: वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था एनटीएनं आज जाहीर केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना 15 मिनिटे अतिरिक्त वेळ दिला जाईल असं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज जाहीर केलं. नवी दिल्लीत घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. नीटच्या परीक्षा पद्धतीमध्ये पुढील वर्षीपासून बदल करणार असल्याचं प्रधान यांनी सांगितलं. ते म्हणाले, ओएमआर पद्धतीनं घेतली जाणारी नीट यूजी परीक्षा पुढील वर्षापासून संगणक आधारित अर्थात सीबीटी पद्धतीनं घेतली जाणार आहे. 21 जूनला घेतल्या जाणाऱ्या नीट यूजी परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांना 14 जूनपर्यंत प्रवेशपत्र दिली जातील असं त्यांनी सांगितलं.
1: परीक्षा में थोड़ा हमको जो उनकी फॉर्मेलिटीज है, ओएमआर शीट को दस्तखत करना, आरंभ में एक बार करना, अंत में भी एक बार करना, उसमें हमारे विद्यार्थियों कोर टाइम में कटौती हुई थी. जो 2 से 5 एग्जामिनेशन टाइम था उसको ध्यान में रखते एनटीए ने त्वरित एक निष्पत्ति किया है कि उसको और 15 मिनट बढ़ाए. 2 से शुरू होगा, 5:15 तक ये परीक्षा की समय बढ़ाया जाएगा. इस बार के एडमिट कार्ड 14 जून तक सभी को पहुंच जाएगा.
0: एनटीएमध्ये ठोस सुधारणा करण्याची गरज असून भविष्यात कोणत्याही प्रकारच्या अनियमितता टाळण्यासाठी परीक्षा व्यवस्थेला अधिक मजबूत करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील असं प्रधान यांनी सांगितलं. सरकार विद्यार्थ्यांबद्दल संवेदनशील असून त्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य असल्याचं

पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे साऱ्या जगालाच इंधन दरवाढीला तोंड द्यावं लागत आहे. इतर देशांमध्ये इंधनाच्या दरात 20 ते 100% वाढ झाली असताना भारतात केवळ काही टक्के वाढ झाली असल्याचं केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी म्हटलं आहे. इंधनाच्या दरातील वाढ केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे झाली असल्याचा आरोप राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज 6 दिवसांच्या संयुक्त अरब अमिराती, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ते संयुक्त अरब अमिरातीत राष्ट्राध्यक्ष शेख महम्मद बिन झायेद अल नह्यान यांची भेट घेणार आहेत. दुबई इथं प्रधानमंत्र्यांचं पारंपरिक मानवंदना देऊन स्वागत करण्यात आलं. दौऱ्यादरम्यान भारताचे विविध देशांसोबतचे द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत पूर्ण झालेल्या 5 लाख घरांमध्ये आज लाभार्थ्यांचा गृहप्रवेश होत आहे. सातारा इथं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत 6 लाभार्थ्यांना घरांच्या चाव्या सुपूर्त केल्या जात आहेत. यामध्ये 3 कोटी घरं पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांचा समावेश आहे. दरम्यान शिवराजसिंह चौहान यांचं आज सकाळी सातारा इथं आगमन झालं. बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी त्यांचं स्वागत केलं. सातारा पालिकेने उभारलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण चौहान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. पश्चिम बंगालमध्ये भाजपचे आमदार रथींद्र बासू यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे. मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांनी रथींद्र बासू यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला आणि आवाजी मतदानानं तो मंजूर झाला. ज्येष्ठ मनोविकारतज्ञ आणि लेखक डॉ आनंद नाडकर्णी यांचं आज सकाळी मुंबईतल्या एका रुग्णालयात प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 67 वर्षांचे होते. नाडकर्णी यांच्या निधनानं साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर ठाण्यात अंत्यसंस्कार होतील. डॉ आनंद नाडकर्णी यांनी 1980 एमबीबीएसची पदवी घेतली. त्यानंतर 1984 मानसोपचारशास्त्रामध्ये एमडी ही पदवी मिळवली. व्यसनमुक्ती, तरुण आणि किशोरांची जडणघडण या क्षेत्रात त्यांनी जनजागृतीचं भरीव कार्य केलं. मानसोपचाराला सामाजिक बांधिलकी मानून दीपस्तंभासारखं कार्य करणाऱ्या संवेदनशील व्यक्तिमत्वाला आपण मुकलो आहोत, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली. असीम ऊर्जा आणि प्रसन्न व्यक्तिमत्व असलेले ज्येष्ठ मनोविकारतज्ञ डॉ आनंद नाडकर्णी यांच्या निधनाचे वृत्त धक्का देणारे असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे. डॉ नाडकर्णी यांनी मानसिक आरोग्याविषयी समाजात जागृती निर्माण करण्यासाठी आयुष्यभर अत्यंत संवेदनशीलतेनं आणि समर्पित भावनेनं कार्य केलं. मानसिक आरोग्य क्षेत्रात त्यांनी केलेलं काम समाजासाठी कायम प्रेरणादायी असेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आदरांजली वाहिली. अरावली पर्वतरांगांमधल्या वाढत्या खाणींना पर्यावरणवाद्यांचा तीव्र विरोध लक्षात घेऊन सध्या खाणकाम भाडेपत्ती कंपन्यांच्या बाजूनं कोणत्याही आदेश काढणार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. अरावली पर्वतरांगांची व्याख्या स्पष्ट करणं आणि इतर बाबींसंदर्भात न्यायालयानं स्वतःहून दाखल घेतलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. खाणकामासंदर्भातला भाडेकरार रद्द केल्यास ती कंपनी न्यायालयात जाऊ शकते असा दावा वकिलांनी केला. मात्र हा संवेदनशील प्रश्न असल्यामुळे ही सुनावणी टप्प्याटप्प्यात न करता याबाबतीतली संपूर्ण तथ्य समोर आल्यावरच करता येईल, असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाला बागची यांच्या खंडपीठानं स्पष्ट केलं. अरावली पर्वतरांगांमधले पर्यावरणीय दाव्यांसंदर्भातले त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांची नावे देण्याची सूचना पर्यावरण मंत्रालयाला फेब्रुवारीमध्येच केल्याचं खंडपीठानं यावेळी नमूद केलं. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताच्या PV सिंधूचा सामना आज जपानच्या अकाने यामाकची हिच्याबरोबर होत आहे. पुरुष एकेरीत लक्ष्य सेनचा सामना उपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या खेळाडूबरोबर होणार आहे. उत्तर प्रदेशात गेल्या 36 तासात झालेल्या पाऊस, वादळ आणि वीज पडण्याच्या घटनांमध्ये 111 जणांचा मृत्यू झाला तर 200 हून अधिक जण जखमी झाले. जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन तातडीनं पाहणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे रेल्वे रुळांवर झाडं पडल्यानं त्याचा फटका

पाटणा राजधानी एक्सप्रेससह अनेक गाड्यांना बसला आहे. उझबेकिस्तानमध्ये ताश्कंद इथं पार पडलेल्या आशियाई मुष्टीयुद्ध 15 वर्षांखालील मुलांच्या अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं 9 सुवर्ण 6 रौप्य आणि 12 कांस्य अशी 27 पदकांची कमाई केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये तर सीएनजीच्या दरात 2 रुपये वाढ. नीट यूजी परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 5 देशांच्या दौऱ्यावर रवाना. संयुक्त अरब अमिरातीत झालं पारंपरिक स्वागत. आणि प्रसिद्ध मानसोपचारतज्ञ डॉ आनंद नाडकर्णी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, आता 1:40 झालेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्याला राज्यात सर्वाधिक 888 कोटींचा पीक विमा मंजूर. जिल्ह्यात महिनाभरात 36 बालविवाह रोखले आणि राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये 1680 प्रकरणं निकाली.
1: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर अनुराग पोळे यांनी पाठवलेली ही माहिती.
2: प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत 2025-26 या खरीप हंगामामध्ये नांदेड जिल्ह्याला 888.67 कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. जिल्ह्यातली सर्व 93 महसूल मंडळं विम्यासाठी पात्र ठरली आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर 502 कोटी रुपये थेट जमा करण्यात आले आहेत. अजूनही 13 महसूल मंडळात नुकसान भरपाई निश्चिती प्रक्रिया केली जात आहे. जिल्ह्यात 4,44,879 हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित करण्यात आलं आहे. नांदेड शहरात मान्सूनपूर्व नालेसफाईची कामं सुरू आहेत. ही कामं 31 मे पूर्ण करावीत असे निर्देश आयुक्त डॉ महेशकुमार डोईफोडे यांनी दिले. पावसाळ्यात शहरात कुठेही पाणी साचू नये आणि नैसर्गिक नाल्यातील पाण्याचा निचरा सुरळीत व्हावा यासाठी प्रशासनाकडून मान्सूनपूर्व नालेसफाई केली जात आहे. शहरात ज्या ठिकाणी दरवर्षी पाणी साचतं अशा ब्लॅक स्पॉट्सवर विशेष लक्ष देऊन तिथे अतिरिक्त मनुष्यबळ आणि यंत्रणा तैनात करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. नांदेड जिल्ह्यात बालविवाह प्रतिबंधासाठी महिला आणि बालविकास विभागाच्या वतीनं प्रभावी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. 12 एप्रिल ते 13 मे या कालावधीत जिल्ह्यात 36 बालविवाह रोखण्यात यश मिळालं. जिल्ह्यातील विविध भागातून प्राप्त झालेल्या तक्रारीवर तातडीनं कारवाई करत प्रशासनानं हे बालविवाह रोखले. यामध्ये 1098 या राष्ट्रीय आपत्कालीन बाल सुरक्षा हेल्पलाईनची भूमिका महत्वपूर्ण ठरली. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीनं जिल्ह्यातल्या सर्व न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालत घेण्यात आली. या लोकअदालतीमध्ये 1680 प्रकरणं निकाली काढून 7,68,00,000 रुपयांची तडजोड करण्यात आली. नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांना दिलासा देण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार इसापूर धरणातून 3 दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात आलं. 11 मे अखेरपर्यंत 12 दशलक्ष घनमीटरपैकी 6.81 दशलक्ष घनमीटर पाणी नाल्याद्वारे प्रवाहित करण्यात आलं असल्याची माहिती सिंचन विभागाकडून देण्यात आली. नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करण्याचं आवाहनही करण्यात आलं. जिल्ह्यातील नोंदणी आणि मुद्रांक विभागानं 2025-26 या आर्थिक वर्षात तब्बल 65,674 दस्तांची नोंदणी केली आहे. जिल्ह्यातील 18 सहदुय्यम निबंधक कार्यालयात झालेल्या या दस्तनोंदणीच्या माध्यमातून राज्य शासनाला 221.43 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. जनगणनेच्या पहिल्या टप्प्यांतर्गत नांदेडमध्ये स्वगणना करण्यात आली. महापौर कविता मुळे आणि महापालिका आयुक्त डॉ महेशकुमार डोईफोडे यांनी स्वतःची माहिती ऑनलाईन पद्धतीनं नोंदवून शहरात स्वगणना मोहिमेचं उद्घाटन केलं. माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनीही स्वतःची माहिती नोंदवून या मोहिमेत सहभाग घेतला. नांदेड जिल्ह्याचा 10वीचा निकाल 83.62% तर 12वीचा निकाल 77.70% इतका लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत दोन्ही अत्तांचे निकाल घसरले आहेत. 10वी आणि 12वी या दोन्ही परीक्षांमध्ये मुलींच्या उत्तीर्णतेचं प्रमाण मुलांपेक्षा जास्त आहे. मराठवाड्यात आगामी काळात एल निनोचा संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांना गती देण्यात आली आहे. जिल्ह्यात जलसंधारणाची 379 कामं मंजूर करण्यात आली असून त्यापैकी 177 कामं पूर्ण झाली आहेत. नांदेड जिल्ह्यात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. नांदेड इथल्या पोलीस मुख्यालयात पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्र दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. दरम्यान महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत नांदेड इथल्या श्री गुरु गोविंद सिंगजी स्मारक जिल्हा रुग्णालयात सावे यांच्या हस्ते अत्याधुनिक

0: MRI मशीनचं लोकार्पण करण्यात आलं. या सुविधेमुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य रुग्णांना महागड्या खासगी रुग्णालयात न जाता शासकीय रुग्णालयातच उच्च दर्जाची सेवा मोफत उपलब्ध होणार आहे. आगामी खरीप हंगामात सर्वांनी समन्वय ठेवून हवामान आधारित परिस्थिती लक्षात घेता शेतकरी हिताला प्राधान्य द्यावं, शेतकऱ्यांना पाणी वीज खतांचा मुबलक साठा उपलब्ध होईल याकडे लक्ष देण्याचे आदेश पालकमंत्री अतुल सावे यांनी दिले. खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या भोकर आणि बिलोली शाखेच्या नवीन वास्तूचं लोकार्पण करण्यात आलं. भोकर इथं राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते या वास्तूचं लोकार्पण झालं. मागेल त्या शेतकऱ्याला कर्ज मिळालं तरच सहकार चळवळ पुढे जाईल असं ते म्हणाले. नांदेड शहरातील देगलूर नाका भागात नाल्याच्या पाण्यात बुडून 4 शाळकरी मुलांचा मृत्यू झाला. या प्रकरणात ठेकेदारासह महापालिकेचा उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंत्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
1: नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते अनुराग पोवळे. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: श्रोतेहो, FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर.
3: जिल्हा वार्तापत्राचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकलात. 1:45 झाली आहेत. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं रमेश वैद्य यांचं गीत ऐकूया.

अपर्णा बिवलकर यांनी गायलेलं अरुण देशपांडे यांचं गीत आताच आपण ऐकलं. या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. प्रसारित करीत आहो कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आपण ऐकतोय चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड ही मालिका. आजच्या भागात ऐकूया सूरज का सातवा घोडा या चित्रपटाबद्दल रेखा देशपांडे यांचा लेख.
1: सूरज का सातवा घोडा हा श्याम बेनेगल यांचा चित्रपट आठवत राहतो तो पटकथेच्या रचना वैशिष्ट्यासाठी. माणिक मुल्ला तीन स्त्रियांच्या कथा आपल्या मित्रांना सांगतोय. जमुनाचं शेजारच्या निष्क्रिय तन्नावर देवदासच्या पारोसारखं प्रेम आहे. तिचं लग्न त्याच्याशी होऊ शकत नाही आणि हुंड्याअभावी तिजवराशी होतं, पण खमकी जमुना नोकराला जवळ करून आपलं सुख मिळवते आणि मुलासह टेचात राहते. तिच्या कथेचा साक्षीदार असतो तिचा दुसरा शाळकरी शेजारी माणिक. श्रीमंत स्वर्गस्थ पित्याची एकुलती एक मुलगी लिली हिच्याशी तन्नाचं लग्न होतं. तेव्हा लिली गर्भवती असते, सुशिक्षित खमकी. तिची माहेरी जाते ती परत न येण्यासाठी. तन्नाचा लंपट बाप महेसर सत्तीचा खून करून लिलीच्या आईकडे लपतो. लिली त्याला सुनावते, आम्हाला कुणा पुरुषाची गरज नाही, आम्ही आपलं रक्षण करायला समर्थ आहोत, चालता हो. यानंतर विधवा जमुना आणि तन्नाची भेट रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर होते. तो वैफल्यग्रस्त तन्नाचा अखेरचा दिवस असतो. तन्नाला गाडीखाली जीव देताना जमुना पाहते. शोक करणाऱ्या जमुनाला लिली पोटाशी धरते. तिसऱ्या कथेतल्या लिलीचं माणिकवर प्रेम आहे, माणिकचं तिच्यावर. तो फक्त काहीतरी काव्यात्मक बोलत राहतो, कृतीशून्य. लग्न तन्नाशी होतं, पण नंतर माणिकच्या आयुष्यात दुसरी मुलगी येते, जशी पारोच्या नंतर देवदासच्या आयुष्यात चंद्रमुखी आली तशी. ती असते सत्ती, जमुना आणि लिलीहून वेगळी. गावातल्या चमन ठाकूर या अपंग माजी सैनिकाला बलुचिस्तानमधल्या लढाईत सापडलेली आणि त्यानं वाढवलेली अनाथ बंजारन मुलगी. जमुना आणि लिली आपल्यावरील अन्यायावर स्वार होतात. धूर्तपणे समाजाच्या आणि काळाच्या नैतिकतेला कप पदार्थ ठरवून आपलं सुख मिळवतात. सत्ती अनाथ जिप्सी मुलगी पण फटकळ. जमुनाच्या कथेत वाण्याला सुनावताना ती दिसली होतीच. ती आपल्या शिलाचं रक्षण करण्यासाठी जवळ कायम चाकू बाळगते, प्राणपणानं लंपट महेसरशी लढते, तिच्या संपर्कात आलेल्या माणिककडून आधाराची अपेक्षा करते, पण त्याच्यासाठी काहीही करण्याची तिची तयारी आहे. ती प्रेमामध्ये जमुना आणि लिलीसारखी धूर्त नाही. प्रेम नितळही असतं ह्यावर विश्वास बसतो तो सत्तीमुळे. अर्थात ते प्रेम स्वीकारण्याची क्षमता पळपुट्या माणिकमध्ये मात्र नाही. चमन सत्तीला विकतो आणि महेसर तिच्यावर बलात्कार करतो. सत्ती माणिककडे आसऱ्यासाठी येते. माणिक भेकडपणे वागण्यापलीकडे काहीच करू शकत नाही. त्याचा मोठा भाऊ तिला चमन आणि महेसरच्या हवाली करतो. दुसऱ्या दिवशी वाण्याला सत्तीचं प्रेत सापडतं. प्रेम या भावनेच्या वेगवेगळ्या पैलूंचा मागोवा घेणाऱ्या तीन कथांची ही गुंफण आहे. या तीनही एकाच परिसरात घडणाऱ्या स्वतंत्र कथा, तरीही आपसात गुंतलेल्या. माणिक मुल्ला कथांचा निवेदक आहे आणि त्या कथांमधलं एक पात्र म्हणूनही तो भेटत राहतो. तशीच या कथेतली पात्र दुसऱ्या कथेमध्येही डुकावत राहतात. एका कथेतले प्रसंग दुसऱ्या कथेचं अंग बनून येत.

0: शेवटी माणिक कथेमध्ये वास्तव आणि कल्पना यांचा मेळ घातला जातो हे विशद करतो आणि स्वतःच कल्पनेचा मागोवा घ्यायला निघतो. डॉक्टर धर्मवीर भारती यांच्या कथांचं हे अनोखं रचना वैशिष्ट्य बेनेगल यांनी आपल्या चित्रपटात अत्यंत प्रभावीपणे मांडलेलं आहे आणि तोच या चित्रपटातल्या आशयाचा गाभा आहे.
1: चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड या मालेत सूरज का सातवा घोडा या चित्रपटाबद्दल रेखा देशपांडे यांचा लेख आत्ताच आपण ऐकला. या कार्यक्रमासाठी वाचक स्वर होता दिनेश आडावतकर यांचा, निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुन्हा प्रसारित करण्यात आला. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी दुपारचे 2 वाजलेले आहेत. आता कृषीवाणी कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. या कार्यक्रमात भुईमूग उत्पादन तंत्रज्ञान याविषयीची माहिती ऐकूया.
3: शेतकरी बंधूंनो नमस्कार. भुईमूग हे आपल्या देशातील प्रमुख तेलबिया पीक असून एकूण जागतिक उत्पादनाच्या 30% भुईमुगाचे उत्पादन आपल्या देशात होते. परंतु आजही आपल्या देशाला खाद्यतेलांच्या आयातीवर 1100 ते 1200 कोटी रुपये दरवर्षी खर्च करावे लागतात. दिवसेंदिवस वाढत्या लोकसंख्येबरोबरच खाद्यतेलांची मागणीही वाढतच आहे. सन 1981 आकडेवारीनुसार भारतात खाद्यतेलांचा दरवर्षी दर माणशी वापर हा फक्त 4.6 किलो इतका होता, तर त्याचवेळी जागतिक खाद्यतेलाचा वापर सरासरी 7 किलो इतका होता. महाराष्ट्र भुईमूग उत्पादनाच्या क्षेत्रात देशात अग्रेसर असला तरी सरासरी उत्पादकतेच्या बाबतीत मात्र गुजरात तामिळनाडू यांच्यानंतर 3 क्रमांकावर आहे. केंद्र शासनाने या गोष्टीचा सखोल अभ्यास करून खाद्यतेल उत्पादनात भारताला स्वयंपूर्ण होण्यासाठी नैसर्गिक साधनांचा विकास करून तेलबियांची उत्पादकता वाढवण्यासाठी 1986 टेक्नॉलॉजी मिशन ऑन ऑइल सीड योजनेमार्फत युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आले. या योजनेमधून प्रामुख्याने भुईमुगाची उत्पादकता वाढवण्यासाठी सुधारित तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केला गेला. विविध संशोधनावरून तसेच शेतकऱ्यांबरोबर चर्चा करून कमी उत्पादन येण्याची कारणे प्रथम शोधून काढली आहेत. भुईमुगाचे कमी उत्पादन येण्याच्या कारणांमध्ये भुईमुगासाठी अयोग्य जमिनीची निवड आणि मशागत, हेक्टरी रोपांची संख्या कमी असणे, सुधारित जातीच्या बियाणांचा अभाव आणि बियाण्यांचा कमी प्रमाणात वापर, खत आणि पाणी यांचं अयोग्य व्यवस्थापन, आंतरमशागतीचा अभाव, सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर न करणे आणि रोग किडींचे प्रभावी नियंत्रण केले जात नाही यांचा समावेश आहे. भुईमुगाचे पीक 75 ते 100 सेंटीमीटर पाऊस, भरपूर सूर्यप्रकाश आणि वाढीच्या काळात जास्त तापमान असलेल्या हवामानात चांगले वाढते. त्यासाठी उत्तम निचऱ्याची खोल वाळू मिश्रित परंतु कॅल्शियमचा पुरवठा करणारी जमीन असावी. जमीन मऊ आणि भुसभुशीत करून घेण्यासाठी निवडलेल्या जमिनीची 1 फूट खोल नांगरट करावी. जमिनीची खोलवर नांगरट केल्यामुळे जमिनीत लपून बसलेल्या किडी आणि रोगांच्या सुप्तावस्था उन्हात तापल्यामुळे नाश पावतात आणि यामुळे पिकाला किडी आणि रोगाचा उपद्रव कमी होतो. भुईमुगाच्या एकूण क्षेत्रापैकी 85% भुईमूग हा खरीप हंगामात तर 15% उन्हाळी हंगामात घेतला जातो. भुईमूग हे पाण्यास अत्यंत संवेदनाक्षम असे पीक आहे. या पिकाला पाणी जास्त अथवा कमी झाल्यास झाडांची वाढ नीट होत नाही, आऱ्या लागत नाहीत आणि परिणामी उत्पन्न घटते. भुईमुगाची लागवड ही वाफे पद्धत, सरीवरंबा आणि रुंद सरीवरंबा पद्धतीने करण्यास थोडा जास्त खर्च येतो, परंतु त्यामुळे अनेक फायदे होतात. पाण्याचा चांगला निचरा होतो, जमिनीत हवा खेळती राहते, शेंगा पोसण्यासाठी जमीन भुसभुशीत राहते. भुईमूग लागवडीसाठी 1.25 मीटर रुंदीचे गादी वाफे तयार करून त्यावर 30 बाय 10 सेंटीमीटर अंतरावर टोकन पद्धतीने पेरणी करावी. खरीप हंगामातील भुईमुगाची पेरणी जूनच्या 2 आठवड्यापासून ते जुलैच्या 1 आठवड्यापर्यंत करावी. त्यानंतर पेरणी केल्यास उत्पन्नात घट येते. तर उन्हाळी हंगामातील भुईमुगाची पेरणी 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारीच्या दरम्यानच करावी. भुईमुगाच्या उपट्या वाणांचे बियाणे

0: एकरी 40 किलो या प्रमाणात वापरावे, तसेच निमपसऱ्या आणि पसऱ्या वाणांचे बियाणे एकरी 30 किलो या प्रमाणात वापरावे. मात्र ICGS 76 ह्या वाणाचे बियाणे टपोरे असल्यामुळे एकरी 50 किलो या प्रमाणात वापरावे. पेरणीसाठी उपट्या जातीच्या बियाणाची 30 बाय 10 सेंटीमीटर अंतरावर लागवड करावी. निमपसऱ्या आणि पसऱ्या वाणांच्या बियाणांची 30 बाय 15 सेंटीमीटर किंवा 45 बाय 10 सेंटीमीटर अंतरावर पेरणी करावी. दुचाडी पाभरीने बियाणे आणि खते योग्य खोलीवर पसरल्यामुळे बियांची उगवण निरोगी आणि जोमदार होते.
1: कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण भुईमूग उत्पादन तंत्रज्ञान याविषयीची माहिती ऐकलीत. वाचक स्वर स्वप्निता शिंदे यांचा आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुन्हा प्रसारित करण्यात आला. आणि आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण हाडांची ठिसूळता याविषयी मणके विकार तज्ञ डॉक्टर अतुल संतारामजी ढेपे यांनी दिलेली माहिती जाणून घेऊया.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आता या भागात आपण ऑस्टिओपोरोसिस बद्दल जाणून घेणार आहोत. ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडांची ठिसूळता. वाढत्या वयानुसार व इतर काही कारणामुळे हाडांची घनता कमी होते व हाडे ठिसूळ व्हायला लागतात. आपल्या हाडांचा आतील भाग हा स्पंज सारखा असतो, त्याला ट्रॅबिक्युलर बोन म्हणतात. व बाहेरचे आवरण कडक व कठीण आवरण असते, त्याला कॉर्टिकल बोन म्हणतात. जेव्हा हाडांची घनता कमी होते तेव्हा हाडांच्या आतील ट्रॅबिक्युलर बोनमध्ये म्हणजे स्पंजमध्ये जे छिद्र असतात त्याचे आकार वाढायला लागते व त्यामुळे हाडे कमकुवत होतात. जरी ऑस्टिओपोरोसिस हा पुरुष आणि स्त्रियांमध्ये दोघांनाही बाधित करीत असला तरी स्त्रियांमध्ये 4 पटीने पुरुषांपेक्षा हा आजार अधिक प्रमाणात बळावतो. ऑस्टिओपोरोसिसची लक्षणे जर बघितली तर प्रमुख लक्षण म्हणजे हाडांची वेदना. कोणतेही कारण नसताना शरीरांची विशेषतः सांध्याची व मणक्यांची हाडे दुखायला लागणे हे ऑस्टिओपोरोसिसचे प्रमुख लक्षण आहे. तसेच सोबतच स्नायूंचा कमकुवतपणा, स्नायू दुखणे, सांधेदुखी ही लक्षणे दिसायला लागतात. ऑस्टिओपोरोसिसच्या कारणाबद्दल जर जाणून घ्यायचं म्हटलं तर वाढत्या वयानुसार स्त्रियांमध्ये रजोनिवृत्तीनंतर म्हणजेच मेनोपॉजनंतर हार्मोनल इम्बॅलन्स होतं, हार्मोनल चेंजेस होतात. बोन मिनरलायझेशनसाठी उपयुक्त असणारा इस्ट्रोजन नावाचा जो हार्मोन आहे त्याचे प्रमाण शरीरामध्ये कमी होते व त्यामुळे हाडांची घनता कमी होते व हाडे ठिसूळ व्हायला लागतात.

0: वाढत्या वयातील रुग्णांनी, विशेषत अशा स्त्रियांनी ज्यांना फॅमिली हिस्ट्री आहे ऑस्टिओपोरोसिसची, त्यांनी हाडांच्या घनतेची तपासणी करून घ्यायला हवी. आता उपचाराबद्दल आपण जाणून घेऊयात. ऑस्टिओपोरोसिसची ट्रीटमेंटचा उद्देश हा हाडांची घनता वाढवणे, हाडे मजबूत करणे, तसेच हाडांची पुढील झीज रोखणे व फ्रॅक्चरचा धोका कमी करणे ही आहे. योग्य औषधोपचार, हाडाची घनता वाढवणारे औषधी, तसेच कॅल्शियमयुक्त औषधी व हाडांची वेदना कमी करणारे औषधी, सोबतच नियमित हलका फुलका व्यायाम, जीवनशैलीतील बदल जसं की मद्यपान व धूम्रपान टाळणे, तसेच संतुलित आहार म्हणजे कॅल्शियम, व्हिटॅमिन डी व हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या पोषक तत्वांनी युक्त आहार घेणे हे देखील आहे. आपण कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी युक्त आहार म्हटलं तर दूध, दुधाचे पदार्थ, दही, पनीर, तसेच ज्यांना शक्य असेल त्यांना मांसाहार, मासे, अंडी किंवा वनस्पतीयुक्त दूध म्हणजेच सोया, बदाम किंवा ओट्स मिल्क, पालेभाज्या, सुके अंजीर, बदाम, तीळ, तसेच सकाळच्या सूर्यप्रकाशामध्ये 10 ते 20 मिनिटं घालवणे देखील आपल्या शरीरासाठी व्हिटॅमिन डी तयार करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. नमस्कार
1: श्रोते, आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत हाडांची ठिसूळता याविषयी मणके विकार तज्ञ डॉक्टर अतुल संतरामजी ढेपे यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. श्रोते, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झाली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुनःप्रसारित करण्यात आला. पुनःप्रसारित करीत आहो कार्यक्रम.
1: परिसर.

0: नमस्कार श्रोते हो, राज्यस्तरीय परिसर या निसर्गविषयक माहिती देणाऱ्या मालिकेमध्ये सर्व श्रोत्यांचं मी सीमंतिनी सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आज आपण सूर्याची शक्ती शेतकऱ्याची प्रगती याविषयी एक लघुनाटिका ऐकणार आहोत. या लघुनाटिकेतून एका शेतकऱ्याची अंधारातून उजेडाकडे होणारी वाटचाल आपण ऐकणार आहोत सोलार कृषी पंपाच्या मदतीनं. ऐकूयात ही लघुनाटिका. या लघुनाटिकेचं लेखन केलेलं आहे धनंजय मुदगलकर यांनी. सहभाग आहे शीतल निमजे आणि वैशाली वांगेकर यांचा. सादर करते सदानंद कांबडी.
1: काय हो मावशी, अशा का बसला आहात डोक्याला हात लावून, आणि किती ती काळजी तुमच्या चेहऱ्यावर दिसते आहे.
2: अव काय सांगाव मॅडम, अव घरून मी बेगी बेगी आले शेताला पाणी द्यायला.
1: बर,
2: मोटर सुरू केली की अव दोनच मिनिटात लाईट गेली की
1: काय सांगता.
2: आणि तुम्हाला ठावच आहे की आता हे ऊन पहा कसं तापतय.
1: हो,
2: अव सारं पीक सुकायला लागली.
1: खरंच बघा,
2: काय करू काय नाही मला काय बी कळण बघा. आता समजा ठाव आहे की वीज नसली की पाणी नाही, आणि पाणी नाही म्हणजे पीक बी नाही की अव लई त्रास होतो बघा या समजांचा. अव मॅडम, पण तुम्ही कोण म्हणावं.
1: हे बघा मावशी, आता मी तुमची अडचण सोडवायला आली आहे.
2: काय म्हणता.
1: आणि मी कृषी विभागातून आले बरं का.
2: बरं बरं.
1: आणि तुम्ही आता शेतात सोलार पंप का बसून घेत नाहीत बरं.
2: अव सोलार पंप म्हणजे हाय तरी काय, आणि त्यानं काय होते म्हणजे असं होते का वीज गेली तरी पाणी येईल असं होईल का बरं सांगा बरं.
1: अहो नक्कीच होणार, आणि वीज जाणारच नाही बघा.
2: आता ग बया म्हणजे हे समजा नीट काय हाय काय नाही मला समजा सांगा, म्हणजे कसं माझ्या डोसक्यामध्ये प्रकाश पडेल की.
1: खरंच बघा, मी तुम्हाला आता सगळं नीट समजून सांगते. ऐका, कारण सोलार पंप म्हणजे कसं आहे, सूर्यप्रकाशावर चालणारा पंप.
2: बरं.
1: आता हे बघा मावशी, माझ्या मोबाईल मध्ये हे सोलार पॅनलचं चित्र आहे, ते तुम्हाला दाखवते. आणि हे सोलार पॅनल जे आहे ना, ते आपण जर शेतात बसवलं तर यातून काय होईल, वीज निर्माण होईल, आणि ती तुम्ही हवी तेव्हा वापरू शकता मावशी. अगदी तुमच्या मालकीची आणि तुमच्या सोयीनुसार.
2: आता ग बया म्हणजे आमच्या रामभाऊ आणि वणीच्या शेतामध्ये बसविलं ना तसं म्हणता होय.
1: खरंच.
2: आणि वणी म्हणतच होती पंप

अस्मिता वाहिनीबरोबरच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. दुपारचे 2:30 आणि 37 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऋषिकेश करमरकर यांचं दिलरुबा वादन आपण ऐकणार आहात, राग शुद्ध सारंग. त्यांना तबल्याची साथ अजिंक्य गलांडे यांनी केली आहे. विलंबित मध्य लयगत आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. नादब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया ऋषिकेश करमरकर यांचं दिलरुबा वादन, राग शुद्ध सारंग.

नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऋषिकेश करमरकर यांचं दिलरुबा वादन ऐकलं, राग शुद्ध सारंग आपण ऐकला, त्यांना तबल्याची साथ अजिंक्य गलांडे यांची होती. ही नागपूर केंद्राची निर्मिती होती. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.

0: रसिकहो, शास्त्रीय संगीताची उत्तम बैठक, अत्यंत समृद्ध गायकी आणि भावपूर्ण अभिव्यक्तीद्वारे मराठी भावसंगीत, नाट्यसंगीत आणि शास्त्रीय संगीतातही आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गायिका माणिक वर्मा. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्ताने त्यांच्या काही आठवणी आणि वैशिष्ट्ये उलगडणारी शुभदा दादरकर यांची मुलाखत.
1: आज रत्नमाणिकास लाभली सुधन्यता, सप्तसूर धन्य होत वंद्य गान देवता.
0: हसले मनी चांदणे, शुभदा दादरकर यांची माधुरी रावराणे यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. शनिवारी 16 मे रोजी सकाळी 11 वाजता FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.
2: श्रोते हो, एखादी वास्तू, इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
3: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो, तिचा इम्पॅक्ट फक्त तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते, पासून विचार करायचा असतो खरं.
4: उद्योग मंत्र या मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका. मंगळवारी 19 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही वनिता मंडळ.
0: आपण ऐकता आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून.

आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये तर सीएनजीच्या दरात 2 रुपये वाढ. नीट यूजी परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार. नाफेड आजपासून राज्यात 12 रुपये 35 पैसे किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार. प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं निधन. आणि मोसमी पाऊस येत्या 26 मे रोजी केरळात येणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. जागतिक स्तरावर झालेल्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे मुंबईत साध्या पेट्रोलचा दर वाढून प्रतिलिटर 106.68 रुपये तर डिझेलचा दर प्रतिलिटर 93.14 रुपये झाला आहे. मुंबईत सीएनजीच्या दरातही प्रतिकिलो 2 रुपये वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबई

0: सीएनजीचा दर प्रतिकिलो 84 रुपये झाला आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे साऱ्या जगालाच इंधन दरवाढीला तोंड द्यावं लागत आहे. इतर देशांमध्ये इंधनाच्या दरात 20 ते 100% वाढ झाली असताना भारतात केवळ 3% वाढ झाली असल्याचं केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे. इंधनाच्या दरातली वाढ केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे झाली असल्याचा आरोप राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे. केंद्र सरकार जनतेला महागाईच्या संकटात लोटत असल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षाचा परिणाम इंधनाच्या दरांवर होणार हे स्पष्ट असूनही सरकारनं हालचाल केली नाही असं त्यांनी म्हटलं आहे. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था म्हणजेच एनटीएनं आज जाहीर केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली काल रात्री झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रधान यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत दिली. विद्यार्थ्यांना 14 जूनपर्यंत प्रवेशपत्र दिली जातील असं त्यांनी सांगितलं. परीक्षार्थींना परीक्षा शुल्काचा परतावा दिला जाईल असंही ते म्हणाले. नीट परीक्षा पुढच्या वर्षीपासून संगणक आधारित सीबीटी पद्धतीनं घेतली जाणार आहे.
1: परीक्षा में थोड़ा हमको जो उनकी फॉर्मेलिटीज है, ओएमआर शीट को दस्तखत करना, आरंभ में एक बार करना, अंत में भी एक बार करना, उसमें हमारी विद्यार्थियों कोर टाइम में कटौती हुई थी. जो 2 से 5 एग्जामिनेशन टाइम था उसको ध्यान में रखते एनटीए ने तुरंत एक निष्पत्ति किया है कि उसको और 15 मिनट बढ़ाए. 2 से शुरू होगा, 5:15 तक ये परीक्षा की समय बढ़ाया जाएगा. इस बार के एडमिट कार्ड 14 जून तक सभी को पहुंच जाएगा.
0: एनटीएमध्ये ठोस सुधारणा करण्याची गरज असून भविष्यात कोणत्याही प्रकारच्या अनियमितता टाळण्यासाठी परीक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील असं प्रधान यांनी सांगितलं. 3 मे रोजी झालेल्या नीट प्रश्नपत्रिका फुटल्या प्रकरणातल्या दोषींवर कठोर कारवाई केली जाईल याचा पुनरुच्चार प्रधान यांनी केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज 6 दिवसांच्या संयुक्त अरब अमिराती, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ते संयुक्त अरब अमिरातीत राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांची भेट घेणार आहेत. दुबई इथं प्रधानमंत्र्यांचं पारंपरिक मानवंदना देऊन स्वागत करण्यात आलं. दौऱ्यादरम्यान भारताचे विविध देशांसोबत द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. नाफेड आजपासून राज्यात 12 रुपये 35 पैसे किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज साताऱ्यात केली. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अंतर्गत 5 लाख घरांच्या वितरण कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात 6 लाभार्थ्यांना घराच्या चाव्या देण्यात आल्या. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढच्या आठवड्यात बैठक घेण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. येत्या 5 वर्षात राज्य बेघर मुक्त करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. वर्षभरात 5 लाख घरं बांधून पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
2: असा जो कार्यक्रम आहे, विशेषतः 30 लाख घरांचं जे काम आपण या ठिकाणी करतो, रेकॉर्ड केलं. 1 वर्षात 5 लाख घरं देशामध्ये कोणी बांधलेले नाहीत हा रेकॉर्ड.
0: सातारा पालिकेनं उभारलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण चौहान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झालं. शिर्डी इथं दारुगोळा निर्मिती कारखान्याचं उद्घाटन येत्या 23 मे रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी निबे समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गणेश निबे यांनी आज वार्ताहर परिषद घेतली. अहिल्यानगर जिल्ह्यात उभारलेल्या या प्रकल्पात तोफांसाठी लागणारे स्फोटक पदार्थ तयार करण्यात येणार असून हवाई क्षेत्रालाही या युनिटमधून मदत मिळणार आहे. श्रीगोंदा इथं 25,000 टन क्षमतेचा दारुगोळा उत्पादन कारखाना उभारण्याची योजना असल्याचंही निबे यांनी यावेळी सांगितलं. विमानाच्या तिकीट दरांमध्ये सुसूत्रता आणून केंद्र सरकारनं प्रवाशांना दिलासा द्यावा असे

आदेश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. एकाच दिवशी एकाच मार्गावर उड्डाण करणारी एक विमान कंपनी तिकीटाला एक दर आकारते, तर त्याच मार्गावरच्या विमानासाठी दुसरी कंपनी वेगळा दर आकारत असल्याचं निरीक्षण न्यायालयानं यावेळी नोंदवलं. नागरी विमान वाहतूक क्षेत्रात पारदर्शकता आणि प्रवाशांचं संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी एका सक्षम आणि स्वतंत्र नियामकाची मागणी करणारी याचिका एका सामाजिक कार्यकर्त्याने दाखल केली होती. भारतातल्या खासगी विमान कंपन्यांकडून आकारल्या जाणाऱ्या तिकीटाच्या दरातली तफावत तसंच अनपेक्षित दरवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मार्गदर्शक तत्व निश्चित करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ आणि लेखक डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं आज सकाळी मुंबईतल्या एका रुग्णालयात प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 67 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर ठाण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत. MBBSची पदवी घेतल्यानंतर डॉक्टर नाडकर्णी यांनी मानसोपचार शास्त्रामध्ये MT केलं. व्यसनमुक्ती, तरुण आणि किशोरांची जडणघडण या क्षेत्रात त्यांनी जनजागृतीचं भरीव कार्य केलं. त्याकरता बदलत्या काळात मानसोपचार आणि समुपदेशनाचं महत्व पटवून देणारे अनेक अभिनव उपक्रम त्यांनी राबवले. डॉक्टर नाडकर्णी यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मानसोपचाराला सामाजिक बांधिलकी मानून दीपस्तंभासारखं कार्य करणाऱ्या संवेदनशील व्यक्तिमत्वाला आपण मुकलो

0: आदरांजली वाहिली. पुणे जिल्ह्यात हडपसर इथं एका रुग्णालयात टायमर बॉम्बसदृश्य स्फोटक ठेवल्याप्रकरणी नागपूर रेल्वे जंक्शन परिसरातून पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकानं एकाला अटक केली. अटक केलेल्या व्यक्तीची कसून चौकशी केली जात आहे. यंदा केरळमध्ये नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन 26 मे दरम्यान होईल असा अंदाज हवामान खात्यानं आज वर्तवला आहे. साधारणपणे नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये 1 जूनच्या दरम्यान पोचतो. गेल्या वर्षी मात्र तो 24 मेच्या दरम्यान केरळात दाखल झाला होता. यंदाही तो दरवर्षीपेक्षा लवकर केरळात पोचेल असं हवामान खात्यानं म्हटलं आहे. आयपीएल क्रिकेटमध्ये आज लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये सामना होईल. लखनौमध्ये आज 7:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये तर सीएनजीच्या दरात 2 रुपये वाढ. नीट यूजी परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार. नाफेड आजपासून राज्यात 12.35 रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार. प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं निधन. आणि मोसमी पाऊस येत्या 26 मे रोजी केरळात येणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी त्याचबरोबर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण आमचे कार्यक्रम ऐकत आहात. 3:10 झाली आहेत. श्रोते हो, आता अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम समाप्त होत आहेत. दुसऱ्या सभेत आपण भेटणार आहोत संध्याकाळी 5 वाजता. मात्र AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरूच राहतील.

आपण ऐकता हा ए आय आर मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. आता जाणून घेऊया हवामान वृत्त. आज सकाळी 8:30 नोंदवलेल्या हवामान वृत्ताचा हा सारांश आहे. मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट होती. दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा, विदर्भात काही ठिकाणी काल पाऊस झाला. राज्यात इतरत्र हवामान कोरडं होतं. गुरुवारी तापमानात फारसा बदल झाला नाही. मात्र सर्वात जास्त तापमान अकोला इथं नोंद करण्यात आलं. ते 45.9° सेल्सिअस इतकं नोंद करण्यात आलं. कर्जत, रायगड, दक्षिण कोकण, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्र, महाबळेश्वर, सातारा, मराठवाडा, हिंगोली, बीड, अंबेजोगाई इथं जोरदार वादळी वारे वाहिले. पुढील 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा इथं वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर हवेत आर्द्रतेचं प्रमाण जास्त असेल. विदर्भात हवामान कोरडं असेल. पुढील 48 तासात दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा इथं वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. विदर्भात हवामान कोरडं असेल. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात पुढील 3 ते 4 दिवस वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर वाऱ्यांचा वेग 65 किलोमीटर प्रतितास असा असेल. वाऱ्यांचा वाढता वेग लक्षात घेता 16, 17, 18 आणि 19 मे या दिवशी मच्छीमार बांधवांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आलेला आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आत्ताच आपण ऐकला. ऐकूया कार्यक्रम माझा वार माझं शिवार.

0: भागातील शेतकरी दरवर्षी एक वेगळीच परिस्थिती अनुभवताना आपल्याला दिसत असतो. पावसाळ्यामध्ये मुसळधार पाऊस, नद्या नाले हे तुडुंब भरलेले असतात, पण पावसाळा संपला की अगदी काही महिन्यामध्येच पाण्याची टंचाई ही जाणवू लागत असते. याला अनेक कारणं सुद्धा आहेत. काही ठिकाणी उताराची जमीन आहे, काही ठिकाणी तांबडी माती आहे, किंवा काही ठिकाणी पाण्याची साठवण क्षमता ही मुळातच कमी आहे, किंवा पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत असतो. त्यामुळे पाणी आहे तेव्हा ते आपण साठवणं आणि ते जपून वापरणं हे खरं तर आजच्या काळाची गरज आहे. आणि याच पार्श्वभूमीवर सूक्ष्म सिंचन पद्धत आपल्यासाठी कशी एक वरदान ठरू शकते याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. आणि ही सगळी माहिती देण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेला आहे कृषी संशोधन केंद्र पालघर येथील कृषी विद्यावेत्ता डॉक्टर अमोल दहीफळे सरांना. सर नमस्कार.
1: नमस्कार शेतकरी मित्रांनो.
0: सर आता पहिल्यांदाच असं सांगा, सूक्ष्म सिंचन जे आपण म्हणतो तर हे नेमकं काय, म्हणजे काय सांगाल तुम्ही?
1: सुरुवातीला आपण सांगितल्याप्रमाणे की पाणी हे महत्वाचं नैसर्गिक स्रोत आहे जे शेतीसाठी वापरतो. आता सूक्ष्म सिंचन म्हणजे पिकासाठी जी पाण्याची गरज असते ती लागवण्यासाठीची जी पद्धत आहे. अगोदर जुन्या काळामध्ये जेव्हा आधुनिक शेती नव्हती तेव्हा पाटाने पाणी शेतकरी मोठ्या प्रमाणात पिकांना देत
0: नसायचे,
1: पण आज आपण बघतोय की पाण्याचा तुटवडा झालेला आहे, कमी प्रमाणात पाणी उपलब्ध आहे आणि कमी वेळेत अधिक उत्पादन घेण्यासाठी ज्या सिंचनाच्या पद्धती आहेत त्याच्यामधली ही एक सूक्ष्म सिंचन पद्धत आहे. सूक्ष्म सिंचन पद्धत म्हणजे ठिबक सिंचनद्वारे पाणी देणे किंवा तुषार सिंचन पद्धतीने पाणी देणे किंवा आजकाल छोटे तुषार पद्धती आहेत या पद्धतीने पाणी दिलेला सूक्ष्म सिंचन पद्धत मिळतात. म्हणजे पिकाच्या मुळाशी आणि योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेत जी पाणी देण्याची पद्धत आहे पिकाच्या गरजेनुसार ह्या पद्धतीला सूक्ष्म सिंचन पद्धत अशी म्हणतात. म्हणजे आपण ठिबक सिंचन पद्धत जेव्हा बघतो तेव्हा थेंबाथेंबाने पाणी देतो, पिकाच्या मुळाशी देतो आणि त्याचा उपयोग पूर्णपणे होतो. ह्या ज्या पद्धती आहेत ह्यांना आपण सूक्ष्म सिंचन पद्धती असं संबोधलं जातं.
0: बरोबर. पण सर आता या सूक्ष्म सिंचनाची काय आपल्याला गरज आहे, काय सांगा?
1: सूक्ष्म सिंचन पद्धतीची गरज ही फार महत्वाची आहे. ह्या पद्धतीमध्ये सगळ्यात मोठ्याची गोष्ट आपण सांगितलं की पाण्याचा जो मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो तो कुठेतरी आपल्याला कमी करायचा आहे. पाटामधनं शेतकरी जे पाणी देतात त्याच्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो आणि पिकाच्या गरजेपेक्षा जास्त पाणी दिलं जातं. तो कमी करण्यासाठी काय होतं की खोलवरती पाणी झिरपून वाया जातं ते कुठेतरी रोखण्यासाठी, आणि मुख्यतः काय होतं की पाण्याचा बाष्पीभवनामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होतो ते कमी करण्यासाठी, आणि पाण्याचा जेव्हा मोठ्या प्रमाणात आपण वापर करतो त्यामुळे तिथे तणांचा पण प्रादुर्भाव जाणवतो. तो पण तणांचा प्रादुर्भाव हे सूक्ष्म सिंचन पद्धतीने मोठ्या प्रमाणात कमी करता येतो आणि यामुळे थेट आपण मुळापर्यंत पाणी देऊ शकतो, पाण्याचा अपव्यय कमी करू शकतो आणि थोड्या पाण्यामध्ये एक चांगलं आणि अतिशय सक्षम शाश्वत उत्पादन आपण पिकाचं घेऊ शकतो.
0: हे गरजेचं आहे. बरोबर. आता सर या सूक्ष्म सिंचन प्रणालीचे जे काही मुख्य घटक असतील तर ते कोणते आहेत? मग
1: सूक्ष्म सिंचन पद्धतीचे जे आपण घटक आहेत त्या घटकांमध्ये सर्वात महत्वाचं असतं ते पंपचं सेट असतो, पंप युनिट आहे ते एक महत्वाची गोष्ट आहे. नंतर फिल्टर असतात त्याच्यामध्ये वाळूचं फिल्टर असेल, स्क्रीन फिल्टर असतील, नंतर त्याच्यामध्ये मुख्य पाईपलाईन असते ज्याला मेन लाईन म्हणतात, परत सबलाईन, त्याचे छोटे छोटे इमिटर्स आहेत, उप पाईपलाईन असतील.
0: बरोबर.
1: नंतर छोटे छोटे ड्रिपर्स असतात किंवा इमिटर्स असतात, छोटे छोटे तुषार सिंचनाचे पाईप्स असतात. हे जे वेगवेगळे असे घटक आहेत हे घटक योग्य प्रमाणात त्याची निगा राखणं पण महत्वाचं आहे. याच्याबद्दल सखोल माहिती घेऊनच मग या पद्धतीला सुरुवात
0: करणं गरजेचं आहे.
1: निश्चित.
0: आता सर या सिंचनाचं जे शास्त्रीय नियोजन आहे तर हे शेतकऱ्यांनी कसं करायला हवं?
1: तर शेतकऱ्यांनी शास्त्रीय नियोजन करताना आपण कोणतं पीक घेणार आहोत, ते किती दिवसाचं आहे, त्याची पाण्याची जी गरज आहे किती आहे, ही शास्त्रीय दृष्ट्या शास्त्रज्ञांनी वेगळ्या वेगळ्या पिकावरती प्रयोग करून हे सिद्ध झालेलं आहे. तर जे सिद्ध झालेले निष्कर्ष आहेत त्या निष्कर्षानुसार त्या शेतकऱ्याला कळायला पाहिजे की ह्या ह्या माझ्या अमुक अमुक भाजीपाल्याची आपण जेव्हा लागवड करतो त्याची पाण्याची गरज एवढी आहे, त्यानुसार आपल्याला त्याचं नियोजन केलं पाहिजे. तर ह्या नियोजनामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे तर पिकाच्या पाण्याची गरज झाल्यानंतर आपल्या विभागामध्ये वारा किती आहे, ऊन किती आहे, ह्याचं पण यानुसार त्या पिकाच्या पाण्याची गरज असते. आणि पिकाची जी गरज आहे हे जेव्हा वातावरणामध्ये तापमान वाढतं त्याच्यामुळे बाष्पीभवन वाढतं, ह्या बाष्पीभवनाच्या घटकावरती पिकाच्या पाण्याची गरज अवलंबून असते. तर हे एक सगळ्यात महत्वाचं ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यामध्ये मातीचा प्रकार असेल, पिकाच्या वाढीच्या अवस्था असतील किंवा पिकाची पाण्याची गरज आहे हे शास्त्रीयदृष्ट्या शेतकऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे.
0: बरोबर.
1: शेतकरी मुळात काय करतो की जस्ट थोडस कोरडं झालं की लगेच पाणी देतात, कोरडं झालं की लगेच पाणी देतात, पण असं नसतं. जी पिकाची गरज आहे त्या गरजेनुसारच पाणी शास्त्रीय दृष्ट्या दिलं गेलं पाहिजे, तेव्हाच तुमच्याकडचं पाणी वाचणार आहे आणि पीक योग्य होणार आहे. काही काही वेळेस असं दिसतं की पिकाला पाण्याची गरज नसताना

नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण शेतकऱ्यांच्या दैनंदिन शेतीशी निगडीत आणि अतिशय महत्वाचा असा विषय म्हणजेच सूक्ष्म सिंचनाद्वारे पाणी व्यवस्थापन किंवा नियोजन याविषयी बोलणार आहोत. कोकण पट्ट्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग यासारख्या

0: शेतकरी उपलब्ध आहे म्हणून मोठ्या प्रमाणात पाणी देतात आणि ते पिकाची वाढ फक्त नुसती वाढ होते आणि त्याच्याकडचं उत्पादन फळांना जे येणार त्याचं उत्पादन कमी मिळतं असं बरेच आढळतं. तर हे प्रकर्षण टाळणं गरजेचं आहे असं मला वाटतं.
1: नक्कीच. आता सर, कोकणातील जी पिकं आहेत तर त्यासाठी या सूक्ष्म सिंचनाचा कसा उपयोग होतो?
0: आता आपण जर कोकण विभागाचा विचार केला तर रबीमध्ये सिंचनाखालीचा जो टक्केवारी आहे ही जर आपण महाराष्ट्राच्या इतर विभागाशी तुलना केली तर तुलनेने ही कमी आहे.
1: अच्छा.
0: आणि कोकणामध्ये प्रामुख्याने जी पिकं घेतली जातात त्याच्यामुळे फळ पिके आहेत, भाजीपाला आहेत किंवा काही ठिकाणी केळीसारखी नगदी पिकं पण घेतात. तर फळ पिकामध्ये आंबा, नारळ, काजू, सुपारी तर ही पिकं आहेत ज्याच्यामध्ये आपण ठिबक सिंचन करू शकतो. भाजीपाल्यामध्ये टोमॅटो, मिरची, वांगी, काकडी, काही ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात आता कलिंगड आहे, खरबुजाकडे काही शेतकरी भाजीपाला लावतात. तर भाजीपाल्यासाठी विशेषतः ह्या सूक्ष्म सिंचनाचा अतिशय चांगला शास्त्रीय दृष्ट्या ह्याचे आम्हाला निष्कर्ष दिसलेले आहेत. ह्या निष्कर्षातून असं दिसतं की जेव्हा शेतकरी आधुनिक सिंचनाची कास धरेल तर निश्चितच त्याच्या उत्पादनामध्ये भाजीपाल्याच्या हा फार मोठ्या प्रमाणात फरक पडतो. चांगलं शाश्वत आणि मजबूत उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ह्या सूक्ष्म सिंचनाची कास ही धरली पाहिजे. ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि काही ठिकाणी केळीसारखं नगदी पीक लावतात त्याच्यासाठी सुद्धा गरजेचं आहे. सिंधुदुर्गामध्ये काही भाग आहे त्या भागामध्ये ऊसाची पण लागवड केली जाते. त्या शेतकऱ्यांनी त्या पिकासाठी ठिबक सिंचनाचा वापर केला पाहिजे. आमचे जे निष्कर्ष आहेत प्रयोगाचे त्याच्यामध्ये असं नाही जाणतो की काजू सारखं जे पीक काजू पिकासाठी सुद्धा जर आपण ठिबक सिंचनाचा वापर केला तर काजूच्या उत्पादनातही चांगल्या मोठ्या 10-15% वाढ दिसते. आंब्यामध्ये पण दिसते. तर ही जी सगळी पिकं आहेत ह्याच्याकडे व्यवस्थित जर सूक्ष्म सिंचनाचा वापर करून त्याचं नियोजन केलं तर निश्चितच आपल्याला त्याचे भरपूर फायदे दिसतात.
1: अच्छा सर, आता हा उपयोग तुम्ही सांगितलात सिंचनाचा, पण या सिंचनाचे फायदे सुद्धा काही आहेत नाही का? त्याविषयी काय सांगाल तुम्ही?
0: सगळ्यात मोठा फायदा म्हणजे पाण्याची 30-60% पाण्याची बचत होते. आपल्याकडचा जो नैसर्गिक स्रोत आहे ज्यावरती पिकासाठी जे लागतं त्याची बचत होते. आणि 20-40% भाजीपाला असेल किंवा इतर नगदी पिकं असेल त्यांच्या फळामध्ये उत्पादनामध्ये वाढ झालेली दिसते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे मी नमूद करू इच्छितो की खतांचा कार्यक्षम दृष्ट्या त्याचा वापर केला जातो. जेव्हा आपण ठिबकद्वारे विद्रव्य खतांचा वापर करतो त्याला फर्टिगेशन असं म्हणतात. आपल्याला माहित असेल की काही काही शेतकरी करतात तर त्या फर्टिगेशनद्वारे खतांचा योग्य प्रमाणे योग्य ठिकाणी तो वापर केला जातो. त्याच्यामुळे उत्पादकतेमध्ये फार फरक पडतो आणि जो तणांचा प्रादुर्भाव आहे, कीड रोगांचा प्रादुर्भाव आहे, या प्रकर्षाने कमी होतो. आणि उताराच्या जमिनी असतील नाही, काही ठिकाणी उताराच्या जमिनी डोंगर माथ्यावरती शेतकरी लावतात तर गुरुत्वाकर्षणाच्या नियमाद्वारे जर उंचावरती पाण्याचा साठा केला आणि खाली जर ड्रिप
1: माध्यमाने पाणी
0: दिलं तर निश्चितच त्याचा वापर फळबागांसाठी फार चांगला होतो.
1: बरोबर. आणि पाण्याची बचत पण
0: मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होते. मी सांगितल्याप्रमाणे 60% निष्कर्षामध्ये दिसलेलं आहे आम्हाला की बचत होते.
1: आता सर, खत देण्याची जी आधुनिक पद्धत आहे तुम्ही आता मगाशी उल्लेख केलात की फर्टिगेशन
0: म्हणजे विद्रव्याची खत आहेत. सगळीच खत आपण ड्रीपद्वारे देऊ शकत नाही. ठिबक सिंचनाद्वारे विद्रव्य खतांचा शिफारसीनुसार वापर करणे ह्याला फर्टिगेशन असे म्हणतात. त्या फर्टिगेशनद्वारे जी खतांचं शिफारसीत मात्रा आहेत त्या शिफारसीत मात्रांसाठी थोडंसं तांत्रिक मार्गदर्शन शास्त्रज्ञाकडनं, विद्यापीठाकडनं, शेतकरी मित्रांनी जर घेतलं तर ह्याचा अतिशय चांगला वापर पिकाच्या वाढीसाठी होतो. आणि ते आपण पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार, पिकाच्या गरजेनुसार, शिफारसीत खताच्या मात्रेनुसार कधी केव्हा काय कोणतं अन्नद्रव्य त्या पिकाला हवंय आणि किती प्रमाणात हवंय तर हे ह्या द्वारे सुनिश्चित करू शकतो. आणि एक चांगल्या प्रकारे आपण पिकाची वाढ होण्यासाठी ते चांगल्या प्रमाणे देऊ शकतो. आणि थेट मुळांच्या पर्यंत खत जात असल्यामुळे ते लगेच पिकाला उपलब्ध होतं आणि पिकाच्या वाढीसाठी जोमदार उत्पादनासाठी फार महत्वाचं आहे. आणि नुसतं जर तुम्ही फर्टिगेशनचा वापर केला तरी पण उत्पादनामध्ये एक मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसते.
1: बरोबर. पण सर, यामध्ये काही आता अडचणी अशा आहेत का आणि मग आपण काय उपाययोजना करू शकतो?
0: अडचण जेव्हा सूक्ष्म सिंचन पद्धत कोणता पण शेतकरी वापरण्याचा विचार करतो त्याच्यात थोडीशी आर्थिक बाब आहे. सुरुवातीचा खर्च जो आहे थोडासा जास्त आहे. नंतर त्याच्यामध्ये तांत्रिक बाब अशी असते की ठिबक सिंचन वापरणारा जे ठिबक सिंचनाच्या नळ्या आहेत किंवा जे ड्रिपर्स आहेत ते चोक होऊ शकतात. जर पाणी ऍसिडिक असेल तर त्याच्यामध्ये सॉल्ट क्षार जमा होतात आणि त्या क्षारामुळे पाण्याचा एक वापर व्यवस्थित झाडापर्यंत जात नाही. त्याच्यासाठी त्याची निगा राखणे फार गरजेचं आहे. त्यासाठी तांत्रिक मार्गदर्शन, थोडस प्रशिक्षण
1: आवश्यक आहे.
0: आणि ह्याचा लाभ घेण्यासाठी मी आपल्याला सांगू इच्छितो की महाराष्ट्र शासनाद्वारे एक चांगल्या भरपूर योजना आणि त्याच्यावर निधी पण अनुदान पण उपलब्ध आहे. आणि नियमित देखभाल आणि शास्त्रज्ञांच्या त्यांच्या मार्गदर्शनानुसार जर आपण देखरेख केली आणि सूक्ष्म सिंचनाचा अंतर्भाव आपल्या भाजी पिकासाठी फळझाडांसाठी फुलझाडांसाठी करून घेतला तर निश्चितच आपल्या नैसर्गिक स्रोत जे पाणी आहे जल ही जीवनम असं म्हटलं जातं तर खरोखर पाण्याचा योग्य आणि शाश्वत उपयोग आपल्याला त्याच्या मार्फत करता येईल.
1: नक्कीच नक्कीच. आता सर याच्यामध्ये काही मर्यादा सुद्धा आहेत नाही का?
0: हो हो, तर ह्याच्यामध्ये फार महत्वाच्या काही काही मर्यादा आहेत. त्या मर्यादेमध्ये बघावं लागेल की तुम्ही जेव्हा सूक्ष्म सिंचनाची कास धरता तर त्याची निगा राखणं फार महत्वाचं आहे. म्हणजे आपल्या शेताला लागणारा वनवा असेल, प्राणी आहेत, प्राण्यांमुळे नुकसान आहे, ते नुकसान टाळलं गेलं पाहिजे. उंदरांचा त्रास असेल, जनावरांचा त्रास असेल, त्याच्यामुळे आपण जे टाकलेले ड्रिपर्स आहेत काही वेळेस ते खराब होतात, तुटतात, वाहन इकडून तिकडून जात असं शेतामध्ये, तर त्याच्यामुळे तो खराब होण्याचं प्रमाण वाढतं. तर ह्याची निगा राखली गेली पाहिजे. तुमच्या शेतामध्ये तुम्ही जेव्हा काम करता तुम्हाला माहिती असलं पाहिजे की ड्रिप कुठनं अंथरलेला आहे, त्या अंथरलेल्या जागांवरतून न जाता त्याचं योग्य निगा राखणे, पावसाळ्याच्या तोंडाला सगळं ड्रिप जमा करून ठेवणे, ते स्वच्छ करून ठेवणे, त्याच्यामधनं ते फ्लश आउट करून घेणे. सगळ्या ज्या ड्रिपच्या नळ्या क्षार साचलेले असतात ते एक पाणी दिल्यानंतर परत त्याचं सगळं फ्लश करून घेणे आणि स्वच्छ ठेवणे. तर हे चांगल्या पद्धतीने गुंडाळून गोळा करून ठेवल्या ते चांगल्या पद्धतीने ते आपण वापरू शकतो. त्याच्यातली सगळ्यात मोठी मर्यादा की आपण त्याचं जे नियोजन आहे, नियोजन आणि निगा राखणं सगळ्यात महत्वाचा मुद्दा ह्या सूक्ष्म सिंचन पद्धतीमधला आहे.
1: नक्कीच नक्कीच. सर आता तुम्ही शेतकऱ्यांसाठी महत्वाची अशी काही सूचना म्हणजे ही पद्धत वापरताना काय घ्यायला पाहिजे शेतकऱ्यांनी?
0: सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपण सुरुवातीला प्रशिक्षण घ्या. योग्य ठिकाणावर विद्यापीठाकडनं असेल, कृषी विज्ञान केंद्राकडनं असेल, तर योग्य प्रमाणात प्रशिक्षण घ्या. प्रशिक्षण घेतल्यानंतर सगळ्या ज्या सूक्ष्म सिंचनाच्या पद्धती जी काय आपण वापराल ती पद्धत कधी वापरायची, तिची पाणी देण्याची वेळ कधी आहे, तर ती महत्वाची वेळ एक तर सकाळी द्यावं किंवा संध्याकाळच्या वेळेस द्यावं, दुपारच्या वेळेस महत्वाचं ते देऊ नये. आणि काय होतं की फिल्टर जे आहेत, जे सँड फिल्टर असतील, जे काय सूक्ष्म सिंचन पद्धतीसाठी वापरतात, त्याची निगा राखणं, नियोजन करणं, स्वच्छता ठेवणं हे फार महत्वाचं आहे. शेतकरी मित्रांनी तिथं लक्ष दिलं पाहिजे. आणि योग्य दाब आपण जी काय मोटर वापरणार आहोत ती किती दूर आहे, काय आहे, त्याच्यापासून किती दाब आपल्याला मिळू शकतो ह्याच्याकडे एक खरोखर लक्ष देण्याची गरज आहे. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पिकाच्या पाण्याची गरज, प्रत्येक पिकाच्या पाण्याची गरज ही वेगळी असते, प्रत्येक भाजीपाल्याची वेगळी आहे आणि जाती जातीनुसार सुद्धा वेगळी, काही हायब्रिड्स असतील त्याची वेगळी, स्थानिक वाण आहे त्याची वेगळी, त्या गरजेनुसार पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार पाणी देणं हे एक सगळ्यात महत्वाचं आहे. याच्याकडे शेतकरी मित्रांनी प्रकर्षाने
1: लक्ष द्यायला पाहिजे. बरोबर. आता सर आपण सध्या बघतोय की हवामानामध्ये खूप बदल दिसून येत असतो, तर या बदलत्या हवामानामध्ये मग सूक्ष्म सिंचनाचं काय महत्व आहे?
0: हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की वातावरणामध्ये भरपूर बदल झालेले आपल्याला दिसतात. जे नैसर्गिक चक्र आहे ते नैसर्गिक चक्र थोडस बिघडलेलं बदललेलं दिसतं. तर अशा वेळेस जेव्हा जेव्हा आपल्याला पाण्याची गरज आहे तेव्हा पाणी उपलब्ध आहे का, उपलब्ध जर नसेल तर अशा वेळेस आपण काय करायचं की ह्या सूक्ष्म सिंचनाचा वापर करून आपल्याला जेवढं आणि जेव्हा पाहिजे तेव्हाच पाणी आपण दिलं पाहिजे. एक एक प्रत्येक जो थेंब आहे पाण्याचा तो शेतकरी मित्रांनी त्या पिकाच्या मुळाशी कसा जाईल आणि त्याच्यापासून माझं उत्पन्न कसं वाढेल ह्याच्याकडे लक्ष देणे पाहिजे. जास्त उत्पादन आणि कमी पाणी आणि प्रत्येक थेंब वापरण्याची हमी हे सूक्ष्म सिंचन पद्धत आपल्याला निश्चितच देते, ह्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
1: बरोबर. सर अजून एक, आता तुम्ही ही सांगितलीत पद्धत, दुसरी जी पद्धत आहे तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल?
0: तर मी आता ठिबक सिंचन पद्धतीबद्दल आपण बोलत होतो, ते अजून एक महत्वाची पद्धत आहे तुषार सिंचन पद्धत. तुषार सिंचन म्हणजे कमी दाबाने पाणी पिकांना दिलं जातं आणि जसा पाऊस पडतो तशा पद्धतीने एक तुषारांच्या स्वरूपात, फवाऱ्याच्या स्वरूपात हे पाणी पिकाद्वारे, स्प्रिंकलरद्वारे शेतामध्ये आपण देतो, समान रीतीने शेतावरती वितरित करण्यात येतं, त्या पद्धतीला तुषार सिंचन पद्धत असे म्हणतात. आता कोकणातली जर भौगोलिक परिस्थिती, वातावरण, पाण्याची उपलब्धता बघितलं तर तुषार सिंचन पद्धत ही फार उपयोगी आहे. हलकी मध्यम स्वरूपाची जी जमीन आहे त्याच्यामुळे पारंपरिक सिंचन पद्धतीमध्ये पण बदल केला आणि तुषार सिंचनाची जर कास धरली तर फार महत्व असं ठरतं. ह्याच्यामध्ये थेट म्हणजे पिकाच्या गरजेनुसार पिकांमध्ये एक छोटे छोटे स्प्रिंकलर लावून त्याच्यामध्ये आपण पाणी देतो आणि पारंपरिक भराव किंवा प्रवाही जी सरफेस इरिगेशन आहे त्या पद्धतीने ते पाणी दिल्यापेक्षा जर तुषार सिंचन पद्धतीने दिलं तर 100% पाणी वाया जात नाही आणि तुषार सिंचन पद्धतीमुळे 16-17%, 18% पर्यंत पाणी मर्यादित राहते आणि बरोबर पिकाला त्याची उपलब्धता होते आणि पाण्याची मोठी बचत 60-65% पर्यंत बचत होताना इथे दिसत. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की वेळेची पण बचत होते, मजुरांची बचत होते, पाण्याची बचत होते आणि पिकाला लागणारं सूक्ष्म वातावरण आहे ह्या तुषार सिंचन पद्धतीमुळे. ही सूक्ष्म तुषार सिंचन पद्धती त्याच्यामध्ये अजून एक पद्धत आहे. तर त्या पद्धतीनुसार जर आपण पाणी पिकांना दिलं तर ह्या पद्धतीमुळे खरोखरच मोठ्या प्रमाणात पिकाचं उत्पादन वाढताना दिसतं. कारण की पावसाळ्यामध्ये जसं वातावरण पिकाच्या आजूबाजूला असतं सूक्ष्म वातावरण, तसं वातावरण आपल्याला ह्या पद्धतीने मिळतं आणि उत्पादन चांगलं मिळतं.
1: नक्कीच. आता सर या तुषार सिंचन पद्धती त्याचे सुद्धा फायदे आहेत नाही का? प्रकार आहेत, फायदे आहेत.
0: तर ह्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की जे तुषार सिंचन पद्धतीमध्ये कमी दाबात तुषार सिंचनाद्वारे हे पाणी दिलं जातं आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे फवारे तयार होतात.
1: बरोबर.
0: आता ह्याच्यामध्ये पाण्याचा अपव्यय कमी होतो, समतलीकरणाची याच्यामध्ये गरज नाही, उताराच्या जमिनीवरती सुद्धा ह्याचा वापर केला जातो आणि पिकांच्या अवस्थेनुसार पाणी देणे शक्य असतं. तर ह्याच्यामध्ये जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये मायक्रो स्प्रिंकलर एक प्रकार आहे, मायक्रो जेट एक प्रकार आहे आणि फॉगर एक प्रकार आहे. तीन पद्धतीने ह्या तुषार सिंचन पद्धतीमध्ये पाणी दिलं जातं. मायक्रो स्प्रिंकलर म्हणजे पाणी लहान थेंबाच्या स्वरूपात वर्तुळाकार फवारले जाते, मध्यम क्षेत्र कव्हर केलं जातं त्याच्यामध्ये. म्हणजे मुख्यतः फळबागा किंवा नर्सरीसाठी उपयुक्त असलेली हे मायक्रो स्प्रिंकलर पद्धत आहे आणि मातीतील आर्द्रतेमध्ये समांतर राखले जाते.
2: सूक्ष्म सिंचनाद्वारे पाण्याचे नियोजन याविषयी डॉक्टर अमोल दहीपळे यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली आणि याबरोबरच आजचा कार्यक्रम संपला.

माझावर माझा शिवार हा कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. ऐकूया कार्यक्रम भावधारा. या कार्यक्रमात पंडित शिवानंद पाटील आणि सहकारी यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत, संगीत विनय राजवाडे यांचं.

0: पंडित शिवानंद पाटील आणि सहकारी या निघालेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. भावधारा कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
1: श्रोतेहो, रविवार दिनांक 17 मे रोजी सकाळी 8:40 ऐकायला विसरू नका
2: आकाशवाणी नागपूर निर्मित
1: जागतिक दूरसंचार दिन आणि माहिती समाज दिनानिमित्त समन्वित रूपक
2: संवाद क्रांतीचा अद्भुत प्रवास.
1: लेखिका श्रीमती वीणा वाठोरे.
2: कार्यक्रमाचं संचालन केले आहे होमेश्वरी वडीखाय
1: आणि आशिष सातपुते यांनी.
2: आणि निवेदन केले आहे
1: नेहा तिवारी आणि शंतनू ठेंगरी यांनी.
2: आणि सादर करते आहेत
1: आशिष बेनिशाम सातपुते.
3: दूर संचाराचा प्रवास टेलिफोन ते मोबाईल अनुभव या संवाद क्रांतीचा हा प्रेरणादायी अद्भुत प्रवास.
4: हॅलो
5: हॅलो,
4: क्या हाल है?
5: बड़ा बुरा ये साल है.
2: हे रूपक आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
1: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
2: तेव्हा ऐकायला विसरू नका
1: आकाशवाणी नागपूर निर्मित रूपक
2: संवाद क्रांतीचा अद्भुत प्रवास.
0: आपण ऐकता हा AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. 3:35 झाली आहेत. ऐकूया कामगार सभा.

0: कामगार सभा या कार्यक्रमामध्ये सर्व श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची परांजपेचा नमस्कार. दरवेळच्या कामगार सभा कार्यक्रमामध्ये आपण कामगारांसाठीच्या असलेल्या संधी, काही नवीन नवीन येणारी आव्हानं, त्यांच्या संदर्भात होत असलेले नवे कायदे यासंदर्भातल्या आणि इतरही काही गोष्टींची माहिती मुलाखतींच्या माध्यमातून घेत असतो. आज आपल्या कार्यक्रमामध्ये अॅडव्होकेट सौ वंदना प्रदीप हाके आलेल्या आहेत. या स्वतः भारत सरकारच्या नोटरी तर आहेतच, त्याशिवाय त्या भटके विमुक्त महिला परिषद महाराष्ट्र राज्य याच्या उपाध्यक्ष आहेत, कायदे सल्लागार आहेत, महिला वकील बार जिल्हा न्यायालय पुणे याच्या त्या सचिव आहेत, एमआयडीसी पुणे याच्या त्या विशेष कायदे सल्लागार देखील आहेत, आणखी अनेक सन्माननीय पदांवरती त्या कार्यरत आहेत. आपण माहिती करून घेणं अत्यावश्यक असलेला पॉश हा कायदा आणि त्याबद्दल सांगण्यासाठी आज वंदनाताई आपल्या इथे आलेल्या आहेत. वंदनाताई, तुमचं आकाशवाणीच्या स्टुडिओत अगदी मनापासून स्वागत.
1: धन्यवाद ताई.
0: एकूणच महाराष्ट्रामध्ये एक आयटी सेक्टरमध्ये घटना घडली आणि त्यानिमित्तानं पॉश नावाचा कायदा सगळ्यांना चर्चेत आला किंवा त्याबद्दलची उत्सुकता आणि माहिती असावी असं वाटायला लागलं. तर सुरुवातीलाच आम्हाला सांगा की पॉश म्हणजे काय, त्याचा एकूणच फुलफॉर्म काय आहे आणि हा कायदा काय आहे.
1: पॉश ऍक्टचा अर्थ असा आहे की प्रिव्हेंटेशन ऑफ सेक्स्युअल हॅरॅसमेंट ऍट वर्क प्लेस ऍक्ट. हा कायदा कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि सन्मानासाठी हा कायदा बनवण्यात आलेला आहे. हा कायदा 2013 साली बनवण्यात आला. त्याचं कारण असं घडलं होतं की भवरी देवी म्हणून एक महिला होती आणि ती ऍक्च्युली गाव लेवलवरती काम करत असताना तिच्या असं लक्षात आलं की गावामध्ये दोन लहान मुलांचं लग्न होतंय. तर ते तिच्या लक्षात आल्यानंतर तिने स्वतःच्या हिमतीवरती त्या दोन मुलांचं लग्न होऊ दिलं नाही, पण त्याचा राग गावकऱ्यांना आला आणि गावकऱ्यांनी त्या दोन्ही मुलांच्या नातेवाईकांनी त्या भवरी देवीवरती अत्याचार केले. त्याला तिने दाद मागण्यासाठी तिथल्या लोकल कोर्टामध्ये, नंतर हायकोर्ट, नंतर सुप्रीम कोर्ट अशी ती पुढे पुढे गेली, पण तिला तितकासा न्याय मिळाला नाही. म्हणून मग त्यावेळी काही एनजीओने त्याच्यात लीड घेऊन विशाखा गाईडलाईन तयार केल्या गेल्या आणि त्या विशाखा गाईडलाईन

0: मध्ये या गोष्टी पॉश ऍक्टच्या रिलेटेड गोष्टी चर्चा केल्या गेल्या. त्यामुळे पॉश ऍक्ट हा 2013 साली अस्तित्वात आला.
1: बरोबर. एकूणच विशाखा आणि मग पॉश ऍक्ट याबद्दलचा प्रवास, म्हणजे ते ऍक्च्युली सुरू कसं झालं हे तुम्ही सांगितलं, पण आता पॉश ऍक्ट हा आज कोणाकोणासाठी आहे, म्हणजे आपण कामगार सभेत बोलत असताना कोणकोणत्या सेक्टरमधल्या कामगारांसाठी तो आहे की सगळ्याच आहे आणि काय तरतुदी आहेत त्याच्या?
0: पॉश ऍक्ट हा खरं तर सर्व महिलांसाठी आहे. सर्व महिला म्हणजे ज्या सरकार ठिकाणी कामं करतात, खासगी ठिकाणी कामं करतात, आयटी सेक्टरमध्ये कामं करतात, घरकाम करणाऱ्या महिला असतात, किंवा इंटर्न ट्रेनी, किंवा रस्त्यावरती झाडू मारतात, कॉर्पोरेशनमध्ये काम करतात, अशा सगळ्या महिलांसाठी हा पॉश ऍक्ट केलेला आहे. म्हणजे घरातून महिला जेव्हा कामानिमित्त बाहेर पडेल आणि ती तिचं अर्थार्जन करेल, त्या प्रत्येक महिलेला पॉश ऍक्ट लागू.
1: बर, म्हणजे कोणत्याही ब्लू कॉलर, व्हाईट कॉलर, आयटी सेक्टर, एमपीडब्ल्यू, झाडू मारणारी कुठल्याही स्त्रीच्या साठी सुरक्षेसाठी हा कायदा आहे. पॉश ऍक्ट खाली समजा एखादीला तक्रार नोंद करायची आहे तर काय प्रोसिजर असते?
0: पॉश ऍक्ट खाली जर तक्रार नोंदवायची असेल तर सरकारी किंवा खासगी ऑफिसेस आहेत, तिथं एक कमिटी असते. त्या कमिटीमध्ये एकूण 5 लोक असतात. त्यातले 3 लोक हे ऑफिसमधले असतात, एक कायद्यामधला असतो आणि एक एनजीओतर्फे नियुक्त केलेला असतो. तर त्या कमिटीकडे त्या महिलेने स्वतःची कंप्लेंट द्यायची असते आणि तिथे जाऊन तिच्यावरती जो अन्याय झालाय तो तिने तिथे जाऊन सांगायचा असतो, तो तिने लेखी स्वरूपात द्यायचा असतो. पण त्याला पण कायद्याने बंधन घातलेलं आहे की तो 3 महिन्याच्या आतमध्ये तिने तिची जी काही तक्रार आहे ती त्या कमिटीकडे दाखल केली.
1: म्हणजे घटना घडल्यापासून 3 महिन्याच्या आत?
0: येस.
1: अच्छा. आणि मग हे लेखी स्वरूपात त्या कमिटीमध्ये देणं?
0: आणि मला पुढे जाऊन असं सांगावं असं वाटेल की पॉश ऍक्ट हा फक्त कागदावर नाही आहे, खरं तर प्रत्येक जिथं जिथं महिला काम करताय तिथं तिथं प्रत्येक ऑफिसेसने ती कमिटी स्थापन करणं बंधनकारक आहे.
1: मी आता त्याच मुद्द्याकडे येणार होते की मला तक्रार करायची, पण कमिटीच नसेल तर काय करणार?
0: नाही, जर कमिटी नसेल तर एक जिल्हा लेवलची कमिटी असते, त्या कमिटीकडे जाऊन तुम्ही कंप्लेंट करू शकता. आणि जर असं लक्षात आलं की ती कमिटीच त्या ऑफिसमध्ये स्थापन केली गेलेली नाहीये, तर पॉश ऍक्टच्या कायद्याखाली त्या ऑफिसला 50,000 दंड पण होऊ शकतो. आणि अगेन अँड अगेन त्या जर ऑफिसने चुका करत राहिलं आणि कमिटी स्थापन नाही केली तर त्या ऑफिसेसवरती कारवाई सुद्धा कायदेशीर होऊ शकते.
1: म्हणजे अशी ती घटना घडल्यापासून 3 महिन्याच्या आत ती तक्रार नोंदवायची आहे. आणखीन असं बरेचदा दिसतं की तक्रार एखाद्या महिलेने नोंदवली आहे पण त्याचं पुढे काहीच होत नाहीये.
0: मग त्यावेळी तिने काय करायचं असतं की त्यावेळी तिने एक जिल्हा लेवलची कमिटी असते, इंटरनल कमिटीने जर ऐकलं नाही तर लोकल लेवलला एक जिल्हा लेवलची कमिटी असते, त्या कमिटीकडे तिने जाऊन तक्रार अर्ज द्यायचा आणि त्या कमिटीकडे जाऊन स्वतःसाठी दाद मागायची.
1: या सगळ्यामध्ये हा कायदा फक्त महिलांसाठीच आहे?
0: हा कायदा फक्त महिलांसाठीच आहे.
1: म्हणजे कामाच्या ठिकाणी
0: होणाऱ्या महिलांवरच्या अत्याचारांसाठीच हा कायदा केलेला आहे. आता अत्याचार म्हणाल तर कोणकोणत्या प्रकारचे अत्याचार येतात, म्हणजे महिला जिथे काम करते तिथे प्रत्येक महिला आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे, त्यावेळी तिला बऱ्याच वेळा पुरुषांबरोबर मीटिंग घेणं, गोष्टी करणं असं चालू असतं, तर अशा वेळेस कधी कधी पुरुष वर्ग गैरफायदा घेतला जातो महिलांचा. आणि त्यावेळी अनिश्चित स्पर्श, अश्लील बोलणे, इशारे करणे, मेसेज टाकणे व्हॉट्सअपवर किंवा टेक्स्ट मेसेज टाकणे किंवा तिचे फोटो काढणे किंवा कोणत्याही लैंगिक स्वरूपाचं वर्तन करणं, हे सगळं या ऍक्ट खाली येतं. आणि या म्हणजे अशा प्रकारे कुठल्याही महिलेबरोबर जर का तिच्या ऑफिसमध्ये गोष्टी घडत असतील तर तिने ताबडतोब तक्रार अर्ज देणं गरजेचं आहे. सपोज तिला जर ती तक्रार देता नाही आली संभव किंवा तिच्यामध्ये तिने ती घरी जाऊन सांगितली
1: किंवा बरेचदा धमकवणी पण असते ना की तू तक्रार
0: म्हणजे आता हायर ऑथॉरिटीज जर कोणी असा अत्याचार करत असेल
1: एक्झॅक्टली
0: आणि मग त्यावेळी त्या महिलेला तिचं प्रमोशन अडलंय किंवा तिचं काही तिचं पेमेंटचं
1: इश्यू आहे
0: किंवा अजून काही असतील एक्सेट्रा एक्सेट्रा काही गोष्टी

0: असतील, तर त्या गोष्टींमुळे ती महिला जर तिचं त्या गोष्टी तक्रारात स्वरूपात सांगत नसेल आणि ती घरी जाऊन तिच्या घरच्यांना जर सांगत असेल तर तिच्या घरच्यांनी सुद्धा हा तक्रार अर्ज म्हणजे तिच्या ब्लड रिलेशनमधल्या तिच्या मामाने बहिणीने आईने वडिलांनी यांनी जर हा तक्रार अर्ज तिच्या वतीने दिला तरी कायद्यामध्ये तो मान्य आहे.
1: तुम्ही म्हणालात की घरच्यांनी दिला तर चालतं, एखादी कलीगच असेल महिलेची तर तिने दिला तर चालतं?
0: नाही नाही, याच्यामध्ये ती शर्त आहे की ब्लड रिलेशन मधल्याच लोकांनी म्हणजे घरातल्या नातेवाईकांनी म्हणजे आई भाऊ बहीण आणि वडील अशा लोकांनीच त्या महिलेची तक्रार त्या तिच्या संबंधित ऑफिसमध्ये देणं बंधनकारक आहे.
1: या ज्या तक्रारी पॉश ऍक्ट खाली येतात तर त्या बघत असताना तुम्हाला काय वाटतंय की कामाचं ठिकाण हे सुरक्षित राहिलंय का की महिलांच्या वर्तणुकीतच काही वेळा प्रश्न निर्माण असतात झालेले?
0: नाही, आता आपण म्हणताय जसं की कामाचं ठिकाण सुरक्षित राहिलंय का, तर माझं स्वतःच असं ओपिनियन आहे की खरं तर स्त्रीला कुठलंच ठिकाण आजच्या घडीला तरी सुरक्षित नाही आहे. म्हणजे माझ्या मते अर्थार्जनासाठी जेव्हा ती घरातून बाहेर पडली आणि पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करायला जेव्हा तिने सुरुवात केली तेव्हा कामाचं ठिकाण हे तिचं पहिलं हे तिचं घर असतं आणि दुसरं हे तिचं कामाचं ठिकाण असतं. त्या ठिकाणी तिला सुरक्षितता मिळणं हे खरं तर समाजाची जबाबदारी आहे आणि त्या ऑफिसमधल्या तिच्याबरोबर असणाऱ्या पुरुष कलीगची पण जबाबदारी आहे. पण कधी कधी असं होत नाही, कधी कधी त्या मर्यादा ओलांडल्या जातात, कधी कधी त्यांचं जे एक नातं असतं पुरुष आणि स्त्रीचं
1: संबंधित कामाच्या ठिकाणाचं
0: तर ते कधी कधी जास्त ओलांडलं जातं आणि त्याच्यातून चुकीच्या घटना घडायला सुरुवात होते आणि मग त्या घटना जर का लोकांपर्यंत जाऊन पोहोचल्या तर स्त्रिया कधी कधी त्या गोष्टीचा डिसएडव्हान्टेज उचलून त्या संबंधित कलीगवरती तक्रार सुद्धा करतात. असं पण घडू शकतं,
1: म्हणजे की होऊ शकतं,
0: म्हणजे की तुम्ही जसं म्हणाला मगाशी की मग स्त्रियांमुळे काही, तर माझं त्याला असं एक ओपिनियन आहे की असं पण घडतं. दोस्ती इतकी वाढत जाते की त्या दोस्तीच्या मर्यादा ओलांडल्या जातात आणि मग त्या तिला काही कारणाने लक्षात आल्या की आपण मर्यादा ओलांडल्या आहेत, आपलं कुटुंब आहे, आपल्या गोष्टी आहेत आणि मग त्या भीतीपोटी ती तक्रार अर्ज करते.
1: बरोबर,
0: असं पण घडतं. मग असं घडल्यानंतर तो तक्रार अर्ज खोटा आहे त्याची शहानिशा करण्याचं काम त्या कमिटीचंच आहे जी इंटरनल कमिटी आहे त्या कमिटीचं आहे. पण इट मे बी ती कमिटी तो तक्रार अर्ज त्या कमिटीला लक्षात आलं की तो खोटा आहे अर्ज आणि त्या स्त्रीनं ते खोटं हे केलंय की तिचा पण प्रत्येक गोष्टीला कन्सेंट आहे हे जरी कमिटीच्या लक्षात आलं तरी कायदा असा म्हणतो, पॉश ऍक्ट असा म्हणतो की त्या बाईचं तक्रार अर्ज आलीये तर तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन करणं गरजेचं आहे.
1: अच्छा, म्हणजे इन्व्हेस्टिगेशन करून जर लक्षात आलं की तक्रार खोटी आहे तर ते सिद्ध होऊ शकतं. या पॉश ऍक्ट बद्दल बोलत असताना महत्वाचं असं वाटतं की आयटी सेक्टरमध्ये हा खूप वापरला जातो किंवा या एकूणच तक्रारी नोंदवल्या जातात पॉश ऍक्ट अंडर, तर एकूण आयटी सेक्टरमध्ये याचं काय महत्व वाटतं तिथल्या कामाच्या वर्क कल्चरच्या दृष्टीनं?
0: नाही, आता हा असं काही डिव्हाइड केलेला ऍक्ट नाहीये की तो आयटीसाठी केलाय, सरकारी महिला कर्मचाऱ्यांशी केलाय किंवा प्रायव्हेट कर्मचाऱ्यांशी केलाय, असा काही हा डिव्हाइड ऍक्ट केलेला नाहीये कोणासाठी. आता आयटी कर्मचाऱ्यांशी म्हणाल तर आयटी कर्मचारी ज्या महिला आहेत त्यांचं मुळातच राहणीमान हे एकदम त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हाय असतं, त्यांचं कपडे वेअरिंग असेल किंवा त्यांचं जे राहण्याची स्टाईल असेल ती एक त्याचं एक स्टँडर्ड ठरलेले तसं सरकारी ऑफिसमध्ये किंवा खासगी ऑफिसमध्ये काम करणाऱ्या महिलांचं एक वेगळा वर्ग आहे. आणि आयटीमध्ये तुम्ही जसं आता म्हणताय की आयटीमध्ये तक्रारीचं प्रमाण वाढलेलं आहे तर मुळात कसं आहे की आयटीमधल्या मुली मुळातच एकदम एक सेल्फ कॉन्फिडंटने वावरत असतात समाजामध्ये आणि त्या वावरत असताना त्या ज्या पद्धतीने पुरुषांबरोबर काम करतात म्हणजे की त्यांना वेळेच असं बंधन नाही आहे, त्यांना नाईट ड्युटी पण करावी लागते, दिवसा पण काम करावं लागतं आणि त्यांनी कॅबने येणं जाणं आणि टाइम त्यांचं कामाचं टायमिंग हे सरकारी महिला कर्मचारी किंवा प्रायव्हेट जिथे जिथे महिला कर्मचारी आहेत त्यांच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये फरक आहे. त्यामुळे आयटी कर्मचाऱ्यांच्या केसेस वाढल्या ह्याचं कारणच मुळात ते आहे की
1: कदाचित सुशिक्षित वर्ग आयटी म्हणजे शिकलेल्या महिला आयटी सेक्टरमध्ये जास्त असल्यामुळे ती जाणीव आहे की माझ्यावर अन्याय होतोय आणि मग मी ती
0: तक्रार करणं गरजेचं,
1: त्या मानाने झाडू मारणाऱ्या किंवा घरकाम करणाऱ्या बायका तेवढ्या की हे सहनच करायचं असतं.
0: आणि आयटी मध्ये काय
1: असं म्हणून त्यांनी कधी तक्रार केली नसेल असं वाटतं काय वकील म्हणून
0: होऊ शकेल. हो असं होऊ शकेल. म्हणजे की कसं आयटी मधली मुलगी ही मुळातच सगळं नॉलेज घेऊन किंवा ती एक कॉन्फिडंट लेवलवरती वावरत असे, तशी जर आपण म्हणाल की झाडू मारणारी बाई तिला कायद्याचं तितकंच नॉलेज नसणार आहे. आणि आयटी मधल्या मुलीला आज हे माहिती आहे की मला कुठे जाऊन तक्रार करायची काय करायचं. त्यामुळे आता प्रत्येक प्रायव्हेट कंपनीमध्ये त्यांची एक इंटरनल कमिटी स्थापन करणं हे गव्हर्नमेंटने बंधनकारक केलेलं आहे.
1: मग यातनं असा एक प्रश्न निर्माण होतो की आयटी सेक्टर सोडून ज्या असंघटित कामगार वर्गातल्या महिला आहेत त्यांनी नेमकी खरंच तक्रार मग कुठे करायची.
0: हा जर समजा ज्या महिलांच्याकडे त्यांची कमिटी नाहीये, इंटरनल कमिटी नाहीये,
1: म्हणजे एखाद्या घरामध्ये काम करणारी बाई आहे,
0: तर तिने महिला बालकल्याणकडे एक त्याचं सेल आहे, त्या महिला बालकल्याणकडे त्या सेलमध्ये जाऊन तिने तिची तक्रार नोंदवावी. इव्हन ती पोलिसांकडे जाऊन पण तिची तक्रार नोंदवू शकते.
1: अजून एक त्याच्यामध्ये क्विड प्रो को हॅरॅशमेंट असं एक काहीतरी आम्ही अनेक जणांनी वाचलेलं आहे, तर त्याबद्दल काही सांगू शकाल.
0: क्विड प्रो को म्हणजे देणे घेणे प्रकारचं, म्हणजे की मला तुम्ही प्रमोशन देणार किंवा माझं प्रमोशन, तर असं काहीतरी कमिटमेंट होते दोघांमध्ये आणि त्याच्या अंडर काही गोष्टी स्वतःच्या फायद्यासाठी महिलांनी स्वतःच्या कन्सेंटने असं जर केलं गेलं तर तो जो क्विड प्रो को हॅरॅशमेंट त्याला ते लागू होतं. म्हणजे की नोकरी प्रमोशन किंवा फायद्यासाठी लैंगिक भेट किंवा नाकारल्यास नुकसान करणे हा येतो. म्हणजे मला असं म्हणायचं
1: अच्छा
0: हा नावच असं आहे की लैंगिक छळापासून संरक्षण देण्यासाठी बनवलेला कायदा
1: बरोबर,
0: तर तो फक्त महिलांसाठी आहे
1: बर
0: पुरुषांसाठी नाही आहे.
1: एकूणच आता विविध प्रकारच्या तक्रारी दाखल झालेल्या असतील आणि एक वकील म्हणून तुम्ही त्यामध्ये सहभागी पण झाला असाल सोडवण्याच्या संदर्भात, कामगारांच्या वेगवेगळ्या स्तरांवरच्या तक्रारी म्हणजे महिला कामगारांच्या तुम्ही सोडवल्या असतील किंवा त्या संदर्भात, या सगळ्याकडे वकील म्हणून बघताना तुम्ही महिलांना किंवा कर्मचारी पुरुषांना काय सांगाल आणि सुप्रीम कोर्ट याच्यावरती काय म्हणतं.
0: हा आपला प्रश्न खरंच खूप छान आहे की कारण आज प्रत्येक महिला घरातून अर्थार्जन करण्यासाठी घराच्या बाहेर पडलेली आहे आणि आज काळाची गरज पण आहे की दोघांनी एकत्र काम केलं तरच घरातल्या सगळ्या गरजा पूर्ण होतात. पण हे करत असताना मला असं वाटतं की माझ्या इतक्या वर्षाच्या अनुभवातून गेली मी आज 30 वर्ष प्रॅक्टिस करते त्या प्रॅक्टिस अनुभवातून मला असं वाटतं की स्त्रीनं स्वतः इतकं कॅपेबल असलं पाहिजे आणि इतकं प्रेझेंटेबल असलं पाहिजे की तिच्यावरती असा अन्याय होण्याची वेळ तिनं स्वतः येऊ दिली नाही पाहिजे. मग मी त्याच्यात असं म्हणेल की तिचं पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करताना ते काम करत असताना स्वतः इतकं कॉन्फिडंट असलं पाहिजे की त्या पुरुषाला तिच्याशी काही गैरवर्तन करताना 10 वेळा विचार करण्याची वेळ आणली पाहिजे. म्हणजे तिनं स्वतःचं वागणं असं असलं पाहिजे कामाच्या ठिकाणी. आणि दुसरं असं की पुरुषांनी पण स्त्री काम करते आपल्यासोबत म्हणजे तिचा काहीतरी एक गैरफायदा उठवायचा आणि तिला काहीतरी टॉर्चर करायचं किंवा तिला कुठल्या तरी गलिच्छ भाषा वापरणं किंवा तिला वेगवेगळ्या अँगलने तिच्याकडे बघणं किंवा तिचे फोटो तिला टेक्स्ट मेसेज टाकणं अशा गोष्टी पुरुषांनी पण करू नयेत. कारण पुरुष असं करत असतो तर मला असं वाटतं की त्याची बायको पण कुठेतरी कामाला जात असते ना, त्याच्या मुली पण कुठेतरी कामाला जात असतात. सो जेव्हा तो असं वागतो त्यावेळी मी तर म्हणेल की ही एक प्रकारची विकृतीच आहे आणि ती प्रत्येक कामाच्या ठिकाणी असेलच असं नाही, काही ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. म्हणूनच हा कायदा आला गेला आणि मग सुप्रीम कोर्टाने ह्याच्या स्टेट वे गाईडलाईन दिलेल्या आहेत की प्रत्येक ऑफिसच्या ठिकाणी इंटरनल कमिटी ही स्थापनं मॅन्डेटच आहे. पण इफ ती इंटरनल कमिटी जर स्थापन झाली नाही तर मधून मधून सर्वे पण होतो या सगळ्या गोष्टींचा सरकारतर्फे की त्या इंटरनल कमिट्या आहेत का, आणि असं महाराष्ट्र गव्हर्नमेंटची पण एक कमिटी आहे की ज्या ती कमिटी मधून मधून सगळ्या डिपार्टमेंटकडे याचा आढावा घेत असते की अशा कमिट्या आहेत का. पण जर तसंही नसेल

0: पुढे एक लोकल कमिटी जिल्हा लेवलला स्थापनच आहे की जी महिला बालकल्याणच्या अंडर काम करत असते आणि त्या कमिटीकडे तुम्ही तुमच्या तक्रार अर्ज देऊ शकता. पण ही जी कमिटी आहे ही कमिटीचा ऑफिसच्या बाहेर म्हणजे मेन ऑफिसच्या गेटच्या बाहेर त्या कमिटीचं मेंबर असणारे आणि त्या कमिटीचं जे काही काम करणारे म्हणजे पाच लोक आहेत त्यांचं नाव डिस्प्ले करून ते त्यांचे सगळ्यांचे मोबाईल नंबर लावणं हे सुद्धा कायद्याने मँडेट आहे.
1: बरं,
0: हा तर आता मी असं ह्याच्यात म्हणेल की प्रत्येक महिलेने आपल्या ऑफिसमध्ये ही कमिटी आहे का त्याची शहानिशा करून घ्यावी.
1: मग याच्यात काही प्रशिक्षणाचा भाग येऊ शकतो
0: आहे ना याच्यामध्ये प्रशिक्षण पण घेतले जातं. काही एनजीओ आहेत की ट्रेनिंग देतात याच्यामध्ये की कसं असलं पाहिजे, कशा तक्रार करायचा आहे, तक्रार अर्ज कोणाला द्यायचा आहे, त्याच्यामध्ये इन्क्वायरी कशी करायची आहे, जर कमिटी स्थापन झाली तर त्या कमिटी, कारण हा काही कोर्टासमोर वगैरे चालणारा विषय नाहीये, हा इंटरनल विषय चालतात ऑफिसेसमधून सर. तर मग तिथल्या जे अधिकारी नेमणूक झालेले आहेत त्या कमिटीवरती त्या अधिकाऱ्यांनी कशा प्रकारे ही केस हँडल करायची, कारण ही केस जेव्हा तक्रार अर्ज म्हणून जाते तेव्हा तिचं सगळीकडे गवगवा करणं हे सुद्धा कायद्यात मान्य नाहीये.
1: बरोबर,
0: कारण ती स्त्री जेव्हा तक्रार करते तेव्हा तिच्याकडे त्या कामाच्या ठिकाणी लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि त्यावेळी तिच्या त्या तक्रार अर्जाची सुरक्षितता घेऊन तिची सुरक्षितता घेऊन त्या कमिटीनं ते काम केलं पाहिजे.
1: आता या सगळ्यात एक शेवटचा प्रश्न असा उभा राहतो की ही जी कमिटी आहे आणि कमिटीतले मेंबर आहेत ते शेवटी आतलेच असतात.
0: बरोबर,
1: त्या संस्थेतलेच असतात. तेही एकमेकांना मिळालेले असू शकतात आणि त्या तक्रारीवर काहीच घडलं नाही
0: असं होऊ पण शकतं. म्हणजे की असं घडेलच असं नाही,
1: कारण आपण आता ज्या घटना बघतोय घडलेल्या त्या बऱ्याचशा अशाच आहेत की तक्रारी खूप जवळजवळ 100 मेल्स किंवा स्वहस्ते दिलेल्या तक्रारी असू शकतात अनेक ठिकाणी आणि त्याचं काहीच घडत नाही.
0: अगदी आपण म्हणतात ते अगदी बरोबर आहे, कारण म्हणूनच त्याच्यावरती आता थोडं त्या कमिटीवर बंधन यावं म्हणून बाहेरचा एक व्यक्ती म्हणजे एनजीओ सोशल वर्क करणार तो एक आणि एक कायदेशीर निगडीत असा एक व्यक्ती, दोन व्यक्ती त्या कमिटीत असणं मँडेट आहे. मग जेव्हा तक्रार अर्ज आपण देतोय तेव्हा या दोन व्यक्ती आहेत का? आपण तक्रार करणाऱ्या महिलेने सुद्धा ते तपासून घेणं गरजेचं आहे. इफ नसेल तर मग तिने ती कम्प्लेंट कोणाकडे करायची? तर ती जी लोकल कमिटी केलेली आहे डिस्ट्रिक्ट लेवलची तिकडे जाऊन तिने ती कम्प्लेंट करायची की आमच्या ऑफिसमध्ये अशी कमिटी आहे पण मला आता तक्रार देताना मला हा प्रॉब्लेम जाणवेल. इट मे बी ह्याच्यामध्ये माझी इन्क्वायरी माझ्या रिलेटेड जे काही मला मी आता अर्ज दिलेला आहे ज्यांच्या अगेन्स्ट एक्स वाय झेड माणसाच्या अगेन्स्ट तर ती इन्क्वायरी नीट होऊ शकणार नाही असं जर तिला वाटत असेल तर तिने त्या कमिटीकडे वरचा अर्ज द्यावा आणि तिथं तिने त्या कमिटीकडून
1: जी बाहेरची डिस्ट्रिक्ट लेव्हलची आहे ती एकदा फक्त सांगा. म्हणजे सगळ्याच महिला कर्मचारी ज्या आता ऐकत असतील तर त्यांना ते कळेल की त्या संस्थेत नाही पण संस्थेच्या बाहेर तुम्ही म्हणालात की आपण देऊ शकतो अर्ज.
0: हा तेच, डिस्ट्रिक्ट लेवलला एक कमिटी असते
1: त्याचं एक नाव काहीतरी असेल ना
0: त्याला आयसीसी लोकल कमिटी असं म्हटलं जातं. तर ती कमिटीकडे ती तुम्हाला महिला बालकल्याणमध्ये मिळू शकतं सगळी माहिती तुम्हाला त्याची हवी असेल तर. आणि एवढं सगळं करून समजा जर तुम्हाला अशी दादच मिळत नाहीये तर तुम्हाला पोलीस डिपार्टमेंट त्याच्यासाठी कायमच मदत करतं तर तुम्ही तिथे जाऊन पण तुमची दाद मागू शकता. पण मुळातच हा कायदा आपल्या महिलांसाठी जर केलेला आहे तर मला असं वाटतं की आपणच थोडं त्याच्यात अवेअरनेस आणून प्रत्येक महिलेनं आपल्याकडे ते फोरम आहे का आणि ते त्या प्रकारे राबवलं जातंय का हे आपणच सगळ्या महिलांनी जितक्या काही आपल्या ऑफिसमध्ये महिला आहेत त्यांनी सगळ्यांनी जबाबदारी उचलून ती कमिटी स्थापन करून घेणं मला असं वाटतं की जास्त गरजेचं.
1: मला या सगळ्याचा गोषवारा असा वाटतोय की मुळात आधी आपल्यावर अन्याय होतोय हे समजणं स्वतःला
0: अगदी
1: त्याच्यानंतर ती दाद मागणं ती दाद कोणाकडे मागणं अशी कमिटी आहे का हे लक्षात घेणं तशा कमिटीकडे अर्ज देणं. समजा जर त्या कमिटीकडे अर्ज देऊनही काही घडत नसेल तर तुम्ही म्हणालात तसं बालकल्याण किंवा आयसीसी जो फोरम एक आहे डिस्ट्रिक्ट लेव्हलचा तर तिथे ती तक्रार देणं आणि तेही काही नाही घडलं तर पोलिसांमध्ये तक्रार देणं अशा विविध पायऱ्या मला वाटतं याच्या असू शकतात. व वंदनाताई, आज तुम्ही आमच्या इथे आलात आणि पॉश कायदा त्या संदर्भातले विविध आयाम आपण उलगडले आणि निश्चितच महिला कर्मचारी, महिला कामगार वर्ग आणि त्या अनुषंगाने सगळाच एक कामगार जो समाज आज आपल्या इथे आहे, म्हणजे काम करणारा कामगार, तर अशा सगळ्यांनाच याचा नक्की फायदा होईल. निदान ती दृष्टी तरी आपण आज दिलीत की असा एक कायदा आहे आणि त्याच्याकडे सगळ्यांनी सजगतेने लक्ष द्यायला हवंय, त्याच्याबद्दलची प्रशिक्षण व्हायला हवी आहेत. खरोखरीच मनापासून धन्यवाद.
0: थँक्यू ताई. धन्यवाद ताई.
1: धन्यवाद. आताच आपण अॅडव्होकेट सौ वंदना प्रदीप हाके यांच्याशी बातचीत केली. पॉश या कायद्याबद्दल विविध आयाम त्यांनी उलगडून दाखवले. श्रोतेहो, आजचा कामगार सभा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला prasaran.pune@gmail.com या आमच्या ईमेल पत्त्यावर जरूर कळवा. फोन करून अथवा पत्र पाठवून देखील तुम्ही तुमचे अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते विक्रांत मंडपे यांना निरोप द्या. नमस्कार.

कामगार सभा हा कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. 4 वाजता आहेत. आता ऐकूया गीत बहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात सुरुवातीला बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीत N. दत्ता यांचं आहे.

गीतबहार कार्यक्रमात त्यानंतर जगाच्या पाठीवर या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत, संगीत सुधीर फडके यांचं आहे.

आम्ही जातो आमुच्या गावा या चित्रपटातलं आशा भोसले आणि सुधीर फडके यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीत सुधीर फडके यांचं.

0: सतीची पुण्याई या चित्रपटातलं गीत ऐकूया अनुराधा पोडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात. जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीत प्रभाकर जोग यांचं.
1: कशी

हीच खरी दौलत या चित्रपटातलं गीताचं ऐकूया. महेंद्र कपूर, सुरेश वाडकर, उषा मंगेशकर आणि उत्तरा केळकर यांच्या स्वरात, गीतरचना जगदीश खेबुडकर यांची, संगीत राम लक्ष्मण यांचं.

अगबय आरेच्या या चित्रपटातलं अजय आणि सहकारी यांनी गायलेलं संत नरहरी यांचं गीत, संगीत अजय अतुल यांचं.

या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.

0: काही क्षणातच आपण ऐकणार आहात मालिका विशेष. आपण ऐकता हा AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. 4:30 वाजले आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: श्रोते हो, प्रसारित करीत आहोत मराठी बालनाट्याच्या वाटचालीवर आधारित मालिका गोष्ट बालनाट्याची. लेखक गोविंद गोडबोले. शीर्षक गीत संगीत अवधूत बाम. निर्मिती सहाय्य गौरी ठाकूर देसाई, जान्हवी भागवत, पूर्णिमा साठे आणि गौरी मुळे. सादर करते गोविंद मोकाशी. आज ऐकूया या मालिकेचा भाग 6.

0: अरे आज सगळे एकदम आले,
1: हुशार झाले ना सगळे म्हणून।
2: अगं नाटकाची गोडी लागली ना।
3: पण एक प्रॉब्लेम आहे।
0: तुला काय झालं आता सई?
3: अरे प्रॉब्लेम मला नाही, आपल्या शिबिराला आहे।
4: शिबिराला प्रॉब्लेम?
3: हो ग क्षमा।
2: अगं पण प्रॉब्लेम काय आहे?
1: आपण सोडव की प्रॉब्लेम झटकन।
3: आहे तसा सुटण्यासारखाच पण।
0: ए सईतले प्रॉब्लेम सांग लवकर।
3: काही नाही रे, आई जरा बाहेर गेली, अजून 15-20 मिनिटं लागतील तिला यायला।
4: एवढंच ना?
3: हो पण तोपर्यंत तुम्ही काहीतरी करा म्हणे।
0: मग करूया की?
1: आपला हुकुमाचा एक का?
0: कोण?
1: क्षमा।
4: मी?
1: येस कविता।
4: काय रे छळता मला?
1: कवीला छळ सहन करावा लागतोच,
0: कारण कवी सगळ्यांना छळतो।
4: मग नाही छळत मी।
2: अग आज तुला आम्ही छळायला परवानगी दिली।
4: कविता ऐकणं म्हणजे छळणं होय?
0: तसं नाही ग।
4: मग कसं?
0: अगं समजून घे की आम्हाला।
4: सांग ना समजावून मला।
0: अगं जो कवी आपल्या फालतू कविता येता जाता ऐकवतो त्याच्या वृत्तीवरून असं बोललं जात, तुला नाही काही आम्ही असं म्हणत।
4: मग ठीक आहे,
1: कविता म्हण।
4: ऐकवते की परवास आपण चिऊवरचं बालनाट्य ऐकलं, चिमणी ही माझी आवडती, चिऊची गोष्ट म्हणजे माझा जीव की प्राण, अशा या चिऊवरची एक गमतीदार कविता। चिऊ राहते घरट्यात चिवचिव करते, फांदीवर बसते झोके घेते, केव्हाही बघा हिंडत असते, कळत नाही मला हिची शाळा कधी असते, पाखरांची शाळा म्हणे झाडावर भरते, गोंगाटाशिवाय तिथे काहीच नसते, आम्ही केला गोंगाट आमच्या शाळेत, शिक्षेशिवाय तिथे काहीच नसते।
2: छान,
0: आपण गाणं म्हणूया का?
1: कोणतं रे गाणं म्हणायचं?
0: कोणतं पण म्हणूया।
4: पावसाचं
1: का झाडाचं?
2: झाडाचंच म्हणूया।
1: पण गाणं येतंय का कुणाला?
3: मला येतंय की।
2: मग तू सांग आम्ही म्हणतो।
3: ठीक आहे सगळे गोल बसा बघू।
0: हो हो चला बसलो। हा
1: सांग आता गाणं।
3: हा सांगते म्हणा।

0: छान
1: छान छान खरच खूप छान म्हटलं हा गाणं.
2: थँक्यू.
1: चला आता प्रार्थना म्हणूया, आधीच उशीर झालाय.

0: काकू, मी आज बाल नाटककारांची माहिती आणले.
1: अरे वा, मग वाचून दाखव.
0: वागो आपटे आणि वि द घाटे यांचा कल ऐतिहासिक नाटक लिहिण्याचा होता. वि द घाटे हे तसे एक शिक्षण तज्ञ म्हणून परिचित होते. ते म्हणत की मुलांना जर इतिहास शिकवायचा असेल तर तो रंजक पद्धतीने शिकवायला हवा आणि नाटक हा प्रकार यासाठी फार उपयोगी आहे. स्वतः वि द घाट्यांनी नाट्यरूप महाराष्ट्र हे पुस्तक लिहिलं. यातली भाषा सोपी होती. काही ठिकाणी त्यांनी बखरीतली भाषा वापरली. परिणामकारक रीतीने त्या घटना किंवा तो ऐतिहासिक प्रसंग घाटे यांनी रंगवला, त्यामुळे समजायला सोपे गेले. किशोर वयातील मुलं त्यांच्या या पुस्तकाकडे आकर्षित झाली.
2: काकू, याच सुमारास मुलांचे मेळे सादर होत. खेळे, दशावतार असतात तसे हे मेळे. मुलं एकत्र येत आणि गणेश उत्सवासारख्या सणांमध्ये घरोघरी जाऊन मेळे सादर करीत असत. यात गाणी असत आणि नाटकही असत. कुणीतरी लिहिलेले संवाद पाठ करून म्हटले जात, किंवा ही मुलं एखादा विषय घेऊन संवाद तयार करत आणि म्हणत. एखादी कथा किंवा पाठ्यपुस्तकातली एखादी कविता.

0: त्याचा आधार घेऊन त्यांचं दृश्य स्वरूप सादर केलं जाईल.
1: अगदी बरोबर. अनेक शाळांच्या स्नेहसंमेलनात दृश्य स्वरूपात सादर झालेली एक कविता आजही मला आठवते.
2: मग काकू सांगा ना.
1: सांगते. बाळ खाटेवर मृत्यूच्याच दारा, कुणा गरीबाचा तळमळे बिचारा, दूर आई राहिली कोकणात, सेविकेचा आधार एक हात, दूर आई राहिली कोकणात, सेविकेचा आधार एक हात.
2: काकू चित्रच उभं राहत की?
1: हो ना, पण हे सगळे प्रसंग संवाद लिखित स्वरूपात उपलब्ध नाहीत. पाठ्यपुस्तकातली कथा किंवा कविता यांचा आधार घेऊन काल्पनिक पात्र तयार केली जात. त्या कथेतले संवाद त्या पात्रांच्या तोंडी असत. पार्श्वसंगीतही दिलं जायचं, त्यामुळे तो प्रसंग अतिशय सुंदर रीतीनं जिवंतपणे पुढे उभा राही. पण पुढे मात्र मेळे बंद पडले.
3: ए आपण करूया का एखाद्या बालगीतावर ऍक्शन?
2: मस्त आयडिया आहे.
4: अगं पण बालगीत कोणतं?
0: कितीतरी बालगीत आहेत.
5: तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा.

0: राजा राणी आणि परींच्या नकोस सांगू कथा मला सुंदर यांनी बसून आई अवकाशी ने इन तुला
1: रोज रोज तेच नको रोज रोज तेच डाव इतका सोपा नको हवा थोडा पेच
2: अरे वा तुम्हाला बालगीत तर खूप माहिती आहेत यावरती एक मूक नाट्य करता येईल
0: काकू लाव ना एक बालगीत
3: हो आई आम्ही मूक नाट्य करतो
1: तू येण्यापूर्वी पण असंच झाडाचं ऍक्शन सॉंग आम्ही केलं
2: ठीक आहे लावते हं गीत

0: अलीकडे पथनाट्य स्वरूपाची बालनाट्यही पाहायला मिळतात. मुलांनी विविध संकल्पना समजावून घ्याव्यात यासाठी आजची बालनाट्य लिहिली जात आहेत. अर्थात मनोरंजनही त्यामध्ये आहेच.
1: ए आई, असंच एखादं नाटक आपण पण करूया का?
0: हो नक्की.
2: काकू, असं नाटक आहे जादूच,
3: गमतीच,
4: नव्या युगाच.
0: हो हो आहे. देते देते. बर, तुम्हाला अंधश्रद्धा माहिती आहेत का?
5: हो.
0: सांगता का कोणी?

0: रस्त्यात मांजर आडवं गेलं तर काम होत नाही.
1: उंबऱ्यावर शिंकू नये.
2: भावाच्या पाठीवर शिंकू नये.
3: साप दूध पितो.
4: साप दुख धरतो.
5: साप पुंगीच्या आवाजाने डोलतो.
6: शाबास, बऱ्याच गोष्टी माहिती आहेत तुम्हाला. तुम्ही सांगितलेल्या या सगळ्या अंधश्रद्धा आहेत. अशाच एका अंधश्रद्धेवर नव्या युगाचं हे बालनाट्य नवा खेळ. हा, ही घ्या बरं संहिता.
7: चला वाचूया, सादर करूया.
8: शंभुरे,
2: ओ
8: आजचा तुझा अवतार वेगळा आहे.
2: तुझा थोडा खरं आहे.
8: म्हणजे रे काय?
2: नव्या वर्षातला, नव्या दशकातला, नव्या शतकातला, नव्या सहस्त्रकातला.
8: पुरे पुरे पुरे पुरे पुरे पुरे.
2: हा पहिला प्रयोग आहे.
8: जंबुरे
2: हाजीर है.
8: आज पर्यंतच्या खेळात तू जमिनीवर झोपत होतास, मग आज सतरंजी का? तुझं जमिनीवर प्रेम राहिलं नाही का?
2: माझे कपडे मातीत मळतात.
8: पूर्वी मळत नव्हते का?
2: पूर्वी चालायचं रे, आता इम्प्रेशन साठी काही गोष्टी सांभाळाव्या लागतात.
8: तुझ्या शब्दात सांगू का?
2: सांग गुरु सांग.
8: कपडे पांढरे करणाऱ्या कितीतरी डिटर्जंट पावडरी बाजारात आहेत, मग कपडे मळायची फिकीर कशाला? जंबुरे जंबुरे जंबुरे जंबुरे, अरे रडतोस कशाला?
2: यानं सगळा घोळ झालाय रे. माणसं डिटर्जंटचा वापर करायला लागली, प्रदूषण वाढलंय.
8: जंबुरे, माझ्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस.
2: मातीवर माझं प्रेम आहे, पण काळी आई रुसलीय.
8: काय सांगतोस काय?
2: होय गुरु, सत्य तेच सांगतोय. रासायनिक खतांचा मारा सुरू आहे. देणं कमी घेणं जास्त, वृत्ती बोकाळते.
8: तुझ्या म्हणण्यावर विचार करायला हवा.
2: तुझा खेळ बंद करायला हवा.
8: अरे अरे अरे अरे, हे काय करतोस? अरे मी जादूगार आहे, जादूगार.
2: जादू खोटी असते, या नव्या पिढीला हे पटत नाही. तू यांना फसवू शकत नाहीस. खरं सांगा मायबाप, हो मी म्हणतो ते खरं की नाही?
8: अरे मग पोट कसं भरायचं?
2: खेळाचं स्वरूप बदलायचं, साधनं बदलायची.
8: म्हणजे रे कसं?
2: उंदीर आणायचा.
8: मूर्ख आहेस मूर्ख. अरे बघ, लोक हसतायत तुला.
2: अरे मला नाही, तुला हसतायत.
8: उंदरानं खेळ कसा करायचा?
2: तुझा इंग्रजी कच्चा आहे.
8: पहिली पासून नव्हतं ना मला
2: ते दिसतयच मला. ए बाळा, तू शाळेत जातोस?
0: हो.
2: उंदराला इंग्रजीत काय म्हणतात रे?
0: माऊस.
2: शाबास.
8: पाऊस?
2: अरे वेड्या, पाऊस नाही माऊस.
8: पण आम्ही तर बाबा त्यावेळेला रॅट म्हणत होतो.
2: गुरु, जमाना बदल गया है. कम्प्युटरचा जमाना आला आहे. माऊस क्लिक करा, विश्व दर्शन घ्या. गुरुला मागे सारून चेला पुढे आलाय. अरे गुरु, तुझं वाद्य जुनं झालंय, आता आलंय नवीन वाद्य, नवीन संगीत. थांब थांब, तुला दाखवतो. तू मागसर.

0: वा वा वा, अरे हे संगीत हलायला लावतय, डुलायला लावतय.
1: येड्या मन हल्ली पाहिजेत. थांब आता बघच, एक दोन तीन क्लिक.
0: माउस का? अरे हे काय,
1: टीव्ही सेट क्लिक.
0: अरे पण हे लांब का गेले?
1: झूम आउट झालं.

आता इथं मी सापाचा खेळ करून दाखवणार आहे. साप आणि मुंगुसाची लढाई, घाबरू नका. साप माझ्या ताब्यात आहे, माझ्या पुंगीच्या तालावर तो डोलणार आहे.

0: सापासाठी दूध द्या, त्याच्या दुधासाठी पैसे द्या। मला ठाऊक आहे तुम्ही खेळ बघितल्याशिवाय पैसे देणार नाही, आधी खेळ मग पैसे। ठीक आहे, खेळ सुरू करूया। माय बाप हो, हाताची घडी काढून टाका, माझ्या सापाला त्रास होईल। हात मोकळे ठेवा, सापाच्या दुधाला दान देण्यासाठी मोकळे ठेवा। आता खेळ बघा।
1: ए गारुडीवाला, तुझ्याकडे लायसन्स आहे का?
0: कसलं लायसन्स?
1: साप जवळ बाळगायचं,
0: त्याला पण लायसन्स लागतं?
1: पोलीस चौकीत चल, तुला समजावून सांगतो।
2: जंबुरे
1: बोल गुरु।
2: हा गारुडी ग्रामीण बोलत नव्हता रे?
1: बरोबर,
2: पण का रे?
3: प्रौढ शिक्षण केंद्रात जाऊन त्यानं शिक्षण घेतलं होतं। गावातही माणसं आता शहाणी झाली आहेत गुरु, ग्रामीण बोलायची फॅशन आली आहे। सुशिक्षित माणसं फॅशन म्हणून अधून मधून ग्रामीण बोलतात।
2: काय सांगतोस काय?
3: होय गुरु, खरं तेच सांगतो। थांब गुरु, बघाचा खेळ अर्धवट झाला, या खेळाचा नवा अवतार बघ। क्लिक।
0: नको, ताली बजाव। मी तुम्हाला आज सापाचा वेगळा खेळ दाखवणार आहे, सापाची माहिती सांगणार आहे। मित्र हो, साप आपला मित्र आहे, शेतकऱ्याचा तर तो खास मित्र आहे। शेतातल्या उंदरांचा तर तो नाश करतो। साप दूध पित नाही, साप डूब धरत नाही, तो एक गैरसमज आहे। झालात ना चकित? सापाचं खाद्य बेडूक, उंदीर असे प्राणी आहेत, सापाला ऐकू येत नाही। तुम्ही म्हणाल मग तो पुंगीवर डोलतो कसा? अरे आमची ती किमया आहे, तो पुंगीच्या आवाजावर डोलत नाही, तर त्याच्या पुढे हलणाऱ्या वस्तूमुळे तो डोलतो। सगळेच साप विषारी नसतात, पण साप चावला या धसक्यानं माणूस मरतो। माय बाप हो, मी आधुनिक गारुडी आहे, मी तुम्हाला फसवणार नाही, आणि तुम्हीही फसू नका। डोळे उघडे ठेवा, बजाव टाली।

0: ए लायसन्स आहे का?
1: आहे की हे बघा.
0: छान छान
1: साहेब, आम्ही सापाचा खेळ नाही करत. सापाबद्दल लोकांना माहिती सांगतो, त्यांच्या मनात प्राण्यांविषयीची जागृती निर्माण करतो.
0: वा, चांगलं काम करता की तुम्ही. क्लिक क्लिक.
2: श्रोते हो नमस्कार. असा होता आमचा हा नवा खेळ. नव्या युगात माणसांजवळ थोडाच वेळ, म्हणूनच थोडक्यात वेळ आणि खेळाचा घातला मेळ. आता जातो खायला भेळ. बाय बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम्स, राम राम, सायोनारा, फिर मिलेंगे, नमस्कार.
3: अरे वा, छान सादर केलं. आता ज्ञानदेवांच्या पसायदानानं सांगता करूया. ज्ञानेश्वरांचं हे पसायदान सर्वांना पाठ असायलाच हवं. चला, डोळे मिटा, ताठ बसा.

श्रोते हो, मराठी बालनाट्याच्या वाटचालीवर आधारित मालिका गोष्ट बालनाट्याची या मालिकेचा भाग सहावा आत्ताच आपण ऐकलात.

लेखन होतं गोविंद गोडबोले यांचं. यात सहभागी कलाकार होते पूर्णिमा साठे, कस्तुरी भागवत, ऋषिकेश पटवर्धन, मिहिर सरदेसाई, शिवप्रसाद कोरे, स्वराली देसाई आणि ऋग्वेद आगद्रे. शीर्षक गीत संगीत अवधूत बाम. निर्मिती सहाय्य गौरी ठाकूर देसाई, जान्हवी भागवत, पूर्णिमा साठे आणि गौरी मुळे यांचं. सादर करते गोविंद मोकाशी.

श्रोते हो, आत्ताच आपण मालिका विशेष हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून ऐकलात. थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेला सुरुवात करत आहोत.

आणि मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. मध्यम लहरी 537.6 मीटर्स तसंच 558 किलोहर्ट्सवर आमचं हे प्रसारण आपण ऐकू शकता. AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील आम्ही आपल्यासोबत आहोत. संध्याकाळचे 5 वाजत आहेत. प्रसारणाच्या सुरुवातीला ऐकूयात काही ठळक घडामोडी.

0: नमस्कार, मी विजया सहजराव. ऐकूयात काही ठळक घडामोडी. जागतिक स्तरावर झालेल्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर वाढून प्रतिलिटर 106.68 रुपये तर डिझेलचा दर प्रतिलिटर 93.14 रुपये झाला आहे. मुंबईत सीएनजीच्या दरातही प्रतिकिलो 2 रुपये वाढ झाली असून तो प्रतिकिलो 84 रुपये झाला आहे. विमानाच्या इंधनावर आकारल्या जाणाऱ्या व्हॅट करात राज्य शासनानं कपात केली असून आता 18%ऐवजी 7% कर आकारला जाईल. हा दर येत्या 14 नोव्हेंबरपर्यंत लागू राहील. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात एनटीएनं आज जाहीर केलं. विद्यार्थ्यांना 14 जूनपर्यंत प्रवेशपत्र दिली जातील. कांद्याला प्रतिकिलो 12.35 रुपये हमी भाव देण्याची घोषणा केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज साताऱ्यात केली. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अंतर्गत 5 लाख घरांच्या वितरणाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. ज्येष्ठ मनोविकारतज्ञ आणि लेखक डॉ आनंद नाडकर्णी यांचं आज सकाळी मुंबईतल्या एका रुग्णालयात प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 67 वर्षांचे होते. डॉ नाडकर्णी यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 161 अंकांची घसरण झाली आणि तो 75,238 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 46 अंकांची घसरण नोंदवत 23,643 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरून देखील आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता. संध्याकाळचे 5:02 झाली आहेत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत देवानंद गडीकर यांचं पखवाजवादन ताल धमार. त्यांना संवादिनी साथ आहे नारायण दरेकर यांची. ही नागपूर केंद्राची निर्मिती आहे. ऐकूयात तर देवानंद गडीकर यांचं पखवाजवादन ताल धमार.

श्रोते हो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय कार्यक्रमाअंतर्गत देवानंद गडीकर यांचं पखवाज वादन ऐकलं, ताल धमार. त्यांना संवादिनी साथ होती नारायण दरेकर यांची. ही

नागपूर केंद्राची निर्मिती होती. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. संध्याकाळचे 5:30 होत आहेत. प्रसारित करत आहोत युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी. या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनाविषयी माहिती, सोबतच प्रचिती हासेगावकर हिची गायत्री देवडे हिने घेतलेली मुलाखत आणि तिची गाणी. निर्मिती केंद्र छत्रपती संभाजीनगर.

नमस्कार, आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे आणि तुम्ही ऐकत आहात युवक मित्र मैत्रिणींचा आवडीचा कार्यक्रम युववाणी. आणि मित्रांनो, आजच्या कार्यक्रमामध्ये मी तुमची होस्ट आणि तुमची रेडिओ सखी गायत्री देवडे तुम्हा सर्वांचं आजच्या युववाणी कार्यक्रमात मनापासून स्वागत करते.

मित्रांनो, तुम्हालाही कधी असं झालंय का की एखादं गाणं ऐकून डोळ्यात पाणी आलं, किंवा टेन्शन मध्ये असताना आवडतीचं गाणं लावलं की मन हलकं झालं? जर हो तर आजचा हा शो तुमच्यासाठीच आहे. संगीत हे फक्त करमणूक नाही, तर ते औषध आहे, तेही कुठल्याही साईड इफेक्ट शिवाय. विज्ञान देखील सांगतं की संगीत ऐकल्यावर आपल्या मेंदूत डोपामाइन आणि सेरेटोनिन नावाची आनंदाची रसायनं तयार होतात. म्हणजेच स्ट्रेस, चिंता, एकटेपणा या सगळ्यांवर संगीत हा रामबाण उपाय आहे. संशोधकांनी देखील सिद्ध केलंय की हळूहळू लयीचं संगीत ऐकल्याने हृदयाचे ठोके नॉर्मल होतात आणि बीपी देखील कमी होतो. म्हणूनच आता हॉस्पिटल्समध्ये सुद्धा म्युझिक थेरपी वापरली जाते. ऑपरेशन नंतर पेशंटला वेदना कमी व्हाव्यात म्हणून शांत संगीत देखील लावलं जातं. आणि मला सांगा, परीक्षेच्या टेन्शनमध्ये तुम्ही कधी अभ्यासाची गाणी लावली आहेत का? लता दीदींचं ए मालिक तेरे बंदे हम किंवा ए आर रेहमानांचं वाद्यसंगीत हे ऐकलं की डोकं एकदम शांत होतं. बरोबर की नाही?

हे ऐकून कसं वाटलं मित्रांनो? मन प्रसन्न झालं ना? हाच तर आहे संगीताच्या जादूचा स्पर्श. संगीत हे फक्त दुःखावरच नाही तर आनंद दुप्पट करायलाही मदत करतं. लग्न असो, सण असो किंवा मित्रांसोबतची धमाल, गाण्याशिवाय मजाच नाही. कारण संगीत आपल्याला जोडतं. आईची अंगाई, शाळेतली प्रार्थना, पहिल्या प्रेमात ऐकलेलं गाणं, या प्रत्येक आठवणीत एक सूर असतो. आणि सगळ्यात महत्वाचं, संगीत आपल्याला व्यक्त व्हायला शिकवतं. जे शब्दांनी सांगता येत नाही ते सुरांनी सांगता येतं. रडू आलं तर गझल आहे, राग आला तर रॉक म्युझिक, आणि प्रेमात पडलं तर हजारो रोमॅन्टिक गाणी आहेत. म्हणूनच असं म्हणतात, जिथे शब्द संपतात तिथे संगीत सुरू होतं.

तर मित्रांनो, आजपासून एक नियम करा. दिवसभरामध्ये स्वतःसाठी थोडासा वेळ काढा, ज्यामध्ये मोबाईल बाजूला ठेवा, तुमचं आवडतीचं गाणं लावा आणि डोळे बंद करा. तुमचं मन तुम्हालाच थँक्यू म्हणेल. यानंतर कार्यक्रमामध्ये देखील आपण आपल्यातल्याच एका युवा मैत्रिणीकडून छान छान गाणी ऐकणार आहोत आणि तिच्याशी मी साधलेला संवाद देखील ऐकणार आहोत. तोपर्यंत सुरांमध्ये राहा, आनंदात राहा, कारण आयुष्य एक गाणं आहे आणि आपण ते कसं गातो यावर सगळं अवलंबून आहे.

0: मित्रांनो, आज आपल्यासोबत आपल्यातलीच अशी एक युवा मैत्रीण आहे जिला गायनाची आवड आहेच, शिवाय इतर कलांमध्ये देखील ती पारंगत आहे. आपल्यासोबत आहे प्रचिती हसेगावकर. प्रचितीचं BA संस्कृत, MA इंग्लिश पूर्ण झालं असून शास्त्रीय विशारद देखील तिचं पूर्ण झालेलं आहे. आणि आज आपण तिच्याकडून तिचा गायनाचा प्रवास जाणून घेणार आहोत आणि तिच्याकडून छान छान गाणी देखील ऐकणार आहोत. तर प्रचिती, आजच्या युवावाणी कार्यक्रमामध्ये आकाशवाणीच्या वतीने आणि श्रोत्यांच्या वतीने तुझं खूप खूप स्वागत आहे.
1: थँक्यू गायत्री. नमस्कार, मी प्रचिती हसेगावकर. मी वयाच्या तिसऱ्या वर्षापासून गाणं शिकतीये आणि आता गेली 20 वर्ष कलेच्या क्षेत्रात आहे.
0: अरे वा, खूपच छान. तर प्रचिती, सुरुवातीला मला सांग की गाण्याच्या क्षेत्रात म्हणा किंवा या कलेच्या क्षेत्राशी तू कशी जोडली गेली?
1: गाण्याची आवड म्हणशील तर मी अगदी 3-4 वर्षाची असताना म्हणजे आई बाबा मला गाणे ऐकवायचे, त्याच्यामुळे मला त्याच्यात इंटरेस्ट निर्माण झाला असं मला वाटतं. कारण की मी ते ऐकून ऐकून गायचे पण ते सुरात गायचे हे त्यांनी ओळखलं की अरे ही सुरात गातीये. बाबा म्हणायचे की सुरात गात, गाण्याची आवड आहे हिला, म्हणून मग त्यांनी मला याच्यात की कर तू गाणं, आपण क्लास लावूयात. आणि आई बाबा आणि दोन्हीकडचे आजी आजोबा, असं सगळ्यांकडे वेगवेगळ्या कला, वेगवेगळ्या गोष्टी, म्हणजे लेखन, गायन, वादन, नृत्य, अभिनय, सगळं होतं. ते काही गॉड गिफ्टेड मिळालं, काही मी शिकले.
0: अगदीच. आणि ते तुझ्या आई वडिलांनी लक्षात घेऊन अर्ली स्टेज मध्ये पण ते तुला त्यामध्ये टाकलं त्यांनी?
1: हा अगदीच, म्हणजे त्यांना वाटलं की ही करू शकते, म्हणून मग त्यांनी सुरुवात केली आणि मी करत गेले हळूहळू. मग त्यांनाही वाटलं अरे हिला आवडतंय. मुख्य आवड माझी त्यांनी ओळखली, त्यामुळे मग गोष्टी होत गेल्या पुढे.
0: नक्कीच.
1: मी 3 वर्षाची असताना शास्त्रीय संगीत शिकण्याला सुरुवात केली,
0: खूपच लवकर सुरुवात केली.
1: आणि मग त्याच्यानंतर पुढे प्रवास सुरू झाला, मग इतर प्रकारची गाणी मी माझी आत्मसात करायला गेले. शास्त्रीय संगीत मात्र तेव्हा सुरू झालं. ते माझं सुरुवातीला शिक्षण, मग श्री सुनील शेवाळकर यांच्याकडे मी सुरुवातीला गाणं शिकायला लहानपणी जायचं. त्याच्यानंतर प्रयाग संगीत समितीचं शिक्षण मी सुधीर भैरगावकरांकडे घेतलं आणि नंतर मी गजानन केचे सरांकडे गाणं शिकले.
0: अच्छा, म्हणजे विशारद पर्यंतचा प्रवास तुझा असा राहिला. नक्कीच, खूप छान. बरं, आपण कार्यक्रमाला सुरुवात केली आहे तर सुरुवातीला मला सांग की तू आम्हाला काय ऐकवणार आहेस?
1: सुरुवातीला मी एक संगीत मानापमान या नाटकातलं एक नाट्यपद तुमच्या समोर सादर करते.
0: नक्कीच आवडेल आम्हाला.

0: छान सादर केलंस तू प्रचिती, आणि ऐकतच राहावं वाटत होतं. आता मला उत्सुकता आहे की पुढे तू आम्हाला काय ऐकवून दाखवणारेस. तर मला सांग की गाणं तू शिकत होतीस लहानपणी, पण गाणं शिकताना तू बीए संस्कृत आणि एमए इंग्लिश देखील पूर्ण केलंस. तर गाण्याचं शिक्षण घेत असताना तू तुझं एज्युकेशन पण चालू ठेवलंस, तर या दोन गोष्टी तू कशा मॅनेज केल्यास?
1: खरं तर शिक्षण घेणं म्हणजे मला लँग्वेजेस खूप आवडतात, म्हणून माझं आधीच ठरलं होतं की मला हे मात्र करायचंच आहे.
0: अच्छा,
1: म्हणून मग मी ठरवलेलं की आपण शिक्षण वेगळं घेऊयात आणि गाण्याचं शिक्षण हे माझं वेगळं सुरूच
0: होतं.
1: त्यामुळे मग दोन्ही गोष्टी मी तसं करण्याचं ठरवलं आणि मॅनेज होतं, म्हणजे करायचं, होतात गोष्टी. मी दोन्ही बॅलन्स करत इथपर्यंत आता पोहोचली आहे, तसंच पुढे करतीये.
0: नक्कीच नक्कीच. पण मला सांग म्हणजे गाण्याचं तुझे क्लासेस, त्याचा रियाज आणि इकडे परीक्षा, अशा दोन्ही गोष्टी सांभाळताना काही अडचणी आल्या का?
1: हो, अडचणी तर खूप येतात, म्हणजे काही ना काहीतरी नेमका पेपर असायचा आणि मग इकडे रियाज आणि सगळ्याच गोष्टी, म्हणजे किंवा इतर काही स्पर्धा यायच्या वेगवेगळ्या किंवा काहीतरी वेगळं यायचं, मग असं गोंधळ व्हायचा. पण ठीक आहे, आपल्याला एक जिद्द ठेवायची मनात आणि करत राहायचं प्रयत्न. सो असं मी कायम डोक्यात ठेवते आणि करत राहते, तसं मी ते मॅनेज करण्याचा प्रयत्न केला.
0: अच्छा, म्हणजे ते आवड असली की सवड निघते असातला भाग आहे.
1: अगदी.
0: तर प्रचिती, आपण कार्यक्रमात पुढे जात आहोत, तर मला सांग आता तू आम्हाला काय ऐकवणार आहेस?
1: याच्यानंतर एक फोक असा लोककलेचा प्रकार आपण लावणी म्हणतो, ती लावणी मी तुमच्यासमोर सादर करते.

0: खूप छान सादर केलंस प्रचिती तू. आणि मला सांग, याबरोबरच सुरुवातीला बोलताना तू म्हणालीस की गाण्यासोबत तू इतर कलाही तुला आवड आहे, तर त्या कलांबद्दल सांग.
1: गाण्याबरोबर मला नृत्याचीही ओळख झाली लहान असताना. मी भरतनाट्यम शिकले 5 वर्ष नृत्यभूषण विक्रांत वायकोस यांच्याकडे.
0: अरे वा.
1: आणि मग नृत्यातही अनेक स्पर्धा केल्या, बक्षिसं मिळवली. त्याच्यानंतर लोककलाची मला ओळख झाली, लोककला पण मी बघितली. आणि मग मला असं झालं की अरे हे काय नवीन, म्हणून मग मी ते पण शिकायला सुरुवात केली. शाहीर अंबादास तावरे आणि अजिंक्य लिंगायत यांच्याकडे मी ते शिकले. असं करत करत त्याच्यातही मग आम्ही दिल्ली गोवा बँगलोरला नॅशनलसाठी गेलेलो, तिथे मी गायले होते. आणि एक टीव्ही शो आहे दूरदर्शनचा, सिम्फनी ऑफ इंडिया, तिथे पण मी फोक गायले होते. सो लोककलेमध्ये पण खूप गोष्टी मला करायला मिळाल्या, शिकायला मिळाल्या.
0: आणि हे सगळं म्हणजे तू गाण्याचं शिक्षण घेत असताना त्याच्यासोबतच केलंस?
1: हो, हे सुरू असताना माझं ह्याही गोष्टी माझ्या एक एक माहिती होत गेल्या, ओळख होत गेली, अभिनयाची पण ओळख झाली. अवघा रंग एक झाला हे नाटक केलं होतं, त्याच्यात जनाबाईंची भूमिका केलेली. लहानपणी एक संगीत नाटक केलेलं. सो असं करत करत एक एक गोष्टी करत मला ड्रॉइंग काढायला खूप आवडतं. आणि मी लहानपणापासून वक्तृत्वामध्ये खूप आहे, म्हणजे शाळेत असल्यापासून वक्तृत्व, कथाकथन, सूत्रसंचालन हे माझं अगदी फोकस. मग काहीतरी सुचलं की लिहायचं, कंपोज करायचं, असं काहीतरी चालू असतं.
0: खूपच छान प्रचिती, म्हणजे सगळ्याच कलांमध्ये तू पारंगत आहेस असं म्हणायला हरकत नाही. तर याबरोबर तू आम्हाला कोणतं गाणं ऐकवणार आहे?

0: खूप छान सादर केलंस प्रचिती तू, आणि अजून तुझ्याकडून आम्ही बऱ्याच गाणी ऐकून घेणार आहोत. तर मला सांग की तू वेगवेगळ्या कलांमध्ये पारंगत आहेस, तुला मिळालेली पारितोषिक किंवा तू वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतला आहेस, त्याचा तुझा अनुभव कसा होता?
1: वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये तर खूप भाग घेतला, म्हणजे गाण्याच्या म्हणशील तर गाण्याच्या विविध स्पर्धा होतात, राज्यस्तरीय, राष्ट्रीय, सगळ्याच. तर तिकडे मी जायचे, गाणं बसवायचे आणि सुंदर म्हणजे तयारी वगैरे करून जायचे. कधी यश मिळालं, कधी अपयश मिळालं, पण खूप सुंदर अनुभव होते. त्यातून शिकायला मिळालं की अजून काय करता येईल, अजून काय करता येईल,
0: म्हणजे स्वतःमध्ये काय चेंजेस करता येतील.
1: एक्झॅक्टली. आणि अजून एक सांगायचं म्हणलं तर गरवारी कम्युनिटी सेंटर जे आहे संभाजीनगरचं, त्यांच्यातर्फे आम्ही नॅशनल बालभवन दिल्ली येथे गेलो होतो महाराष्ट्राला रिप्रेझेंट करायसाठी.
0: अरे वा.
1: आणि मग तिथे मला गाण्याची संधी मिळाली होती. आणि मुख्य म्हणजे मी हिंदीतून तिथे पहिला पोवाडा गायला.
0: अरे वा.
1: हिंदीतून पहिला पोवाडा गाणारी महिला म्हणून असं त्यांच्या डिजिटल लायब्ररीला तिकडे नोंद आहे.
0: किती छान.
1: सो ते एक होतं. आणि अजून म्हणशील तर एक अष्टपैलूची आठवण आहे माझ्याकडे. तर 2018 मध्ये राज्यस्तरीय अष्टपैलू स्पर्धा अशी ती दरवर्षी होते, ती झाली होती.
0: अच्छा.
1: आणि मी त्याच्यात भाग घेतलेला. आणि तिकडे अष्टपैलू म्हणल्यावर सगळीकडे पारंगत असलेली लोक तिथे आलेली होती,
0: म्हणजे सगळेच जण अष्टपैलू होते.
1: राईट. आणि त्यांच्यातच स्पर्धा होती, त्याच्यात पहिला नंबर आणि असं सगळं होतं. त्यामुळे मी घेतलेला भाग. पण तिथे मी सगळ्या कला सादर केल्या आणि तिथे इतकी टॅलेंटेड मुलं होती की म्हणजे मी एक्सपेक्टच केलं नव्हतं की माझा नंबर तरी येईल. म्हणून मी म्हटलं की ठीक आहे, आला तरी तिसरा चौथा असं काही, पण एवढं तर नाही, अगदीच नाही. आणि मी बघतीये सगळं स्पर्धा झाली काही, तरीही मला काही वाटेल, मी फक्त त्या ट्रॉफीकडे बघत होते पहिल्या नंबरचा. म्हटलं ही मिळू शकते का आपल्याला? नाही, या विचारातच मी ऑलमोस्ट.
0: आणि तिथे काय काय सादर केलं?
1: तिथे मी सगळं केलं ऑलमोस्ट, म्हणजे गायले, इन्स्ट्रुमेंट वाजवलं, नृत्य केलं, अभिनय केला, माझे ड्रॉइंग्स त्यांना दाखवले, वक्तृत्वासाठी मी त्यांना बोलून दाखवल्या काही गोष्टी आणि लेखन दाखवलं माझं. असं
0: म्हणजे आपल्याकडे जेवढ्याही कला आहेत तिथे तुम्हाला सादर करायच्या होत्या.
1: अगदी अगदी, छोट्यातली छोटी कला असू दे ते तुम्ही सादर करायचं होतं. आणि ती बराच वेळ, म्हणजे एकेकाची स्पर्धा अगदी खूप वेळ होती.
0: एवढं सगळं सादर करायचं,
1: पूर्ण दिवसभर, त्यांना 2 दिवस वगैरे त्या स्पर्धेतच गेले पूर्णपणे. त्यामुळे मी फक्त त्या ट्रॉफीकडे बघायचे, बाकी मला वाटलेलं नाही. पण अचानकच पहिल्या नंबरला माझं नाव अनाउन्स झालं आणि मी अशी झाले होते, माझंच नाव आहे. आणि मी उठलेही नाही 2 मिनिटं. आणि मग मी उठले आणि मग मी
0: व्हायला वेळ लागला.
1: एक्झॅक्टली. खूप. आणि मग तेव्हा मला कळालं की नाही, म्हणजे मी करू शकते बाकीच्याही गोष्टी. सो ते मुवमेंट वॉज व्हेरी मेमोरेबल माझ्यासाठी, कायम लक्षात राहणारी अशी आठवण आहे.
0: म्हणजे असं एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहेस तू. तर याबरोबरच आमच्या सगळ्यांना एखादं छानसं हिंदी गाणं तू सादर कर.
1: आशा.

कोई हो गई हाथा पाई, फिर क्या हुआ? फिर झुमका।

0: का?
1: खूप छान गायलास प्रचिती तू, आणि तू गातच राहावं असं मला वाटत होतं. एकदम मस्त, एकदम छान फील येत होता. तर आपल्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे, पण जाता जाता मला सांग की आपल्यातले जे युवा मित्र मैत्रिणी आहेत ज्यांना या गाण्याच्या क्षेत्रात म्हणा किंवा कलेच्या क्षेत्रामध्ये यायचं आहे, तर त्यांना तू काय सांगशील तुझ्या अनुभवातून?
2: नक्कीच गायत्री, म्हणजे गाण्याचं बेसिक शिक्षण, शास्त्रीय संगीताचं हे बेसिक शिक्षण गाण्यासाठी घेणं वॉज मस्ट असं मला वाटतं. कारण की ते जर बेसिक तुमच्याकडे पक्क असेल तर तुम्ही गाऊ शकता. इतरही कुठल्या कलांचं म्हणशील तर त्याचंही तुम्ही बेसिक शिक्षण घेतलंच पाहिजे. त्याच्या थ्रू तुम्ही पुढे चांगलं तुमचं करिअर घडवू शकता किंवा कलेमध्ये तुमचं स्थान निर्माण करू शकता.
1: अगदीच,
2: त्यामुळे ते महत्वाची गोष्ट आहे. आणि मुख्य म्हणजे तुम्हाला आवड पाहिजे कुठल्याही कलेची. तुम्हाला आवड आहे, त्याच्यातून आनंद मिळतोय, हे खूप महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. ते असेल तर तुम्ही गाऊ शकता. म्हणजे बिंदास्त गाणं असू दे, नृत्य काही असू दे,
1: आवड पाहिजे.
2: आवड पाहिजे. आवडच नाही आणि तुम्ही बळजबरी एखाद्याला म्हणताय की गा गा कर कर, तर त्याच्यात काही पॉईंट नाही. तुम्ही त्यांच्यातली कला ओळखा किंवा त्यांच्यातलं टॅलेंट ओळखा. त्यांना कशात इंटरेस्ट आहे मुलांना ते आधी बघायला पाहिजे आणि मग तुम्ही करायला लागा.
1: बरोबर आहे.
2: आणि कलेसोबत म्हणजे मी शिक्षणही घेतलं, बीए संस्कृत, एमए इंग्लिश केलं. मला लँग्वेजेस आवडतात, त्याच्यातही इंटरेस्ट होता, म्हणून मी ठरवलं होतं की तेही करायचं आणि हेही करायचं. त्याच्यामुळे तुम्ही असा दोन्हीचा समतोल साधून कला पण करा, तुमची कलेची आवडही जोपासा आणि शिक्षणही प्रॉपर व्यवस्थित घ्या. कारण दोन्ही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत. त्या दोन्ही तुम्ही बॅलन्स करून
1: करायला पाहिजे,
2: तुमचं बेस्ट द्या.
1: तर खूप छान संदेश दिलायस तू. जेही मित्र मैत्रिणी आपला कार्यक्रम ऐकतायत, ज्यांनाही कोणाला कलेची आवड असेल ते नक्कीच यामध्ये येतील आणि त्यांचा आनंद यामध्ये शोधतील अशी आपण आशा करूयात.
2: जाता जाता युवा मित्र मैत्रिणींसाठी एक गाणं सादर करते,
1: आवडेल आम्हाला.

0: तर खूप छान प्रचिती, तू आज इथे आलीस आणि इतके छान छान गाणी आम्हाला ऐकवलीस आणि तुझा गाण्याचा शिवाय तुझा कलेचा प्रवास देखील आमच्यासोबत शेअर केलास, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि श्रोत्यांच्या वतीने तुझे खूप खूप आभार.
1: हो नक्कीच गायत्री, मला इथे येऊन खूप छान वाटलं, युवा मित्रांशी संवाद साधायला मिळाला, आकाशवाणीने बोलवलं त्याच्यासाठी त्यांचे खूप खूप धन्यवाद.
0: मित्रांनो, आत्ताच आपण ऐकलीत प्रचिती हसेगावकर हिची घेतलेली मुलाखत आणि तिने गायलेली छान छान गाणी. मित्रांनो, आज आहे 15 मे, अर्थात आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन, आणि आजचा हा दिवस आपण आपल्या पहिल्या प्रेमाला अर्थात आपल्या कुटुंबाला समर्पित करतोय. मित्रांनो, शाळेतलं पहिलं बक्षीस असो किंवा आयुष्यातला पहिला धक्का, सगळ्यात आधी आठवण कोणाची येते बरं? घरच्यांचीच ना, कारण कुटुंब म्हणजे आपलं सेफ झोन, आपलं चार्जिंग स्टेशन. संयुक्त राष्ट्रांनी 1993 पासून 15 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन म्हणून साजरा करायला सुरुवात केली. का? कारण जग कितीही बदललं तरी कुटुंब हीच समाजाची पहिली शाळा आहे. इथेच आपण बोलायला शिकतो, शेअर करायला शिकतो आणि माफ करायला देखील. आजकाल आपण सगळे इतके बिझी झालोय, मोबाईलमध्ये डोकं, लॅपटॉपवर काम, पण संध्याकाळी जेवलास का हे विचारणारा आवाज हा फक्त घरातूनच येतो. त्या एका प्रश्नात काळजी आणि प्रेम लपलेलं असतं. आईचा ओरडा, बाबांचा धाक, ताईची चिडवाचिडवी, दादानी केलेली मस्करी, हेच तर आपलं कुटुंब. भांडण झालं तरी रात्री एका ताटात जेवणारे आपण, कारण रक्तापेक्षा नातं घट्ट असतं, ते म्हणजे आपलेपणाचं. म्हणूनच आजच्या दिवशी एकच करा, फोन बाजूला ठेवून घरच्यांसोबत 10 मिनिटं गप्पा मारा, त्यांना वेळ द्या, त्यांचा दिवस कसा गेला हे त्यांच्याकडून जाणून घ्या, मग बघा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद. आई बाबा, मुलं, भावंड, आजी आजोबा, प्रत्येक नात्याला एक वेगळा रंग, एक वेगळा सुगंध. चला तर या कुटुंब दिनानिमित्त एक शपथ घेऊया, एकमेकांना वेळ देऊ, एकमेकांचा आदर करू, कारण घर फक्त 4 भिंतींनी बनत नाही तर ते माणसांच्या मनानी बनतं. तुमच्या कुटुंबाला देखील माझ्याकडून खूप खूप प्रेम.

मित्रांनो, या गाण्याबरोबरच कार्यक्रमात वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूयात अशाच छानशा कार्यक्रमात एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत आजच्या कार्यक्रमामधून मी तुमची रेडिओ सखी गायत्री देवडे तुमचा निरोप घेते. हा कार्यक्रम तुम्ही ऐकलात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सादर करते होते सुजित वनसोडे. तेव्हा गाणी ऐकत राहा, आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवा. स्टे पॉझिटिव्ह, स्टे हेल्दी. बाय बाय.

श्रोते हो, आत्ताच आपण युववाणी हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सादर करते दीपक केसावलेकर. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. संध्याकाळचे 6 वाजत आहेत. सुरुवातीला हिंदीतून आणि 6:05 इंग्रजी बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो, गीत बहार या चित्रपट गीतांच्या कार्यक्रमामध्ये पुढलं गीत ऐकणार आहोत सुरेश भट यांचं. संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं, लता मंगेशकर यांच्या स्वरात उंबरठा या चित्रपटातलं हे गीत.

श्रोते हो, या गीताबरोबरच गीत बहार हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. संध्याकाळचे 6:20 होत आहेत. दिल्ली केंद्रावरून प्रसारित केलं जाणारं संस्कृत बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो, स्वस्थ भारत या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत मायग्रेन याविषयी न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर मकरंद कांजाळकर यांची मुलाखत. नमस्कार श्रोतेहो, स्वस्थ भारत कार्यक्रमात मी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण जाणून घेणार आहोत मायग्रेन याविषयी. त्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलं आहे मज्जातंतू चिकित्सक अर्थात न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर मकरंद कांजाळकर यांना. डॉक्टर मकरंद कांजाळकर हे न्यूरोलॉजिस्ट म्हणून गेल्या 30 वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर इथं सेवा देत आहेत. त्याबरोबरच प्राध्यापक म्हणून मज्जातंतू चिकित्सा विभाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि घाटी रुग्णालय छत्रपती संभाजीनगर इथं गेल्या 17 वर्षांपासून कार्यरत आहेत. डॉक्टर मकरंद कांजाळकर, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: डॉक्टर मकरंद, सर्वप्रथम मला हे विचारायचं की मायग्रेन म्हणजे नेमकं काय आणि आपलं जे नेहमी डोकं दुखतं त्याच्यापेक्षा हे काही वेगळं आहे का?
1: डोकेदुखी ही सर्वांनाच कधी ना कधी आयुष्यात अनुभवलेली असते. मायग्रेन म्हणजे अशा प्रकारचा आजार किंवा अशा प्रकारची लक्षणं ज्यामध्ये त्या व्यक्तीचं अधनमधन डोकं दुखतं आणि डोकं दुखत नसताना तो एकदम चांगला असतो. मग ही डोकेदुखी एकदा सुरू झाली तर काही काळ राहील, मग काही दिवस नॉर्मल राहील, पुन्हा राहील. ह्याला आपल्या मराठी भाषेमध्ये पूर्वापारप्रमाणे माथेशूळ म्हणतात. ह्याचं वैद्यकीय नाव मायग्रेन आहे.
0: अच्छा डॉक्टर, मग मायग्रेन होण्यामागची मुख्य कारण काय सांगता येतील आपल्याला?
1: रस्त्यावरनं एखादा माणूस कुठेतरी फिरायला गेला आणि तिथं काहीतरी गवताची त्याला अलर्जी झाली आणि खाज येते. आता सगळ्यांनाच येत नाही, काही जणांना येते, तर त्याची त्या प्रकृतीची सेन्सिटिव्हिटी असते तशी. तसा काही व्यक्तींचा मेंदू हा त्या बाबतीत सेन्सिटिव्ह असतो, त्या बाबतीत त्याच्यामध्ये काही असे बदल असतात, त्यामुळे काही ठराविक घटना घडल्या की मेंदूमध्ये काही रासायनिक बदल होतात, त्यामुळे मेंदूमधल्या रक्तपुरवठा वाढतो, मेंदू ताणला जातो, म्हणून डोकं दुखतं. असं का होतं? तर काही याच्यामध्ये अनुवंशिक घटक असतात, काही जीवनशैलीशी निगडीत असतात, काही भावनात्मक असतात. ह्या जंतूमुळे हा आजार होतो, तसं मायग्रेन हे एक कारण ह्यामुळे होतं असं नाही, मल्टीफॅक्टोरियल म्हणतात याला. ताणतणाव हे तर आजकाल प्रत्येक गोष्टीमध्ये, त्यातल्या त्यात डोकेदुखी मायग्रेनमध्ये तर खूप महत्वाचा घटक मानलाच जातो. ताणतणाव आधुनिक जीवनशैली धावपळीची ताणतणाव म्हणण्यापेक्षा.
0: डॉक्टर मकरंद, मग या मायग्रेनची लक्षणं काय सांगता येतील किंवा लोकांनी हे कसं ओळखावी त्याला जो त्रास होतोय तो मायग्रेन आहे?
1: समाजामध्ये अधनमधन डोकं दुखतं तर असा एक समज असतो की माझं डोकं दुखतंय म्हणजे मला चष्मा असेल, की माझं डोकं दुखतं म्हणजे सायनसचं असेल. ह्याच्यामधली डोकेदुखी अशी अधनमधन कधीच नसते. तर एक अगदी सोपी गोष्ट आहे की तुमचं डोकं अधनमधन दुखतंय आणि दुखत नसताना तुम्ही एकदम चांगले असाल तर इतर कुठलेही निदान करण्यापेक्षा ह्या सगळ्यांना प्रायमरी हेडेक म्हणतात. म्हणजे त्याचं कारण काही नसतं, फक्त डोकेदुखी हेच लक्षण असतं. पहिल्यांदा डोकं दुखलं त्याला मायग्रेन म्हणता येणार नाही, पण असे पुन्हा पुन्हा अटॅक जर होत असतील आणि इन बिटवीन नॉर्मल असेल आणि बहुतांश वेळा ही लक्षणं आजार म्हणतच नाही कारण ही प्रवृत्ती आहे, ही स्त्रियांमध्ये जास्त दिसते. आणि अधनमधनं डोकं दुखतं आणि डोकं दुखत असताना ती अदरवाईज स्त्री एकदम नॉर्मल आहे आणि अशा स्त्रिया ह्या ऍक्टिव्ह असतात किंवा घर संसार करताना मल्टीटास्किंग परफेक्शनिस्ट असतात. ही गोष्ट अशी नीट पाहिजे, ही पाहिजे, अशा स्मार्ट असतात, त्या अशा ध्येयवादी असतात आणि अशा स्त्रियांमध्ये हे जास्त आढळून येतं. तर तुमचं अधनमधनं डोकं दुखतं आणि डोकं दुखत नसताना तुम्ही चांगले असाल तर तुम्हाला मायग्रेन म्हणता येऊ शकतं.
0: डॉक्टर, मग काही लोकांना मायग्रेन सुरू होण्याआधी काही संकेत मिळतात का?
1: ना, मायग्रेनचे असे दोन प्रकार केले जातात. काही मायग्रेनला मायग्रेन विथ ऑरा, ऑरा म्हणजे असं व्हायच्या आधीची लक्षणं असतात, आणि काही जणांना अशी लक्षणं नसताना एकदमच डोकं दुखणं सुरू होतं. ऑरा म्हणजे आधीची लक्षणं. तर ऑरा हा वेगवेगळ्या प्रकारचा असतो. जसं मी सांगितलं की त्यांचा मेंदू त्याच्यामधले रासायनिक बदल वेगळे असतात, काहीतरी घडतात, तर ते बदल जेव्हा घडायला लागतात तेव्हा मेंदूच्या एका भागाची क्रिया थोडी कमी होते. तर बऱ्याचशा वेळा हा ऑरा हा दृष्टीशी निगडीत असतो, म्हणजे असं काहीतरी धुंदलं दिसायला लागतं. काही जणांना एका बाजूचं दिसतच नाही, काही जणांना एका बाजूचं धुरकट दिसायला लागतं, काही जणांना एक असे काही व्यक्ती समोरच्या गोष्टी अशा मोठ्या दिसायला लागतात, काही जणांना एकदम छोट्या दिसायला लागतात. असे वेगवेगळ्या दृष्टीच्या गोष्टीचे अनुभूती येतात. या काही जणांना 5 मिनिटं 10 मिनिटं, काही जणांना अर्धा अर्धा तास राहतात आणि मग ह्या बऱ्या होतात आणि त्याच्यानंतर डोकं दुखतं. आणि महत्वाचं म्हणजे हे स्टिरिओटाईप म्हणजे एकदा हे घडलंय तर पुन्हा जेव्हा डोकं दुखेल

0: मग असंच होतं. असे पुन्हा पुन्हा घडणारे तर बऱ्याचदा होणारे ऑरा हे व्हिज्युअल असतात, म्हणजे दिसायला. पण काही काही जणांना हातापायाचे ऑरा, हाताला मुंग्या येत आहेत, आणि लहान मुलांमध्ये काही मायग्रेनच्या अटॅकमध्ये हातपाय लुळा होण्याची पण लक्षणं येऊ शकतात आणि ती काही वेळात बरी होतात. तसा तो बघायला डेंजरस असतो, सुदैवानी तो कमी असतो. पण एकदम हातपाय लुळा झाला आणि तुम्ही त्याच्या तपासणी केल्या, एमआरआय वगैरे नॉर्मल आहे, तो बरा झाला, तर हा एक हेमिप्लेजिक माइग्रेन म्हणून हा युज्युअली लहान मुलांमध्ये दिसतो. पण असं पुन्हा पुन्हा होतं तेव्हा ते ओळखणं सोपं जातं. पण दैनंदिन जीवनामध्ये, आयुष्यामध्ये, सर्वसामान्य जनतेमध्ये जे जास्तीत जास्त दिसतो तो म्हणजे दिसायचा त्रास आणि त्याच्यानंतर डोकं दुखते. आणि हा दिसायचा त्रास काही वेळाने बरा होतो. ऑफकोर्स तो असताना तो रुग्ण खूप घाबरून जातो. इमेजिन करा, समोर काहीतरी जर चालवतो आणि काहीच दिसत नाही, एकदम भीती वाटते. आणि ह्या गोष्टी मेंदूशी निगडीत आहेत, त्या कधी मेंदूचा रक्त पुरवठा लकवायची लक्षणं असू शकतात. त्याच्यामुळे पहिल्यांदा असं घडल्यावर तो लकवा नाही, रक्तपुरवठ्याचा भाग नाही, मेंदूमध्ये गाठ नाही, हे सगळ्या गोष्टी आम्ही करूनच घेतो तपासणी. पण असं जेव्हा पुन्हा पुन्हा होतंय तेव्हा मग त्याला मायग्रेन म्हणतात. तर तुमची मागची अनुभूती अशी झाली होती, त्याच्यानंतर डोकं दुखलं होतं, ते पूर्ण बरं झालं होतं, ते दृष्टीचा भाग, नंतर डोकं दुखलं आणि डोकं दुखणंही काही काळाने बरं झालं. हा मायग्रेन विथ ऑरा एकदा झाला. आणि असं जेव्हा दुसऱ्यांदा होतो तेव्हा त्याचं 100% निदान करताय. तर पहिल्या एपिसोडमध्ये हा मायग्रेनच आहे असं म्हणता येतच नाही, किंवा कदाचित तो मायग्रेन नसून गंभीर आजार असूही शकतो. कुठलीही गोष्ट अचानक खराब झाली, म्हणजे अचानक दिसायला त्रास झाला, अचानक बोलायला त्रास झाला, अचानक हातपाय लोळा झाला, अचानक बोलणं खराब झालं, अचानक चेहरा वाकडा झाला, तर हे मेंदूचे वेगळ्या प्रकारचे आजार, ज्याला लकवा पॅरालिसिस म्हणतो, असे असू शकतात. आणि त्याची ट्रीटमेंट पहिल्या काही तासांमध्ये करणं आवश्यक असतं. आणि त्याच्यामुळे पहिल्यांदा झालं तर तुम्ही ताबडतोब दवाखान्यात जाऊन, जिथं मेंदूचे डॉक्टर आहेत आणि जिथे सीटी स्कॅन आहे, कारण त्याची वेगळी ट्रीटमेंट असते. माझा एवढंच सांगायचंय की असं जेव्हा एकदा घडलंय मागं ते बरं झालंय, आणि असं पुन्हा पुन्हा महिन्यातनं, दीड महिन्यातनं, आठवड्यातनं होत असेल, तर मग दरवेळेस तुम्हाला पॅनिक व्हायची गरज होत नाही. कारण हे एकदा बरं होतंय तुम्हाला माहिती राहतं, तशीच घटना पुन्हा होत असेल हे मायग्रेनचंच लक्षण आहे.
1: डॉक्टर मकरंद, आता तुम्ही सांगितलं की मायग्रेनचा त्रास स्त्रियांमध्ये जास्त जाणवतो, याची कारण काय आहे?
0: स्त्रियांमध्ये ज्या ज्या गोष्टी जास्त दिसतात त्या सगळ्यांचं कारण शेवटी हॉर्मोन्सशीच निगडीत असतं. स्त्रिया ह्या भावनिक असतात आणि त्या भावनांचा मेंदू आणि ह्या हॉर्मोन्सशी निगडीत करणारी जी भाग असतो, ज्याला हायपोथॅलेमस म्हणतात, हे जवळ असतं. आणि जसं मी सांगितलं की मायग्रेनचा मेंदू हा एक थोडा वेगळा असतो, वेगळा म्हणजे त्या भागात तो सेन्सिटिव्ह असतो आणि एक काही प्रकारचे द्रव्य, सिरोटोनिन वगैरे, त्यांच्याकडनं जास्त तयार होतात त्या मेंदूमध्ये. आणि अशा काही घटना घडल्या की मग ते अजून द्रव्य तयार होऊन मग त्या मेंदूच्या एका भागामध्ये थोडस असं डिप्रेशन, काम कमी होऊन दिसायला त्रास होणं आणि मग नंतर रक्तपुरवठा वाढून डोकं दुखणं. पण स्त्रियांमध्ये जास्त दिसायचं कारण स्त्रिया भावनोत्कट असतात, भावनाशील असतात आणि तिथं निसर्गाचं हेच आहे, त्याच्यामुळे हा गाजा त्याच्यात जास्त दिसतो.
1: आणि असं म्हणतात की मायग्रेनचा जेव्हा अटॅक येतो तो असं डोक्यात खूप घण घातल्यासारखं असं दुखतं, तर ते काय असतं सर?
0: म्हणजे आता कसं आहे की डोकेदुखी कोणत्या प्रकारची असते, अशी गंमत म्हणून सांगायचं म्हणलं तर, काही लहान मुलांना जेव्हा मायग्रेन होतं त्याचे डोकं दुखणं कसं होतं हे चित्रामध्ये डिस्क्राईब करा म्हणलं, तर ज्यांना असं साधं डोकं दुखतंय, ताणतणावाचं, मला अभ्यास नाही करायचा नाटकं, तो असं काहीतरी असं कार्टून काढतो, माझं डोकं दुखतंय म्हणतो, असं काहीतरी तिथे दाखवतो. पण ज्याचं डोकं दुखतंय तो असं काढतो की त्याचं शरीर वेगळं आणि मला असं डोकं कापून ठेवावं वाटतंय दुसरीकडं, किंवा डोक्यातनं असं काहीतरी स्फोट होतंय, म्हणजे त्याचं वर्णन त्या चित्रात इतकं भयंकर असतं की ती डोकेदुखी ही भयंकरच असते जेव्हा सहन करतात तेव्हा. ही बरी होतं, काळजी करायचं कारण हे सगळं असलं तरी ते जे काही 4 तास, 8 तास, 24 तास, 72 तास असतात त्यांनी होणारं वर्किंग आवर्सचं नुकसान, फॅमिली लाईफ डिस्टर्ब होणं हे जास्तच राहतं. काय दरवेळेस डोकं दुखतंय, मग घरातले लोकही कटकट करणार, त्यालाही स्वतःचा त्रास होतो आणि ऑफकोर्स ऑफिसला दांड्या मारणं वगैरे ह्या गोष्टी वाढतातच.
1: डॉक्टर, मग हा मायग्रेनचा जो अटॅक येतो तो किती वेळ राहू शकतो आणि तो किती गंभीर असू शकतो? म्हणजे
0: व्याख्येनुसार ज्याला आपण मायग्रेन म्हणतो तो मायग्रेन 4 तास ते 72 तासापर्यंत राहू शकतो. म्हणजे डोकेदुखी कुठली सुरू झाली, काही तास राहिली आणि मग ती बरी झाली आणि काही आठवड्यांनी पुन्हा झाली, तर ते कालावधी किती असतो तो 4, काही जणांना 24, काही जणांना असं बरेच जण सांगतात की माझी एक झोप झाली की मला बरं वाटतं. आणि हे सगळं त्याच्यामुळेच की काही काळाने ती डोकेदुखी, मेंदूला रेस्ट मिळाले की बरी होते, पण कधी कधी हे 2-2, 3-3 दिवसही चालू राहू शकतं. आणि गंभीर असू शकतं का? येस, काही जणांना जसं मी सांगितलं लहान मुलांमध्ये एखाद्या वेळेस हात पाय कमजोर झालाय, लुळा झालाय, पण हे खूप कमी वेळा असतं. बऱ्याचदा जो त्रास असतो तो डोकेदुखी सहन करणं आणि त्या डोकेदुखीमुळे होणाऱ्या उलट्या, मनस्ताप, तुम्हाला जे एकदम असे काही ज्यांना मायग्रेन येते सांगतील की लाईट नको वाटतात, डोळे बंद करून बस, मग तुम्ही काहीच कशातच कम्युनिकेट करू शकत नाही, मग त्या काळात तुम्ही काम करू शकत नाही, हे जास्त त्रासदायक असतं. काही जणांना ऑफकोर्स याच्यामध्ये दुसरा आजार होण्याची, लकवा वगैरेची भीती थोडीशी असते, पण ज्या मानाने डोकेदुखीचे आपण रुग्ण बघतो त्या मानाने ही डोकेदुखी कमी करणं हेच महत्वाचं राहतं, तीच एक प्रकारचा मनस्ताप असतं.

0: सर, मग हे मायग्रेन आणि आपली जी लाईफस्टाईल आहे सध्याची, त्यातून निर्माण होणारा हा ताण, याचा कसा संबंध जोडता येईल आपल्याला?
1: आता समजा तुम्हाला जेवण केलं नाही तुम्ही म्हणजे दुपारी, तर संध्याकाळी कसं वाटेल?
0: अस्वस्थ होते,
1: चिडचिड होईल,
0: चिडचिड होती.
1: किंवा तुम्ही आता प्रवास केलाय, रात्रभर जागरण करून गेलाय, झोप नाही झाली, तर दुसऱ्या दिवशी कसं वाटतं? चिडचिड वाटतं, अनइझी वाटतं. हे सगळं कशामुळे वाटतं? कारण तुम्ही जेव्हा उपाशी राहता तेव्हा तुमच्या शरीरातील ग्लुकोज कमी होते आणि मेंदूला ग्लुकोज आवश्यक असते आणि ती कमी मिळाल्यामुळे तो मेंदू असा सक्षमपणे काम करत नाही, त्याच्यामुळे असं काहीतरी करून चिडचिड वगैरे होतं. झोप ही मेंदूला विश्रांती देणारी एक फार महत्वाची गोष्ट आहे आणि ती निद्रा व्यवस्थित झाली नाही तर परत दुसऱ्या दिवशी ब्रेन इरिटेबल होतो. आणि जसं मी सांगितलं की मायग्रेनचा रुग्णामध्ये ऑलरेडी थोडा ससेप्टेबल असतो त्याच्यामधले केमिकलचे, तर हे झाले प्रोव्होकिंग फॅक्टर्स. म्हणजे अदरवाइज इतर रुग्णांना झोप नाही झाली, हे नाही झाली, थोडीशी चिडचिड होईल, हे होईल, पण ज्यांना मायग्रेन त्यांनी ते निमित्त होऊन परत त्याच्यातले ते घटक बदलायला लागून परत ते वेगवेगळे घटक होऊन मेंदूचा रक्त पुरवठा वाढून नुसतीच चिडचिड नाही होऊन डोकेदुखी पण वाढू शकते. म्हणजे केवळ जागरण झाल्यामुळे झालंय का? निश्चित नाही. पण त्याच्यामुळे वाढलंय का? हो. त्याच्यामुळे आधुनिक जीवनशैलीमधले प्रॉब्लेम, म्हणजे पेशंटला आम्ही महत्वाचं सांगतो की वेळच्या वेळी जेवण आणि वेळच्या वेळी झोप, या दोन गोष्टी केल्या तर बऱ्याचदा या रुग्णांना काही गोळ्या वेगवेगळ्या जास्त घ्यायची गरज पडत नाही. दुसरी बाजू अशी आहे की तुम्ही कितीही प्रकारची औषधं घेतली पण ह्या जीवनशैलीमधले बदल तुम्ही करेक्ट केले नाही तर तेवढा त्या औषधांचा परिणाम तुम्हाला जाणवणार नाही. आणि ऑफकोर्स स्त्रियांमध्ये कमी पण पुरुषांमध्ये जास्त म्हणजे अल्कोहोल, आणि अल्कोहोलमुळे ह्या गोष्टी वाढतात कारण अल्कोहोल बेसिकली मेंदूच्या रक्तवाहिन्या थोड्या डायलेट करतं. त्याच्यामुळे तसंही जे कोणी ड्रिंक्स घेतात वगैरे त्यांना दुसऱ्या दिवशी डोकेदुखीचा परिणाम जास्तच असतात, आणि ज्यांना मायग्रेन आहे त्याच्यामुळे हे अजून जास्त वाढतं कारण ती प्रोसेस एक्सकेलेट होते ज्याला ते ऑलरेडी ससेप्टेबल आहे.
0: डॉक्टर, समजा एखाद्या व्यक्तीला हा मायग्रेनचा अटॅक आलेला आहे तर घरच्या घरी आपण याच्यावर कसा उपचार करू शकतो?
1: सगळ्यात पहिले तर ज्या गोष्टींनी आपले अटॅक वाढतात त्या गोष्टी टाळणं हे पहिलं, म्हणजे त्याच्यामुळे तुम्हाला जे माहिती आहे त्याच्यामध्ये जागरण, उपाशी राहणं. तिसरं, काही जणांना काही खाण्यापिण्यातल्या पदार्थामुळे सेन्सिटिव्ह असतात तर त्या गोष्टी ज्यांनी वाढतंय तुम्हाला, म्हणजे कुणाला माहितीये, कुणाला चायनीज फूड मध्ये वाढतं, कुणाला बाकी प्रोसेस फूड मध्ये वाढतं, कुणाला ताकामुळे वाढतं, तर ज्या गोष्टी वाढतात ते टाळणं हे तिसरं. त्याच्यानंतर एवढं करूनही कधीच डोकं दुखणार नाही असं नाही, ती ससेप्टेबिलिटी आहे, कुणाला होऊ शकते, तर तसं कधीतरी झालं तर म्हणजे रेस्ट ही त्याला सगळ्यात महत्वाची ट्रीटमेंट राहते. त्याच्यामुळे तुम्ही आहे त्या ठिकाणी ते करतातच, रुग्ण डोळे बंद करून आराम करतात, लाईट वगैरे बंद करून शांतपणे एक झोप झाल्यावर बरं वाटतं कारण ते मेंदूमधली ती केमिकल रचना केमिकल्स करेक्ट व्हायला. बाकी घरच्या घरी काय करता येतं तर साधी पॅरासिटामॉलच्या गोळ्या घेतल्या तर बऱ्याचदाही डोकेदुखी सौम्य असेल तर कमी होते. बाकी आधी असे डोकेदुखी झालेली आहे, तुम्हाला तुमच्या डॉक्टरनी काही औषधं दिलेली आहेत, ती औषधं डोकेदुखी सुरू झाल्या घेतली तर हा पुढचा जो 24-48 तासाचा होणार मनस्ताप तो टळू शकतो.
0: अच्छा डॉक्टर मकरंद, मग या मायग्रेनसाठी असे कोणते उपचार सध्या उपलब्ध आहेत? बरं,
1: तर सगळ्यात पहिल्यांदा अधनमधनं डोकं दुखतं आणि डोकं दुखत नसताना मी नॉर्मल असते हे जेव्हा एखादी स्त्री सांगते तेव्हा ते मायग्रेन असतं हे आधी समजून घ्यावं. दुसरं, हे असं वाढायची कारणं काय अशी स्वतःकडे जागरूक होणं. आजकाल आयटीच्या क्षेत्रामध्ये लोक रात्र स्क्रीनवर राहत राहतात तर ह्या गोष्टी तुमच्या स्क्रीन टाईम कमी करणं, कमी म्हणजे बंद तर नाही करायचं, एक सोपा उपाय याच्यात असा करता येतो की तुमचा स्क्रीन विशेषतः मोबाईल हा तुमच्या झोपेशी निगडीत ठेवायचा नाही. म्हणजे सकाळी उठल्यावर एक तास आणि रात्री झोपायच्या आधी 1 ते 2 तास तुम्ही तुमच्या मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही याच्यापासून दूर राहा. तुम्ही माणसांशी बोला, पुस्तक वाचा, लिहा काही. मी तर कित्येक जण सांगतो तुम्ही घरात भांडणं करा, डझंट मॅटर, पण तुम्ही माणसांशी बोला, स्क्रीनपासून दूर राहा, तर तुमची झोपेची जी रेस्ट मिळण्याची पॉवर आहे ती वाढते. तर मग एवढं करूनही अटॅक यायच लागला तर मग अशी वेगवेगळी औषधं असतात. जर काही भयंकर तीव्र अटॅक आहे आणि ते असं जसं मी सांगितलं की डोकं कापा वाटतंय तर त्याला असे वेगवेगळे ट्रिप्टान नावाचे औषध आहेत, ते औषधं घेतल्यानंतर हे डोकेदुखी 1 ते 2 तासात कमी व्हायला लागतं. आणि जर सौम्य असेल तर साधे एनल्जेसिक्स, त्यातल्या त्यात पॅरासिटॅमॉल हे सगळ्यात सेफेस्ट असतं कारण हे कितीदाही खाल्लं पॅरासिटॅमॉल तरी याचा तेवढा किडनीवर दुष्परिणाम होत नाही. त्याच्यामुळे पॅरासिटॅमॉल खाणं, तुम्हाला तुमच्या डॉक्टरनी जर ट्रिप्टान किंवा आर्गोटामिन व्हॅसोग्रीन औषधं दिली असतील तर डोकेदुखी सुरू झाल्या ती घेणं, तर तुमची डोकेदुखी कोणत्या प्रकारची याच्याकडे निरीक्षण करणं, त्यानुसार ती औषधं लवकर घेणं. तिसरा भाग ट्रीटमेंटचा असतो की ज्यांना असं पुन्हा पुन्हा होतंय, म्हणजे आठवड्यात 1 होतंय, आठवड्यात 2 होतंय, महिन्यात 2-3 होतंय, तर अशा अटॅक कमी करण्यासाठी पण काही औषधोपचार देता येतात. तर हे औषधोपचार कितीही दिले तरी आयुष्यात आपलं कधीच डोकं दुखणार नाही ह्याच्या पुढं, असं तर होणार नाही.
0: पण जसं
1: कमी होईल तसं तुम्हाला कधीतरी 2-3 महिन्यात एकदा डोकं दुखत असेल तर हे रोजची औषधं घ्यायची गरजच नाही. ही दुखलं तेव्हा घ्यायची, तुम्हाला जी गोळीने बरं वाटतं ती गोळी तुम्हाला, ते सुमिट्रिप्टॅन असेल, ती व्हॅसोग्रीन असेल, ह्या गोष्टी घेऊन जवळ ठेवल्या तर दुखलं तेव्हा घ्यायच्या. पण असं पुन्हा पुन्हा होत असेल तर होऊ नये म्हणून बरीच औषधं असतात. आता ही औषधं कुणाला कोणची वापरायची हे कसं ठरवतो आम्ही? त्या औषधा

0: म्हणून होणारे जे इतर बदल असतात, म्हणजे त्याला साईड इफेक्ट म्हणू किंवा सोबत येणारे अजून साईड इफेक्ट म्हणलं की असं काहीतरी भयंकर वाटतं, पण ज्याला इफेक्ट असतं त्याला साईड इफेक्ट असतं.
1: ओके,
0: जो माणूस प्रेम करतो तो चिडचिड करतो. मायग्रेनच्या ट्रीटमेंटमध्ये तुम्ही साईड इफेक्ट एनकॅश करू शकता. एखादी स्त्री आहे जिला अदरवाईज थोडा ताणतणाव आहे, थोडी झोप लागत नाही, थोडं निराश आहे, तर तिथं त्या प्रकारची औषधं ॲमिट्रिप्टिलिन वगैरे अशी वापरली, तिची दैनंदिन ही ताणही कमी राहतो, झोपही लागते, येणाऱ्या अटॅकची फ्रिक्वेन्सी कमी होते. काही प्रकारची औषधं असतात ज्यांनी थोडं वजन वाढतं. आता ज्या मुली आधीच बारीक आहेत वगैरे या सगळ्याच्या, त्या गोळीने त्यांना फायदा होतो. काही औषधं अशी आहेत ज्यांनी वजन कमी होऊ शकतं, तर ज्या स्त्रिया विशेषतः थोड्याशा 30-40 इथल्या आहेत, थोडं वजन वाढलंय, त्यांना त्या टोपिरामेट वगैरे औषधाने दिलं तर त्याचा साईड इफेक्ट वेट लॉस आहे. तर हे ओव्हरऑल पर्सनॅलिटी आहे. आणि ऑफकोर्स अजून काही दुसरे आजार आहेत का, तुम्हाला थोडस बीपीचा आजार आहे तर बीटा ब्लॉकर नावाचे औषध आहे जे बीपीलाही कामाला येणार आहे आणि डोकेदुखीलाही कामाला येणार आहे. तर शेवटी केवळ डोकेदुखी मायग्रेन नाही, तर ऍज अ होल कम्प्लीट व्यक्तीकडे बघून जर तुम्ही बीपीच्या अनुषंगाने गेली तर त्या गोळ्या जास्त दिवस घ्याव्या लागतील. पण केवळ मायग्रेन साठी असतील तर याची फ्रिक्वेन्सी, म्हणजे तुम्हाला आठवड्यातनं दोनदा होत असेल तर हळूहळू ते कमी होऊन महिन्यातनं एकदा, दोन महिन्यातनं एकदा असं व्हायला लागलं. इंटेन्सिटी म्हणजे जे भयंकर डोकं फुटल्यासारखं वाटतं तेवढं नाही, बेअरेबल आहे. आणि तिसरं ड्युरेशन, म्हणजे दोन दोन तीन तीन दिवस दुखणे त्याच्याऐवजी 2-4 तासात एक गोळी घेतल्यावर कमी होते. हे जसं जसं कमी व्हायला लागतं तसं ह्या गोळ्यांचा इफेक्ट येतोय असं म्हणतो. एकदा इफेक्ट यायला लागला तर या 4-6 महिन्याच्या वर आम्ही देत नाही मायग्रेनमध्ये. आणि इफेक्ट येतच नसेल तर ती गोळी लागू नाही पडली, मग दुसरी घ्यावी लागेल. अटॅक थांबावं म्हणून वेगळ्या गोळ्या, येऊ नये म्हणून वेगळ्या गोळ्या, आणि वेगवेगळ्या औषध याच्यात नवीन येत आहेत.
1: म्हणजे ह्या व्यक्तींनी त्या गोळ्या आपल्या सोबत ठेवणं गरजेचं आहे.
0: करेक्ट, तात्पुरत्या डोकेदुखी कमी करण्याच्या ज्या गोळ्या असतात त्या गोळ्या त्यांच्या पर्समध्ये असलेल्या बऱ्या, म्हणजे कुठेही दुखलं तर तुमचा तो काही तेवढा मनस्ताप कमी होऊ शकतो, तेवढी गैरसोय कमी होऊ शकते. मायग्रेनचं निदान करण्यासाठी आजच्या काळामध्ये हे सगळं असल्यावरही सीटी स्कॅन किंवा एमआरआय स्कॅन केलाय आणि तो नॉर्मल आहे हे पण बऱ्याचदा आवश्यक राहतं. तो नॉर्मल जरी असलं, नॉर्मल असणं हा त्याचा भाग आहे, कारण दुसरं काही कारण नाही असं व्हायचं. कधी कधी काही दुसरं कारण असलं त्याला मायग्रेन म्हणत नाही, त्याला त्या कारणामुळे झालंय म्हणतो. तिसरा अजून एक राहतो की या गर्भनिरोधक गोळ्या स्त्रिया जेव्हा घेतात, ह्या गोळ्या घेतल्यावर जर तुमची डोकेदुखी वाढली असेल तर ऑफकोर्स तुमची आहे ती मायग्रेनची फ्रिक्वेन्सी गोळ्यामुळे वाढू शकते. त्या गोळ्या घेत असताना एखाद्या स्त्रीचं अचानक डोकं दुखायला लागलंय आणि असं हळूहळू 2-4-5-7-8 दिवस वाढत चाललंय, तर ते कधी कधी मेंदूच्या रक्तपुरवठ्यातले, मेंदू बनणं हृदयाकडे रक्त परत जाणारे ज्या व्हेन्स असतात त्याच्यामध्ये क्लॉट व्हायचं लक्षण असू शकतं. तर मी महत्वाचं हे सांगतो की जर तुम्ही त्या गर्भनिरोधक गोळ्या घेत असाल आणि तुम्हाला नवीन डोकेदुखी सुरू झाली असेल, जी ऑफकोर्स असं नाही की एक तास डोकं दुखलं बरं झालं, ती डोकेदुखी हळूहळू 2-3 दिवस वाढत चालली असेल, तर ती लाईटली घेऊ नका. ती कधी कधी गंभीर आजाराचं लक्षण असू शकते, त्यावेळेस मग लवकर एमआरआय करून आधी निदान केलं तर पुढे होणारे त्याचे मग जे काही अपंगत्व वगैरे या गोष्टी टाळता येऊ शकतात. तर मायग्रेन डोकेदुखीच्या लोकांनी गर्भनिरोधक गोळ्या घेत असेल तर त्या तुमच्या डॉक्टरला सांगाव्या, न घेता दुसरे कुटुंब नियोजनाचा वापर केलेले जास्त सांगा. तुमच्या डॉक्टरशी चर्चा करून हे ठरवू शकतात. तुम्हाला डोकेदुखी पहिल्यांदाच आयुष्यात होती आणि भयंकर आहे, असं डोकं कधीच दुखलं नव्हतं माझं, आणि विशेषतः ते डोकेदुखी डोक्याच्या मागच्या भागामध्ये आहे, तुमची मान घट्ट आहे, उलट्या होत आहेत, असं काय असेल तर तुम्ही ताबडतोब जावं. त्याच्यानंतर डोकेदुखी सोबत तुम्हाला डबल डबल दिसतंय, डोकेदुखी सोबत तुम्हाला हात पायाची ताकद कमी झाली आहे, ताप भयंकर यायला लागलाय. तर ही डोकेदुखी मायग्रेनची म्हणून घेता येत नाही. मायग्रेन म्हणजे फक्त डोकं दुखणं, पण असं न होता तुमचा पॅटर्न बदललाय तर तुम्ही लवकर जाणं भाग आहे. पण तशाच प्रकारची असेल आणि तुम्ही एकदा त्याचं निदान केलं असेल तर ती थोड्या वेळात बरी होते, आणि नेहमीसारखं तो पॅटर्न नसेल, तिला मान घट्टवून उलट्या होत आहेत, तर तो मेंदूत रक्तस्रावाचं लक्षण आहे. पण ही जी डोकेदुखी आहे ही तुमच्या नेहमीच्या डोकेदुखी सारखी नाही आहे, आणि त्याच्यासाठी तुमची स्वतःची डोकेदुखी कशी याच्याविषयी निरीक्षण करणं, तेव्हा तुम्ही खरंच डॉक्टरकडे लवकर जाऊन लवकरात लवकर मेंदूचे सीटी स्कॅन, एमआरआय काही नाही हे सिद्ध करण्यासाठी स्कॅन करावा लागतो का हो करावा लागतो. पुढचे परिणाम आहेत त्या आजारांमध्ये ते गंभीर असू शकतात.
1: बरोबर डॉक्टर, मायग्रेन टाळण्यासाठी काय करणं आवश्यक आहे?
0: सगळ्यात पहिले तर ज्या व्यक्तीला ही डोकेदुखी आहे ती आहे म्हणून तिचा स्वीकार करणं, म्हणजे हे व्हायलाच नाही पाहिजे अशातला मागणी. तुमचं मायग्रेन हे तुम्हाला सांगतंय की तुम्ही खूप धावपळ करताय, तुम्ही आयुष्यात खूपच परफेक्शन, सगळं नीट राहिलं पाहिजे, सगळं नीट पाहिजे हे पाहिजे हा हट्ट पण तुमचा होतोय, म्हणून तुम्हाला असा विचारही करता येतो, पण ऑफकोर्स होऊ नये. म्हणून जसं मी सांगितलं की वेळच्या वेळी जेवण, वेळच्या वेळी झोप, तर ते मानसिक जरी नसलं तरी मनाच्या स्थितीशी संबंधित असतं, भावनांचा मेंदू आणि ह्याचा जवळ असतो, तर त्याच्यामुळे तुमचं जितकं मन समस्थिती ज्याला म्हणून तितके हे अटॅक कमी होतात. तिसरं म्हणजे स्वतःला वेळ देऊन त्याच्यासाठी योगासनं, प्राणायाम वगैरे, कारण हे ह्या स्त्रियांमध्ये दिसतं ज्यांना असं मल्टीटास्किंग करायचं, करायचं असतं. ते करता करता सतत आपला नवरा सासू मुलं ह्याच्याकडे बघताना स्वतःसाठी वेळ देणं

0: हे केलं तर तुमचे तुम्हाला एक स्वतःचे 15-20 मिनिटं दिले तर ह्या गोष्टी अजून म्हणजे जे योगशास्त्राला अभिप्रेत आहे. आणि चौथं म्हणजे मग जेव्हा दुखेल तेव्हा गोळी, मग ते पॅरासिटॅमॉलची गोळी तर लिबरली वापरता येते, बाकी गोळ्या तुमच्या डॉक्टरनी ज्या दिल्या असतील मग त्या अर्गोटामिन असो ट्रिप्टान असो ह्या नेप्रॉक्झेन असो ह्या दुखलं तेव्हा, आणि पुन्हा पुन्हा होऊ नये म्हणून डॉक्टरनी दिलेली ट्रीटमेंट, पण ती ट्रीटमेंट लागू पडतीये का नाही याविषयी तुमच्या डॉक्टरला नियमित फीडबॅक देणं आवश्यक आहे. हे मी का सांगतो की मला ही डोकेदुखीची गोळी दिली आणि ती वर्षानुवर्ष चालू अशा काही स्त्रिया मी बघतो, त्यांचं वजन वाढत चाललंय आणि ते वजन वाढत चाललंय त्याचे दुसरे प्रॉब्लेम आहेत. तर तुम्हाला ती गोळी काही दिवसांनी बंद करायची, ही काही बीपी शुगर साठी गोळी नाही की आयुष्य, तुमची फ्रिक्वेन्सी कमी होतीये का नाही होतीये हे त्याच्यावर बघून त्याच्यावर पुन्हा पुन्हा निर्णय घेणं भागच राहत, डॉक्टरचा सल्ला घेणंच भाग आहे.
1: डॉक्टर, मग काही विशिष्ट अन्न पदार्थ किंवा काही सवयींमुळे हा मायग्रेन वाढण्याची शक्यता असते का?
0: डेफिनेटली असते. ते म्हणजे अल्कोहोल, त्याच्यामुळे डोकेदुखी वाढू शकते. दुसरं म्हणजे प्रोसेस फूड, म्हणजे जे रेडीमेड असतं पिझ्झा वगैरे या सगळ्या ह्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये जे काही द्रव्य असतात त्याच्यानी मेंदूच्या रक्तवाहिन्या थोड्या डायलेट होऊन डोकेदुखी ससेप्टेबल लोकांमध्ये वाढायची भीती असते. अजून एक म्हणजे कोल्ड्रिंक्स, त्या कोल्ड्रिंक्समुळेही बरेच परिणाम होऊ शकतात. चॉकलेट, कॅडबरी हे बऱ्याच जणांना सेन्सिटिव्ह असतात. कोणी सांगतं मला वांग्यानी वाढतंय, कोणी सांगतं मला ताकानी होतं, अशा गोष्टी काही जण पेशंट रिपोर्ट करतात, पण ते स्वतःच्या निरीक्षणावर जातात.
1: सर, मग हा मायग्रेन पूर्णपणे बरा होऊ शकतो का?
0: हा डेफिनेटली, म्हणजे जसं त्याची फ्रिक्वेन्सी जी आहे ती फ्रिक्वेन्सी कालांतराने कमी होऊ शकते, कधी गायब होऊ शकते. एकदा एखादी गोष्ट दुखली तर पुन्हा कधीतरी दुखलं असं होणारच नाही असं कधी म्हणता येत नाही. काही काही जण 40-50 ते सुरू होऊ शकतं, पण ऑफकोर्स त्यांनी होणारा जो मनस्ताप आहे, त्यांनी होणारं जे नुकसान आहे हे निश्चित कमी करता येईल, पण याचा अर्थ उद्या कधीच होणार नाही अशी खात्री देता येत नाही. आणि जनरली हे स्त्रियांमध्ये मेनोपॉज म्हणजे पाळी थांबल्यानंतर वगैरे कमी होतं, प्रेग्नन्सीच्या काळात कमी होतं काही जणांना, काही जणांचं प्रेग्नन्सीमध्ये वाढतं, तर हे प्रत्येक व्यक्ती वेगळी असते.
1: मायग्रेन बाबत लोकांमध्ये काय गैरसमज आहेत का? असे
0: म्हणजे मायग्रेन अशी डोकेदुखी असू शकते हे कित्येक जणांना माहीत नसतं, आणि दोन मला मायग्रेन झालाय म्हणजे असं काहीतरी भयंकर झालंय. ते मायग्रेन झालंय म्हणजे काय, माझं अधमधनं डोकं दुखतंय असं त्याच्याकडे पाहिलं तर अरे यार चलो कुछ नाही, मतलब क्या हो रहा है सर, दर्द ठीक है, दुखलं तेव्हा गोळी खाल्ली, दुखू नये म्हणून हे केलं, तर विचार केला तर तुमची स्वतःची आध्यात्मिक उन्नती पण ह्याच्यामध्ये होऊ शकते. मायग्रेन अशाच लोकांना होतं जे काहीतरी आयुष्यात बनू इच्छितात, आणि ऍट द सेम टाइम ते दुखताना होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या भोगत बसायची गरज नाही. आजकाल औषधं खूप छान छान आहेत, गोष्टी चॅलेंज म्हणून स्वीकारा, म्हणजे हे खाली खेचणारं नाही, उलट हे तुम्ही शिडी वापरून स्वतःची उन्नती अजून करून घ्या.
1: डॉक्टर मकरन कांजाळकर, आज आपण आकाशवाणीत आलात आणि आपल्या श्रोत्यांना मायग्रेन याविषयी मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद सर.
0: धन्यवाद.
1: मायग्रेन याविषयी न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर मकरन कांजाळकर यांची मुलाखत आताच आपण ऐकली. बरेच श्रोते हो, स्वस्थ भारत कार्यक्रमातून मी स्मिता नामदे आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, आत्ताच आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून स्वस्थ भारत हा कार्यक्रम ऐकलात. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकत आहात. सायंकाळचे 6:54 आणि 44 सेकंद झाले आहेत. ऐकूयात काही संदेश.
1: कॉमर्स मधील करिअरच्या संधी.
2: सर्वप्रथम तर आम्ही सांगू स्कोप काय काय याच्यामध्ये. प्रॅक्टिकल सब्जेक्ट्स आहेत, अकाउंटन्सी आहे, बिझनेस रिलेटेड इकॉनॉमिक्स आहे किंवा ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स आहे. पिरियड फार जास्त नाही आहे, 12+4 years इज ओके. खर्च पण फार जास्त नाहीये. तुम्हाला लोकल टू ग्लोबल कुठेही तुम्हाला बाबा जॉबच्या ऑप्शन्स अवेलेबल राहू शकतात. स्टॅबिलिटी म्हणून आपण कॉमर्स साईडचा निश्चितच पॉझिटिव्हली विचार करायला पाहिजे.
1: याविषयी जरूर ऐका चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी अनुजा तापसकर यांनी केलेली बातचीत. रविवारी 17 मेला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमात आकाशवाणी महाराष्ट्र

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. आपण आमचे कार्यक्रम AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील ऐकत आहात. ठीक 7 वाजता ऐकणार आहोत प्रादेशिक बातमीपत्र.
1: कॉमर्स मधील करिअरच्या संधी.
2: सर्वप्रथम तर आम्ही सांगू की स्कोप काय काय याच्यामध्ये. प्रॅक्टिकल सब्जेक्ट्स आहेत, अकाउंटन्सी आहे, बिझनेस रिलेटेड इकॉनॉमिक्स आहे किंवा ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स आहे. पिरियड फार जास्त नाही आहे, 12+4 इयर्स इज ओके. खर्च पण फार जास्त नाही आहे. तुम्हाला लोकल टू ग्लोबल कुठेही तुम्हाला बाबा जॉबच्या ऑप्शन्स अवेलेबल राहू शकतात. स्टॅबिलिटी म्हणून आपण कॉमर्स साइडचा निश्चितच पॉझिटिव्हली विचार करायला पाहिजे.
1: याविषयी जरूर ऐका चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी अनुजा तापसकर यांनी केलेली बातचीत. रविवारी 17 मेला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमात आकाशवाणी महाराष्ट्राच्या सर्व केंद्रांवरून.
0: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. यानंतरची उद्घोषणा लगेचच ऐकूयात प्रादेशिक बातमीपत्र.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये तर सीएनजीच्या दरात 2 रुपये वाढ. नाफेड आजपासून राज्यात 12.35 रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार. नीट यूजी परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार. पुढच्या वर्षीपासून परीक्षा संगणकावर. आणि प्रसिद्ध मानसोपचारतज्ञ डॉ आनंद नाडकर्णी यांचं निधन. जागतिक स्तरावर झालेल्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांनी वाढ केली आहे. यामुळे मुंबई साध्या पेट्रोलचा दर वाढून प्रतिलिटर 106.68 रुपये तर डिझेलचा दर प्रतिलिटर 93.14 रुपये झाला आहे. स्पीड पेट्रोल 115.75 रुपये प्रतिलिटर दराने मिळेल. मुंबईत सीएनजीच्या दरातही प्रतिकिलो 2 रुपये वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत सीएनजीचा दर प्रतिकिलो 84 रुपये झाला आहे. विमानाच्या इंधनावर आकारल्या जाणाऱ्या व्हॅटमध्ये राज्य शासनानं कपात केली असून आता 18% ऐवजी 60% कर आकारला जाईल. हा दर येत्या 14 नोव्हेंबरपर्यंत लागू राहील. नाफेड आजपासून राज्यात 12.35 रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज साताऱ्यात केली. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अंतर्गत 5 लाख घरांच्या वितरणाच्या कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात 6 लाभार्थ्यांना घराच्या चाव्या देण्यात आल्या. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढच्या आठवड्यात बैठक घेण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अंतर्गत पुढच्या वर्षी 15 लाख घरं बांधून पूर्ण करू आणि येत्या 5 वर्षात राज्याला बेघरमुक्त करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. वर्षभरात 5 लाख घरं बांधून पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
1: जो कार्यक्रम आहे विशेषतः 30 लाख घरांचं जे काम आपण या ठिकाणी करतो रेकॉर्ड केलं. एका वर्षात 5 लाख घरं देशामध्ये कोणी बांधलेले नाहीत हा रेकॉर्ड.
0: या कार्यक्रमामध्ये महाआवास अभियानाचे 2023-2024 या वर्षाचे राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट विभाग या गटात कोकण नाशिक आणि नागपूर हे विभाग पहिल्या 3 क्रमांकावर आहेत तर राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये नागपूर अमरावती आणि नाशिक हे विभाग पहिल्या 3 क्रमांकावर आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेच्या ग्रामीण विभागात गोंदिया जिल्हा पहिल्या स्थानी पालघर दुसऱ्या आणि अकोला तिसऱ्या स्थानी आहे. राज्य पुरस्कृत आवास योजनेत नांदेड पहिल्या अमरावती दुसऱ्या आणि वर्धा तिसऱ्या स्थानी आहे. सातारा पालिकेनं उभारलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण चौहान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झालं. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था एनटीएने आज जाहीर केलं. विद्यार्थ्यांना 14 जूनपर्यंत प्रवेशपत्र दिली जातील. परीक्षार्थींना परीक्षा शुल्काचा परतावा दिला जाईल असं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं. नीट परीक्षा पुढच्या वर्षीपासून संगणक आधारित करण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
2: परीक्षा में थोड़ा हमको जो उनकी फॉर्मेलिटीज है ओएमआर शीट को दस्तखत करना आरंभ में एक बार करना अंत में भी एक बार करना उसमें हमारे विद्यार्थियों कोर टाइम में कटौती हुई थी. जो 2 से 5 एग्जामिनेशन टाइम था उसको ध्यान में रखते एनटीए ने थोड़ी एक निष्पत्ति किया है कि उसको और 15 मिनट बढ़ाएं. 2 से शुरू होगा 5:15 तक ये परीक्षा की समय बढ़ाया जाएगा. इस बार के एडमिट कार्ड 14 जून तक सभी को पहुंच जाएगा.
0: एनटीएमध्ये ठोस सुधारणा करण्याची गरज असून भविष्यात कोणत्याही प्रकारच्या अनियमितता टाळण्यासाठी परीक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील असं प्रधान यांनी सांगितलं. नीट यूजी 2026 परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणी तपास करणाऱ्या सीबीआयने आज लातूर इथल्या एका खासगी प्रशिक्षण केंद्र संचालकांची चौकशी केली. शिवराज मोटेगावकर असं या केंद्र संचालकाचं नाव आहे. 2 दिवसांपूर्वी सीबीआयच्या पथकाने लातूरमधल्या एका महाविद्यालयाच्या रसायनशास्त्राच्या प्राध्यापकाला ताब्यात घेतलं होतं. हे प्राध्यापक 4 वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत आणि नीट परीक्षेच्या रसायनशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या समितीचे सदस्य आहेत अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आयोजित करण्यात आलेली महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटीईटी 2026 आता 21 जूनऐवजी 28 जून रोजी घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात एनटीएकडून त्याच दिवशी नीट परीक्षा आयोजित करण्यात आल्यानं केंद्रांवरील ताण टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. सुधारित वेळापत्रकानुसार पहिला पेपर सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत तर दुसरा पेपर दुपारी 2:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत होईल. उमेदवारांना 16 जूनपासून mahatet.in या संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह प्रकरणातल्या सुनावणीला विलंब होत असल्याप्रकरणी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या राजकीय नेत्यांकडून होत असलेल्या वक्तव्यावरून सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे न्यायालयाकडून पुढची तारीख मागून घेतली जाते आणि दुसरीकडे सर्वोच्च न्यायालय याप्रकरणी निकाल देत नसल्याचं वक्तव्य प्रसारमाध्यमांमध्ये काही नेते करतात, असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले. हे प्रकार सहन करून घेतले जाणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. याप्रकरणी पुढची सुनावणी 30 जुलै रोजी होणार आहे. ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ आणि लेखक डॉ आनंद नाडकर्णी यांचं आज सकाळी मुंबईतल्या एका रुग्णालयात प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 67 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर ठाण्यात अंत्यसंस्कार झाले. एमबीबीएसची पदवी घेतल्यानंतर डॉ नाडकर्णी यांनी मानसोपचारामध्ये एमडी केलं. व्यसनमुक्ती तरुण आणि किशोरांची जडणघडण या क्षेत्रात त्यांनी जनजागृतीचं भरीव कार्य केलं. त्याकरता बदलत्या काळात मानसोपचार आणि समुपदेशनाचं महत्व पटवून देणारे अनेक अभिनव उपक्रम त्यांनी राबवले. डॉ नाडकर्णी यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मानसोपचाराला सामाजिक बांधिलकी मानून दीपस्तंभासारखं कार्य करणाऱ्या संवेदनशील व्यक्तिमत्वाला आपण मुकलो आहोत, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. कोकणातल्या आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी या मागणीसाठी आज काँग्रेससह विविध पक्षांच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी धडक मोर्चा काढला. पोलिसांनी मंत्रालयाजवळ हा मोर्चा रोखल्यानं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर टीका केली. हे सरकार शेतकरी विरोधी असून कोकणातल्या शेतकऱ्यांना भरीव मदत मिळेपर्यंत लढा सुरू राहील, असं सपकाळ म्हणाले. कांद्याला मिळणाऱ्या अत्यल्प दरामुळे संतप्त झालेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी काल टाकळी ढोकेश्वर इथं नगर कल्याण राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांच्या धान खरेदी, बोनस, पीक विमा आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी भंडारा जिल्ह्यात कारधा इथल्या वैनगंगा नदीवर काँग्रेसनं आंदोलन केलं. देशभरात 2025 या वर्षात सुमारे 22,500 कोटी रुपयांचे सायबर फसवणुकीचे प्रकार समोर आले. यापैकी साधारण 1,100 कोटी रुपयांची प्रकरणं महाराष्ट्रातली होती, अशी माहिती दूरसंचार विभागाच्या मुंबई विभागाचे अतिरिक्त महासंचालक आशिष पाठक यांनी आज मुंबईत दिली. देशभरात झालेल्या एकूण नुकसानीपैकी 8,100 कोटी रुपये पुन्हा मिळवण्यात यश आल्याचंही ते म्हणाले. गेल्या वर्षी 1930 या सायबर गुन्हेगारी पीडितांसाठीच्या हेल्पलाईन क्रमांकावर 30 लाख तक्रारी दाखल झाल्या. त्यांच्यावरून 12 लाखांपेक्षा जास्त सिमकार्ड्स तर 3 लाखांपेक्षा जास्त मोबाईल ब्लॉक करण्यात आले. महाराष्ट्र राज्य आणि खादी ग्रामोद्योग मंडळाच्या वतीनं दिले जाणारे 2026 साठीचे मधुमित्र आणि मधुसखी पुरस्कार आज जाहीर करण्यात आले. लातूरचे ज्ञानेश्वर मलिले, छत्रपती संभाजीनगरचे गणेश बुरकुल, बुलढाण्याचे राजेंद्रदास बैरागी आणि पुण्याच्या श्वेता वायाळ यांची यंदा या पुरस्कारांसाठी निवड झाली आहे. हवामान. येत्या 24 तासात राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहण्याची आणि तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहील, तर विदर्भात हवामान कोरडं असेल आणि तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल, असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये तर सीएनजीच्या दरात 2 रुपये वाढ. नाफेड आजपासून राज्यात 12.35 रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार. नीट यूजी परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार. पुढच्या वर्षीपासून परीक्षा संगणकावर. आणि प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ आनंद नाडकर्णी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी श्रोतेहो आपण ऐकत आहात 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. आमचे कार्यक्रम एआयआर मराठी, डीटीएच उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील ऐकता येतील.

0: अहो ताई अहो भाऊ, स्वच्छतेचे भान सारेच ठेव।
1: एक एक दिसरेटणं मुश्किल झालंय दिसभर राब राब राबून। अव आपलं सोडा, पण आपल्या पोराबाळांच्या तोंडी दोन घात जावे ते पण मुश्किल झालंय।
2: अहो राधाबाई, जर घराकडे लक्ष ठेवा, वाईस पोरांना अंगणवाडीत नेऊन तोडते।
1: आता हे अगं काय रकमे, पोरांना आणि अंगणवाडीत, पोरांना आपल्या सोबत रस्त्याच्या कामाला घेऊन चल, तेवढेच दोन पैसे जास्त मिळतात आणि पोरांच्या दोन याच्या मीठ भाकरीची सोय भी होईल।
2: राधे तुला ठाव आहे का?
1: काय ग,
2: आजकाल शाळेत म्हणजेच त्या अंगणवाडीत मुलांच्या शिक्षणाबरोबर मुलांच्या खाण्यापिण्याची सोय शासनानं केली आहे। माझी काळजीच मिटली बघ तवापासनं।
1: आता गो बाई बरं झालं तिथं, चल ग आपण भी आपल्या पोरांना शाळेत घेऊन जाऊया।
3: लाभ घ्या सरकारच्या प्रारंभिक पालन पोषण आणि शिक्षण सेवेचा, पाया घाला चांगलं आरोग्य आणि यशस्वी जीवनाचा।
4: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर। आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरून देखील ऐकत आहात। यानंतरचा वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण ऐकणार आहात ठीक 7:15।
5: कॉमर्स मधील करिअरच्या संधी,
6: सर्वप्रथम तर आम्ही सांगू स्कोप काय काय याच्यामध्ये। प्रॅक्टिकल सब्जेक्ट्स आहेत, अकाउंटन्सी आहे, बिझनेस रिलेटेड इकॉनॉमिक्स आहे किंवा ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स आहे। पिरियड फार जास्त नाही आहे, 12+4 years इज ओके। खर्च पण फार जास्त नाही आहे, तुम्हाला लोकल टू ग्लोबल कुठेही तुम्हाला बाबा जॉबच्या ऑप्शन्स अवेलेबल राहू शकतात। स्टॅबिलिटी म्हणून आपण कॉमर्स साइडचा निश्चितच पॉझिटिव्हली विचार करायला पाहिजे।
5: याविषयी जरूर ऐका चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी अनुजा तापसकर यांनी केलेली बातचीत रविवारी 17 मे ला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमात आकाशवाणी महाराष्ट्राच्या सर्व केंद्रांवरून।
0: नव्वद वर्ष, हजारो संकट आणि एक अढळ विश्वास, आकाशवाणी।
7: युद्धाच्या सीमेपासून ते शेताच्या बांधापर्यंत आपत्तीच्या काळात आकाशवाणीने निभावलेली लाईफलाईनची भूमिका।
0: अवश्य ऐका संकटातील सोबती हे विशेष रूपक,
7: मंगळवार दिनांक 19 मे रोजी 10:30
0: आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर संकटातील सोबती।

0: रसिकांनो, शास्त्रीय संगीताची उत्तम बैठक, अत्यंत समृद्ध गायकी आणि भावपूर्ण अभिव्यक्तीद्वारे मराठी भावसंगीत, नाट्यसंगीत आणि शास्त्रीय संगीतातही आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गायिका माणिक वर्मा. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्ताने त्यांच्या काही आठवणी आणि वैशिष्ट्ये उलगडणारी शुभदा दादरकर यांची मुलाखत.
1: आज रत्नमाणिकास लाभली सुधन्यता, सप्त सूर धन्य होत वंद्य गान देवता.
0: हसले मनी चांदणे. शुभदा दादरकर यांची माधुरी रावराणे यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. शनिवारी 16 मे रोजी सकाळी 11 वाजता FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. सोनं, चांदी, प्लॅटिनम यासारख्या मौल्यवान धातूंवरचं आयात शुल्क केंद्र सरकारनं कालपासून वाढवलंय. सोबतच दागिन्यांची खरेदी वर्षभरासाठी करू नका असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलंय. याविषयी आज आपण वृत्तविशेषमध्ये जाणून घेणार आहोत ज्येष्ठ कमोडिटी तज्ज्ञ आणि सराफ व्यावसायिक अमित मोडक यांच्याकडून.

0: केंद्र सरकारने जे की सोन्या चांदीच्या सह जे वेगवेगळे मौल्यवान धातू आहेत त्यांच्यावरचे जे कर वाढवलेत, तर एक्झॅक्टली हे कोणकोणते कर वाढलेत आणि ते किती प्रमाणात वाढलेत?
1: आपल्या सोन्या चांदीच्या रॉ गोल्ड किंवा रॉ चांदी आपण बार म्हणतो ज्याला शुद्ध प्रकारची, त्याची आयात करण्याकरता केंद्र सरकारने 2 वर्षापूर्वी 15% वरून 6% कर आणले होते. आयात कर म्हणजे इम्पोर्ट ड्युटी आपण म्हणतो ज्याला, ते आता पुन्हा एकदा 6% वरून 15% नेलेत. म्हणजे जवळपास प्रत्येकच दोन्ही धातूंवरती 9% त्याचे कर वाढवण्यात आले. आता गोष्ट अशी आहे, जेव्हा 15% वरून 6% कर केले तेव्हा सोन्याची भारतातली किंमत जी होती मूल्यामध्ये ती साधारणपणे 70,000 आसपास होती प्रति 10 ग्रॅम. आज ती 1,30,000 ते 1,40,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या आसपास असल्यामुळे तो कर जो वाढलाय तो प्रति 10 ग्रॅम सोन्यावर जवळपास 13,000 रुपयांनी वाढला एका रात्रीमध्ये. तसंच चांदीवरचा जर कर आपण विचार केला तर तोही जवळपास 16 ते 18,000 रुपये प्रति किलोला वाढला. तर या प्रमाणामध्ये ही करवाढ झाली आणि ती इम्पोर्ट ड्युटीच्या बाबतीत झाली आहे. जीएसटीच्या कर प्रणालीत कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये.
0: तर प्लॅटिनम वरती पण कर वाढलेला आहे ना?
1: हो, सर्वच मौल्यवान धातू त्याच्यात प्लॅटिनमही आहे. ज्याच्यावर पूर्वी 6% आयात करत होता तो आता पुन्हा 15% केला. आता एवढंच नाही तर सरकारने फार क्लिअर गाईडलाईन्स काढल्या आहेत यावेळेला इम्पोर्टला. कारण पूर्वी इम्पोर्टच्या याच्यामध्ये काही काही पळवाटा असायच्या की इन्क्लुजन किंवा छोटे छोटे पार्ट जे असतात सोन्या चांदीचे त्याच्यावरती कर वेगवेगळे होते, किंवा अलॉयच्या नावाखाली जी आयात व्हायची याच्यामध्ये प्रेशियस मेटल असायचे पण त्या अलॉय म्हटल्यानंतर त्याला करचा दर जो असायचा तो वेगळा असायचा.
0: ओके.
1: पण यावेळेस जेव्हा त्यांनी अध्यादेश काढलाय तेव्हा या सगळ्या गोष्टींनाच 15% तो कर लागू होईल अशा प्रकारे अध्यादेश काढलाय, त्यामुळे त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या पळवाटा राहिल्या नाही.
0: आता हे जे टॅक्स वाढवलेत तर त्याच्यामुळे सोन्या चांदीचे दर कितीपर्यंत वाढतील?
1: सोन्याचा दर ज्या दिवशी त्यांनी इम्पोर्ट ड्युटी वाढीची घोषणा केली त्या दिवशीच्या दरानुसार साधारणपणे सोन्याचा दर 1,50,000 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. त्याच्यामध्ये 9% वाढ म्हणजे 1,35,000. ते इन्क्लुझिव्ह एक्सक्लुझिव्ह या प्रकारे जर केलं आपण तर साधारणपणे 12,000 रुपयांनी तो वाढला होता दर सोन्याचा प्रति 10 ग्रॅम, आणि चांदीचा दर साधारणपणे 18,000 रुपयांनी वाढला होता.
0: आता ही जी करवाढ झाली आहे तर त्या करवाढ करण्यामागचा सरकारचा उद्देश आहे की आयात कमी व्हावी, पण मग खरंच याच्यामुळे आयात होईल का कमी?
1: नाही, कसं आहे, सोनं हे आपल्याकडे जिव्हाळ्याची वस्तू आहे जे आपण त्याला नेसेसिटी म्हणत नाही हे ठीक आहे, खरंच ती नेसेसिटी नाही कारण अन्न वस्त्र निवारा याच्या व्यतिरिक्त बाकी कशीच नेसेसिटी आपण म्हणू शकत नाही. पण सोनं हे अविभाज्य घटक आहे भारतीय संस्कृतीचा. म्हणजे माझ्याकडे माझ्या मुलीचं लग्न असलं तर मला मुली बरोबर दागिने द्यावे लागतात, मुलीचे नंतर वर्षभर सण होतात तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे दागिने द्यावे लागतात, जावयाला दागिने द्यावे लागतात, माझ्याकडे जर लग्नाच्या अॅनिव्हर्सरीज असतील तर तेव्हा दागिने केले जातात, किंवा मुला मुलींचे वाढदिवस असतील किंवा काही विशेष घटना घडत असतील तर तेव्हा दागिने केले जातात, किंवा वास्तुशांत वगैरे असेल तर तेव्हा चांदीचे उपकरण वस्तू केल्या जातात. त्यामुळे आपल्या संस्कृतीमध्ये जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावरती आपण सोनं चांदीला महत्व देतो. आपण लक्ष्मीपूजनाला सोन्याची किंवा चांदीची प्रतिमा दरवर्षी एक एक ऍड करत जातो आपल्याकडे, किंवा अक्षयतृतीयेला चांदी सोनं घ्यावं, पाडव्याला सोनं घ्यावं, या सगळ्या आपल्या ज्या परंपरा आहेत त्यामुळे सोन्याची मागणी खूप आहे. आता पंतप्रधान त्यांनी केलेलं आवाहन हे सरकारच्या दृष्टीने योग्य आहे की 1 वर्षाकरता तुम्ही दागिन्यांची खरेदी करू नका जेणेकरून आयात कमी होईल, पण अशी 1 वर्षाकरता दागिन्यांची खरेदी कोणाला थांबवणं शक्य नाही. त्यापेक्षा सरकारने असं आवाहन करायला हवं होतं की लक्झरी म्हणून तुम्ही ती दागिन्यांची खरेदी असेल तर 1 वर्षाकरता का, कारण की माझ्याकडे माझ्या मुलीचं लग्न असेल तर मी असं म्हणू शकत नाही मुलाकडच्यांना की मी आज मुलगी पाठवतो आणि नंतर 1 वर्षाने दागिने पाठवतो. मला ते करणं गरजेचं आहे कारण माझं ते सामाजिक बांधिलकी असल्यासारखं आहे. ती बांधिलकी आहे का नाही हा प्रश्न वेगळा आहे चर्चेचा, पण संस्कृती म्हणून माझी बांधिलकी आहे त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात ती कमी होईल असं नाही. पण जर का तुम्हाला ते करायचं असेल तर जास्तीची किंमत भरा असं आता सरकार म्हणतंय असं मला वाटतं. कारण त्याचा पहिला उद्देश होता की फॉरेक्स वाचव, आता दुसरा उद्देश आहे की जर तुम्ही माझं फॉरेक्स वापरणं असेल तर निदान त्यातून मला सरकारला उत्पन्न तरी द्या म्हणून ती करवाढ करण्यात आली.
0: दागदागिन्यांमध्ये सोन्याचा वापर तर आपल्याकडे होतो, पण त्याच्याशिवाय म्हणजे इंडस्ट्रियल किंवा इतर कामांसाठी आपल्याकडे सोन्या चांदीचा किती वापर होतो?
1: चांदीचा वापर म्हणाल तर जगभरातच इंडस्ट्री करता 70% होतो. भारतही त्याला काही अपवाद नाही कारण सोलर म्हणा, स्पेस टेक्नॉलॉजी म्हणा, टेलिकॉम म्हणा, पॉवर ट्रान्समिशन म्हणा, प्रत्येकाच ठिकाणी चांदी लागते आणि त्याला काही पर्याय आता तरी सापडलेला नाहीये शास्त्रज्ञांना, त्यामुळे तो वापर तर टळणार नाहीये. त्यामुळे इंडस्ट्रीयल वापराकरता जे काय आयात होईल चांदी तर इंडस्ट्रीयल प्रॉडक्टच्या किमती त्या प्रमाणात वाढतील किंवा सेवांच्या किमती त्या प्रमाणात वाढतील. सोन्याचं कन्झम्पशन म्हणाल तर 0.5% ते 1% पण नसतं टोटल प्रॉडक्शनच्या किंवा मायनिंगच्या, 99% हे इन्व्हेस्टमेंट फॉर्म मध्ये कन्व्हर्ट होत असतं. पण चांदीचं जे काय प्रोडक्शन होतंय किंवा मायनिंग होत आहे त्यातलं 60 ते 70% कन्झम्पशन मध्ये जाते आणि उरलेलं इन्व्हेस्टमेंट आणि युटेन्सिल्स आणि ऑर्नामेंट्स मध्ये येते.
0: सध्याचं जर आपण आकडेवारी बघितली म्हणजे गेल्या 3-4 वर्ष

0: मधला जर ट्रेंड बघितला तर आपण किती सोनं चांदी आयात करतोय?
1: सोनं चांदीच्या मिळून आयात जी आहे ती साधारणपणे 72 ते 75 बिलियन डॉलर एवढी होती आहे. कारण त्याची क्वांटिटी आपण असे काउंट नाही करू शकणार, रुपये किंवा डॉलर काउंट करू शकू, कारण त्याच्या किमती सतत बदलत असतात. त्यामुळे जास्त त्याला रिलेव्हन्स आहे तो किती डॉलर आपण खर्च करतोय त्याच्यावरच आहे. आणि असं म्हणतात की हा थर्ड लार्जेस्ट कॉम्पोनंट आहे आयातीतला. पहिला आहे ऑइल म्हणजे क्रूड ऑइल, दुसरा आहे इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू, आणि तिसरं आहे ते सोनं आहे. फक्त सोन्याचं एक असं आहे की सोनं ही मेंटेन करणारी व्हॅल्यू आहे, म्हणजे ती व्हॅल्यू ही वेल्थ वाढवते देशाची. इलेक्ट्रॉनिक वस्तू एकदा खोक्यातून उघडल्या की शून्य किमतीच्या होतात, पेट्रोल डिझेल जळून जातं. प्रॉडक्टिव्हिटी म्हणतात लोक, डिझेल आणि पेट्रोल याच्यात प्रॉडक्टिव्हिटी आहे. इलेक्ट्रॉनिक गोष्टींमध्ये प्रॉडक्टिव्हिटी आहे, सोन्यात प्रॉडक्टिव्हिटी नाही. पण प्रॉडक्टिव्हिटी आणि वेल्थ हे हातात हात घालून चालतं. त्यामुळे देशाला उद्या जर गरज पडली आणि सरकारने जर कळकळीने आवाहन केलं आणि त्या आवाहन करताना सरकारने सरकारच्या बाजूनी काहीतरी पॉझिटिव्हिटी दाखवली सुखकर जीवन होण्याकरता लोकांचं, तर लोक नक्की सॅक्रिफाईस करून सोनं ऑफर करतील गव्हर्नमेंटला. गोल्ड बॉण्ड पूर्वी दिलेच होते सरकारने की सोनं द्या आणि तेवढ्याच वजनाचे गोल्ड बॉण्ड घ्या आणि काही वर्षांनी त्याचं गोल्ड घेऊन जा, असं आपल्याला सुरुवातीच्या काळात आपण बघितलेलं आहे 50 ते 2000 दशकात त्या 50 वर्षाच्या कालावधीमध्ये. तसं काही गव्हर्नमेंट करू शकतं. एसजीबी जे केले गेले आपल्याकडे, ते एसजीबी हे इन्व्हेस्टमेंट म्हणून लोकांना चांगले ठरले, पण सरकारने त्याचं सोनं नाही घेतलं आणि त्यामुळे सरकारला जे नुकसान आलं एकंदरीत ते उद्या टॅक्सपेअरच्याच खिशातून जाणार आहे. त्यामुळे एसजीबी सारखी योजना सरकारने आणू नये, कारण अल्टिमेटली नाही तर ते टॅक्सपेअरच्या खिशातून जातात. त्याला अंडरलाईंग ऍसेट कुठेतरी हेज करणं गरजेचं होतं. सीबीआयकडे जे सोनं आहे ते जर सरकारने आता तात्पुरतं वापरलं गोल्ड मेटल लोनच्या स्वरूपात सराफांना देण्याकरता, तर जवळपास आपली 1.5 वर्षाची आयात थांबू शकते. आणि ते आरबीआयने सोनं देणं याचा अर्थ आरबीआयचं हेज कॅन्सल झालं असं नाही होत, कारण आरबीआय लोन म्हणून ते सोनं देणार आहे. त्यामुळे 1.5-2 वर्षांनी जेव्हा आपली परिस्थिती सुधारेल तेव्हा आरबीआयकडे ते सोनं परत येणार आहे. कारण सराफ लोकांना जेव्हा जीएमएल क्लोज करावं लागतं किंवा बंद करावं लागतं तेव्हा त्यांना रुपये देऊन तेवढ्या किमतीचं सोनं घेऊन द्यावं लागतं समोरच्याला, त्यामुळे त्यात नुकसान नाही होणार. ईटीएफ मध्ये फार मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होते, जवळपास 25 टन वर्षाला गुंतवणूक होते. सरकारने गुंतवणूक विचारली परचेस साईड बंद करावी 1 वर्षाकरता एसजीबीची कंपल्सरी, कारण ते सेव्ह होऊन नुसतंच होर्डिंग होत आहे आणि ते व्हॉल्ट मध्ये जात आहे, पण फॉरेक्स मात्र त्याला वापरलं जात आहे. आणि 1 वर्षाकरता जर तसं केलं तर 25 टन सोन्याची आयात कमी होऊ शकते. असे विविध उपाय आहेत, ते सरकारने चोखायला पाहिजेत. म्हणजे अदर दॅन इम्पोर्ट ड्युटी वाढवणं किंवा 1 वर्षाकरता दागिने करू नये म्हणण्यापेक्षा जे उपलब्ध रिसोर्सेस आहेत ते वापरावेत असं माझं स्वतःचं मत आहे.
0: याच्या आधी कधी सरकारने असं आवाहन केलं होतं की तुम्ही दागिने खरेदी करू नका किंवा मग आयात कमी व्हावी किंवा परकीय चलन वाचावं म्हणून? याच्या आधी सरकारने कधी अशा पद्धतीने इम्पोर्ट ड्युटी वाढवली होती?
1: नाही, अगदी रिसेंट उदाहरण बघायचं झालं तर 2012-13 साली जेव्हा आपल्याकडे कॅडचा प्रॉब्लेम आला होता, करंट अकाउंट डेफिसिटचा, तेव्हाच्या सरकारने, युपीएचं शासन होतं तेव्हाच्या सरकारने सोन्याची आयातचा कर जो आहे तो टप्प्याटप्प्याने 2% वाढत नेऊन 15% नेला होता. आणि जर का तुम्हाला सोनं आयात करायचं असेल तर तुम्हाला 20% निर्यात करणं कंपल्सरी केलं होतं, आयात केलेले सोन्यात व्हॅल्यू ऍडिशन करून तरच पुढला आयातीचा परवाना मिळायचा, आणि त्या प्रकारे एक रिस्ट्रिक्शन आणलं होतं. पण दागिने वापरू नका असं कोणी डायरेक्ट आतापर्यंत आवाहन केलेलं माझ्या आठवणीत नाहीये. सोन्याचा वापर कमी करा किंवा तो डिफर करा, इथपर्यंतची आव्हानं मी ऐकलेली आहेत किंवा पाहिलेली आहेत.
0: पण मग आता हे जे काही आवाहन केलेलं आहे तर मग त्याचा रिअल लाईफ मध्ये किंवा अॅक्च्युअल इम्प्लिमेंटेशन मध्ये कितपत परिणाम होईल? म्हणजे किती टक्के सोन्या चांदीची आयात कमी होऊ शकते आपल्याकडे?
1: गेल्या 1.5 ते 2 वर्षांमध्ये जेव्हापासून सोन्याचा दर 70,000 रुपये प्रति 10 ग्रॅम पासून वाढत जाऊन 1.5 लाख रुपये प्रति 10 ग्रॅम पर्यंत गेलाय, जर का स्टॅटिस्टिक्स गोळा केलं बाजारातून तर असं लक्षात येईल की जुनं सोनं देऊन नवीन दागिने घडून घेणं हा जो प्रकार आहे तो फार मोठ्या प्रमाणावर वाढलाय. त्यामुळे आपोआपच सोन्याची आयात कमी होण्यावर त्याचा परिणाम झालाय. आता ही जी सोन्याची बाकी आयात तरी चालू आहे केवळ इन्व्हेस्टमेंट स्वरूपाचे ज्यांना इंटरेस्ट आहे ते करतायत, म्हणजे ते ईटीएफ असतील किंवा मोठ्या एचएनआय असतील की ज्यांना करन्सीमध्ये रिस्क वाटते, रुपयात रिस्क वाटते, डॉलरमध्ये रिस्क वाटते, तर ती त्यांना डिफर करायची असेल. आणि गेल्या 15 वर्षात बघितलं तर सोनं 15% एव्हरेज वर्षाला वाढलंय, परतावाही चांगला मिळतोय दिसतंय, तर त्यांनी ती आयात केली आणि त्याच्यामुळे हाचा परिणाम झालाय. अदरवाईज जे दागिने घडवून घेणारी लोक आहेत ते पूर्वीचं त्यांचं खरेदी केलेलं सोनं सराफाकडे घेऊन येत आहेत आणि दागिने करून घेत आहेत, आणि हे प्रमाण जवळपास 60% आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात दर वाढल्यानंतर केवळ 40% दागिने हे नवीन सोन्यातून घडवले जात आहेत. 60% दागिने हे जुन्या सोन्यातून म्हणजे घरी असलेल्या सोन्यातून किंवा आपले जुने दागिने देऊन नवीन दागिने घडवले जात आहेत. आणि फॅक्टफुल स्टॅटिस्टिक्स आहे म्हणजे ग्राउंड रिअलिटीचं स्टॅटिस्टिक्स आहे. आताच खरोखर त्यात काहीतरी साधायचं असेल सरकारला की जुनं सोनं लोकांनी घेऊन येऊन त्यातून नवीन दागिने घडवून घ्यावे, तर सरकारला एक चांगला उपाय आहे की तुम्ही तुमच्या घरचं जर सोनं घेऊन आलात आणि जर त्याच्यातून दागिने घडवले, नवीन सोनं खरेदी नाही केलं, तर अशा केलेल्या दागिन्यांवरती 3%ऐवजी 1% जीएसटी लागेल. असा काहीतरी जर सरकारने आकर्षण दाखवलं तर हे 60% प्रमाण 80-90% सुद्धा जाऊ शकेल.
0: आपल्याकडे सोनं चांदी म्हणजे ते सणासुदीला लग्न समारंभात द्यायला लागतं, लोक घेतात, ते एक प्रमाण झालं, त्याच्याविषयी आपण बोललो. पण त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे एक लक्झरियस म्हणून किंवा एक गुंतवणूक म्हणून सध्या किती प्रमाणात लोक सोनं चांदीचे दागिने खरेदी करतात?
1: नाही, ते दागिने नाही खरेदी करत, ते जनरली गोल्ड बार खरेदी करतात. आता परत स्टॅटिस्टिक्स वरती जर यायचं झालं तर पूर्वीच्या काळी सामान्य सराफांकडे 15-18% गुंतवणुकी करताचं सोनं घेतलं जायचं, आणि ते गुंतवणूक नसायचं असतं किरकोळ गिरायकांचं, त्यांना भविष्यात दागिना घडवायचा असायचा म्हणून ते थोडं थोडं सोनं घेऊन साठवून ठेवायचे. पण आता हे प्रमाण जे आहे 15-18% ते 30-35% पोहोचलंय. याचा अर्थ सामान्य माणूसही आता त्याच्यात गुंतवणुकीचा हेतू बघायला लागलाय. मोठे एचएनआय जे गुंतवणुकी करता म्हणून सोनं घेतात ते सराफ बाजार जो आहे मुंबईचा बुलियन बाजार, तिथून सोनं खरेदी करत असणार, ते काही सराफाकडे जात नसणार, कारण त्यांना ते भावातला फरक जो असतो खरेदी विक्रीच्या भावातला तो देण्यापेक्षा तिथून खरेदी करणं जास्त योग्य वाटत असेल. प्लस ईटीएफ मधला जो फ्लो आहे तो खूप मोठ्या प्रमाणावर वाढलाय. तो ईटीएफचा फ्लो हा इन्व्हेस्टमेंट फ्लोच आहे. तर इन्व्हेस्टमेंट फ्लो हा गेल्या 2-3 वर्षांमध्ये माझ्या अंदाजाने 20-30% वाढला असेल दागिन्यांच्या ऐवजी इन्व्हेस्टमेंट म्हणून करणं. कारण दागिना घेतला की त्यात मजुरी जाते, त्यामुळे इन्व्हेस्टमेंट म्हणून लोक जे सोनं घेत आहेत ते लोकांनी कमी करावं. त्याच्याकरता गव्हर्नमेंटनी काहीतरी पर्याय आणावा दुसरा की तुम्ही सोनं खरेदी करण्याकरताची रक्कम द्या आणि ते सोनं लगेचच्या लगेच डिपॉझिट करून सोन्याच्या स्वरूपात त्याची पावती घ्या, जे आम्ही सोनं देऊ. कारण एचजीबी मध्ये रक्कम देत असतात, सोनं नाही परत द्यायचं. आणि एचजीबी मध्ये खरेदी करताना रक्कम हँड ओव्हर करावी लागायची गुंतवणूकदाराला सुद्धा, त्यामुळे अल्टिमेटली त्याचं सोनं होत आहे का हे माहिती नव्हतं. पण आता जर तुम्ही सोनं घेणार असाल तर रक्कम द्या, पण परत मिळताना तुम्हाला फिजिकल गोल्ड मिळेल याची खात्री सरकारने द्यावी. त्याच्यामध्ये आकर्षण जास्त आहे लोकांना. फिजिकल गोल्ड मिळणार असेल तर ते आज रक्कम तुम्हाला हँड ओव्हर करतील, आणि काही काळाकरता तुम्ही त्यांच्या रकमेतून आणलेलं जे सोनं आहे ते तुम्ही नॉर्मल इम्पोर्ट डिफर करण्याकरता वापरू शकाल. सराफी व्यवसायांना जीएमएल म्हणजे गोल्ड मेटल लोनच्या स्वरूपात देऊ शकाल. थोड्याफार प्रमाणावरचा स्ट्रेस जो आहे फॉरेक्सवरचा आणि इम्पोर्टवरचा तो कमी होऊ शकेल.
0: गुंतवणूक म्हणून सोनं याच्यासाठी सरकारने काही पर्यायी योजना आणल्या, सोवरेन गोल्ड बॉन्ड झाली किंवा गोल्ड मॉनिटरिंग स्कीम झाली वगैरे, त्याची सध्याची काय परिस्थिती म्हणजे त्याच्यात रिटर्न्स कशा पद्धतीचे आहेत आणि लोक किती प्रतिसाद देत आहेत त्याला?
1: एक तर गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम ही फार वर्षांपासून चालू असलेली गोष्ट आहे. म्हणजे आत्ताच्या सरकारने त्यांच्या मागल्या सत्ता आणि कारभार त्यांनी ती आणली होती, पण ती कधीच यशस्वी झाली नाही कारण ती फार किचकट होती आणि त्याची उपलब्धता फार मर्यादित बँकांमध्ये आणि त्यांच्या शाखांमध्ये होती. दुसरी गोष्ट, कुणालाच आपल्याकडे असलेल्या दागिन्यातली मजुरी वाया जावी असं वाटत नाही, आणि त्यांच्याकडे जे गोल्ड मॉनिटायझेशन गोल्ड द्यावं लागायचं ते शुद्ध करून द्यावं लागायचं, त्यामुळे तो दागिना वितळायला जायचा, त्याच्यातली शुद्ध सोनं फक्त डिपॉझिट करून घेतलं जायचं, त्यामुळे त्यातला जो मेकिंग चालू असायचा त्यामुळे लोक परावृत्त होती. कारण खूपसं सोनं हे दागिन्यांच्या स्वरूपामध्ये भारतामध्ये आहे. ही योजना तितकीशी इफेक्टिव्ह झालीच नाही असं आपण म्हणू.
0: खूप खूप धन्यवाद आपण आकाशवाणीसाठी ही मुलाखत दिली.
2: श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि मुलाखत जीवन भावसार, निर्मिती सहाय्य भारती गांधी आणि निवेदन अंकिता आपटे.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. आमचे कार्यक्रम AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकता येतील. संध्याकाळचे 7:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठी शेतीविषयक कार्यक्रम माझं आवार माझं शिवार.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात मी माधवी राणे आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज शुक्रवार भारतीय सौर दिनांक 25 शके 1948 म्हणजेच 15 एप्रिल 2026. जाणून घेऊयात ठाणे पालघर आणि रायगड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. हवामान ठाणे पालघर आणि रायगड जिल्ह्यात हवामान स्वच्छ सूर्यप्रकाशित असेल, उष्णतेच्या झळा जाणवतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 37 किलोमीटर ताशी वेगाचे वारे वाहतील. हे होतं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत राज्यस्तरीय कृषी प्रसारणात सेंद्रिय कचऱ्याचं व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांसाठी नव्या संधी या विषयावर प्रिया बेल्हेकर यांनी माणिकप्रभू धानोरकर यांची घेतलेली मुलाखत. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती आहे.
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आज ऐकूयात सेंद्रिय कचऱ्याचं व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांसाठी नव्या संधी याविषयी सिम्बॉयसिस इंटरनॅशनल डीम युनिव्हर्सिटी पुणेच्या सिम्बॉयसिस सेंटर फॉर वेस्ट रिसोर्स मॅनेजमेंटचे डायरेक्टर प्राध्यापक माणिकप्रभू धानोरकर यांची प्रिया बेल्हेकर यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते आहेत धीरज केदारी.

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आपण असं बघतो की शहरीकरण वाढतंय, औद्योगिकीकरण वाढतंय, तसंच आपण बघतो की शहरामध्ये अनेक भाज्यांची फळांची आवक जावक वाढलेली आहे, लोकसंख्या वाढलेली आहे. किंवा शेतामध्ये पण आपण बघतो की अवकाळी पाऊस असू दे किंवा कोणत्या तरी कारणाने बराच माल त्याचं नुकसान होतं आणि अशा वेळेस आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये सेंद्रिय कचरा हा तयार होतो, शेतात असू देत किंवा आपल्या शहरी भागामध्ये असू देत. पण या कचऱ्याचं व्यवस्थापन आपल्याला करता येतं आणि याच्यातून आपल्याला काहीतरी एक व्यवसायाची संधी उपलब्ध आहे, ही खरंच एक आशेची एक गोष्ट आहे. आणि याच विषयी आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत माणिक प्रभू धानोरकर. हे सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. सर स्वतः सिम्बॉयसिस या कॉलेजमध्ये वेस्ट मॅनेजमेंट या विभागाचे संचालक आहेत आणि ते आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहेत. तर सुरुवातीला आपण आपल्या या कार्यक्रमात त्यांचं स्वागत करूयात. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: सर मी आता म्हटलं त्याप्रमाणे की आपण असं बघतो की सेंद्रिय कचरा हा आता जागोजागी आपल्याला भरपूर दिसतोय, लोकसंख्या वाढतीये, मागणी शेतमालाची वाढतीये, पण त्याचबरोबर हा कचरा खूप मोठ्या प्रमाणात तयार होतोय. तर आपल्या ज्या कामाचा जो मुख्य फोकस आहे तो आहे वेस्ट मॅनेजमेंट आणि शेती,
1: बरोबर,
0: यांचा संगम तुम्ही करून आणलाय. तर याबद्दल आम्हाला काय सांगाल?
1: खरं तर सिम्बायसिस सेंटर फॉर वेस्ट रिसोर्स मॅनेजमेंट हे सिम्बायसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी किंवा सिम्बायसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठातलं जिथे आम्ही हे आमचं काम चालू आहे, त्याचा मुख्य उद्देशच असा आहे की कचरा ह्या शब्दाची संकल्पना किंवा व्याख्याच आपण बदलायची आणि त्याचं संसाधन म्हणून त्याला प्रचलित करणं किंवा बनवणं ही एक संकल्पना समाजात रुजवणं हे आमचं खरं तर मुख्य आपण काय म्हणू शकू उद्देश आहे या आमच्या कामाचं. खरं तर आपण ज्याला वेस्ट म्हणतो हा वेस्ट म्हणजे ही जी काही गोष्ट आहे ही आपल्यासाठी निरुपयोगी असू शकते, पण आपण त्याचा कधीच असा विचार करत नाही की ही इतर कुठल्या तरी गोष्टीसाठी एक स्त्रोत म्हणून त्याची संधी त्याला आपल्याला मिळू शकते. आपण ज्या काही गोष्टी स्वतःच्या अस्तित्वासाठी किंवा स्वतःच्या सुखसोयींसाठी वापरतो किंवा तयार करतो ह्या सगळ्या पृथ्वीवरती तयार असलेल्या किंवा नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेल्या साधन संपत्तीमधनच तयार होतात. त्यामुळे तसं पाहिलं तर निसर्गाच्या शब्दकोशामध्ये कचरा हा शब्दच नाहीये, ही व्याख्याच नाहीये, हे आपण आपल्या सोयीसाठी निर्माण केलेली एक टर्म आहे किंवा एक शब्द आहे आपण असं त्याला म्हणूया. तर ह्या निरुपयोगी साधनांचं नैसर्गिकरित्या पुन्हा निसर्गामध्ये पुनर्चक्रांकन हे होतच असतं, आपण ते अति प्रमाणात वापरतो त्यामुळे पृथ्वीची जी क्षमता आहे ती थोडीशी नष्ट होतीये कुठेतरी किंवा ती त्याला आपण काय म्हणू की ती अफेक्ट होतीये, त्यामुळे ते होत नाही आणि म्हणून तो आपल्या तो कचरा हा जागोजागी दिसतो. निर्माण झालेला कचरा आपण पुनर्चक्रांकनामध्ये कसा आणायचा किंवा आपण सर्क्युलर इकॉनॉमी किंवा सर्क्युलरिटीमध्ये कसा आणायचा यासाठी आपण प्रयत्न करतो. आता उदाहरणार्थ भारतामध्ये एक बघायचं झालं तर दरवर्षी जवळपास

0: 62 मिलियन टन म्हणजे 62 दशलक्ष टन एवढा घनकचरा निर्माण होतो आणि ह्या कचऱ्यापैकी 60% जास्त कचरा हा सेंद्रिय स्वरूपाचा आहे जो नक्कीच आपल्याला पूर्णपणे पूर्ण क्षमतेने वापरता येऊ शकतो. जर ह्या कचरारूपी संसाधनाचा जर आपण सुयोग्य वापर केला कशा प्रकारे करता येईल तर त्याला खतामध्ये रूपांतरित करून किंवा ह्या संसाधनांचा वापर आपण शेतीसाठी ऊर्जा निर्मिती करून जर केला तर आपण नक्कीच त्याचा खूप चांगला प्रभावीपणे शेतीमध्ये वापर करू शकतो. कारण खत ह्याला काळं सोनं किंवा ब्लॅक गोल्ड असं म्हटलं जातं आणि जो जमिनीचा पोत सुधारण्यासाठी खूप महत्वाचा आहे. पीक निर्मितीसाठी किंवा निरोगी पीक निर्मितीसाठी हा खूप गरजेचा आहे. आणि दुसरी गोष्ट असं म्हणजे की आजकाल विकसित होत असलेलं जसं उदाहरणार्थ एआय तंत्रज्ञान आहे, नवीन जे तंत्रज्ञान आहे त्याचाही वापर करून आपण ही जी काही संसाधनं आहेत, मी त्याला कचरा शब्द मुद्दाम टाळतोय, ही जी संसाधनं आहेत याला शाश्वत शेतीकडे नेण्यासाठी आपण याचा खूप प्रभावीपणे वापर करू शकतो असं मला वाटतं.
1: बरोबर. मला असं वाटतं की आपले शेतकरी तसंही काही बरेच शेतकरी आहेत की जे आता सेंद्रिय शेतीकडे वळालेत आणि ते सुद्धा असंच की वेस्ट पासूनच जेवढं आपल्याला गोष्टी पुनर्वापर त्याचा करता येईल तसं करत असतात. जसं की आपण अनेकदा बघतो की ऊसाचा पाचट जाळू नये असं सांगतात.
0: बरोबर.
1: तर ते पाचट जमिनीमध्ये पुरून मग त्याचं खूप चांगल्या प्रकारे त्यांना जमिनीसाठीच एक सुपीकता त्यांना तयार होते
0: त्यामुळे.
1: बरोबर. तर तसा शेतीत निर्माण होणाऱ्या जो कचरा आहे त्याचं योग्य व्यवस्थापन किती महत्वाचं आहे याविषयी शेतकऱ्यांना काय सांगाल? म्हणजे जसं पीक अवशेष आणि बाकी शेड
0: म्हणजे कुठलेही शेतीमध्ये निर्माण होणारा जो आपण ज्याला कचरा म्हणतो किंवा जे संसाधन आहेत, उदाहरणार्थ पिकांचे अवशेष आहेत, जनावरांचं मूत्र आणि शेण आहे किंवा अन्न कचरा आहे, पिकांचा कचरा आहे, हा सगळा सेंद्रिय कचरा व्यवस्थितपणे त्याचं व्यवस्थापन करणं हे खरं तर शाश्वत शेतीसाठी गरजेचंच आहे असं मी म्हणेन. कारण अवशेष जाळणं हे अयोग्य आहे. त्याला कारण जाळून आपण एकतर ही संसाधनं नष्ट करतोय, दुसरी गोष्ट ह्या ज्वलनामुळे निर्माण होणारे सूक्ष्म कण आणि धूर यामुळे हवेचं प्रदूषण होतं ते वेगळंच. ज्वलनामुळे काय होतं की जमिनीतले जे सुपीकता वाढवणारे सूक्ष्मजीव आहेत, उपयुक्त सूक्ष्मजीव आहेत, तेही नष्ट होतात.
1: बरोबर.
0: तर हे न जाळता आणि दुसरी गोष्ट आपण जाळलं नाही तर करायचं काय? तर हे जर संसाधनं चांगल्या योग्य कामासाठी आपण वापरले नाही, जमिनीमध्ये त्याचं पुनर्चक्रांकन केलं नाही, तर ते तसेच पडून सडतील, खराब होतील आणि त्यातून मिथेन नावाचा वायू निर्माण होईल जो पुन्हा हवेमध्ये वातावरणामध्ये निघून जाईल. आणि त्यामुळे काय होईल की आपण जे ग्रीन हाऊस गॅस एमिशन्स म्हणतो किंवा जागतिक तापमान वाढ ह्याच्यासाठी तो कारणीभूत होतो. कारण तो मिथेन हा कार्बन डायऑक्साईड पेक्षा 21% जास्त घातक आहे. बरं, ह्याचा वापर ऊर्जा निर्मितीसाठी स्त्रोत म्हणूनही करता येऊ शकतो. मग तो जर शेतीमध्ये केला तर त्याचा दुष्परिणाम टाळून आपल्या शेतीसाठी व्यवस्थापनासाठी त्याला खूप चांगला महत्वाचा उपयोग त्याला करता येऊ शकतो.
1: बरोबर.
0: दुसरा महत्वाचा उपयोग हे का गरजेचं आहे करणं, तर मातीचं आरोग्य. मातीचं आरोग्य हे सेंद्रिय पदार्थांशी अत्यंत निगडीत आहे. कारण सेंद्रिय पदार्थ किंवा ज्याला आपण ऑर्गॅनिक कार्बन म्हणतो हे शेतीमध्ये किंवा जमिनीमध्ये वाढवण्यासाठी ह्या सेंद्रिय पदार्थांची गरज असते, म्हणून तो जाळणं चुकीचं आहे. भारतामध्ये अनेक भागांमध्ये जर आपण बघितलं तर 0.5% कमी जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन आहे, जो कमीत कमी 1% असणं आवश्यक आहे.
1: बरोबर आहे.
0: त्यामुळे मला असं वाटतं की शेतीत निर्माण होणारा जो कचरा आहे त्याचं योग्य व्यवस्थापन जर केलं तर शाश्वत शेती निर्माण करायला नक्कीच त्याचा हातभार आपल्याला लाभू शकतो.
1: बरोबर सर. आणि बायोगॅस आणि बायो सीएनजी प्रकल्प जो आहे तो शेतकऱ्यांसाठी किती महत्वाचा आहे आणि जर लहान शेतकऱ्यांनी कमी खर्चात वेस्ट टू एनर्जी प्रकल्प जर त्यांना सुरू करायचं असेल तर त्यांना काय करावं लागेल?
0: यामध्ये दोन गोष्टी आहेत. बायोगॅस ही संकल्पना काही नवीन नाहीये. आपण अनेक दशकं बघतोय की बायोगॅस शेतकऱ्यांकडे आहे. खरं तर बायोगॅस ही संकल्पनाच भारताने जगाला दिलेली आहे, पण दुर्दैवाने आज बायोगॅसची निर्मिती ही भारतातच खूप कमी आहे हे मला सांगायला फार खेद वाटतो. त्याचा सुयोग्य वापर होत नाहीये. तसं पाहिलं तर बायोगॅस आणि बायो सीएनजी हे दोन वेगळे प्रकार नाहीयेत, पण एकाच प्रोसेसमधनं दोन गोष्टी आहेत. की बायोगॅस हा छोट्या स्केलपासून म्हणजे अगदी लहान शेतकऱ्यांपासून मध्यम प्रकारच्या कचरा नियोजनासाठी आपल्याला तो वापरता येऊ शकतो. पण बायो सीएनजी करायचं असेल तर त्या मात्रासाठी मात्र तुम्हाला मोठ्या प्रमाणामधले प्रकल्प ठेवावे लागतात. उदाहरणार्थ 50 टन 100 टन पर डे वेस्ट प्रोसेसिंग जर असेल, सेंद्रिय पदार्थ तुमच्याकडे असतील, उदाहरणार्थ साखर कारखाने आहेत किंवा फूड वेस्ट इंडस्ट्री आहे, अशा ठिकाणी बायो सीएनजीचे प्रोजेक्ट हे चालू शकतात. किंवा जिथे मोठ्या मोठ्या डेअरीज असतात, गोशाळा असतात, अशा ठिकाणी हे बायो सीएनजीचे प्रकल्प

0: चालू शकतात. शेतकऱ्यांसाठी याचा आर्थिक फायदा असा होऊ शकतो की एका बायोगॅस संयंत्रामधून किंवा बायोगॅस युनिटमधून त्या शेतकऱ्याचा कुटुंबाचा इंधनाचा खर्च वाचतो, म्हणजे कुकिंग गॅस जो आपण ज्याला म्हणतो तो खर्च वाचू शकतो, कारण 2 क्युबिक मीटरमध्ये त्याला 1/2 किलो गॅस मिळू शकतो जो की एलपीजी इक्विव्हॅलंट मी ज्याला म्हणेन की जो एका 5 माणसांच्या कुटुंबासाठी दिवसभरासाठी पुरेसा आहे आणि 25 किलोमधनं हा गॅस त्याला एका वेस्ट प्रोसेसिंगमध्ये त्याला हा गॅस मिळू शकतो, त्यामुळे तिथे त्याचा खर्च वाचतो. त्याहूनही अधिक महत्वाचं म्हणजे बायोगॅस हा तर बाय प्रोडक्ट झाला, पण बायोगॅस तयार झाल्यानंतर जी निर्माण होणारी स्लरी असते त्या स्लरीला अत्यंत उपयुक्त ती शेतीसाठी आहे, त्यामध्ये न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यूज खूप आहेत. तर त्या स्लरीचा सेंद्रिय शेती डेव्हलप करण्यासाठी याचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतो, त्यामुळे जमिनीचा पोत सुधारणं, पिकांची गुणवत्ता सुधारणं इथे त्याचा वापर होऊ शकतो. आता दुसरा प्रश्न तुमचा होता की लहान शेतकऱ्यांसाठी काय पर्याय असतील, तर लहान शेतकऱ्यांसाठी आजकाल फ्लेक्झी डायजेस्टर्स नावाचे एक बायोगॅस डायजेस्टर्स मिळतात किंवा बॅग्स मिळतात अतिशय कमी किमतीमध्ये, ज्याचा वापर शेतकरी बायोगॅस निर्मितीसाठी करू शकतात, किंवा त्यांच्याकडे पुनर्वापर करण्यायोग्य असलेली काही जर संसाधनं असतील, उदाहरणार्थ सिंटेक्स टाकी वापरून पडलेली आहे, तर अशाही काही गोष्टींचा अत्यंत कमी खर्चामध्ये वापर करूनही बायोगॅस संयंत्र निर्माण करता येऊ शकतं आणि कमीत कमी खर्चामध्ये ते आपल्याला शेतकऱ्याला तयार करता येऊ शकतं.
1: बरोबर, म्हणजे गावातले काही शेतकरी एकत्र येऊन सुद्धा एक प्रकल्प चालवू शकतात.
0: अगदी अगदी उत्तम प्रकारे ते करू शकतात,
1: कमी खर्चात होऊन जास्त फायदा त्यांना मिळेल. त्याने
0: जेवढा मोठा बायोगॅस प्लांट तेवढी जास्त स्लरी निर्माण होणार आणि ती तेवढ्या जास्त शेतीला पूरक होणार. तर बायोगॅसच्या स्लरीपासून जेवढं रेव्हेन्यू शेतकऱ्यांना जनरेट करता येईल ते बायोगॅस पासून मिळणार नाही, पण बायोगॅसच्या स्लरीपासून मिळेल, कारण बायोगॅस स्लरी एक मोठा रेव्हेन्यू जनरेटिंग सोर्स आहे बायोगॅस प्लांट मधला असं मी म्हणेन.
1: बरोबर, मगाशी तुम्ही सूक्ष्मजीवांचा जो उल्लेख केला त्याच्यामध्ये मातीच्या सुपीकतेमध्ये आणि पीक उत्पादनामध्ये त्याचा रोल किती महत्वाचा आहे.
0: सूक्ष्मजीव हे खरंच खूप महत्वाचे आहेत. आपण आता उदाहरणार्थ मातीमधले सूक्ष्मजीव, आपण माती म्हणलं की माती आपल्याला असं वाटतं की हा ठीक आहे माती आहे निर्जीव गोष्ट आहे, पण तसं नसून माती एक अत्यंत प्रगल्भ जिवंत परिसंस्था आहे ज्यामध्ये खूप उपयुक्त जीवाणू किंवा मायक्रोब्स त्याच्यामध्ये असतात. सुपीक माती काय करते, सुपीक माती उपयुक्त जीवाणूंच्या वाढीला खूप मदत करते, ती गरजेची असते. सूक्ष्मजीव म्हणजे उदाहरणार्थ आपण ज्याला जैविक खतं म्हणतो, आता जैविक खतं म्हणजे काय आहेत, हे सूक्ष्मजीव जीवाणू आहेत जे हवेतलं नत्र जमिनीमध्ये स्थिर करतात आणि पिकांना उपलब्ध करून देतात. उदाहरणार्थ रायझोबियम आहे, अझोटोबॅक्टर आहे, अझोस्पायरिलम आहे, किंवा फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया असतात, पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया असतात, अशा अनेक प्रकारचे वेगवेगळे जैविक खतं आहेत जे सूक्ष्मजीव आहेत, जे दे आर लाईफ फॉर्म्स, मग ते काही वेगळी खतं तसे तयार करत नाहीत, जे ते लाईफ फॉर्म्स आहेत ते त्यांच्या
1: जीवनचक्रामध्येच
0: हवेतला नत्र जमिनीमधला स्फुरद पालाश हे पिकांना उपलब्ध करून देण्याचं काम करतात. दुसरा प्रकारचा एक मायक्रो ऑर्गॅनिझम असतो की ज्याला आपण जैविक कीड नियंत्रणासाठी किंवा जैविक नियंत्रणासाठी बायो कंट्रोल एजंट्स ज्याला आपण म्हणतो, ट्रायकोडर्मा आहे, बवेरी आहे, मेटेरायझियम आहे, हे काय करतात की पिकांवरती येणारी जी कीड आहे जी पिकांना हानिकारक आहे किंवा पिकांमध्ये होणारे रोग आहेत किंवा जमिनीमध्ये असणारे नेमॅटोड्स ह्यांच्यासारखे जे सूक्ष्मजीव आहेत ह्यांच्यावरती उपजीविका करतात आणि पिकांचं रक्षण करतात. तर ह्या अशा सूक्ष्मजीवांचा नेमका उपयोग त्या पिकांच्या वाढीसाठी, उत्पादन वाढीसाठी आणि गुणवत्तेसाठी हा नक्कीच होतो.
1: बरोबर, बायोचार आणि सेंद्रिय खत यांचा वापर जर आपण केला तर मातीची गुणवत्ता सुधारता येते आणि रासायनिक खतांपेक्षा जैविक पर्याय यासाठी महत्वाचा आहे.
0: बरोबर,
1: तुम्ही काय सांगाल म्हणजे मातीची गुणवत्ता कशी सुधारते बायोचार पद्धत आणि सेंद्रिय खतामुळे.
0: बायोचार ही टर्म आता नवीन खूप चर्चेमध्ये आहे, प्रचलित आहे, पण खरं तर बायोचार म्हणजे काय, तर बायोचार हा ऑक्सिजन विरहित जाळून केलेला कचऱ्याचा कोळसा, पायरोलिसिस आपण ज्याला म्हणतो, एक अत्यंत सोपी पद्धत आहे. पण ह्या कोळशाचा, ह्या बायोचारचा जमिनीमध्ये किंवा जमिनीची गुणवत्ता किंवा पोत सुधारण्यामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका आहे. काय करतं हा बायोचार, म्हणजे हा कार्बन आहे, दिस इज अन ऑर्गॅनिक कार्बन, तर हा कार्बन काय होतो की जमिनीमध्ये तो पुन्हा पुढे काही डिग्रेड होत नाही, तो कुजत नाही, तो जमिनीमध्ये हजारो वर्ष तसाच टिकून राहतो. ह्याची खास खासियत अशी आहे की जमिनीमध्ये 50% जास्त पाणी धरून ठेवण्याची जी क्षमता आहे, पोषक अन्न द्रव्य धरून ठेवण्याची याची क्षमता आहे, याच्यामध्ये असलेले जी पोरॉसिटी आहेत किंवा पोर्स आहेत, बारीक सूक्ष्म कण छिद्र जी असतात ती आणि मातीच्या पार्टिकल्स बरोबर त्याच्यामध्ये जे काही इंटरॅक्शन आहे त्यामध्ये जे होणारे पोर्स तयार होतात, यामुळे जमिनीमध्ये हवा खेळती राहते. यामुळे काय होतं की सॉइलचं टेक्स्चर आणि स्ट्रक्चर हे दोन्हीही इम्प्रूव्ह होतं, चांगलं होतं, गुणवत्ता त्याची सुधारते आणि जमीन ही सुपीक होते. दुसरा याचा

0: फायदा असा आहे की बायोचार जर जमिनीमध्ये टाकला तर जमिनीमध्ये असणारे काही प्रदूषक आहेत, उदाहरणार्थ अँटीबायोटिक्स प्रतिजैविक ज्यांचा आपल्या शरीरावरती घातक परिणाम आहे, किंवा आजकाल आपण ऐकतो की मायक्रो प्लास्टिक्स जे आपल्या रक्तामध्ये आपल्या शरीरामध्ये आपल्या अवयवांमध्ये आजकाल आढळतात, आपल्या अन्नसंस्थेमध्ये ते आलेले आहेत, तर ह्यांना धरून ठेवण्याची क्षमता ह्याच्यामध्ये आहे. काय होतं की या बायोचारच्या पार्टिकल्सवरती जर हे प्रदूषक येऊन चिटकले तर त्याचा झाडांमध्ये किंवा पिकांमध्ये त्याची एंट्री होणार नाही, ते जाणार नाहीत आणि मग आपल्याला क्वालिटी पीक ज्याला आपण म्हणू किंवा क्वालिटी अन्न जे म्हणू ते आपल्याला त्याच्यामधनं मिळू शकतं. आता रासायनिक आणि याची तुलना जर करायची झाली जैविक पर्याय किती उपलब्ध, हा तर रासायनिक खतं खरं तर पिकांचे जे हायब्रिड्स व्हेरायटीज आहेत त्यांच्या पोषक अन्नद्रव्यांची पूर्तता करण्यासाठी रासायनिक खतांचा वापर करावा लागतो, कारण त्यांना अन्नद्रव्य द्यावी लागतात, ती तात्पुरती वाढ करतातही पिकांची, पण त्यामध्ये असणारे जे काही असेंद्रिय पदार्थ असतात त्या असेंद्रिय पदार्थांमुळे मात्र जमिनीचा पोत बिघडतो, त्याची क्वालिटी त्याची गुणवत्ता बिघडते. जसं उदाहरणार्थ की सॉइलची पोरॉसिटी कमी होणं किंवा एरेशन कमी होणं, पाणी परकोलेट न होणं किंवा सूक्ष्मजीवांची वाढ न होणं, ह्या अनेक गोष्टींचा रासायनिक खतांमुळे जमिनीवरती परिणाम होऊ शकतो. या उलट जैविक पर्याय मातीची रचना ही दीर्घकाळ टिकवून ठेवतात किंवा सुधारतात. आता ही जैविक आपण म्हटल्यामुळे नॅचरली ती नैसर्गिकच आहेत आणि नैसर्गिक गोष्ट ही केव्हाही वातावरणास पोषक असतात आणि त्याचे कुठलेही दुष्परिणाम नाही आहेत.
1: बरोबर,
0: उलट पिकाची गुणवत्ता सुधारायलाच ते आपल्याला मदत करतात. त्यामुळे मी जसं म्हणालो की प्रदूषण रहित अन्न निर्माण करण्यासाठी
1: मातीतले सूक्ष्मजीव पण चांगले
0: टिकून राहतात अर्थातच, म्हणजे त्यामुळे जमिनीचा जसा पोत सुधारतो पोत सुधारला की तसंच सूक्ष्मजीवांना त्याची ती मदत होते वाढीसाठी.
1: आपण विकसित जे केलेले आहेत डकवीड आधारित पीड किंवा बायोचार यासारख्या संशोधनाचा शेतीमध्ये कसा उपयोग होऊ शकतो?
0: राईट, आता डकवीड जर आपण पाहिलं तर डकवीड काय आहे की एक इन्वेसिव्ह अक्वॅटिक वीड आहे जे आपल्या नदींमध्ये किंवा पाणी साठ्यांमध्ये आपल्याला जलपर्णी बरोबर दिसून येतं. हे छोटस प्लांट असतं पण ह्याच्यामध्ये ना प्रथिनांचं किंवा प्रोटीनचं प्रमाण हे अत्यंत जास्त आहे, भरपूर आहे, 30-40% प्रोटीन आहे. आता जे शेतीपूरक व्यवसाय असतात उदाहरणार्थ पोल्ट्री आहे किंवा मासे उत्पादन आहे, ह्यामध्ये त्यांना जे प्रोटीन रिच फीड द्यावं लागतं तिथे प्रोटीनचा सोर्स म्हणून वापरले जाणारे जे काही घटक आहेत उदाहरणार्थ सोयाबीन असेल किंवा आणखी कुठल्या शेतीमधनं मिळणारे पर्याय असतील तर ते थोडेसे प्रोटीन खाद्य निर्माण करायला कॉस्टली होतात किंवा महाग होतात, तर त्याला स्वस्त पर्याय काय? तर डकवीड जो हा अनवॉन्टेड बायोमास आहे त्याला वापरून आपण प्रोटीन वाढवून त्याचे खाद्यपदार्थ तयार करू शकतो आणि त्या शेतकऱ्यांचा जवळपास 50% त्याचा खर्च कमी होऊ शकतो. राहता राहिलेला बायोचार किंवा इतर हा बायोमास वापरून जे काही आपण डेव्हलप करतो काय म्हणतात त्याला व्हॅल्यू ऍडेड प्रोडक्ट्स, मग ते पॅकेजिंग असेल आणखी कुठले कुठले वेगळे प्रोडक्ट्स आपण शेतीपूरक व्यवसायासाठी करू शकतो, तर हा मला असं वाटतं शाश्वत शेतीचा पाया आहे की हे जे रिसोर्सेस आहेत त्यांना पुन्हा सर्क्युलॅरिटीमध्ये आणणं आणि वापरणं, त्या दृष्टिकोनातून आम्ही संशोधन करत असतो.
1: अच्छा, आता सध्या म्हणजे जे शेतकरी आहेत आपले त्यांच्या पुढे सगळ्यात एक मोठं चॅलेंज आहे ते म्हणजे हवामानाचा जो बदल होतोय त्याला सामोरं जावं लागतंय. तर हे जे आता आपला विषय आहे सेंद्रिय कचरा व्यवस्थापन, तर याची त्यांना काय मदत होऊ शकते या बाबतीत?
0: कचरा व्यवस्थापन जे नीट होत नाही आणि ज्यामुळे डम्पिंग यार्ड जे तयार होतात किंवा मोठमोठे कचऱ्याचे डोंगर जे आपण बघतो त्यामुळे तिथून होणारं जे काही ग्रीन हाऊस गॅसचं उत्सर्जन आहे हे जागतिक तापमानाला किंवा हवामान बदलाला कारणीभूत मोठ्या प्रमाणात आहे असं मी म्हणेन. त्यामुळे योग्य कचरा व्यवस्थापन जर केलं तर हवामान बदलाचा शेतीवर होणारा परिणाम आपल्याला नक्कीच कमी करता येऊ शकतो. उदाहरणार्थ कचरा जाळणं जर आपण थांबवलं तर कार्बन उत्सर्जन कमी होईल, सेंद्रिय पदार्थांचं जर आपण खतात रुपांतर केलं किंवा ऊर्जेत रुपांतर केलं तर तिथेही त्याचा खूप चांगला शेतीसाठी वापर करता येऊ शकतो. कार्बन सिक्वेस्ट्रेशन म्हणजे जमिनीची कार्बन साठवण्याची जी क्षमता आहे ती आपल्याला कचरा व्यवस्थापनामुळे वाढवता येऊ शकते आणि तापमान वाढीचा परिणाम कमी करायला मदत होऊ शकते. ह्या गोष्टींमुळे जसं उदाहरणार्थ ग्रीन हाऊस गॅस मी तुम्हाला म्हणालो की मिथेन आणि इतर ग्रीन हाऊस गॅस या वेस्ट मॅनेजमेंट न झाल्यामुळे जे निर्माण होतात किंवा त्याचं उत्सर्जन होतं ज्यांचा पर्यायाने वातावरण बदलावरती जो परिणाम होतो तो आपल्याला नक्कीच जर इफेक्टिव्ह वेस्ट मॅनेजमेंट आपण केलं सक्षम वेस्ट मॅनेजमेंट जर आपण केलं तर त्याचा वातावरण बदलावरती आपल्याला आपण परिणाम चांगल्या प्रकारे तो साधू शकतो किंवा ते कमी करू शकतो.
1: बरोबर, म्हणजे हे शेतकऱ्यांच्याच पातळीवर नाही तर प्रत्येक घरगुती लेवलवर सुद्धा जे आपण म्हणतो की आपण कचरा व्यवस्थापन करतो ओला सुका आणि जर तो ओला आपल्याला कंपोस्ट घरीच तयार करू म्हणजे प्रत्येकाने जर हा विचार केला तर कुठेतरी आपण एक भाग बनू की आपला हवामानाचा जो बदल होतोय तर आपण ते कमी करण्यासाठी थोडासा एक आपला एक सहभाग राहील त्याच्यामध्ये असं म्हणूयात.
0: नक्कीच,
1: आपण म्हणजे या कचरा व्यवस्थापनातून आपण शेती आणि पर्यावरण यांच्यामध्ये समतोल साधायचा प्रयत्न करतोय तर यासाठी तुम्हाला एआयची काय मदत होते?
0: नक्कीच, एआयचा वापर, एआय ऑटोमेशन ह्यांचा वापर

0: पहिलं तर सगळ्यात महत्वाचं की कचऱ्याचं वर्गीकरण करणं, ह्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने आपण त्याचा वापर करता येऊ शकतो. सेन्सर्सच्या मदतीने कंपोस्ट मधलं तापमान, त्याचं मॉइश्चर, ओलावा किती आहे, हा आपण आपल्या मोबाईलवरती चेक करू शकतो. शेतीला पाणी देणं किंवा शेतीला खतांचा डोस देणं किंवा शेतांवरती फवारणी करणं हे एआयमुळे शक्य आहे. एआयमुळे आपण कितीतरी फोरकास्टिंग, ज्याला आपण म्हणतो, की पाऊस कधी येणार आहे, पिकांवरती कुठलं कीड येणार आहे, किंवा अंदाज, हवामानाचा अंदाज, पिकाच्या किडीचा अंदाज, पिकांच्या रोगांचा अंदाज, हा एआयमुळे शक्य आहे. आणि त्यामुळे नक्कीच मला असं वाटतं की शेतकऱ्यांना आगाऊ सूचना मिळाली तर शेतकरी नक्कीच त्यानुसार त्याची तयारी करू शकतो. ह्या एआयचा वापर कित्येक प्रक्रियांमध्ये मानवी हस्तक्षेप आणि चुका टाळण्यासाठी पण करता येऊ शकतो. म्हणजे आता फूड प्रोसेसिंग असेल तर ह्यासाठी एआयचा जर वापर झाला तर नक्कीच मानवी चुका टाळून प्रोडक्टिव्हिटी वाढवता येऊ शकते असं मला.
1: अनेक पिकं अशी असतात की त्याच्याकडे थोडं निरीक्षण करावं लागतं आणि त्यानुसार त्यांना औषध किंवा खतं यांची मात्रा द्यावी लागते. तर त्यासाठी नक्कीच 24 तास कोणता माणूस निगराणी करू शकत नाही, त्यामुळे अनेक गोष्टी घडू शकतात, उत्पादनाची घट होते. पण एआयमुळे ह्या गोष्टी शक्य होणार आहेत.
0: बरोबर.
1: तर हे कचरा व्यवस्थापन क्षेत्रामध्ये ग्रामीण युवकांसाठी कोणत्या उद्योजकीय संधी आहेत सर, आणि स्टार्टअप सुरू करू इच्छिणाऱ्या युवकांना आपण काय सल्ला द्याल?
0: कचरा व्यवस्थापन तसं जर बघितलं ना तर आपण एखाद्या व्यवसायाला जर आपला व्यवसाय मानला आणि तिथे मन लावून जर काम करतो म्हटलं तर कचरा व्यवस्थापन हे अब्जावधी डॉलरचं क्षेत्र आहे असं मी म्हणेन. किंवा ज्यांना खरंच यामध्ये करिअर करायचं आहे की मी कचरा वेचक आहे किंवा मी कचऱ्यामध्ये काम करतो, हा न्यूनगंड न पाळता जर आपण या व्यवसायाकडे एक संधी म्हणून बघितलं तर खूप संधी उपलब्ध आहेत. जसं की उदाहरणार्थ जैव ऊर्जा निर्मिती, म्हणजे तुमचं मिथेन, बायोबेस्ड हायड्रोजन किंवा ग्रीन हायड्रोजन आपण ज्याला म्हणू, मिथेनॉल आहे, इथेनॉल आहे, अशासारखे ऊर्जा उत्पादन आहेत. नॅनो फर्टिलायझर्स आहेत किंवा खत निर्मिती आहे. आपण जे कंपोस्ट बद्दल बोलतो त्या कंपोस्टला नॅनो न्यूट्रियंटची जोड देऊन सेंद्रिय पदार्थांबरोबर पोषक मूल्यांची उपलब्धता जमिनीमध्ये पिकांना करून देणं हा एक खूप मोठी संधी आहे. बायोवेस्ट पासून तयार होणारं पॅकेजिंग मटेरियल आहे, बायोप्लास्टिक आहे, अशा अमर्याद संधी आहेत. आपण जर जिथे बघू तिथे आपल्याला हे करता येऊ शकतं. आता स्टार्टअप सुरू करताना मार्गदर्शन काय करायचं, की कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची, तर सोसायटीला काय हवंय किंवा शेतकऱ्यांना काय हवंय, समाजाला काय हवंय, ह्याची जर आपण हा प्रॉब्लेम जर आपण ओळखू शकलो तर तो प्रॉब्लेम घेऊन त्याला अफोर्डेबल किंवा अडॉप्टेबल सोल्युशन, तंत्रज्ञान किंवा उत्पादन यावर जर आपण भर दिला तर नक्कीच आपलं स्टार्टअप किंवा आपलं जे व्हेंचर आहे ते खूप सक्सेसफुल होईल असं मला वाटतं. यासाठी शासनाचे अनेक इन्क्युबेटर्स आहेत किंवा शासन स्टार्टअप्सना अनेक प्रकारे निधी उपलब्ध करून देतं. तर ह्या गोष्टींची माहिती, नवीन तंत्रज्ञान काय आहे, नवीन योजना काय आहेत, हे माहिती असणं म्हणजे स्टार्टअप सुरू करण्याआधी ही माहिती घेणं. त्याचबरोबर अजून एक अत्यंत महत्वाची गोष्ट की स्टार्टअप सुरू करताना मार्केटचा अभ्यास असणं, की टार्गेट मार्केट काय आहे आणि ते आपण कुणापर्यंत पोहोचवणार आहोत, त्याचं डिमांड अनालिसिस काय आहे, हे जर केलं तर मला असं वाटतं की कुठलंही स्टार्टअप हे अपयशी होण्याचं काही कारण नाहीये.
1: बरोबर सर. हे जे आपण आज बोललोय की सेंद्रिय कचऱ्याचं व्यवस्थापन हा एक शाश्वत शेतीचा मुख्य पाया आहे, आणि असं आपण म्हणूयात की जे तरुण शेतकरी येतात तर पुढच्या 10 वर्षांमध्ये जर ते शाश्वत शेतीचं, मला असं वाटतं की थोडं तरुणांमध्ये थोडी जागरूकता निर्माण होते, शिक्षणामुळे खूप फरक पडतो आणि त्याच्यामुळे त्यांना थोडासा सेंद्रिय किंवा ऑर्गॅनिक ह्या सगळ्या गोष्टींकडे त्यांचा कल दिसतो. तर पुढच्या 10 वर्षांमध्ये या शाश्वत शेतीचा रूप कसं असेल, तुम्ही काय विचार करता याबद्दल?
0: मी आता जे अनुभवतोय यामध्ये आजकाल तरुण उद्योजकांचं प्रमाण नक्कीच वाढतंय आणि शेतीशी निगडीत या व्यवसायामध्ये जायचं आहे किंवा व्यवसाय सुरू करायचे आहेत ह्यांचं प्रमाण नक्कीच जास्त आहे. अनेक प्रकारच्या संधी, अनेक प्रकारच्या योजना ते घेऊन आमच्याकडे येत असतात. कारण मी पुष्कळ स्टार्टअप्सना आम्ही मेंटर पण करतो. तर मला असं वाटतं की ज्यांना या शेती व्यवसायाशी निगडीत स्टार्टअपकडे वळायचं आहे ते आणि पुढच्या 10 वर्षांमध्ये काय बदल होणार आहेत हे जर बघायचं असेल तर मला असं वाटतं की येत्या दशकामध्ये अचूक व्यावसायिक शेती किंवा प्रिसिजन फार्मिंग आपण ज्याला म्हणतो आणि सर्क्युलर इकॉनॉमी ह्या गोष्टींकडे जगाचा कल हा राहणार आहे. आणि शेतकरी हा केवळ अन्न उत्पादक न राहता पुढे त्याची ओळख ऊर्जा उत्पादक म्हणूनही होईल असं मला वाटतं. कारण आपल्याकडे असलेल्या संसाधनांचा जर वापर केला तर आपल्या घरामध्ये लागणारी जी ऊर्जेची गरज आहे ती 100% आपण आपल्या संसाधनांमधनं भागवू शकतो आणि ऑलमोस्ट 50-60%

0: के रासायनिक खतांची उपयोग काय म्हणजे त्याची गरजही डिपेंडन्सी आपल्याला कमी करता, अवलंबित्व कमी करता येऊ शकतं इतकं प्रमाण त्याच्यामध्ये आहे. तर शेतीचा प्रत्येक अवशेष हा पुन्हा शेतीच्या प्रक्रियेमध्ये येईल आणि आपण ज्याला सस्टेनेबल झिरो वेस्ट ऍग्रीकल्चर असं जे स्वप्न आपण बघतो, मला असं वाटतं की पुढच्या 10 वर्षांमध्ये ते स्वप्न सत्यात उतरवायला नक्कीच मदत होईल.
1: आणि मला असं वाटतं की आपलं शासन सुद्धा त्यासाठी प्रयत्नशील आहे.
0: शासन
1: इथेनॉल सारख्या गोष्टींना खूप चांगल्या प्रकारे बघतो, प्रकल्प अनेक उभारले जात आहेत आणि त्याला चांगला सरकार प्रतिसाद देत आहे. तर आपण अशी आशा करूयात की भविष्यामध्ये हे जे शाश्वत शेती आहे तर याविषयी सर्व शेतकरी नक्कीच जागृत राहतील आणि तुम्ही जे म्हणताय की सेंद्रिय कचऱ्याचं व्यवस्थापन याच्यातून आपल्याला एक नवीन व्यवसाय सुरू करता येतो आणि त्यामध्ये तरुण जर उतरले तर ते सुद्धा एक चांगला स्टार्टअप सुरू करतील आणि मला असं वाटतं की त्यामुळे वातावरणही चांगलं राहील आणि शाश्वत शेतीचा सुद्धा एक मार्ग त्याच्यामध्ये साधला जाईल. तुम्ही आज इथे आलात आणि ही खूप छान माहिती दिली, त्याबद्दल मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद. नमस्कार.

0: राज्यस्तरीय कृषी प्रसारणात सेंद्रिय कचऱ्याचं व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांसाठी नव्या संधी याविषयी सिम्बॉयसिस इंटरनॅशनल डीम युनिव्हर्सिटी पुणेच्या सिम्बॉयसिस सेंटर फॉर वेस्ट रिसोर्स मॅनेजमेंटचे डायरेक्टर प्राध्यापक माणिक प्रभू धानोरकर यांची प्रिया बेल्लेकर यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: मंडळी, आताच आपण सेंद्रिय कचऱ्याचं व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांसाठी नव्या संधी या विषयावर माणिक प्रभू धानोरकर यांची प्रिया बेल्लेकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. निर्मिती केंद्र पुणे, सादर करते होते रोशन जाधव. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात.

0: கந்தமுள் அலிம்புல துணு தவிலாபரம் தாழ்துயில் சேவந்தின தாரா மழா தகவிலா மழா நட்டவிலா
1: शाहीर पुंडलिक आणि फरांदे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं. याबरोबरच माझा आवार माझं शिवार हा कार्यक्रम संपला. बरं तर श्रोते हो, भेटूया उद्याच्या कार्यक्रमात. तोपर्यंत मी माधवी राणे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून देखील ऐकत आहात.
1: रसिक हो, शास्त्रीय संगीताची उत्तम बैठक, अत्यंत समृद्ध गायकी आणि भावपूर्ण अभिव्यक्तीद्वारे मराठी भाव

0: संगीत, नाट्य संगीत आणि शास्त्रीय संगीतातही आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गायिका माणिक वर्मा. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्ताने त्यांच्या काही आठवणी आणि वैशिष्ट्ये उलगडणारी शुभदा दादरकर यांची मुलाखत.
1: आज रत्नमाणिकास लाभली सुधन्यता, सप्त सूर धन्य होत वंद्य गान देवता.
0: हसले मनी चांदणे. शुभदा दादरकर यांची माधुरी रावराणे यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका शनिवारी 16 मे रोजी सकाळी 11 वाजता FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप वरही.
2: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरून देखील आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता. रात्रीचे 8:02 झाली आहेत. ठीक 8:05 राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित होईल.
3: श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत दिव्यांग मुलं आणि त्यांच्या पालकांसाठी केलेल्या कार्याबद्दल. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त संगीत राणे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आणि त्याचबरोबर हार का मानायची हे उर्मिला आजगेकर यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 17 मे रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.
4: श्रोते हो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
5: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते पासून विचार करायचा असतो खरं.
6: उद्योग मंत्र या मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका मंगळवारी 19 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. वनिता मंडळ.

आकाशवाणी मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये तर सीएनजीच्या दरात 2 रुपये वाढ। नीट यूजी परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार, पुढच्या वर्षीपासून परीक्षा संगणकावर। पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्याची भारताची तयारी। देशातला राखीव तेल साठा वाढवण्यासाठी यूएई सोबत करार। अमेरिकेच्या अध्यक्षांचा चीन दौरा पूर्ण, कुठल्याही ठोस कराराची घोषणा नाही। आणि मोसमी पाऊस येत्या 26 मे रोजी केरळात येणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज। जागतिक स्तरावर झालेल्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांनी वाढ केली आहे। त्यामुळे मुंबईत साध्या पेट्रोलचा दर वाढून प्रतिलिटर 106.68 रुपये तर डिझेलचा दर प्रतिलिटर 93.14 रुपये झाला आहे। स्पीड पेट्रोल 115.75 रुपये प्रतिलिटर दराने मिळेल। मुंबई सीए

0: सीएनजीच्या दरातही प्रति किलो 2 रुपये वाढ झाली आहे, त्यामुळे मुंबईत सीएनजीचा दर प्रति किलो 84 रुपये झाला आहे. विमानाच्या इंधनावर आकारल्या जाणाऱ्या व्हॅटमध्ये राज्य शासनानं कपात केली असून आता 18% ऐवजी 7% कर आकारला जाईल. हा दर येत्या 14 नोव्हेंबरपर्यंत लागू राहील. नाफेड आजपासून राज्यात 12.35 रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज साताऱ्यात केली. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अंतर्गत 5 लाख घरांच्या वितरणाच्या कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात 6 लाभार्थ्यांना घराच्या ताव्या देण्यात आल्या. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढच्या आठवड्यात बैठक घेण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं.
1: मुख्यमंत्री जी पधारेंगे दिल्ली, कृषि मंत्री भी बैठेगा साथ में आपके, बाकी मंत्रालय जहां जरूरी है उनसे भी चर्चा करेंगे और आपने जिन समस्याओं का जिक्र किया है उनका समाधान करने की पूरी कोशिश होगी.
0: वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था एनटीएनं आज जाहीर केलं. विद्यार्थ्यांना 14 जूनपर्यंत प्रवेशपत्र दिली जातील. परीक्षार्थींना परीक्षा शुल्काचा परतावा दिला जाईल असं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं. नीट परीक्षा पुढच्या वर्षीपासून संगणक आधारित करण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
2: परीक्षा में थोड़ा हमको जो उनकी फॉर्मेलिटीज है, ओएमआर शीट को दस्तखत करना, आरंभ में एक बार करना, अंत में भी एक बार करना, उसमें हमारी विद्यार्थियों कोर टाइम में कटौती हुई थी. जो 2 से 5 एग्जामिनेशन टाइम था उसको ध्यान में रखते एनटीए ने तुरंत एक निष्पत्ति किया है कि उसको और 15 मिनट बढ़ाएं. 2 से शुरू होगा 5:15 तक ये परीक्षा की समय बढ़ाया जाएगा. इस बार के एडमिट कार्ड 14 जून तक सभी को पहुंच जाएगा.
0: एनटीएमध्ये ठोस सुधारणा करण्याची गरज असून भविष्यात कोणत्याही प्रकारच्या अनियमितता टाळण्यासाठी परीक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील असं प्रधान यांनी सांगितलं. नीट यूजी 2026 परीक्षेच्या पेपर फुटीमागे असलेल्या मुख्य सूत्रधाराची ओळख पटवण्यात सीबीआयला यश आलं आहे. 2 दिवसांपूर्वी लातूर इथून अटक झालेले पीव्ही कुलकर्णी हे रसायनशास्त्राचे प्राध्यापक या पेपर फुटीमागे असल्याचं सीबीआयनं म्हटलं आहे. कुलकर्णी हे 4 वर्षांपूर्वी लातूरच्या दयानंद महाविद्यालयातून सेवानिवृत्त झाले आहेत. नीट परीक्षेच्या रसायनशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या समितीचे ते सदस्य होते. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कुलकर्णी यांनी काही विद्यार्थ्यांना पुणे इथल्या आपल्या निवासस्थानी विशेष शिकवणी दिली होती. या प्रकरणातली सहआरोपी मनीषा वाघमारे हिने विद्यार्थ्यांची जमवाजमव करण्यात कुलकर्णी यांची मदत केल्याचंही चौकशीत उघड झालं आहे. या वर्गांमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी 1,00,000 रुपये दिले होते. या विशेष शिकवणीत विद्यार्थ्यांना प्रश्न, त्यांचे पर्याय आणि अचूक उत्तरं सांगण्यात आली. ही उत्तरं विद्यार्थ्यांनी लिहून घेतली होती आणि ती 3 मे रोजी घेतलेल्या परीक्षेच्या मूळ प्रश्नपत्रिकेशी तंतोतंत जुळत असल्याचं सीबीआयनं म्हटलं आहे. नीट यूजी 2026 परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणी तपास करणाऱ्या सीबीआयने आज लातूर इथल्या एका खासगी प्रशिक्षण केंद्र संचालकांची चौकशी केली. शिवराज मोटेगावकर असं या केंद्र संचालकाचं नाव आहे. शिवसेना पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह प्रकरणातल्या सुनावणीला विलंब होत असल्याप्रकरणी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या राजकीय नेत्यांकडून होत असलेल्या वक्तव्यांवरून सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे न्यायालयाकडून पुढची तारीख मागून घेतली जाते आणि दुसरीकडे सर्वोच्च न्यायालय या प्रकरणी निकाल देत नसल्याचं वक्तव्य प्रसारमाध्यमांमध्ये काही नेते करतात असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले. हे प्रकार सहन करून घेतले जाणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. या प्रकरणी पुढची सुनावणी 30 जुलै रोजी होणार आहे. विमानाच्या तिकीट दरांमध्ये सुसूत्रता आणून केंद्र सरकारने प्रवाशांना दिलासा द्यावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. एकाच दिवशी एकाच मार्गावर उड्डाण करणारी एक विमान कंपनी तिकीटाला 1 दर आकारते तर त्याच मार्गावरच्या विमानासाठी दुसरी कंपनी वेगळा दर आकारत असल्याचं निरीक्षणही न्यायालयानं यावेळी नोंदवलं. सर्वोच्च न्यायालयानं दर सोमवारी आणि शुक्रवारी खटल्यांची सुनावणी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून करण्याचा निर्णय आज घेतला आहे. इंधन बचतीसाठी हा निर्णय घेतला आहे असं सर्वोच्च न्यायालयाने प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात म्हटलं आहे. नागरिकांना आणि व्यावसायिकांना सुलभ व्हावं यासाठी केंद्रीय व्यापार आणि उद्योग मंत्रालयाशी निगडीत संस्थांची कार्यालयं एकाच ठिकाणी आणण्याचा मानस केंद्रीय उद्योग आणि व्यापार मंत्री पियुष गोयल यांनी आज मुंबईत व्यक्त केला. मुंबईत मंत्रालयाच्या विविध 12 संस्थांची 20 कार्यालयं आहेत. या सर्वांना एकाच ठिकाणी आणलं तर कामात सुसूत्रता वाढेल, नागरिकांची सोय होईल आणि पर्यावरणालाही मदत होईल असं ते यावेळी म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

यावेळी ऊर्जा संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये सामंजस्य करार झाले. भारतात 6 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची घोषणा युएईनं यावेळी केली. भारतात 3 कोटी बॅरल कच्च्या तेलाचा राखीव साठा निर्माण करण्यासाठी दोन्ही देशातल्या कंपन्यांमध्ये सामंजस्य करार आज झाला. याशिवाय वायूचाही राखीव साठा निर्माण करण्यासाठी दोन्ही देश काम करणार आहेत. वाडीनारमध्ये जहाज दुरुस्ती केंद्र स्थापन करणं, जहाज दुरुस्तीसाठी मनुष्यबळाला प्रशिक्षण, सेडॅकच्या साथीनं 8 सुपर कम्प्युटरची निर्मिती यासाठीही दोन्ही देशात करार झाले. यानंतर प्रधानमंत्री मोदी नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या देशांना भेट देणार आहेत. पश्चिम आशियात शांतता नांदावी यासाठी भारत मोठी भूमिका बजावू शकतो अशी प्रतिक्रिया इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी आज नवी दिल्लीत व्यक्त केली. इराण संदर्भातल्या कुठल्याही गोष्टीवर लष्करी मार्गानं तोडगा निघणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. अमेरिकेवर विश्वास ठेवण्याचं कुठलंही कारण इराणकडे नसल्याचं ते म्हणाले. होर्मुझच्या समुद्रधुनीतून सर्व जहाजांनी जाऊ देण्याची इराणची तयारी आहे, परंतु तिथली परिस्थिती किचकट असल्याचं ते म्हणाले. अमेरिका आणि चीन दरम्यान चर्चा ऐतिहासिक महत्वाची ठरल्याचा दावा दोन्ही देशांनी केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच चीनचा दौरा केला. त्यावेळी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी त्यांची सौहार्दपूर्ण वातावरणात चर्चा झाली. होर्मुझची समुद्रधुनी ऊर्जा व्यापारासाठी मोकळी राहण्याची गरज आहे यावर त्यांचं एकमत झालं. मात्र चर्चेअंती कोणताही ठोस करार झाल्याचा उल्लेख दोन्ही नेत्यांनी केलेला नाही. यंदा केरळमध्ये नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन 26 मेच्या दरम्यान होईल असा अंदाज आज हवामान खात्यानं वर्तवला आहे. साधारणपणे नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये 1 जूनच्या दरम्यान पोहोचतो. गेल्या वर्षी मात्र तो 24 मेच्या दरम्यान केरळात दाखल झाला होता. यंदाही तो दरवर्षीपेक्षा लवकर केरळात पोहोचेल असं हवामान खात्यानं म्हटलं आहे. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताची सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी ही जोडगोळी उपांत्य फेरीत पोहोचली आहे. या जोडीने जपानच्या ताकुमी नोमुरा आणि युची शिमोगामी या जोडीला हरवलं. महिला एकेरीच्या उपउपांत्य फेरीत भारताच्या पीव्ही सिंधूला आणि पुरुष एकेरीच्या उपउपांत्य फेरीत लक्ष्य सेन याला हार पत्करावी लागली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये तर सीएनजीच्या दरात 2 रुपये वाढ. नीट यूजी परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार. पुढच्या वर्षीपासून परीक्षा संगणकावर. पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्याची भारताची तयारी. देशातला राखीव तेलसाठा वाढवण्यासाठी युएई सोबत करार. अमेरिकेच्या अध्यक्षांचा चीन दौरा पूर्ण. कुठल्याही ठोस कराराची घोषणा नाही. आणि मोसमी पाऊस येत्या 26 मे रोजी केरळात येणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. श्रोते हो, आपण आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. संध्याकाळचे 8:15 झाली आहेत. प्रसारित करत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. ही नागपूर केंद्राची निर्मिती आहे. संतोष तिवसकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं भजन ऐकणार आहोत सुरुवातीला.

श्रोते हो, लोकसंगीताच्या या कार्यक्रमात पुढलं गीत ऐकणार आहोत. संत तुकडोजी महाराज यांची रचना असलेलं, संतोष दिवसकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे भजन.

श्रोते हो, आत्ताच आपण लोकसंगीताच्या कार्यक्रमात संतोष दिवसकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली संत तुकडोजी महाराजांची ही भजनं ऐकलीत. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील ऐकत आहात. AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवर देखील आम्ही आपल्यासोबत आहोत. रात्रीचे 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात तनुजा देशपांडे यांनी गायलेली रमेश वैद्य यांची ही रचना.

श्रोते हो, या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. 103.6 MHz आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. रात्रीचे 8:45 होत आहे. दिल्ली केंद्रावरून समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र, 9 News@9 हे इंग्रजी बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 करंट अफेअर्स हे कार्यक्रम प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय कार्यक्रमाच्या अंतर्गत ऋषिकेश करमरकर यांचं दिलरुबा वादन ऐकलत. राग मारू बिहाग, त्यांना तबला साथ होती अजिंक्य गालांडे यांची. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात.
1: श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत दिव्यांग मुलं आणि त्यांच्या पालकांसाठी केलेल्या कार्याबद्दल. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त संगीत राणे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आणि त्याचबरोबर हार का मानायची हे उर्मिला आजगेकर यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 17 मे रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून. श्रोते हो, डोह या श्रीनिवास विनायक कुलकर्णी लिखित ललित लेख संग्रहाविषयी चित्रा वाघ यांचं मनोगत वाचलेलं छानसं या सदरात अवश्य ऐका. सोमवारी 18 मे रोजी दुपारी 12:30 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही.
2: मुंबईकरांचा एकच निर्धार,
3: एक होतो, एक आहोत, एक राहू.
2: मुंबई पोलीस.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर. आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकता येतील. रात्रीचे 10:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित के जी गिंडे यांचं गायन राग मलुहा केदार. विलंबित बंदिश झुमरा तालात निबद्ध आहे आणि द्रुत बंदिश 3 तालात निबद्ध आहे. विलंबित बंदिशीचे बोल आहेत जीन चुओ, द्रुतबंदिशीचे बोल आहेत मोरी आली मोरा. त्यांना तबला साथ आहे ओमकार गुळवडी यांची आणि हार्मोनियम साथ आहे बबन मांजरेकर यांची. ऐकूयात तर पंडित के जी गिंडे यांनी गायलेला राग मलुहा केदार.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी मध्यम लहरी 537.6 मीटर्स तसंच 558 किलोहर्ट्स वर हे प्रसारण आपण ऐकत आहात. रात्रीचे 11:10 होत आहेत. याबरोबरच आजच्या सभेचे कार्यक्रम इथे समाप्त होत आहेत. पुन्हा भेटूया उद्या पहाटे 5:50. तोपर्यंत शुभरात्री. जय हिंद.

आपण ऐकत आहात DTH उपग्रह वाहिनी AIR मराठीची. न्यूज ऑन AIR लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपच्या माध्यमातून देखील हे प्रसारण आपल्यापाशी पोहोचत आहे. DTHच्या प्रसारणामध्ये सुरुवातीला ऐकूया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज मुंबई शहर आणि उपनगरात हवामान काहीसं ढगाळ होतं. किमान तापमानाची नोंद कुलाबा आणि सांताक्रूज या दोन्ही वेधशाळेमध्ये अठ्ठावीस अंश सेल्सिअस इतकी करण्यात आलेली आहे, तर कमाल तापमान 34

भारतीवरील तसंच लक्षद्वीप इथे 45 ते 55 प्रति किलोमीटर वेगाचे वारे वाहतील. हा वेग 65 किलोमीटर प्रति तास इतका वाढण्याची शक्यता आहे. मच्छीमार बांधवांनी आगामी 24 तासांमध्ये या भागात जाऊ नये असा इशारा वेधशाळेनं वर्तवलेला आहे. आपण ऐकत होतात हवामान वृत्त आणि आता वेळ झालेली आहे भावधारा सुगम गीतांच्या कार्यक्रमाची. सुरुवातीला ऐकूया गदी माडगुळकर यांची रचना सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेली आणि स्वरही आहे सुधीर फडके यांचा.

करते हो रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत दिव्यांग मुलं आणि त्यांच्या पालकांसाठी केलेल्या कार्याबद्दल ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त संगीत राणे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आणि त्याचबरोबर हार का मानायची हे उर्मिला आजगेकर यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 17 मे रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.

0: खळे यांच्या स्वरामध्ये राजा मंगळ वेढेकर यांची ही रचना होती आणि संगीतबद्ध केलं होतं मीना खळेकर यांनी. आणि याच द्वयीचं, याच त्रयीचं आणखीन एक गाणं.
1: बोला ना अर्श कोण सांग, अरे कोण पैसा देईल का बोल, अरे पाऊस पडेल का.

आणि या गीताबरोबरच भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपच्या माध्यमातून देखील हे प्रसारण आपल्यापाशी पोहोचत आहे. आता वेळ झालेली आहे नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाची. या अंतर्गत आता आपण ऐकणार आहोत उस्ताद सुलतान खान यांच्या सारंगी वादनात राग बागेश्री, तबला साथ उस्ताद निजामुद्दीन खान. ऐकूया नादब्रह्म अंतर्गत उस्ताद सुलतान खान यांच्या सारंगी वादनात राग बागेश्री.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात उस्ताद सुलतान खान यांच्या सारंगी वादनात राग बागेश्री, तबला साथ उस्ताद निजामुद्दीन खान. एआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन एआयआर या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ऍपच्या माध्यमातून हा कार्यक्रम आपण ऐकत होतात. मध्यरात्रीचे 12:01 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत आकाशवाणीच्या संग्रहातून या अंतर्गत मधुगीतांच्या हिंदोळ्यावर भाग 30. सादर करते यशवंत कवटे.
1: मधुगीतांच्या हिंदोळ्यावर

0: भावगीतांचा सुवर्ण काळ जागवणारा सुरेल प्रवास सहभाग जयंत राळेरासकर आणि मोहन सोहनी निर्मिती सहाय्य अभिराम सराफ सादर करते सुनील शिंदखेडे मधुगीतांच्या हिंदोळ्यावर
1: श्रोते हो नमस्कार यानंतर आपण जे गाणं ऐकणार आहोत ही मला वाटतं कवी अनिलांची रचना आहे आणि ही देखील मला वाटतं अतिशय लोकप्रिय अशी रचना होती आणखी उषा मंगेशकर यांनी गायलेली हे म्हणजे उषा मंगेशकरांची तशी गाणी आपल्या कार्यक्रमामधून तशी खूप कमी आलेली आहेत आणि हे गाणं मात्र
2: काय आहे उषा मंगेशकरांची आपण सुरुवात करणार आहोत
1: हा काळ सुरू झालेला आहे
2: उषा मंगेशकर आणि उषा मंगेशकर यांनी अनिलांच्या तीन रचना यशवंत देवांच्या संगीतात गायलेल्या होत्या थकले रे डोळे माझे वाट तुझी पाहता ही एक रचना गायली आणि केळीचे सुकले बाग असुनिया पाणी कोमेजली कोवळी पाने असुनिया निगराणी ही रचना आज आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत केळींचे सुकले बाग

0: वा, अतिशय लोकप्रिय आणखी मला वाटतं रसिकांना अतिशय आवडणारं असं हे गाणं होतं. यशवंत देव यांच्याबद्दल तर आणखीन थोडंसं वेगळ्या पद्धतीनं बोलायचं म्हणलं तर मला असं वाटतं की यशवंत देव यांनी भावगीतांच्या दुनियेत पुन्हा पुरुष युग सुरू केलं. शोभा अभ्यंकरांनीच हे स्टेटमेंट केलेलं आहे आणि ते खरं देखील आहे.
1: आणि बरोबर आहे. त्याचं कारण काय, आता आपण जर बघितलं तर सुधीर फडके, अरुण दाते, सुरेश वाडकर, श्रीधर फडके,
0: वसंतराव देशपांडे,
1: देशपांडे यांच्याकडनं प्राधान्याने त्यांनी गाणी गाऊन घेतली.
0: आधीचा काळ होता तो की जी एन जोशी आणखी वाटवेंचा काळ गेल्यानंतर अनेक स्त्री स्वर आले आणि त्याच्यानंतर जो कालखंड आला तो तू आत्ता उल्लेख केलेला या सगळ्या गायकांचा आला. विसर प्रीत विसर गीत विसर भेट आपुली, कुठे शोधीशी रामेश्वरन कुठे शोधीशी काशी,
1: जवळजवळ 10 गाणी सुधीर फडकेंच्याकडनं यशवंत देवाने गाऊन घेतली.
0: अनेक गाणी आठवतात म्हणजे आता हे 2-4 गाणी आपली सहज आपल्या ह्याच्यावर येतात. याचपैकी एक अरुण दातेंचं गाणं आपण यानंतर ऐकणार आहोत. मला पाडगावकरांचं गाणं आहे, मला या जन्मावर
1: यश पाडगावकरांचं गाणं आहे आणि या गाण्याबद्दलची एक आठवण यशवंत देवाने आपल्या पुस्तकात लिहून ठेवलेली आहे.
0: बर,
1: तर ती म्हणजे फार मजेशीर आहे. त्यावेळेला यशवंत देव 1967-74 नागपूरला होते.
0: बर,
1: आणि नागपूरला असताना हृदयनाथ मंगेशकरांचा भावसरगमचा एक कार्यक्रम नागपूरमध्ये होणार होता आणि त्यासाठी हृदयनाथ, अरुण दाते वगैरे ही सगळी मंडळी आलेली होती आणि ओळख असल्यामुळं ते भेटायला गेले आणि म्हणले तुमचे कोणी अनाउन्सर अजून आलेले दिसत नाही आहेत कार्यक्रमाचं समारोह हे करणारे. तर हृदयनाथने सांगितलं की हे काम तुम्हीच करायचं आहे.
0: ऐनवेळी सांगितलं.

0: सांगितलं आणि यशवंतदेव म्हणले आता आमची नेहमीचे संबंध असल्यामुळे मी तयारी झालो. आणि त्याच्यात दुसरी गंमत काय झाली की रात्री 9 कार्यक्रम होता आणि 10:30 वाजेपर्यंत ही गायक मंडळी सगळी आपल्या लॉजवरती थांबलेली होती आणि कॉन्ट्रॅक्टर जेव्हा आले आणि त्यांचे व्यवहार पूर्ण झाले त्यावेळेला म्हणजे ज्या ठिकाणी गाणं होणार होतं त्या ठिकाणी हे सगळे लोक आले आणि त्यावेळेला 10:30 वाजले होते. यशवंतदेव म्हणले इतकी गर्दी होती की मला कंट्रोल करणं अतिशय अवघड झालेलं होतं. म्हणून सुरुवातीलाच मी अरुण दातेला आणलं आणि सांगितलं की हे अरुण दाते आहेत. लगेच लोकांनी म्हणायचं माहीत आहे, मग ते पाडगावकरांची रचना गाणार आहेत, अमुक अमुक ही रचना
1: माहीत आहे
0: ते माहीत आहे म्हणून लोक म्हणायचे. यशवंतदेव म्हणले हे सगळं माहीत आहे म्हणा लागले, लोकांना गोंधळ घालायचा विचार दिसतोय. म्हणून त्यांनी सांगितलं की ह्या गाण्याचा संगीतकार मी यशवंतदेव तुमच्या समोर उभा आहे आणि हा कार्यक्रम सादर करतोय. म्हणल्यानंतर मग आवाज बंद झाला आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली. अशी आठवण त्यांनी आवर्जून केलेली आहे. आणि एका ठिकाणी शोभा अभ्यंकरांनी म्हणलेलं होतं की पाडगावकर आणि देव हे जोड रागासारखे तर आपण या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे ही रचना अरुण दाते यांच्या आवाजामध्ये ऐकणार आहोत आणि याचे संगीतकार आहेत यशवंत देव.

0: आकाशवाणीवरच्या त्यांच्या कारकिर्दीच्या मध्ये भावसरगम या कार्यक्रमाच्या निमित्तीबद्दल एका ठिकाणी त्यांनी असं लिहिलेलं आहे की यशवंत देव आणि पाडगावकर यांनी हा कार्यक्रम म्हणजे एक इतिहास निर्माण केला आहे काही प्रश्नच नाही. जोड रागाचं आत्ता तू सांगितलंसच, म्हणजे इतकं ते एकमेकामध्ये एकमेकांसाठी अशी गाणी लिहिली आणखी संगीतबद्ध केली हे अद्वैत होतं की ती सगळी गाणी लोकप्रिय झाली आणखी नितांत सुंदर तर होतीच होती यात काही प्रश्न नाही. यानंतर आपण जे गाणं ऐकणार आहोत ते नाग देशपांडेचं, म्हणजे थोडंसं आधीच्या पिढीतला कवी आहे आणि पहिल्याच मला वाटतं सुरुवातीच्या कालखंडामध्ये नाग देशपांडेंची काही गाणी आपण ऐकली. कृष्णा कल्ले यांनी हे गाणं गायलेलं आहे. तर कृष्णा कल्लेच्या
1: बद्दल सांगायचं, 1960 ते 1970 हा कृष्णा कल्ले यांचा
0: काळ
1: हिंदी आणि मराठी गीतांचा काळ होता आणि त्यावेळेला त्यांनी अनेक हिंदी चित्रपटातनंही गाणी गायली, मराठी चित्रपटातनंही गायली आणि भावगीतही गायली, काही प्रायव्हेट रचना हिंदीमध्ये सुद्धा गायलेल्या आहेत. तर अशा कृष्णा कल्लेंच्याकडनं यशवंत देवानी काही गाणी करून घेतलेली होती आणि त्यापैकी आत्ता तुम्ही उल्लेख केलेला नाग देशपांडे यांची ही रचना स्वरबद्ध केलेली आहे, मन पिसाट माझे भुलले रे थांब जरासा. तर यशवंत देवानीच म्हणलेलं होतं की ह्या गाण्यामध्ये कृष्णा कल्लेनी जो पॉज घेतलेला आहे तो अतिशय महत्वाचा आणि अतिशय सुंदर अशा जागी त्यांनी घेतलेला
0: आहे.
1: त्यामुळे हे गाणं लोकांनाही त्या काळामध्ये आवडलं आणि आजही ऐकताना ते गाणं आवडतं आणि ते गाणं ऐकताना कृष्णा कल्लेंचीच आठवण होते. तर अशी ही एक रचना आपण ऐकूया नाग देशपांडे यांची.

0: भावगीतांचा हा सगळा विचार करताना यशवंत देवांची चित्रपट कारकीर्द असा देखील एक विचार मनात येऊन गेला. सर्वसाधारणपणे ते चित्रपटामध्ये फारसे रमले नाहीत, तरी देखील एकंदर 18 चित्रपट यशवंत देवांच्या खात्यावर जमा आहेत. जे जीवनात ही घडी हे कामापुरता मामाची या गाण्याची लोकप्रियता तर मला वाटतं
1: आज
0: वादातीत आहे, वादातीत आहे. किंवा झालं गेलं विसरून जा नावाचा एक चित्रपट होता, त्यातलं तू नजरेने हो म्हटलेले सुधीर फडक्यांचं गाणं होतं. अशी काही गाणी आठवतात रसिकांना, ती माहितीही आहेत. पण एकंदरीतच भावगीत किंवा शब्दप्रधान गायकी आपण ज्याला म्हणतो तोच यशवंत देवांचा पिंडा होता. आणखी त्यांचं ते चिंतन देखील त्याच पद्धतीने गेलं होतं. एक मला वाटतं त्यांनी पुस्तकात देखील स्वतःचे हे सगळे विचार, स्वतःचं चिंतन एकंदरीतच संगीताबद्दलचं एका पुस्तकात त्यांनी मांडलेलं आहे. यानंतर आपण जे गाणं ऐकणार आहोत, जे भावगीत ऐकणार आहोत, ते मात्र थोडंसं जुन्या काळातलं. आणखी ज के उपाध्ये या कवींचं आहे. ज के उपाध्यांचं नाव सुरुवातीला आपण अनेक ठिकाणी बघितलं, पण त्यांच्याबद्दलची वैयक्तिक माहिती किंवा नेमकं काय कालखंड आहे याचा तसा अंदाज येऊ शकत नाही.
1: अजूनही काही उपलब्ध झालेलं नाही. बघूया पुढे आपण जर काही त्यांची एक दोन गाणी वाजवताना त्याच्याबद्दल आपण बोलूयात त्यांच्याबद्दल.
0: पण हे गाणं मात्र अप्रतिम आहे प्रश्न.
1: आणि आता जे गाणं आपण निवडलेलं आहे ते आशा भोसले यांच्या आवाजातलं. यशवंत देवाने म्हणलेलं आहे की 1957-58 सालामध्ये मुंबई आकाशवाणीवर असताना लता मंगेशकर स्टुडिओमध्ये आलेल्या होत्या.
0: बर.
1: आणि हृदयनाथांचं गाणं त्यांनी गायलेलं होतं आणि त्या गाण्याचं रेकॉर्डिंग मी केलेलं होतं आकाशवाणीसाठी. आणि ते रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर लताबाई पण म्हणाले की मला चांगलं दर्जेदार रेकॉर्डिंग वाटतंय. म्हणजे त्यांनी म्हणलेलं आहे की आकाशवाणीमध्ये असताना किती प्रकारची कामं करावी लागतात याचा प्रत्यय मला त्यावेळेला रेकॉर्डिंग करताना आलेला होता. आणि तो कार्यक्रम जो होता तो 15 मिनिटाचा होता आणि एक गाणं लता मंगेशकरांनी गायलं, एक गाणं आशा भोसलेंनी गायलं आणि दोन्हीचं मिळून जर टाईम बघितला तर तो जवळजवळ 9 मिनिटाचा झालेला होता.
0: बर.
1: आणि पुढं 6-7 मिनिटं शिल्लक होती तर आता याच्या जास्तसाठी काय करायचं म्हणून मग त्यांनी हे तिसरं गाणं करायचं ठरवलं. आणि ते गाणं आशा भोसले यांनी गायलेलं असल्यामुळं त्यांनाही पुन्हा बोलवता येत नव्हतं. म्हणून मग त्यांनी सुधा मल्होत्रांना बोलवलं आणि सुधा मल्होत्रांना सांगितलं की असं असं गाणं आहे आणि ते तुम्ही गावं अशी माझी इच्छा आहे. तर सुधा मल्होत्राही तयार झाल्या आणि जके उपाध्ये यांची ही रचना जी आहे मुळातली ती सुधा मल्होत्रांनी गायली आहे.
0: आकाशवाणीकडेच फक्त मला वाटतं उपलब्ध
1: ते आकाशवाणीकडे आहे. आणि 5 कडव्याचं गाणं होतं आणि यशवंत देवांनी म्हणलेलं होतं की मला वेळ 6 मिनिटाचा काढायचा होता त्यामुळं मी पूर्ण गाणं त्यांच्या आवाजामध्ये स्वरबद्ध केलेलं होतं. आणि ज्यावेळेला ते गाणं 4 वेळेला प्रसारित झालं मुंबई केंद्रावरनं त्यावेळेला ते आशा भोसलेंनी ऐकलं आणि त्यांनी विचारलं की मी त्यावेळेला असताना मग माझ्याकडनं का नाही घेऊन घेतलं. तर यशवंत देवांनी सांगितलं की अशी अशी अडचण होती आणि आपण आता रेकॉर्ड काढणार आहोत त्यावेळेला तुमच्या आवाजामध्ये काढूया. म्हणून मग त्यांनी रेकॉर्ड जी काढली ती आशा भोसले यांच्या आवाजामध्ये काढली आणि त्याच्यामध्ये

गाणं आलं नाही असंही देवाने म्हणलेलं होतं. तर ही रचना आपण आज खास करून निवडली. आणि मला आठवत आहे की यशवंतदेव ज्यावेळेला सोलापूरला आलेले होते त्यावेळेला मी ह्या रेकॉर्डवरती सही घेतलेली होती. आणि ज्यावेळेला त्यांनी ही रेकॉर्ड बघितली त्यावेळेला त्यांनी करुणादेवांना हाक मारली की अरे बघ त्यांनी कुठली रेकॉर्ड आणलेली आहे आणि माझी अतिशय आवडती रेकॉर्ड आहे असं म्हणून त्यांनी मला सही करून दिलेली होती. तर ही रचना आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजामध्ये.

0: तर श्रोते हो, आजचा हा आपला कार्यक्रम यशवंत देव यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सादर केला. मला वाटतं एक वैयक्तिक आठवण सांगायला काही हरकत नाही की एक 10-11 वर्षापूर्वी यशवंत देव स्वतः माझ्याकडे आले होते. वसंत तपस्वी नावाचे एक घरी शिक्षक होते, त्यांचे ते ओळखीचे होते, त्यांच्याकडेच होते. ते माझ्याकडं त्यांना घेऊन आले होते आणि माझा संग्रह त्यांनी त्यावेळी बघितला होता आणखी त्याचं कौतुक देखील केलेलं होतं. भावगीतांबद्दल यशवंत देव असं म्हणतात की चाल अशी असावी की त्या चालीतून अर्थाकडं किंवा आशयाकडं ऐकणाऱ्याला घेऊन जाता आलं पाहिजे, त्याचा निर्देश व्हायला पाहिजे. कवीला आणखी गीतकाराला नेमकं काय सांगायचं आहे याच्याकडं सुरांनी लक्ष वेधायला हवं, तर ते संगीत होऊ शकतं. त्यांच्या या सगळ्या मला वाटतं चाली देखील हेच नेमकं सांगतात. यशवंत देवांच्या वाढदिवसानिमित्त आपण पुन्हा सगळ्या सोलापूरकरांतर्फे आणखी आकाशवाणी सोलापूरतर्फे त्यांचं अभिष्टचिंतन करूया.
1: नमस्कार.
0: नमस्कार.
2: मधुगीतांच्या हिंदोळ्यावरच.

0: भावगीतांचा सुवर्ण काळ जागवणारा सुरेल प्रवास सहभाग जयंत राळेरासकर आणि मोहन सोहनी निर्मिती सहाय्य अभिराम सराफ सादर करते सुनील शिंदखेडे मधुगीतांच्या हिंदोळ्यावर
1: आकाशवाणीच्या संग्रहातून हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ऍपच्या माध्यमातून देखील हा कार्यक्रम आपल्यापाशी पोहोचत आहे.
2: दहावीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांच्या पुढच्या वाटचालीला सुरुवात होत आहे. करिअर, शिक्षण आणि नवीन संधीच्या या प्रवासात इंग्रजी भाषेचं महत्व अधिक जाणवतं. परंतु काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो, इंग्रजीमध्ये बोलणं जमेल का? इंग्रजीचा सराव नेमका कसा करावा? याच विषयावर मार्गदर्शन करणार आहेत सुप्रिया जाधव.
3: इंग्रजी बोलण्याची सुरुवात अगदी साध्या, सोप्या, छोट्या आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये छोट्या छोट्या वाक्यांनी करायची आहे. त्यांनी थिंक इन इंग्लिश आणि स्पीक इन इंग्लिश हा मूलमंत्र लक्षात ठेवायचा आहे. जर त्यांची विचार करण्याची पद्धत इंग्रजीमध्ये सुरू झाली तर आपोआप बोलताना त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे.
2: ऐकायला विसरू नका सुप्रिया जाधव यांची मुलाखत सोमवार दिनांक 18 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ.
1: आता वेळ झालेली आहे गीतबहार मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची. सुरुवातीला ऐकूया आशा भोसले आणि मन्नाडे यांच्या स्वरामध्ये नंदा दीप या चित्रपटातलं गीत. संगीतबद्ध केलेलं आहे अविनाश व्यास यांनी आणि शब्द आहेत हिराकांत कलगुटकर यांचे.

शिवरामी वंदिले या चित्रपटातलं उषा मंगेशकर यांच्या स्वरामध्ये उमाकांत काणेकर यांचं हे गीत होतं. संगीतबद्ध केलं होतं श्रीकांत ठाकरे यांनी. आता ऐकूया करण कुलकर्णी यांच्या संगीतामधलं क्षितिज पटवर्धन यांच्या लेखणीतनं उतरलेलं आणि श्रेया घोषाल स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं हॅपी जर्नी या चित्रपटातलं गीत.

झेंडा या चित्रपटातलं हे गीत होतं स्वप्नील बांदोडकर निहिरा जोशी यांच्या स्वरामध्ये, अवधूत गुप्ते यांचं हे संगीत, गुरु ठाकूर यांचे हे शब्द. यानंतर

ऐकूया सुंदर माझं घर या चित्रपटातलं गीत श्रेया घोषाल यांच्या स्वरामध्ये. संगीतबद्ध केलंय मधुराणी गोखले प्रभुलकर यांनी आणि गीत आहे नितीन यांचं.

0: जीव ची सौका या चित्रपटातलं हे गीत होतं श्रेया घोषाल, स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरामध्ये, परेश मुकाशी यांचे हे शब्द आणि नरेंद्र भिडे यांचं संगीत. आणि या गीताबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे.
1: 90 वर्ष, हजारो संकट आणि एक अढळ विश्वास. आकाशवाणी
2: युद्धाच्या सीमेपासून ते शेताच्या बांधापर्यंत आपत्तीच्या काळात आकाशवाणीने निभावलेली लाईफलाईनची भूमिका.
1: अवश्य ऐका संकटातील सोबती हे विशेष रूपक.
2: मंगळवार दिनांक 19 मे रोजी सकाळी 10 वाजता
1: आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर संकटातील सोबती.
0: आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. आता वेळ झालेली आहे नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाची. नादब्रह्म अंतर्गत आता आपण ऐकणार आहात संध्या काथवटे यांच्या उपशास्त्रीय गायनात मिश्र पिलू ठुमरी आणि मिश्र भैरवी ठुमरी. बोल आहेत बरसन लागे पदरिया पिया, मन लागे ना मोराजिया, तसंच दारो ना दारो मोरे रंग सुनो सुने. या बंदिशीला तबला साथ आहे निलेश जाधव, हार्मोनियम साथ विनोद पडगे. ऐकूया उपशास्त्रीय गायनामध्ये संध्या काथवटे यांच्या गायनात मिश्र पिलू ठुमरी आणि मिश्र भैरवी ठुमरी.

0: नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात संध्या काथवटे यांचं उपशास्त्रीय गायन. त्यांनी गायलेला मिश्र पिलू ठुमरी आणि मिश्र भैरवी ठुमरी आपण ऐकत होतात. तबला साथ निलेश जाधव, हार्मोनियम साथ विनोद पडगे. AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आपण हा कार्यक्रम ऐकत आहात.
1: श्रोते हो, डोह या श्रीनिवास विनायक कुलकर्णी लिखित ललित लेख संग्रहाविषयी चित्रा वाघ यांचं मनोगत वाचलेलं छानसं या सदरात अवश्य ऐका. सोमवारी 18 मे रोजी दुपारी 12:30 वनिता मंडळ या कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही.
0: आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. वेळ झालेली आहे मालिका विशेष या अंतर्गत गोष्ट बालनाट्यांची भाग 7 सादर करते राजेश शेजवळे, सादर करते यशवंत कवटे.
1: श्रोते हो, प्रसारित करीत आहोत मराठी बालनाट्याच्या वाटचालीवर आधारित मालिका गोष्ट बालनाट्याची. लेखक गोविंद गोडबोले. शीर्षक गीत संगीत अवधूत बाम. निर्मिती सहाय्य गौरी ठाकूर देसाई, जान्हवी भागवत, पूर्णिमा साठे आणि गौरी मुळे. सादर करते गोविंद मोकाशी. आज ऐकूया या मालिकेचा भाग 7.

0: रव्या सई दादा बहुतेक घरी नाहीत.
1: आहोत की आत होतो आम्ही.
2: मी पण आहे म्हटलं.
3: दादा सई आज एक अफलातून आयडिया आहे.
2: अफलातून?
1: फालतूनचा कोण म्हणायचा?
3: जोक नको रे, खरोखरच अफलातून कल्पना आहे.
0: हो रे दादा, खरंच छान कल्पना आहे.
2: असं म्हणताय?
1: होय. सांग बघू तुझी आयडियाची कल्पना.
3: आपण विविध डे साजरे करतो किंवा ऐकतो.
1: हो, करतो पेक्षा ऐकतोच म्हण.
3: तेच ते रे.
2: हो रे, मदर्स डे,
1: फादर्स डे,
3: व्हॅलेंटाईन डे,
0: चॉकलेट डे,
2: साडी डे,
1: टाय डे.
3: आलं ना लक्षात? तसा जोक डे.
2: जोक डे?
3: अग विनोदाचा दिवस.
1: म्हणजे रे काय?
3: हसायचं, विनोद सांगायचे.
1: अरे याचं स्वरूप जरा स्पष्ट करून सांग की.
3: सांगतो की, या दिवशी सर्वांनी मस्त विनोद सांगायचे.
2: हसायला आलं पाहिजे आपण.
1: नाही आलं तर खोटं खोटं हसायचं.
0: ए टिंगल करू नका.
1: राहिलं बुवा.
3: शशी, दादा म्हणतोय त्यात थोडं तथ्य आहे. ह
0: ते कसं?
3: आजकाल नवीन विनोद ऐकायलाच मिळत नाहीत.
1: हसवणारे तर फारच कमी आहेत.
3: सारे पीजे.
0: पीजे?
3: अरे पुअर जोक
1: किंवा पांचट जोक. ओके, म्हणून आपण हसवणारे, छान हसवणारे दोन तीन विनोद सांगू. हसू आणि जोक डे साजरा करू.
4: मस्त कल्पना.
3: तू कुठे ऐकलीस?
4: अरे मी आणि क्षमा बाहेरच उभे होतो.
3: ओके विनोद, हसणं विनोद.
1: ओके डन.

0: आणखी एक विनोद संवादात सांगितला तर अधिक बरं.
1: म्हणजे नाट्यकरण रे.
2: मस्त आहे हा कल्पना.
0: पण पहिला विनोद कोण सांगणार?
2: अग ज्यानं ही कल्पना काढली तोच सांगेल.
0: चालेल सांगतो की?
2: सांग बघू.
0: थांबा विनोद लिहितो आधी, मग तुमच्या मदतीनं विनोदाचं नाट्यकरण सादर करू.
3: मस्तच कल्पना.

0: आज मी एक छान विनोद सांगणार आहे. खर तर मी विनोद सांगितल्यावर तुम्ही छान म्हणायलाच हवं, पण मला एक एवढा आत्मविश्वास आहे की विनोद ऐकताच तुम्ही लगेच म्हणाल छान मस्त. तर मित्रांनो, आपण सगळेच सिनेमाप्रेमी आहोत. सिनेमातले नट नट्या आपल्याला ठाऊक असतात. सध्याचा एकदम बुजुर्ग नट ज्याला अभिनयाचा बादशाह म्हणायला हवा असा अभिनेता म्हणजे अमिताभ बच्चन. तो जेव्हा एवढा मोठा नट नव्हता तेव्हाचा हा किस्सा आहे. एकदा तो बसस्टॉपवर बसची वाट पाहत उभा होता. त्याच्या शेजारी अजून एक अभिनेता उभा होता. त्याचं नाव होतं प्राण. प्राण खलनायकाच्या भूमिका खूप चांगल्या करत असे. एकमेकांशी ते बोलत होते. एवढ्यात बस आली. बस थांबली. उतरणारे उतरले, चढणारे चढले. प्राण बसमध्ये चढला, पण बच्चन नाही चढला. कारण स्टॉपवरची माणसं पण आश्चर्यचकित झाली. आपापसात बोलायला लागली.
1: अरे, प्राण बसमध्ये चढला.
2: हो ना, बच्चन नाही चढला.
1: त्यालाही बस चालणार नसेल.
2: अरे, दोघांना एकाच ठिकाणी जायचंय.
1: तुला काय माहितीये?
2: अरे, मगाशी त्यांचं बोलणं ऐकलं मी.
1: असं दुसऱ्याचं बोलणं ऐकू नये म्हटलं.
2: अरे, कानावर पडलं. मी चोरून थोडंच ऐकलंय.
1: पण मग बच्चन का गेला नाही?
2: जाऊ दे रे, आपल्याला काय करायचंय.
1: असं कसं? एक काम करूया आपण.
2: कोणतं?
1: आपण त्यांनाच विचारू ना.
2: अरे, तो नट आहे.
1: असू दे की नाही उत्तर दिलं तर मग बघू.
2: कोण विचारणार?
1: तू.
2: ना बाबा, तू विचार.
1: ठीक आहे, चल
2: चल.
1: बच्चन साहब नमस्ते.
0: नमस्ते जी.
1: हम आपके बहुत बड़े फैन है.
0: धन्यवाद.
1: एक सवाल मन में है, पूछो.
0: हाँ हाँ, जरूर पूछिए.
1: आपके साथ अभिनेता प्राण थे?
0: बिल्कुल सही.
1: शायद आप दोनों एक ही जगह जा रहे थे ना?
0: ये भी सही है.
1: बस आई, प्राण बस में घुसे, आप नहीं गए, क्यों?
0: तुम्हारा निरीक्षण तो वाकई कमाल का है. लेकिन बेटा, बस पर जो लिखा था उसी के कारण मैं नहीं जा सका.
1: क्या?
0: हाँ, मुझे मना किया गया था जाने में.
1: आपको मना किया था?
0: हाँ.
1: ऐसा क्या लिखा था बस पर?
0: प्राण जाए पर बचन न जाए.
3: रवि, तुझी जोक सांगायची कल्पना आवडली. हा, अनेक जण पटकन चार ओळीत जोक सांगून मोकळे होतात, पण उत्सुकता टिकवत विनोद फुलवायला हवा.
0: हो काकू, तीच माझी कल्पना.
4: आणि काही जण विनोद सांगताना स्वतःच मोठ्याने असतात किंवा हसत हसतच विनोद सांगतात,
5: आणि म्हणून मग तो विनोद कळतच नाही.
2: पण हा विनोद कळला. मजा म्हणून ऐकायचं, हसायचं आणि पुढचं काम करायचं.
5: आई, मी सांगू का एक विनोद?
3: नको नको, आज नको, उद्या सांग. हा,
5: ओके.
2: काकू, मी आज नाट्य प्रवासाची आणि दोन बाल नाटककारांची माहिती आणली.
3: अरे वा, वाच ना मग.
2: उपदेशपर, पौराणिक, ऐतिहासिक नाटकाकडून पुढे बाल नाट्याचा प्रवास अद्भुत रम्यतेकडे वळला. पाश्चात्य परिकथा आणि भारतीय लोककथा यांचा आधार घेत बाल नाट्य लिहायला सुरुवात झाली. चमत्कृती आणि गमती जमती विज्ञानातल्या यांचा आधार घेऊन नाटकं लिहायला सुरुवात झाली. यामध्ये सुधा करमरकर यांना विसरता येणार नाही. जादूचा वेल या अद्भुत रम्य कथेचा आधार घेऊन एक मस्त नाटक लिहून त्यांनी सादर केलं. खटकेबाज आणि चटपटीत संवाद हे या नाटकाचं खास वैशिष्ट्य होतं. यांनी काही एकांकिका लिहिल्या. एकलव्य, झोपडी, हरवली मज्जा आली, आपली तुपली गोष्ट, रंग रंगीले छेल छबिले.
3: अरे वा, छान माहिती आहे. मुलांनो, बालसाहित्यात नाट्य प्रवाहाला संजीवनी देण्याचं मोठं काम रत्नाकर मतकरी यांनी केलंय. मधुमंजिरी, अलबत्त्या गलबत्त्या, निम्मा शिम्मा राक्षस, कळ लाव्या कांद्याची कहाणी, इंद्राचं आसन, नारदाची शेंडी अशी कितीतरी नाटकं त्यांनी लिहिली.
2: हो काकू, त्यांच्या नाटकाचे विषय वेगळे होते, लेखनशैली वेगळी होती. त्यांच्या कारुण्यमय लेखणीने मुलं रडली तर अद्भुत रम्यतेने मुलं रोमांचित झाली. विनोदी लेखनानं खदखदून हसली. पण
3: बालसाहित्य हे असंच वेगळं आहे, मुलांचं विश्वच वेगळं.

0: मग ती कविता असो, कथा असो, नाटक असो, नाहीतर ललित गद्य।
1: ललित गद्य म्हणजे काय?
0: गद्यच तेही, पण सोपं आणि लालित्य पूर्ण लिहिलेलं। महाराष्ट्र शासनाचा ज्या ललित गद्य पुस्तकाला पुरस्कार मिळालाय त्या गोविंद गोडबोले यांच्या हा वारसा तुमच्यासाठी या पुस्तकातलं हे वाच। आजोबा आणि नात यांच्यातला हा पत्रव्यवहार आहे।

तीर्थ स्वरूप आजोबांना शिरसाष्टांग नमस्कार विनंती विशेष. आजोबा, तुमचं पत्र मिळालं, खूप छान वाटलं. यंदा कोकणात आंबे जास्त नाही ते कळलं, मग जरा वाईट पण वाटलं. यंदा बाबांना सुट्टी नाही त्यामुळे कोकणात आमचा दौरा नाही. तुम्ही पाठवलेली आंब्याची पेटी मिळाली, तुमच्यासारखेच गोड आहेत आंबे. आजी काय म्हणते, तिची उन्हाळी कामं चालूच असतील, तिला म्हणावं आंबा आणि फणस पोळी माझ्यासाठी करून ठेव, येताना घेऊन ये. आजोबा, आंब्याचा सीझन संपला की तुम्ही या इकडे, मला तुम्हाला गंमत दाखवायची आहे. मी अलीकडे कविता करायला लागली आहे, तुम्हाला नक्की आवडतील. परवा माझ्या वर्गातली एक मैत्रीण तिच्या गावातल्या अंधश्रद्धेसंबंधी सांगत होती. आजोबा, तिच्या गावी कुणी आजारी पडलं की देवाला बकरा कापतात, त्यावर मी एक कविता केली, अंगारे धुपारे यांनी रोग बरा होत नाही, हो की नाही आजोबा? पाठवत्या कविता. कुणी लावला अंगारा कुणी बांधला ताहीत, अशान रोग जात नाही मला आहे माहीत. ताप आला खोकला झाला बकरा नका कापू, डॉक्टरकडे घेऊन चला आई आणि बापू. आजोबा, लवकर लवकर या, मी वाट बघते तुमची. आजीला शिरसाष्टांग नमस्कार, तुमची लाडकी नात चिनू.

0: किती छान वाटलं नाही?
1: अगदी बरोबर
2: काकू, संतांनी पण अंधश्रद्धेपासून दूर राहायला सांगितलं हो ना?
1: हो ना, संतांच्या रचना या विविध अंगाने विचार करायला लावणाऱ्या आहेत. भक्तिगीतातून त्यांनी परमेश्वरावरची भक्ती स्पष्ट केलीये. पंढरीचा पांडुरंग हे त्यांचं दैवत होत.
2: काकू, एखादा सुंदर अभंग आहे का? ऐकावासा वाटतोय. मला अभंग खूप आवडतात.
3: हो, ऐकूया की अभंग.
1: लावतो.

0: आई आपलं नाटक राहिलंच की.
1: राहील कसं, परिकथेचा विषय मघाशी निघाला होता ना, त्याच परिकथे संबंधातलं एक अलीकडचं बालनाट्य गोष्टीची गोष्ट. परिकथा आता म्हातारी झालीये, तिची लेख विज्ञान कथा. परिकथेला वाटतं आता मुलं मला वाचत नाहीत, त्यांचं प्रेम संपलंय, म्हणून ती जंगलात जीव द्यायला जाते. तिथं तिला एक पक्षी निरीक्षण करताना जंगलात वाट चुकलेली मुलगी भेटते. लाडीगोडी लावून ती परिकथा आजीला शहरात आणते. शहरात मुलांचा कार्यक्रम सुरू असतो, कार्यक्रम संपतो आणि मग

0: चला नाटक तर चांगलं झालं.
1: नाटक काय म्हणतोस, गंमत जम्मत कार्यक्रम म्हण.
0: तेच रे, कार्यक्रम छान झाला.
2: सुनीलनं ना आज चांगला अभिनय केला हा.
1: पण सर्वात अभिनय छान झाला तो मोनाचा.
3: कळला बरं का टोमणा चंद्या.
1: थांब थांब मोना, चिडू नकोस.
2: संजू, तिनं चिडावं असंच चंदू बोलला ना.
1: थांबा थांबा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मला असं म्हणायचं नव्हतं, मला हे म्हणायचं होतं की सोनाच्या गैरहजेरीत मोनानं तिची भूमिका निभावून नेली. अनिल, माझा तसा उद्देश नव्हता.
2: मग ठीक आहे, बाकी मोनाचं अभिनंदन करायलाच हवं. एकाही तालमीला उपस्थित न राहता केवळ काय करायचं एवढं सांगितलं आणि त्यावर तिनं उत्तम काम केलं.
4: पण ही सोना गेलीय कुठे?
2: येऊ दे तर खरी, तिची चांगलीच हजेरी घेतो.
0: सोना हरवे, हाजीर हो.
2: हरवे?
0: अरे ती हरवली आहे ना.
3: तिला पुन्हा घ्यायचंच नाही,
4: असं मुळी व्हायचंच नाही.
5: अगं तू गेली होतीस कुठे आणि या कोण?
4: थांबा थांबा, सगळं सांगते. अरे पक्षी निरीक्षण करायला म्हणून मी सकाळी बाहेर पडले. अनिल सुनीलला पण चला म्हटलं होतं.
2: बरं झालं ते आले नाही.
1: सगळ्या कार्यक्रमाचा फज्जा झाला असता.
4: बरं पण माझं ऐका तर खरं, जंगलात मी वाट चुकले, तिथं ही आजी मला भेटली.
5: जंगलात?
4: हो जंगलात. हिचं नाव परीकथा आजी.
5: काय?
4: परीकथा आजी.
5: खरी खरी?
4: हो खरी खरी, अगदी खरी.
1: पण ही आजी तिथं काय करत होती?
4: तिलाच विचारा.
3: आजी तुम्ही तिथं काय करत होतात?
6: अगं मला अहो जाहो असं आदरानं पण परक्यासारखं वाटणार का बोलतेस? तू तुझ्या आजीला अहो आजी म्हणतेस का?
3: नाही ग आजी.
6: शहा आणि माझी मोना ती.
3: आजी तुला माझं नाव ग कसं कळलं?
6: अगो बाई तुझं नाव मोनाच का? मी आपलं सहजच म्हटलं. मला जंगलात भेटली ही सोना, तू तिची मैत्रीण म्हणून म्हटलं मोना.
2: वा आजी तुझी गुगली बरोबर आहे हा.
1: पण आजी तू जंगलात काय करत होतीस?
6: सांगते हा बाळांनो. पण मला एक सांगा, तुम्ही परीकथा वाचता का?
5: नाही.
6: तुमच्यापैकी कुणीही परीकथा वाचत नाहीत, म्हणजे तुम्हाला मी आवडत नाही. माझी लेख विज्ञान कथा, ती तुम्हाला आवडते. मग खेळा तिच्याशीच, मी कशाला हवी आहे. म्हणून ठरवलं की आता जंगलात जाऊन जीव द्यायचा. वाटलं होतं वाघ सिंह कुणीतरी मला खाऊन टाकतील, पण कुणीही फिरकले नाहीत. म्हणून विहीर बघत होते, फार थकले म्हणून एका दगडावर बसले, तिथेही सोना भेटली. खूप चुणचुणीत आहे ही.
4: अरे मीच तिला म्हटलं आज आमचा कार्यक्रम आहे, तिथं माझ्या मित्रमैत्रिणींना विचार की तू त्यांना आवडतेस की नाही. ते जर म्हणाले नाही आवडत तर जीव दे. अरे आजीनं मंत्र म्हटला आणि आम्ही सरळ स्टेजवरच. एवढ्यात संजूची कार्यक्रम सुरू होत असल्याची उद्घोषणा झाली. मग काय, आजीला घेऊन प्रेक्षकात बसले. आपल्या

0: नियमाप्रमाणे आपण रंगमंचावरची सगळी दारं बंद करतो ना, त्यामुळे मला आताही येता येईना। शिवाय माझा राणीचा वेश घरीच राहिलेला, बाबा शोधतच होते, पण मीच बसल्या बसल्या शेजारच्या काकांना विनंती करून त्यांच्या मोबाईलवरनं घरी फोन केला। सारंच विचित्र घडलं, आता ही आजी आणि तुम्ही।
1: आजी, तुझा काहीतरी गैरसमज झालाय।
2: म्हणजे?
1: नाही म्हणजे, तू म्हणतेस त्याप्रमाणे आम्ही कुणीही परीकथा वाचत नाही हे खरं, पण आम्ही विज्ञान कथा तरी कुठं सारख्या वाचतो?
3: अगं, आम्हाला वाचायला वेळच नसतो।
4: सारखा अभ्यास नाहीतर क्लास,
3: आणि विरंगुळा म्हणून टीव्ही,
5: आणि तशी पुस्तकं तरी हवीत ना घरी, आई बाबांना नसतो वेळ, पुस्तकं कोण आणून देणार?
4: आणि पुस्तकं तरी कोणती वाचायची काही कळत नाही।
1: एकूण काय, आमचं वाचन कमी झालंय।
3: कमी नाही, बंदच झालंय म्हण।
5: अभ्यासाची पुस्तकं वाचावी लागतात की रे?
2: असं म्हणता?
5: हो ना।
3: तुला आणखी एक सांगतो आजी, तुझ्या कथेतून तू आम्हाला जादू दाखवलीस, अद्भुत विश्व निर्माण केलंस, मनाला हेलावून टाकणारे प्रसंग उभे केलेस, पण खरं सांगू का, उडती सतरंजी, जादूचा दिवा अशी जादुई पुस्तकं आम्हाला नुसती वाचायला नाही आवडत। आम्हा 21व्या शतकातल्या विज्ञान युगातल्या मुलांना जादू पाहायला नुसतं आवडत नाही, तर ती करायला आवडते, आणि तुझ्या लेकीनं ही जादू करायला आम्हाला थोडंफार शिकवलं, म्हणून थोडेफार आम्ही तिच्याकडे झुकलो।
5: साधक असं ना, पण विज्ञान मुलांना कळावं असा आमचा प्रयत्न असतो,
4: आणि नव्या जुन्याची सांगड घालण्याचा आम्ही प्रयत्न करतो।
3: आमचं बाहुली नाट्य।
1: बोलक बाहुली नाट्य?
3: हो, बोलक बाहुली नाट्य तू बघितलंच आहेस। या वेगळ्या कथेतही आम्ही विज्ञान आणलंय। साखरेसारखे पदार्थ पाण्यात विरघळतात, पण हिऱ्यासारखे पदार्थ पाण्यात विरघळत नाहीत।
0: असं सोप्पं विज्ञान तुझ्या कथेच्या माध्यमातून तू आम्हाला सांगशील तर तुझ्या लेकीपेक्षा तू अधिक आवडशील।
4: आईपेक्षा आजी आवडतेच की।
3: आजी, तुझा खजिना अनमोल आहे।
5: नव्या जुनांचा संगम झाला तर वाचन विश्वात, बाल विश्वात प्रचंड मोठी क्रांती घडेल।
2: खरंय बाळानु, मी ज्या बाळांना गोष्टी सांगितल्या त्यांच्यात आणि तुमच्या बुद्धिमत्तेत प्रचंड तफावत आहे। ढगांचा गडगडाट झाला असं म्हटलं की मुलं घाबरायची, मग मी सांगायची, अरे ती एक म्हातारीवर आभाळात आहे, ती हरभरे दळते, मग मुलं गप्पा बसायची। पण तुम्हाला माझ्या लेकीनं शहाणं केलंय। तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तिनं तुम्हाला जादू मागचं विज्ञान सांगितलं। पिढ्यापिढ्यातील बुद्धिमत्तेतला फरक माझ्या ध्यानी नाही आला, पण आता माझ्या लेकीला विज्ञान कथेला घेऊन एक नव्या युगाची परिकथा मी सांगेन।
4: तसं केलंस तर तू पुन्हा आमच्यात प्रिय होशील।
0: आजी, खरं तर बाहुली नाट्यासाठी आम्हाला अशीच कथा हवी होती, पण ती मिळाली नाही।
2: नाही रे माझ्या सोनूल्यांनो, आता काळजी करू नका, मी अशी कथा लवकरच आणेन।
3: असं केलंस तर कदाचित आम्ही पुन्हा वाचायला लागू।
2: शहाणी माझी बाळती, येते हा मी।
5: आजी, जीव नाही ना देणार तू?
2: छे छे,
6: आजी आम्ही नमस्कार करतो।
2: औक्षवंत व्हा, चांगले वाचक बना।
0: चल आजी, आम्ही तुला आमच्या आई बाबांकडे नेतो।
2: चला। परीराणीच्या आकाशाला झालर विज्ञानाची, चला चला रे सहल करूया त्या सुंदर विश्वाची। शंख जादूचा नवा नवा अन जादूची सतरंजी, परी राणीनं छडी फिरविता गंमत होईल खाशी। मिटू चला रे डोळे अपुले बघूया गंमत मंत्राची।
6: परी राणीच्या आकाशाला झालर विज्ञानाची, चला चला रे सहल करूया त्या सुंदर विश्वाची।
2: विज्ञानाची किमया सारी मान्य असे परी राणीला, तिच्या संगती गप्पा गोष्टी शब्द तिने आम्हा दिधला। फेर धरूया गोल फिरूया परी कथा आजी आमची।
6: परी राणीच्या आकाशाला झालर विज्ञानाची, चला चला रे सहल करूया त्या सुंदर विश्वाची।
2: ऐका बाबा ऐक आई गम्मत एका गोष्टीची, चमू आमची घेऊन आली कथा अशी नवलाईची। कविता वाचू गोष्टी वाचू जादू नव्या युगाची।
6: परी राणीच्या आकाशाला झालर विज्ञानाची, चला चला रे सहल करूया त्या सुंदर विश्वाची।
2: डोंगर झाडे सुंदर पक्षी धरणीवरती हिरवी नक्षी, गार वारा पाऊस धारा विज्ञानाचे सारे साक्षी। आभाळाचे ऐसे संगीत साथ करूया त्याची।
6: परिणाम

दिवसाचा आनंदाचा सौख्याचा आणि प्रेमाचा नव्या जुन्याचा मिलाप सुंदर क्षण असे हा भाग्याचा साक्षीदार आम्ही या क्षणाचे किमया घडली जादूची परिणाम।

0: भारी आहे ना कल्पना.
1: हो ना,
2: खर तर आपण वाचायला हवं.
3: आपलं वाचन कमी झालंय
4: काकू. उद्यापासून शिबिराची सुरुवात छान वाचण्यानं.
5: हो चालेल ना, पण आज थांबूया इथेच.
6: हो अच्छा, बाय बाय, टाटा, सायोनारा.
7: श्रोते हो, मराठी बालनाट्याच्या वाटचालीवर आधारित मालिका गोष्ट बालनाट्याची या मालिकेचा भाग 7 आत्ताच आपण ऐकलात.

लेखन होतं गोविंद गोडबोले यांचं. यात सहभागी कलाकार होते पूर्णिमा साठे, कस्तुरी भागवत, ऋषिकेश पटवर्धन, मिहिर सरदेसाई, शिवप्रसाद कोरे, स्वराली देसाई आणि ऋग्वेद आगद्रे. शीर्षक गीत संगीत अवधूत बाम. निर्मिती सहाय्य गौरी ठाकूर देसाई, जान्हवी भागवत, पूर्णिमा साठे आणि गौरी मुळे यांचं. सादर करते गोविंद मोकाशी.

0: श्रोतेहो, स्वस्थ भारत या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत मायग्रेन याविषयी न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर मकरंद कांजाळकर यांची मुलाखत. नमस्कार श्रोतेहो, स्वस्थ भारत कार्यक्रमात मी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण जाणून घेणार आहोत मायग्रेन याविषयी. त्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलं आहे मज्जातंतू चिकित्सक अर्थात न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर मकरंद कांजाळकर यांना. डॉक्टर मकरंद कांजाळकर हे न्यूरोलॉजिस्ट म्हणून गेल्या 30 वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर इथं सेवा देत आहेत. त्याबरोबरच प्राध्यापक म्हणून मज्जातंतू चिकित्सा विभाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि घाटी रुग्णालय छत्रपती संभाजीनगर इथं गेल्या 17 वर्षांपासून कार्यरत आहेत. डॉक्टर मकरंद कांजाळकर, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: डॉक्टर मकरंद, सर्वप्रथम मला हे विचारायचं की मायग्रेन म्हणजे नेमकं काय आणि आपलं जे नेहमी डोकं दुखतं त्याच्यापेक्षा हे काही वेगळं आहे का?
1: डोकेदुखी ही सर्वांनाच कधी ना कधी आयुष्यात अनुभवलेली असते. मायग्रेन म्हणजे अशा प्रकारचा आजार किंवा अशा प्रकारची लक्षणं ज्यामध्ये त्या व्यक्तीचं अधनमधनं डोकं दुखतं आणि डोकं दुखत नसताना तो एकदम चांगला असतो. मग ही डोकेदुखी एकदा सुरू झाली तर काही काळ राहील, मग काही दिवस नॉर्मल राहील, पुन्हा राहील. याला आपल्या मराठी भाषेमध्ये पूर्वापारप्रमाणे माथेशूळ म्हणतात. याचं वैद्यकीय नाव मायग्रेन आहे.
0: अच्छा डॉक्टर, मग मायग्रेन होण्यामागची मुख्य कारण काय सांगता येतील आपल्याला?
1: रस्त्यावरनं एखादा माणूस कुठेतरी फिरायला गेला आणि तिथं काहीतरी गवताची त्याला अलर्जी झाली आणि खाज येते. आता सगळ्यांनाच येत नाही, काही जणांना येते, तर त्याची त्या प्रकृतीची सेन्सिटिव्हिटी असते तशी. तसा काही व्यक्तींचा मेंदू हा त्या बाबतीत सेन्सिटिव्ह असतो, त्या बाबतीत त्याच्यामध्ये काही असे बदल असतात, त्यामुळे काही ठराविक घटना घडल्या की मेंदूमध्ये काही रासायनिक बदल होतात, त्यामुळे मेंदूमधल्या रक्तपुरवठा वाढतो, मेंदू ताणला जातो, म्हणून डोकं दुखतं. असं का होतं? तर काही याच्यामध्ये अनुवंशिक घटक असतात, काही जीवनशैलीशी निगडीत असतात, काही भावनात्मक असतात. ह्या जंतूमुळे हा आजार होतो, तसं मायग्रेन हे एक कारण ह्यामुळे होतं असं नाही, मल्टीफॅक्टोरियल म्हणतात याला. ताणतणाव

0: तर आजकाल प्रत्येक गोष्टीमध्ये त्यातल्या त्यात डोकेदुखी मायग्रेनमध्ये तर खूप महत्वाचा घटक मानला जातो ताणतणाव, आधुनिक जीवनशैली धावपळीची ताणतणाव म्हणण्यापेक्षा.
1: डॉक्टर मकरन, मग या मायग्रेनची लक्षणं काय सांगता येतील किंवा लोकांनी हे कसं ओळखावी त्याला हा जो त्रास होतोय तो मायग्रेन आहे?
0: समाजामध्ये अधनमधनं डोकं दुखतं तर असा एक समज असतो की माझं डोकं दुखतंय म्हणजे मला चष्मा असेल, की माझं डोकं दुखतं म्हणजे सायनसचं असेल. ह्याच्यामधली डोकेदुखी अशी अधनमधनं कधीच नसते. तर एक अगदी सोपी गोष्ट आहे की तुमचं डोकं अधनमधनं दुखतंय आणि दुखत नसताना तुम्ही एकदम चांगले असाल तर इतर कुठलेही निदान करण्यापेक्षा ह्या सगळ्यांना प्रायमरी हेडेक म्हणतात. म्हणजे त्याचं कारण काही नसतं, फक्त डोकेदुखी हेच लक्षण असतं. पहिल्यांदा डोकं दुखलं त्याला मायग्रेन म्हणता येणार नाही, पण असे पुन्हा पुन्हा अटॅक जर होत असतील आणि इन बिटवीन नॉर्मल असेल आणि बहुतांश वेळा ही लक्षणं आजार म्हणतच नाही कारण ही प्रवृत्ती आहे, ही स्त्रियांमध्ये जास्त दिसते. आणि अधनमधनं डोकं दुखतं आणि डोकं दुखत असताना ती अदरवाईज स्त्री एकदम नॉर्मल आहे आणि अशा स्त्रिया ह्या ऍक्टिव्ह असतात किंवा घर संसार करताना मल्टीटास्किंग परफेक्शनिस्ट असतात. ही गोष्ट अशी नीट पाहिजे, ही पाहिजे, अशा स्मार्ट असतात त्या, अशा ध्येयवादी असतात आणि अशा स्त्रियांमध्ये हे जास्त आढळून येतं. तर तुमचं अधनमधनं डोकं दुखतं आणि डोकं दुखत नसताना तुम्ही चांगले असाल तर तुम्हाला मायग्रेन म्हणता येऊ शकतं.
1: डॉक्टर, मग काही लोकांना मायग्रेन सुरू होण्याआधी काही संकेत मिळतात का?
0: मायग्रेनचे असे दोन प्रकार केले जातात. काही मायग्रेनला मायग्रेन विथ ऑरा, ऑरा म्हणजे असं व्हायच्या आधीची लक्षणं असतात, आणि काही जणांना अशी लक्षणं नसताना एकदमच डोकं दुखणं सुरू होतं. ऑरा म्हणजे आधीची लक्षणं. तर ऑरा हा वेगवेगळ्या प्रकारचा असतो. जसं मी सांगितलं की त्यांचा मेंदू, त्याच्यामधले रासायनिक बदल वेगळे असतात, काहीतरी घडतात. तर ते बदल जेव्हा घडायला लागतात तेव्हा मेंदूच्या एका भागाची क्रिया थोडी कमी होते. तर बऱ्याचशा वेळा हा ऑरा हा दृष्टीशी निगडीत असतो, म्हणजे असं काहीतरी धुंदलं दिसायला लागतं. काही जणांना एका बाजूचं दिसतच नाही, काही जणांना एका बाजूचं धुरकट दिसायला लागतं, काही जणांना एकाशे काही व्यक्ती समोरच्या गोष्टी अशा मोठ्या दिसायला लागतात, काही जणांना एकदम छोट्या दिसायला लागतात. असे वेगवेगळे दृष्टीचे गोष्टीचे अनुभूती येतात. या काही जणांना 5 मिनिटं 10 मिनिटं, काही जणांना अर्धा अर्धा तास राहतात आणि मग ह्या बऱ्या होतात आणि त्याच्यानंतर डोकं दुखतं. आणि महत्वाचं म्हणजे हे स्टिरिओटाईप म्हणजे एकदा हे घडलंय तर पुन्हा जेव्हा डोके दुखील तेव्हा असंच होतं, असे पुन्हा पुन्हा घडणारे. तर बऱ्याचदा होणारे ऑरा हे व्हिज्युअल असतात, म्हणजे दिसायला. पण काही काही जणांना हातापायाचे ऑरा, हाताला मुंग्या येत आहेत. आणि लहान मुलांमध्ये काही मायग्रेनच्या अटॅकमध्ये हातपाय लुळा होण्याची पण लक्षणं येऊ शकतात आणि ती काही वेळात बरी होतात. तसा तो बघायला डेंजरस असतो, सुदैवानी तो कमी असतो. पण एकदम हातपाय लुळा झाला आणि तुम्ही त्याच्या तपासणी केल्या, MRI वगैरे नॉर्मल आहे, तो बरा झाला, तर हा एक हेमिप्लेजिक मायग्रेन म्हणून हा युजली लहान मुलांमध्ये दिसतो. पण असं पुन्हा पुन्हा होतं तेव्हा ते ओळखणं सोपं जातं. पण दैनंदिन जीवनामध्ये, आयुष्यामध्ये, सर्वसामान्य जनतेमध्ये जे जास्तीत जास्त दिसतो तो म्हणजे दिसायचा त्रास आणि त्याच्यानंतर डोकं दुखते. आणि हा दिसायचा त्रास काही वेळाने बरा होतो. ऑफकोर्स तो असताना तो रुग्ण खूप घाबरून जातो. इमेजिन करा, समोर काहीतरी जर चालवते आणि काहीच दिसत नाही, एकदम भीती वाटते. आणि ह्या गोष्टी मेंदूशी निगडीत आहेत, त्या कधी मेंदूचा रक्त पुरवठा लकवायची लक्षणं असू शकतात. त्याच्यामुळे पहिल्यांदा असं घडल्यावर तो लकवा नाही, रक्तपुरवठ्याचा भाग नाही, मेंदूमध्ये गाठ नाही, हे सगळ्या गोष्टी आम्ही करूनच घेतो तपासणी. पण असं जेव्हा पुन्हा पुन्हा होतंय तेव्हा मग त्याला मायग्रेन म्हणतात. तर तुमची मागची अनुभूती अशी झाली होती, त्याच्यानंतर डोकं दुखलं होतं, ते पूर्ण बरं झालं होतं, ते दृष्टीचा भाग, नंतर डोकं दुखलं आणि डोकं दुखणंही काही काळाने बरं झालं. हा मायग्रेन विथ ऑरा एकदा झाला आणि असं जेव्हा दुसऱ्यांदा होतो तेव्हा त्याचं 100% निदान करताय. तर पहिल्या एपिसोडमध्ये हा मायग्रेनच आहे असं म्हणता येतच नाही, किंवा कदाचित तो मायग्रेन नसून गंभीर आजार असूही शकतो. कुठली गोष्ट अचानक खराब झाली, म्हणजे अचानक दिसायला त्रास झाला, अचानक बोलायला त्रास झाला, अचानक हातपाय लोळा झाला, अचानक बोलणं खराब झालं, अचानक चेहरा वाकडा झाला, तर हे मेंदूचे वेगळ्या प्रकारचे आजार, ज्याला लकवा पॅरालिसिस म्हणतो, असे असू शकतात. आणि त्याची ट्रीटमेंट पहिल्या काही तासांमध्ये करणं आवश्यक असतं. आणि त्याच्यामुळे पहिल्यांदा झालं तर तुम्ही ताबडतोब दवाखान्यात जाऊन, जिथं मेंदूचे डॉक्टर आहेत आणि जिथे CT स्कॅन आहे, कारण त्याची वेगळी ट्रीटमेंट असते. माझा एवढंच सांगायचंय की असं जेव्हा एकदा घडलंय मागं ते बरं झालंय आणि असं पुन्हा पुन्हा महिन्यातनं, 1.5 महिन्यातनं, 8 आठवड्यातनं होत असेल तर मग दरवेळेस तुम्हाला पॅनिक व्हायची गरज होत नाही, कारण हे एकदा बरं होतंय तुम्हाला माहिती राहतं. तशीच घटना पुन्हा होत असेल हे मायग्रेनचंच लक्षण आहे.
1: डॉक्टर मकरन, आता तुम्ही सांगितलं की मायग्रेनचा त्रास स्त्रियांमध्ये जास्त जाणवतो, याची कारण काय आहे?
0: स्त्रियांमध्ये ज्या ज्या गोष्टी जास्त दिसतात त्या सगळ्यांचं कारण शेवटी हॉर्मोन्सशीच निगडीत असतं. स्त्रिया ह्या भावनिक असतात आणि त्या भावनांचा मेंदू आणि ह्या हॉर्मोन्सशी निगडीत करणारी जी भाग असतो, ज्याला हायपोथॅलॅमस म्हणतात, हे जवळ असतं. आणि जसं मी सांगितलं की मायग्रेनचा मेंदू हा एक थोडा वेगळा असतो. वेगळा म्हणजे त्या भागात तो सेन्सिटिव्ह असतो आणि एक काही प्रकारचे द्रव्य, सिरोटोनिन वगैरे, त्यांच्याकडनं जास्त तयार होतात त्या मेंदूमध्ये. आणि अशा काही घटना घडल्या की मग ते अजून द्रव्य तयार होऊन मग त्या मेंदूच्या एका भागामध्ये थोडस असं डिप्रेशन, काम कमी होऊन दिसायला त्रास होणं आणि मग नंतर रक्तपुरवठा वाढून डोकं दुखणं,

0: पण स्त्रियांमध्ये जास्त दिसायचं कारण स्त्रिया भावनोत्कट असतात, भावनाशील असतात आणि तिथं निसर्गाचं हेच आहे, त्याच्यामुळं हा आजार त्याच्यात जास्त दिसतो.
1: आणि असं म्हणतात की मायग्रेनचा जेव्हा अटॅक येतो तो असं डोक्यात खूप घण घातल्यासारखं असं दुखतं, तर ते काय असतं सर?
0: म्हणजे आता कसं आहे की डोकेदुखी कोणत्या प्रकारची असते अशी गंमत म्हणून सांगायचं म्हणलं तर, काही लहान मुलांना जेव्हा मायग्रेन होतं त्याचं डोकं दुखणं कसं होतं हे चित्रामध्ये डिस्क्राईब करा म्हणलं, तर ज्यांना असं साधं डोकं दुखतंय, ताणतणावाचं मला अभ्यास नाही करायचा नाटकं, तो असं काहीतरी असं कार्टून काढतो, माझं डोकं दुखतंय म्हणतो, असं काहीतरी तिथे दाखवतो. पण ज्याचं डोकं दुखतंय तो असं काढतो की त्याचं शरीर वेगळं आणि मला असं डोकं कापून ठेवावं वाटतंय दुसरीकडं, किंवा डोक्यातनं असं काहीतरी स्फोट होतंय, म्हणजे त्याचं वर्णन त्या चित्रातनं इतकं भयंकर असतं की त्याची डोकेदुखी ही भयंकरच असते जेव्हा सहन करतात तेव्हा. ही बरी होतं काळजी करायचं कारण हे सगळं असलं तरी ते जे काही 4 तास 8 तास 24 तास 72 तास असतात त्यांनी होणारं वर्किंग आवर्सचं नुकसान, फॅमिली लाईफ डिस्टर्ब होणं हे जास्तच राहतं. काय दरवेळेस डोकं दुखतंय मग घरातले लोकही कटकट करणार, त्यालाही स्वतःचा त्रास होतो आणि ऑफकोर्स ऑफिसला दांड्या मारणं वगैरे ह्या गोष्टी वाढतातच.
1: डॉक्टर, मग हा मायग्रेनचा जो अटॅक येतो तो किती वेळ राहू शकतो आणि तो किती गंभीर असू शकतो? म्हणजे
0: व्याख्येनुसार ज्याला आपण मायग्रेन म्हणतो तो मायग्रेन 4 तास ते 72 तासापर्यंत राहू शकतो. म्हणजे डोकेदुखी कुठली सुरू झाली, काही तास राहिली आणि मग ती बरी झाली आणि काही आठवड्यांनी पुन्हा झाली, तर ते कालावधी किती असतो तो 4, काही जणांना 24, काही जणांना असं बरेचसे जण सांगतात की माझी एक झोप झाली की मला बरं वाटतं. आणि हे सगळं त्याच्यामुळेच की काही काळाने ती डोकेदुखी मेंदूला रेस्ट मिळाली की बरी होते, पण कधी कधी हे 2-3 दिवसही चालू राहू शकतं आणि गंभीर असू शकतं का? येस, काही जणांना जसं मी सांगितलं लहान मुलांमध्ये एखाद्या वेळेस हात पाय कमजोर झालाय, लोळा झालाय, पण हे खूप कमी वेळा असतं. बऱ्याचदा जो त्रास असतो तो डोकेदुखी सहन करणं आणि त्या डोकेदुखीमुळे होणाऱ्या उलट्या, मनस्ताप, तुम्हाला जे एकदम असे काही ज्यांना मायग्रेन येते सांगतील की लाईट नको वाटतात, डोळे बंद करून बस, मग तुम्ही काहीच कशातच कम्युनिकेट करू शकत नाही, मग त्या काळात तुम्ही काम करू शकत नाही, हे जास्त त्रासदायक असतं. काही जणांना ऑफकोर्स याच्यामध्ये दुसरा आजार होण्याची लकवा वगैरेची भीती थोडीशी असते, पण ज्या मानाने डोकेदुखीचे आपण रुग्ण बघतो त्या मानाने ही डोकेदुखी कमी करणं हेच महत्वाचं राहतं, तीच एक प्रकारचा मनस्ताप असतो.
1: सर, मग हे मायग्रेन आणि आपली जी लाईफस्टाईल आहे सध्याची, त्यातून निर्माण होणारा हा ताण, याचा कसा संबंध जोडता येईल आपल्याला?
0: आता समजा तुम्हाला जेवण केलं नाही तुम्ही म्हणजे दुपारी, तर संध्याकाळी कसं वाटेल?
1: अस्वस्थ होते,
0: चिडचिड होईल,
1: चिडचिड होती.
0: किंवा तुम्ही आता प्रवास केलाय, रात्रभर जागरण करून गेलाय, झोप नाही झाली, तर दुसऱ्या दिवशी कसं वाटतं? चिडचिड वाटतं, अनइझी वाटतं. हे सगळं कशामुळे वाटतं? कारण तुम्ही जेव्हा उपाशी राहता तेव्हा तुमच्या शरीरातील ग्लुकोज कमी होते आणि मेंदूला ग्लुकोज आवश्यक असते आणि ती कमी मिळाल्यामुळं तो मेंदू असं सक्षमपणे काम करत नाही, त्याच्यामुळं असं काहीतरी करून चिडचिड वगैरे होतं. झोप ही मेंदूला विश्रांती देणारी एक फार महत्वाची गोष्ट आहे आणि ती निद्रा व्यवस्थित झाली नाही तर परत दुसऱ्या दिवशी ब्रेन इरिटेबल होतो. आणि जसं मी सांगितलं की मायग्रेनचा रुग्णामध्ये ऑलरेडी थोडा ससेप्टेबल असतो त्याच्यामधले केमिकलचे, तर हे झाले प्रोव्होकिंग फॅक्टर्स. म्हणजे अदरवाईज इतर रुग्णांना झोप नाही झाली, हे नाही झाली, थोडीशी चिडचिड होईल हे होईल, पण ज्यांना मायग्रेन त्यांनी ते निमित्त होऊन परत त्याच्यातले ते घटक बदलायला लागून परत ते वेगवेगळे घटक होऊन मेंदूचा रक्त पुरवठा वाढून नुसतीच चिडचिड नाही होऊन डोकेदुखी पण वाढू शकते. म्हणजे केवळ जागरण झाल्यामुळे झालंय का? निश्चित नाही, पण त्याच्यामुळे वाढलंय का? हो. त्याच्यामुळे आधुनिक जीवनशैलीमधले प्रॉब्लेम, म्हणजे पेशंटला आम्ही महत्वाचं सांगतो की वेळच्या वेळी जेवण आणि वेळच्या वेळी झोप या 2 गोष्टी केल्या तर बऱ्याचदा या रुग्णांना काही गोळ्या वेगवेगळ्या जास्त घ्यायची गरज पडत नाही. दुसरी बाजू अशी आहे की तुम्ही कितीही प्रकारची औषधं घेतली पण ह्या जीवनशैलीमधले बदल तुम्ही करेक्ट केले नाही तर तेवढा त्या औषधांचा परिणाम तुम्हाला जाणवणार नाही. आणि ऑफकोर्स स्त्रियांमध्ये कमी पण पुरुषांमध्ये जास्त म्हणजे अल्कोहोल, आणि अल्कोहोलमुळे ह्या गोष्टी वाढतात कारण अल्कोहोल बेसिकली मेंदूच्या रक्तवाहिन्या थोड्या डायलेट करतं, त्याच्यामुळे तसंही जे कोणी ड्रिंक्स घेतात वगैरे त्यांना दुसऱ्या दिवशी डोकेदुखीचा परिणाम जास्तच असतात, आणि ज्यांना मायग्रेन आहे त्याच्यामुळे हे अजून जास्त वाढतं कारण ती प्रोसेस एक्सेलेट होते ज्याला ते ऑलरेडी ससेप्टेबल आहे.
1: डॉक्टर, समजा एखाद्या व्यक्तीला हा मायग्रेनचा अटॅक आलेला आहे तर घरच्या घरी आपण याच्यावर कसा उपचार करू शकतो?
0: सगळ्यात पहिले तर ज्या गोष्टींनी आपले अटॅक वाढतात त्या गोष्टी टाळणं हे पहिलं, म्हणजे त्याच्यामुळे तुम्हाला जे माहिती आहे त्याच्यामध्ये जागरण, उपाशी राहणं. तिसरं, काही जणांना काही खाण्यापिण्यातल्या पदार्थामुळे सेन्सिटिव्ह असतात तर त्या गोष्टी ज्यांनी वाढतंय तुम्हाला, म्हणजे कुणाला माहितीये, कुणाला चायनीज फूडमध्ये वाढतं, कुणाला बाकी प्रोसेस फूडमध्ये वाढतं, कुणाला ताकामुळे वाढतं, तर ज्या गोष्टी वाढतात ते टाळणं हे तिसरं. त्याच्यानंतर एवढं करूनही कधीच डोकं दुखणार नाही असं नाही, ती ससेप्टेबिलिटी आहे, कुणाला होऊ शकते, तर तसं कधी काहीतरी झालं तर म्हणजे रेस्ट ही त्याला सगळ्यात महत्वाची ट्रीटमेंट राहते. त्याच्यामुळे तुम्ही आहे त्या ठिकाणी ते करतातच, रुग्ण डोळे बंद करून आराम करतात, लाईट वगैरे बंद करून शांतपणे एक झोप झाल्यावर बरं वाटतं, कारण ते मेंदू मधली ती केमिकल रचना केमिकल्स करेक्ट व्हायला लागतात. बाकी घरच्या घरी काय करता येतं तर साधी पॅरासिटामॉलच्या गोळ्या घेतल्या तर बऱ्याचदा डोकेदुखी सौम्य असेल तर कमी होते. बाकी आधी असे डोकेदुखी झालेली आणि तुम्हाला तुमच्या डॉक्टरनी

0: औषधं दिलेली आहेत, ती औषधं डोकेदुखी सुरू झाल्या झाल्या घेतली तर हा पुढचा जो 24-48 तासाचा होणारा मनस्ताप आहे तो टळू शकतो.
1: अच्छा डॉक्टर मकरंद, मग या मायग्रेनसाठी असे कोणते उपचार सध्या उपलब्ध आहेत? बरं,
0: तर सगळ्यात पहिल्यांदा अधनमधनं डोकं दुखतं आणि डोकं दुखत नसताना मी नॉर्मल असते हे जेव्हा एखादी स्त्री सांगते तेव्हा ते मायग्रेन असतं हे आधी समजून घ्यावं. दुसरं, हे असं वाढायची कारणं काय अशी स्वतःकडे जागरूक होणं. आजकाल आयटीच्या क्षेत्रामध्ये लोक रात्र स्क्रीनवर राहत राहतात तर ह्या गोष्टी तुमच्या स्क्रीन टाईम कमी करणं, कमी म्हणजे बंद तर नाही करायचं, एक सोपा उपाय याच्यात असा करता येतो की तुमचा स्क्रीन विशेषतः मोबाईल हा तुमच्या झोपेशी निगडीत ठेवायचा नाही. म्हणजे सकाळी उठल्यावर एक तास आणि रात्री झोपायच्या आधी 1 ते 2 तास तुम्ही तुमच्या मोबाईल लॅपटॉप टीव्ही याच्यापासून दूर राहा. तुम्ही माणसांशी बोला, पुस्तक वाचा, लिहा काही. मी तर कित्येक जण सांगतो तुम्ही घरात भांडणं करा, डझंट मॅटर, पण तुम्ही माणसांशी बोला, स्क्रीन पासून दूर राहा, तर तुमची झोपेची जी रेस्ट मिळण्याची पॉवर आहे ती वाढते. तर मग एवढं करूनही अटॅक यायच लागला तर मग अशी वेगवेगळी औषधं असतात. जर काही भयंकर तीव्र अटॅक आहे आणि ते असं जसं मी सांगितलं की डोकं कापा वाटतंय तर त्याला असे वेगवेगळे टिप्टान नावाचे औषधं आहेत, ते औषधं घेतल्यानंतर हे डोकेदुखी 1 ते 2 तासात कमी व्हायला लागतं. आणि जर सौम्य असेल तर साधे एनल्जेसिक्स, त्यातल्या त्यात पॅरासिटॅमॉल हे सगळ्यात सेफेस्ट असतं, कारण हे कितीदाही खाल्लं पॅरासिटॅमॉल तरी याचा तेवढा किडनीवर दुष्परिणाम होत नाही. त्याच्यामुळे पॅरासिटॅमॉल खाणं, तुम्हाला तुमच्या डॉक्टरनी जर टिप्टान किंवा आर्गोटामिन व्हॅसोग्रीन औषधं दिली असतील तर डोकेदुखी सुरू झाल्या झाल्या ती घेणं, तर तुमची डोकेदुखी कोणत्या प्रकारची याच्याकडे निरीक्षण करणं, त्यानुसार ती औषधं लवकर घेणं. तिसरा भाग ट्रीटमेंटचा असतो की ज्यांना असं पुन्हा पुन्हा होतंय, म्हणजे आठवड्यात 1 होतंय, आठवड्यात 2 होतंय, महिन्यात 2-3 होते, तर अशा अटॅक कमी करण्यासाठी पण काही औषधोपचार देता येतात. तर हे औषधोपचार कितीही दिले तरी आयुष्यात आपलं कधीच डोकं दुखणार नाही याच्या पुढे, असं तर होणार नाही.
1: जसं
0: कमी होईल तसं तुम्हाला कधीतरी 2-3 महिन्यात एकदा डोकं दुखत असेल तर हे रोजची औषधं घ्यायची गरजच नाही. ही दुखलं तेव्हा घ्यायची, तुम्हाला जी गोळीने बरं वाटतं ती गोळी तुम्हाला, ते सुमिट्रिप्टॅन असेल, ती व्हॅसोग्रीन असेल, ह्या गोष्टी घेऊन जवळ ठेवल्या तर दुखलं तेव्हा घ्यायच्या. पण असं पुन्हा पुन्हा होत असेल तर होऊ नये म्हणून बरीच औषधं असतात. आता ही औषधं कुणाला कोणची वापरायची हे कसं ठरवतो आम्ही? त्या औषधांमुळे होणारे जे इतर बदल असतात, म्हणजे त्याला साईड इफेक्ट म्हणू किंवा सोबत येणारे अजून साईड इफेक्ट म्हणलं की कसं काहीतरी भयंकर वाटतं, पण ज्याला इफेक्ट असतं त्याला साईड इफेक्ट असतं.
1: ओके,
0: जो माणूस प्रेम करतो तो चिडचिड करतो. या मायग्रेनच्या ट्रीटमेंटमध्ये तुम्ही साईड इफेक्ट एनकॅश करू शकता. एखादी स्त्री आहे जिला अदरवाईज थोडा ताणतणाव आहे, थोडी झोप लागत नाही, थोडं निराश आहे, तर तिथं त्या प्रकारची औषधं अॅमिट्रिप्टिलिन वगैरे अशी वापरली, तिची दैनंदिन ही ताणही कमी राहतो, झोपही लागते आणि येणाऱ्या अटॅकची फ्रिक्वेन्सी कमी होते. काही प्रकारची औषधं असतात ज्यांनी थोडं वजन वाढतं. आता ज्या मुली आधीच बारीक आहेत वगैरे या सगळ्याच्या त्या गोळीने त्यांना फायदा होतो. काही औषधं अशी आहेत ज्यांनी वजन कमी होऊ शकतं, तर ज्या स्त्रिया विशेषतः थोड्याशा 30-40 इथल्या आहेत, थोडं वजन वाढलंय, त्यांना त्या टोपिरामेट वगैरे औषधाने दिलं त्याचा साईड इफेक्ट वेट लॉस आहे. तर हे ओव्हरऑल पर्सनॅलिटी आहे. आणि ऑफकोर्स अजून काही दुसरे आजार आहेत का? तुम्हाला थोडस बीपीचा आजार आहे तर बीटा ब्लॉकर नावाचे औषध आहे जे बीपीलाही कामाला येणार आहे आणि डोकेदुखीलाही कामाला येणार आहे. तर शेवटी केवळ डोकेदुखी मायग्रेन नाही, तर ऍज अ होल कम्प्लीट व्यक्तीकडे बघून जर तुम्ही बीपीच्या अनुषंगाने गेली तर त्या गोळ्या जास्त दिवस घ्याव्या लागतील. पण केवळ मायग्रेन साठी असतील तर याची फ्रिक्वेन्सी, म्हणजे तुम्हाला आठवड्यातनं 2 होत असेल तर हळूहळू ते कमी होऊन महिन्यातनं 1, 2 महिन्यातनं 1 असं व्हायला लागलं. इंटेन्सिटी, म्हणजे जे भयंकर डोकं फुटल्यासारखं वाटतंय तेवढं नाही, बेअरेबल आहे. आणि तिसरं ड्युरेशन, म्हणजे 2-3 दिवस दुखणे त्याच्याऐवजी 2-4 तासात एक गोळी घेतल्यावर कमी होते. हे जसं जसं कमी व्हायला लागतं तसं ह्या गोळ्यांचा इफेक्ट येतोय असं म्हणतो. एकदा इफेक्ट यायला लागला तर या 4 ते 6 महिन्याच्या वर आम्ही देत नाही मायग्रेनमध्ये. आणि इफेक्ट येतच नसेल तर ती गोळी लागू नाही पडली, मग दुसरी घ्यावी लागेल. अटॅक थांबावं म्हणून वेगळ्या गोळ्या, येऊ नये म्हणून वेगळ्या गोळ्या, आणि वेगवेगळ्या औषधं याच्यात नवीन येत आहेत.
1: म्हणजे ह्या व्यक्तींनी त्या गोळ्या आपल्या सोबत ठेवणं गरजेचं आहे.
0: करेक्ट, तात्पुरत्या डोकेदुखी कमी करण्याच्या ज्या गोळ्या असतात त्या गोळ्या त्यांच्या पर्समध्ये असलेल्या बऱ्या, म्हणजे कुठेही दुखलं तर तुमचा तो काही तेवढा मनस्ताप कमी होऊ शकतो, तेवढी गैरसोय कमी होऊ शकते. मायग्रेनचं निदान करण्यासाठी आजच्या काळामध्ये हे सगळं असल्यावरही सीटी स्कॅन किंवा एमआरआय स्कॅन केलाय आणि तो नॉर्मल आहे हे पण बऱ्याचदा आवश्यक राहतं. तो नॉर्मल जरी असलं, नॉर्मल असणं हा त्याचा भाग आहे, कारण दुसरं काही कारण नाही असं व्हायचं. कधी कधी काही दुसरं कारण असलं त्याला मायग्रेन म्हणत नाही, त्याला त्या कारणामुळे झालंय म्हणतो. तिसरा अजून एक राहतो की या गर्भनिरोधक गोळ्या स्त्रिया जेव्हा घेतात, ह्या गोळ्या घेतल्यावर जर तुमची डोकेदुखी वाढली असेल तर ऑफकोर्स तुमची आहे ती मायग्रेनची फ्रिक्वेन्सी गोळ्यामुळे वाढू शकते. त्या गोळ्या घेत असताना एखाद्या स्त्रीचं अचानक डोकं दुखायला लागलंय आणि असं हळूहळू 2-4-5-7-8 दिवसात वाढत चाललंय, तर ते कधी कधी मेंदूच्या रक्तपुरवठ्यातले, मेंदूमधनं हृदयाकडे रक्त परत जाणारे ज्या व्हेन्स असतात त्याच्यामध्ये क्लॉट व्हायचं लक्षण लक्षण असू शकतं. तर मी महत्वाचंही सांगतो की जर तुम्ही त्या गर्भनिरोधक गोळ्या घेत असाल आणि तुम्हाला नवीन डोकेदुखी सुरू झाली असेल, जी ऑफकोर्स असं नाही की एक तास डोकं दुखलं बरं झालं, ती डोकेदुखी हळूहळू

0: डोकेदुखी सोबत तुम्हाला डबल डबल दिसतंय, डोकेदुखी सोबत तुम्हाला हातपायाची ताकद कमी झाली आहे, ताप भयंकर यायला लागलाय, तर ही डोकेदुखी मायग्रेनची म्हणून घेता येत नाही. मायग्रेन म्हणजे फक्त डोकं दुखणं, पण असं न होता तुमचा पॅटर्न बदललाय तर तुम्ही लवकर जाणं भाग आहे. पण तशाच प्रकारची असेल आणि तुम्ही एकदा त्याचं निदान केलं असेल तर ती थोड्या वेळात बरी होते, आणि नेहमी सारखा तो पॅटर्न नसेल, तिला मान घट्टवून उलट्या होत आहेत, तर तो मेंदूत रक्तस्रावाचं लक्षण आहे. पण ही जी डोकेदुखी आहे ही तुमच्या नेहमीच्या डोकेदुखीसारखी नाही, आणि त्याच्यासाठी तुमची स्वतःची डोकेदुखी कशी याच्याविषयी निरीक्षण करणं, तेव्हा तुम्ही खरंच डॉक्टरकडे लवकर जाऊन लवकरात लवकर मेंदूचे सीटी स्कॅन, एमआरआय काही नाही हे सिद्ध करण्यासाठी स्कॅन करावा लागतो का हो करावा लागतो, पुढचे परिणाम आहेत त्या आजारामध्ये ते गंभीर असू शकतात.
1: बरोबर डॉक्टर, मग मायग्रेन टाळण्यासाठी काय करणं आवश्यक आहे?
0: सगळ्यात पहिले तर ज्या व्यक्तीला ही डोकेदुखी आहे ती आहे म्हणून तिचा स्वीकार करणं, म्हणजे हे व्हायलाच नाही पाहिजे अशातला मागणी. तुमचं मायग्रेन हे तुम्हाला सांगतंय की तुम्ही खूप धावपळ करताय, तुम्ही आयुष्यात खूपच परफेक्शन, सगळं नीट राहिलं पाहिजे, सगळं नीट पाहिजे हे पाहिजे हा हट्ट पण तुमचा होतोय, म्हणून तुम्हाला असा विचारही करता येतो, पण ऑफकोर्स होऊ नये. म्हणून जसं मी सांगितलं की वेळच्या वेळी जेवण, वेळच्या वेळी झोप, तर ते मानसिक जरी नसलं तरी मनाच्या स्थितीशी संबंधित असतं, भावनांचा मेंदू आणि ह्याचा जवळ असतो, तर त्याच्यामुळे तुमचं जितकं मन समस्थिती ज्याला म्हणून तितके हे अटॅक कमी होतात. तिसरं म्हणजे स्वतःला वेळ देऊन त्याच्यासाठी योगासन, प्राणायाम वगैरे, कारण हे ह्या स्त्रियांमध्ये दिसतं ज्यांना असं मल्टीटास्किंग करायचं असतं, ते करता करता सतत आपला नवरा सासू मुलं ह्याच्याकडे बघताना स्वतःसाठी वेळ देणं हे केलं तर तुमचे तुम्हाला एक स्वतःचे 15-20 मिनिटं दिले तर ह्या गोष्टी अजून म्हणजे जे योगशास्त्राला अभिप्रेत आहे. आणि चौथं म्हणजे मग जेव्हा दुखेल तेव्हा गोळी, मग ते पॅरासिटॅमॉलची गोळी तर लिबरली वापरता येते, बाकी गोळ्या तुमच्या डॉक्टरनी ज्या दिल्या असतील मग त्या अर्गोटामिन असो, ट्रिप्टान असो, ह्या नेप्रॉक्झेन असो, ह्या दुखलं तेव्हा आणि पुन्हा पुन्हा होऊ नये म्हणून डॉक्टरनी दिलेली ट्रीटमेंट, पण ती ट्रीटमेंट लागू पडतीये का नाही याविषयी तुमच्या डॉक्टरला नियमित फीडबॅक देणं आवश्यक आहे. हे मी का सांगतो की मला ही डोकेदुखीची गोळी दिली आणि ती वर्षानुवर्ष चालू अशा काही स्त्रिया मी बघतो, त्यांचं वजन वाढत चाललंय आणि ते वजन वाढत चाललंय आणि त्याचे दुसरे प्रॉब्लेम आहेत, तर तुम्हाला ती गोळी काही दिवसांनी बंद करायची. ही काही बीपी शुगरसाठी गोळी नाही की आयुष्य, तुमची फ्रिक्वेन्सी कमी होतीये का नाही होतीये हे त्याच्यावर बघून त्याच्यावर पुन्हा पुन्हा निर्णय घेणं भागच राहतं, डॉक्टरचा सल्ला घेणंच भाग आहे.
1: डॉक्टर, मग काही विशिष्ट अन्न पदार्थ किंवा काही सवयींमुळे हा मायग्रेन वाढण्याची शक्यता असते का?
0: डेफिनेटली असते. ते म्हणजे अल्कोहोल, त्याच्यामुळे डोकेदुखी वाढू शकते. दुसरं म्हणजे प्रोसेस्ड फूड, म्हणजे जे रेडीमेड असतं, पिझ्झा वगैरे या सगळ्या ह्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये जे काही द्रव्य असतात त्याच्याने मेंदूच्या रक्तवाहिन्या थोड्या डायलेट होऊन डोकेदुखी ससेप्टेबल लोकांमध्ये वाढायची भीती असते. अजून एक म्हणजे कोल्ड्रिंक्स, त्या कोल्ड्रिंक्समुळेही बरेच परिणाम होऊ शकतात. चॉकलेट, कॅडबरी हे बऱ्याच जणांना सेन्सिटिव्ह असतात. कोणी सांगतं मला वांग्यानी वाढतंय, कोणी सांगतं मला ताकानी होतं, अशा गोष्टी काही जण पेशंट रिपोर्ट करतात, पण ते स्वतःच्या निरीक्षणावर जातात.
1: सर, मग हा मायग्रेन पूर्णपणे बरा होऊ शकतो का?
0: हा डेफिनेटली, म्हणजे जसं त्याची फ्रिक्वेन्सी जी आहे ती फ्रिक्वेन्सी कालांतराने कमी होऊ शकते, कधी गायब होऊ शकते. एकदा एखादी गोष्ट दुखली तर पुन्हा कधीतरी दुखलं असं होणारच नाही असं कधी म्हणता येत नाही. काही काही जण 40-50 ते सुरू होऊ शकतं, पण ऑफकोर्स त्यांनी होणारा जो मनस्ताप आहे, त्यांनी होणारं जे नुकसान आहे हे निश्चित कमी करता येईल, पण याचा अर्थ उद्या कधीच होणार नाही अशी खात्री देता येत नाही. आणि जनरली हे स्त्रियांमध्ये मेनोपॉज म्हणजे पाळी थांबल्यानंतर वगैरे कमी होतं, प्रेग्नन्सीच्या काळात कमी होतं काही जणांना, काही जणांचं प्रेग्नन्सीमध्ये वाढतं, तर हे प्रत्येक व्यक्ती वेगळी असते.
1: मायग्रेन बाबत लोकांमध्ये काय गैरसमज आहेत का? असे
0: म्हणजे मायग्रेन अशी डोकेदुखी असू शकते हे कित्येक जणांना माहीत नसतं, आणि दोन मला मायग्रेन झालाय म्हणजे असं काहीतरी भयंकर झालंय, ते मायग्रेन झालंय म्हणजे काय, माझं अधनमधनं डोकं दुखतंय असं त्याच्याकडे पाहिलं तर अरे यार चलो कुछ नाही, मतलब फिर क्या हो रहा है, सर दर्द ठीक है, दुखलं तेव्हा गोळी खाल्ली, दुखू नये म्हणून हे केलं, तर विचार केला तर तुमची स्वतःची आध्यात्मिक उन्नती पण ह्याच्यामध्ये होऊ शकते. मायग्रेन अशाच लोकांना होतं जे काहीतरी आयुष्यात बनू इच्छितात, आणि ऍट द सेम टाइम ते दुखताना होणारे जे गोष्टी आहेत त्या भोगत बसायची गरज नाही. आजकाल औषधं खूप छान छान आहेत, गोष्टी चॅलेंज म्हणून स्वीकारा, म्हणजे हे खाली खेचणारं नाही, उलट हे तुम्ही शिडी वापरून स्वतःची उन्नती अजून करून घ्या.
1: डॉक्टर मकरंद कांजाळकर, आज आपण आकाशवाणीत आलात आणि आपल्या श्रोत्यांना मायग्रेन याविषयी मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद सर.
0: धन्यवाद.
1: मायग्रेन याविषयी न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर मकरंद कांजाळकर यांची मुलाखत आताच आपण ऐकलीत. बरेच श्रोते हो, स्वस्थ भारत कार्यक्रमातून मी स्मिता नामदे आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: स्वस्थ भारत हा कार्यक्रम आपण ऐकत होतात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपच्या माध्यमातूनही हे कार्यक्रम आपण ऐकत आहात.
1: श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत दिव्यांग मुलं आणि त्यांच्या पालकांसाठी केलेल्या कार्याबद्दल ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त संगीत राणे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आणि त्याचबरोबर हार का मानायची हे उर्मिला आजगेकर यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 17 मे रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.
2: श्रोते हो, रविवार दिनांक 17 मे रोजी सकाळी 8:40 ऐकायला विसरू नका
3: आकाशवाणी नागपूर निर्मित
2: जागतिक दूरसंचार दिन आणि माहिती समाज दिनानिमित्त समन्वित रूपक
3: संवाद क्रांतीचा अद्भुत प्रवास
2: लेखिका श्रीमती वीणा वाठोरे.
3: कार्यक्रमाचं संचालन केले आहे होमेश्वरी वडीखाय.
2: श्रोते हो, रविवार दिनांक 17 मे रोजी सकाळी 8:40 ऐकायला विसरू नका
3: आकाशवाणी नागपूर निर्मित
2: जागतिक दूरसंचार दिन आणि माहिती समाज दिनानिमित्त समन्वित रूपक
3: संवाद क्रांतीचा अद्भुत प्रवास
2: लेखिका श्रीमती वीणा वाठोरे.
3: कार्यक्रमाचं संचालन केले आहे होमेश्वरी वडीखाय
2: आणि आशिष सातपुते यांनी
3: आणि निवेदन केले आहे
2: नेहा तिवारी आणि शंतनू ठेंगरी यांनी
3: आणि सादर करते आहेत
2: आशिष बेनिशाम सातपुते.
4: दूर संचाराचा प्रवास टेलिफोन ते मोबाईल अनुभव या संवाद क्रांतीचा हा प्रेरणादायी अद्भुत प्रवास.
5: हॅलो
6: हॅलो,
5: क्या हाल है?
6: बड़ा बुरा ये साल है.
3: हे रूपक आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
2: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
3: तेव्हा ऐकायला विसरू नका
2: आकाशवाणी नागपूर निर्मित रूपक
3: संवाद क्रांतीचा अद्भुत प्रवास.
7: जैसे कि आप जानते हैं विविध भारती हर महीने करता है अपनी एक महफिल सृजन भारती. इस बार सृजन भारती लेकर आ रहा है लोक संगीत की भीनी खुशबू और कुछ दिलचस्प बातों का गुलदस्ता. और ये कार्यक्रम होगा एक मुक्ताकाशी रंगमंच पर 21 मई 6:30 पर. लोक संगीत और कुछ दिलचस्प बातों से सजा रंगारंग कार्यक्रम. आयोजन स्थल है ज्ञान सागर मुक्ताकाशी ऑडिटोरियम रघुनाथ टावर के सामने देवीदास लेन बोरीवली पश्चिम मुंबई. प्रवेश बिल्कुल मुफ्त. आप सभी खुद आएं और अपने दोस्तों को लेकर आएं.

0: रसिक हो, शास्त्रीय संगीताची उत्तम बैठक, अत्यंत समृद्ध गायकी आणि भावपूर्ण अभिव्यक्तीद्वारे मराठी भावसंगीत, नाट्यसंगीत आणि शास्त्रीय संगीतातही आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गायिका माणिक वर्मा. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्ताने त्यांच्या काही आठवणी आणि वैशिष्ट्ये उलगडणारी शुभदा दादरकर यांची मुलाखत.
1: आज रत्न माणिकास लाभली सुधन्यता, सप्तसूर धन्य होत वंद्य गान देवता.
0: हसले मनी चांदणे. शुभदा दादरकर यांची माधुरी रावराणे यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका शनिवारी 16 मे रोजी सकाळी 11 वाजता FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.

0: जागतिक अन्न पुरवठा साखळी म्हणजे काय, जागतिक पातळीवर आयात निर्यात कशी चालते, अशा वेगळ्या विषयाची माहिती जाणून घेण्यासाठी अवश्य ऐका बलसागर भारत हो. अन्न तंत्रज्ञ भूषण येंगडे यांची मुलाखत. बुधवार दिनांक 20 मे रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 21 मे रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.
1: आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. न्यूज ऑन AIR मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवरही हे प्रसारण आपण ऐकत आहात. आता वेळ झालेली आहे गीतबहार मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची. सुरुवातीला ऐकूया जोगवा या चित्रपटातलं गीत श्रेया घोषाल यांच्या स्वरामध्ये. संगीतबद्ध केलं आहे अजय अतुल यांनी आणि शब्द आहेत संजय पाटील.

निळकंठ ठमास्तर। यानंतर वैशाली सामंत, उर्मिला धनगर आणि आमिराज यांच्या स्वरामध्ये गुरु ठाकूर यांचे हे शब्द आहेत, संगीतबद्ध केलेले आहेत गुरु ठाकूर यांनीच। चित्रपट तू हिरे

मेधा परांजपे मंजिरी जोशी कीर्ती फाटक दुर्गा भागवे यांच्या स्वरामधलं हे गीत संगीतबद्ध केलं होतं आणि लिहिलेलं होतं आनंद मोडक यांनी चित्रपट रमा माधव. यानंतरचं गीत आनंदी गोपाळ या चित्रपटातलं शरयू दाते केतकी माटेगावकर यांच्या स्वरामध्ये वैभव जोशी यांचं गीत संगीतबद्ध केलं ऋषिकेश सौरभ जसराज यांनी.

जानी या चित्रपटातलं हे गीत होतं. आरती प्रभू यांचे हे शब्द होते. संगीतबद्ध केलं होतं हृदयनाथ मंगेशकर यांनी आणि स्वर होता लता मंगेशकर यांचा. लता मंगेशकर यांच्या स्वरामधलं आणखी एक गीत, दत्ता डावजेकर यांचं संगीत, जगदीश खेबुडकर यांचे हे शब्द आहेत आणि चित्रपट आहेत घरची राणी.

प्रियांका बर्वे यांच्या स्वरातलं वैभव जोशी यांचं हे गीत होतं. संगीतबद्ध केलं होतं ऋषिकेश सौरभ जसराजांनी आणि चित्रपट होता आनंदी गोपाळ. आणि याबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. आता वेळ झालेली आहे भावधारा या सुगम गीतांच्या कार्यक्रमाची. सुरुवातीला ऐकूया स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरामध्ये अशोक पत्की यांचं गीत, संगीतबद्ध केलेलं आहे अशोक पत्की यांनीच.

स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरामध्ये डॉक्टर रेखा गंधेवार यांचं हे गीत होतं, संगीतबद्ध केलं होतं अशोक पत्की यांनी. आता आणखी एक गीत स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात, गीत आणि संगीत आहे रत्नेश शृंगारपुरी यांचं.

0: उत्तरा केळकर, तन्मय पोतनीस, यशोदा बुटकर यांच्या स्वरामध्ये हे धमाल बालगीत होतं. प्रमोद पाटणे यांचं संगीतबद्ध केलं होतं विकास पाटवडेकर यांनी.
1: श्रोते हो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
2: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते, पासून विचार करायचा असतो खरं.
3: उद्योग मंत्र या मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका. मंगळवारी 19 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. वनिता मंडळ.

0: कॉमर्स मधील करिअरच्या संधी.
1: सर्वप्रथम तर आम्ही सांगू स्कोप काय काय याच्यामध्ये. प्रॅक्टिकल सब्जेक्ट्स आहेत, अकाउंटन्सी आहे, बिझनेस रिलेटेड इकॉनॉमिक्स आहे किंवा ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स आहे. पिरियड फार जास्त नाही आहे, 12+4 years इज ओके. खर्च पण फार जास्त नाही आहे. तुम्हाला लोकल टू ग्लोबल कुठेही तुम्हाला बाबा जॉबचे ऑप्शन्स अवेलेबल राहू शकतात. स्टॅबिलिटी म्हणून आपण कॉमर्स साइडचा निश्चितच पॉझिटिव्हली विचार करायला पाहिजे.
0: याविषयी जरूर ऐका चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी अनुजा तापसकर यांनी केलेली बातचीत. रविवारी 17 मे ला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमात आकाशवाणी महाराष्ट्राच्या सर्व केंद्रांवरून.
2: श्रोतेहो, रविवार दिनांक 17 मे रोजी सकाळी 8:40 ऐकायला विसरू नका
3: आकाशवाणी नागपूर निर्मित
2: जागतिक दूरसंचार दिन आणि माहिती समाज दिनानिमित्त समन्वित रूपक
3: संवाद क्रांतीचा अद्भुत प्रवास.
2: लेखिका श्रीमती वीणा वाठोरे.
3: कार्यक्रमाचं संचालन केले आहे होमेश्वरी वडीखाय
2: आणि आशिष सातपुते यांनी.
3: आणि निवेदन केले आहे
2: नेहा तिवारी आणि शंतनू ठेंगरी यांनी.
3: आणि सादर करते आहेत
2: आशिष बेनिशाम सातपुते.
4: दूर संचाराचा प्रवास टेलिफोन ते मोबाईल अनुभव या संवाद क्रांतीचा हा प्रेरणादायी अद्भुत प्रवास.
5: हॅलो
6: हॅलो,
5: क्या हाल है?
6: बड़ा बुरा ये साल है.
3: हे रूपक आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
2: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
3: तेव्हा ऐकायला विसरू नका
2: आकाशवाणी नागपूर निर्मित रूपक
3: संवाद क्रांतीचा अद्भुत प्रवास.
7: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी. संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक. होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. इसके अलावा आकाशवाणी और दूरदर्शन के यूट्यूब चैनल और प्रसार भारती के ऐप न्यूज ऑन एयर और OTT प्लेटफॉर्म वेव्स पर सजीव प्रसारण लाइव स्ट्रीमिंग के माध्यम से भी. तो याद रखें रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात.

रचना खडेकर यांच्या स्वरामध्ये मीना खडेकर यांनी संगीतबद्ध हे केलेलं हे गीत होतं वंदना विटणकर यांचं. आणि या गीताबरोबरच भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. आता वेळ झालेली आहे मिश्र संगीताची. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया कृष्णा कल्ले यांच्या स्वरातलं हे गीत. संगीतबद्ध केलंय बाळ पळसुले यांनी आणि शब्द आहेत शांता शेळके यांचे.

महेंद्र कपूर, आशा भोसले यांच्या स्वरामध्ये गदी माडगुळकर यांचे हे शब्द होते. एन दत्ता यांचं हे संगीत. चित्रपट झटकून टाक जीवा.

0: श्रोते हो डोह या श्रीनिवास विनायक कुलकर्णी लिखित ललित लेख संग्रहाविषयी चित्रा वाघ यांचं मनोगत वाचलेलं छानसं या सदरात अवश्य ऐका. सोमवारी 18 मे रोजी दुपारी 12:30 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही.
1: यानंतर ऐकूया मिश्र संगीतामध्ये नाट्यपद मानापमान या नाटकातलं आशा भोसले यांच्या स्वरातलं गोविंदराव टेंबे यांचे हे शब्द आहेत आणि गोविंदराव टेंबे यांनी संगीतबद्ध केलेलं हे नाट्यपद आहे कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं.

0: स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरामधलं हे गीत होतं. चंद्रशेखर साने यांचं आणि संगीतबद्ध केलं होतं अजय अतुल यांनी.
1: श्रोते हो, डोह या श्रीनिवास विनायक कुलकर्णी लिखित ललित लेख संग्रहाविषयी चित्रा वाघ यांचं मनोगत वाचलेलं छानसं या सदरात अवश्य ऐका. सोमवारी 18 मे रोजी दुपारी 12:30 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

सुलोचना चव्हाण आणि सहगायकांच्या स्वरामध्ये गदी माडगुळकर यांची ही रचना होती आणि वसंत पवार यांचं हे संगीत होतं. आता यानंतर ऐकूया रवींद्र साठे यांच्या स्वरामध्ये बासी मर्ढेकर यांची ही रचना, सुरेंद्र अकोलकर यांचे हे शब्द आहेत. यांनी संगीतबद्ध केलेली मुंबापुरीची ही झकास रचना.

0: Fabri.
1: आणि या गीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे.
2: एक एक दिस रेटणं मुश्किल झालं.

0: राब राब राबून अव आपलं सोडा, पण आपल्या पोराबाळांचे तोंडी दोन घात जावे ते पण मुश्किल झाले.
1: अह राधाबाई जर घराकडे लक्ष ठेवा, वाईस पोरांना अंगणवाडीत नेऊन सोडते.
2: हे अगं काय रकमे पोरांना नि अंगणवाडीत, पोरांना आपल्या सोबत रस्त्याच्या कामाला घेऊन चल, तेवढेच दोन पैसे जास्त मिळतात आणि पोरांच्या दोन वेळच्या मीठ भाकरीची सोय बी होईल.
1: राधे तुला ठाव आहे का?
2: काय ग?
1: आजकाल शाळेत म्हणजे त्या अंगणवाडीत मुलांच्या शिक्षणा बरोबर मुलांच्या खाण्यापिण्याची सोय शासनानं केली. माझी काळजीच मिटली बघ तवापासनं.
2: आता गो बाई बरं झालं तिथं, चल ग आपण बी आपल्या पोरांना शाळेत घेऊन जाऊया.
3: लाभ घ्या सरकारच्या प्रारंभिक पालन पोषण आणि शिक्षण सेवेचा, पाया घाला चांगलं आरोग्य आणि यशस्वी जीवनाचा.
4: आपण ऐकत आहात ए आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी. आता वेळ झालेली आहे नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाची. नाद ब्रह्म अंतर्गत आता आपण ऐकणार आहात शास्त्रीय वाद्य संगीत. यात रसिका हजारे यांच्या सतार वादनात राग परमेश्वरी आता आपण ऐकणार आहात. तबला साथ संतोष मिश्रा यांची. विलंबित गत तीन तालात निबद्ध आहे, द्रुतगत एक तालात निबद्ध आहे. ऐकूया रसिका हजारे यांच्या सतार वादनात राग परमेश्वरी.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात शास्त्रीय वाद्य संगीत. रसिका हजारे यांच्या सतार वादनात राग परमेश्वरी. विलंबित गत 3 तालात निबद्ध होती, द्रुत गत 1 तालात निबद्ध होती. तबला साथ संतोष मिश्रा. AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपच्या माध्यमातून हा कार्यक्रम आपण ऐकत होतात.
1: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
2: नाही रे, राहिलच बघ.
1: मग ऐकायचंय?
2: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
1: अगं युट्यूबवर.
2: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबवरही आली?
1: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्रह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य, भाषण, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
2: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
1: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल.
3: श्रोते हो, साहित्य, कला, संस्कृती, चित्रपट या सगळ्या विषयांवर आपल्या जाणीवांची समृद्धी वाढवणारे अभ्यासपूर्ण लेख अवश्य ऐका ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये. ऐसी अक्षरे रसिके दररोज सकाळी 7 वाजता आणि पुन्हा दुपारी 1:55 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि तुमच्या सवडीनुसार कधीही आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
0: आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपच्या माध्यमातून देखील हे प्रसारण आपण ऐकू शकत आहात. आता वेळ झालेली आहे नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाची. आता आपण ऐकणार आहात वीणा शुक्ला यांच्या गायनात राग तोडी. विलंबित बंदिश 1 तालात निबद्ध आहे, त्याचे बोल आहेत अब मोरे मोरे राम. द्रुतबंदिश 3 तालात निबद्ध आहे, द्रुतबंदिशीचे बोल आहेत लंगार करकिया अजिना मारो. तबला साथ प्रसून चॅटर्जी, हार्मोनियम साथ सुप्रिया जोशी. ऐकूया नादब्रह्म अंतर्गत वीणा शुक्ला यांच्या गायनात राग तोडी.

हुप्पा हुय्या या चित्रपटातलं हे गीत होतं नेहा राजपाल, अजित परब, स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरामध्ये. संगीतबद्ध केलं होतं बबन चौहान यांनी.

एक होता विदूषक या चित्रपटातलं हे गीत होतं. नाधव महानोर यांची ही रचना, आनंद मोडक यांचं संगीत आणि आशा भोसले यांचं स्वर. यानंतर ढगाला लागली कळ या चित्रपटातलं हे गीत, जयवंत कुलकर्णी यांचा स्वर, जगदीश खेबुडकर यांचे हे शब्द आहेत आणि संगीतबद्ध केलेलं आहे प्रभाकर जोग यांनी.

0: श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत दिव्यांग मुलं आणि त्यांच्या पालकांसाठी केलेल्या कार्याबद्दल ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त संगीत राणे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आणि त्याचबरोबर हार का मानायची हे उर्मिला आजगेकर यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 17 मे रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.
1: नव्वद वर्ष, हजारो संकट आणि एक अढळ विश्वास. आकाशवाणी
2: युद्धाच्या सीमेपासून ते शेताच्या बांधापर्यंत आपत्तीच्या काळात आकाशवाणीने निभावलेली लाईफलाईनची भूमिका.
1: अवश्य ऐका संकटातील सोबती हे विशेष रूपक
2: मंगळवार दिनांक 19 मे रोजी सकाळी 10 वाजता
1: आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
3: जैसे कि आप जानते हैं विविध भारती हर महीने करता है अपनी एक महफिल सृजन भारती. इस बार सृजन भारती लेकर आ रहा है लोक संगीत की भीनी खुशबू और कुछ दिलचस्प बातों का गुलदस्ता. और ये कार्यक्रम होगा एक मुक्ताकाशी रंगमंच पर 21 मई शाम 6:30 पर. लोक संगीत और कुछ दिलचस्प बातों से सजा रंगारंग कार्यक्रम. आयोजन स्थल है ज्ञान सागर मुक्ताकाशी ऑडिटोरियम रघुनाथ टावर के सामने देवीदास लेन बोरीवली पश्चिम मुंबई. प्रवेश बिल्कुल मुफ्त. आप सभी खुद आएं और अपने दोस्तों को लेकर आएं.
1: नव्वद वर्ष, हजारो संकट आणि एक अढळ विश्वास. आकाशवाणी
2: युद्धाच्या सीमेपासून ते शेताच्या बांधापर्यंत आपत्तीच्या काळात आकाशवाणीने निभावलेली लाईफलाईनची भूमिका.
1: अवश्य ऐका संकटातील सोबती हे विशेष रूपक
2: मंगळवार दिनांक 19 मे रोजी सकाळी 10 वाजता
1: आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. संकटातील सोबती.

तुमचं आमचं जमलं या चित्रपटातलं हे गीत होतं महेंद्र कपूर यांच्या स्वरामध्ये. दादा कोंडके यांचे हे शब्द होते आणि संगीतबद्ध केलं होतं राम लक्ष्मण यांनी. यानंतर ऐकूया अनुराधा पौडवाल सुरेश वाडकर यांच्या स्वरामध्ये सुरेश कुमार यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत.

0: रसिक हो, शास्त्रीय संगीताची उत्तम बैठक, अत्यंत समृद्ध गायकी आणि भावपूर्ण अभिव्यक्तीद्वारे मराठी भावसंगीत, नाट्यसंगीत आणि शास्त्रीय संगीतातही आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गायिका माणिक वर्मा. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्ताने त्यांच्या काही आठवणी आणि वैशिष्ट्ये उलगडणारी शुभदा दादरकर यांची मुलाखत.
1: आज रत्न माणिकास लाभली सुधन्यता, सप्त सूर धन्य होत वंद्य गान देवता.
0: हसले मनी चांदणे, शुभदा दादरकर यांची माधुरी रावराणे यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. शनिवारी 16 मे रोजी सकाळी 11 वाजता FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप वरही.
2: आता वेळ झालेली आहे सुगम गीतांच्या कार्यक्रमाची, अर्थात भावधारा. भावधारा अंतर्गत आता आपण ऐकणार आहात भरत बलवल्ली यांच्या स्वरामध्ये विठोबा पांचाळ यांची रचना, संगीतबद्ध केली आहे अशोक अनंत बेल्लारे यांनी.